श्रोतेहो, गीतबहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे ठीक 5:30 आणि 35 सेकंद झाली आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा.

अजित कडकडे यांच्या स्वरात आपण ऐकत होतात प्रवीण दमणे यांचीही भक्तिरचना. आणि या गाण्याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या प्रसारण सभेला सुरुवात होईल.

सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 16 आश्विन, शक्य 1948, अर्थात 8 ऑक्टोबर 2026. पहाटेचे 5:55 आहे.

आणि 50 सेकंद झाली आहेत. आमची पहिली सभा आता सुरू होते आहे. या प्रातःकालीन सभेत सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सभेला आरंभ करत आहोत मंगल संगीतानं.

0: सकाळचे 6:05 झाली आहेत. आपण ऐकणार आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला ऐकूया दत्तात्रय स्तोत्र श्री वैशंपायन गुरुजी यांच्या स्वरात.
1: श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलं प्रपन्नार्तिहरं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु दीनबन्धुं कृपासिन्धुं सर्वकारणकारणं सर्वरक्षाकरं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु शरणागत

संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आपण ऐकला अनिता आठवले यांच्या स्वरात. यानंतर अर्जुन घायले आणि सहकारी यांनी गायलेला संत एकनाथ महाराज यांचा अभंग ऐकूया.

ज्योती काळे यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकला. यापुढील गीत आकाशवाणी गायकवृंद यांच्या स्वरात.

0: या समूह गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीडी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळी 6:30 आपण ऐकू शकाल जगूया आनंदी.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:30 वाजलेत, प्रसारित करत आहोत
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: जगूया आनंदी या कार्यक्रमात सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. मी आहे विनय गोरेगावकर आपल्यासोबत. एकदा प्रख्यात वैज्ञानिक थॉमस अल्वा एडिसन यांच्या प्रयोगशाळेच्या परिसराला भीषण आग लागली. अनेक वर्षांची मेहनत आणि बरंच काही त्या आगीत नष्ट झालं, पण एवढं मोठं नुकसान होऊनही ते खचले नाहीत. या संकटाची एक चांगली बाजू आहे, माझ्या अनेक चुका या आगीत जळून गेल्या, आता पुन्हा नव्याने सुरुवात करता येईल असं ते म्हणाले आणि त्यांनी पुन्हा उभारणीला सुरुवात केली. घटना गंभीर होती, नुकसानही खूप झालं होतं, पण त्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता. श्रोते हो, परिस्थिती प्रत्येक वेळी आपल्या हातात नसते, पण त्या परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र नक्कीच आपल्या हातात असतो.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। सकाळचे 6:35 होत आहेत। आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा। आज पहाटे 5:30 नोंदीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात आकाश निरभ्र होतं। कमाल तापमान कुलाबा 34, सांताक्रूज इथे 35°C, किमान तापमानाची नोंद कुलाबा वेधशाळेत 27, सांताक्रूज वेधशाळेत 26°C नोंदलं गेलं। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज वेधशाळेत 86% नोंदली गेली। हवामानाचा अंदाज, येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात आकाश निरभ्र राहील। कमाल तापमान 35, किमान 25°C या आसपास राहील असा अंदाज आहे। मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही विशेष सूचना नाही। आपण ऐकत होतात कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। आता कार्यक्रमांची रूपरेषा।

0: सकाळी 6:40 आणि दुपारी 2 वाजता कृषीवाणी. आंबा मोहोर संरक्षण याविषयी माहिती. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा. शरद ऋतू आणि आरोग्य भाग 4, तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर. विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश, भाग 4, लेखिका डॉक्टर सुरुची पांडे. सकाळी 7:00 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. सकाळी 7:45 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. सकाळी 8:40 भारतीय वायुसेना दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आसमंत रक्षक भारतीय वायुसेना. सकाळी 9:00 नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. आज भाग 149. सकाळी 9:30 अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त विशेष प्रायोजित कार्यक्रम मराठी बोली आणि भाषा एक चिंतन. सकाळी 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुधीर भक्ता यांचं बासरी वादन राग नटभैरव. सकाळी 11:05 स्वरसंवाद. दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला तिची उद्योग भरारी चंदा वानखेडे यांची मुलाखत. त्यानंतर साहित्य विश्व या मालेत कीर्ती काळमेघ यांच्या कविता. चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र दुपारी 1:40. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात दुपारी 2:30 झीशान खान यांचं गायन राग मधमाद सारंग. संध्याकाळी 5:02 मनीष पिंगळे यांचं गिटारवादन राग मुलतानी. संध्याकाळी 5:30 युववाणी. संध्याकाळी 6:30 कामगार सभा. कृत्रिम बुद्धिमत्तेचा औद्योगिक विश्वावर होणारा परिणाम या विषयावर अपर्णा आफळे यांच्याशी बातचीत. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. यामध्ये पशुधन विमा योजना याविषयी डॉक्टर अजित हिरवे यांची मुलाखत. रात्री 8:15 लोकसंगीत. रात्री 9:15 स्पॉटलाईट. रात्री 9:30 कंट्री वाईड आणि रात्री 9:45 इन्साइट्स हे तीनही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं गायन राग केदार. रात्री 10:30 नभोनाट्य रेत का वृंदावन, लेखिका आशापूर्णा देवी. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. सकाळचे 6:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी. सुरुवातीला शेतकरी बंधू भगिनींसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऐकूया कृषीवाणी. यामध्ये आंबा मोहोर संरक्षण याविषयी माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आंबा पिकावर येणाऱ्या मोहराचं संरक्षण कसं करायचं हे आज आपण बघणार आहोत. पहिली फवारणी पोपटी रंगाच्या पालवीवर मोहर येण्यापूर्वी करावी. यासाठी डेल्टा मेथ्रिन 2.8% प्रवाही 9 मिलीलिटर 10 लिटर पाण्यामध्ये हे प्रमाण घ्यावं. या फवारणीमुळे पावसाळ्यानंतर कोवळ्या फुटीवर येणाऱ्या तुडतुड्यांपासून संरक्षण होतं. दुसरी फवारणी बोंगे फुटताना करावी. लॅमडा साय हेलथ्रिन 5% 6 मिलीलिटर 10 लिटर पाण्यातून हे प्रमाण फवारावं. या फवारणीत भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी प्राधान्यानं 5% हेक्झाकोनेझॉल 5 मिलीलिटर किंवा पाण्यात विरघळणारं 80% गंधक 20 ग्रॅम, तसंच ढगाळ पावसाळी वातावरण असेल तर कर्पारोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेंडेझिम 12% अधिक मॅनकोझेब 63%, 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून वापरावं. तिसरी फवारणी दुसऱ्या फवारणीनंतर 15 दिवसाच्या अंतरानं करावी. यासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8% प्रवाही किंवा ब्युफ्रोफेझिन 25% प्रवाही 20 मिलीलिटर 3 मिलीलिटर या प्रमाणात वापरावं. तिसऱ्या आणि चौथ्या आणि पाचव्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकाच्या द्रावणात भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी 5% हेक्झाकोनेझॉल 5 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वापरावं. हेक्झाकोनेझॉल उपलब्ध नसेल तर पाण्यात विरघळणारे 80% गंधक 20 ग्रॅम, तसंच ढगाळ पावसाळी वातावरण असेल तर कर्पारोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेंडेझिम 12% अधिक मॅनकोझेब 63% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून वापरावं. चौथी फवारणी तिसऱ्या फवारणीनंतर 15 दिवसाच्या अंतरानं करावी. पाचवी फवारणी चौथ्या फवारणीनंतर 15 दिवसाच्या अंतरानं करावी. डायमेथोएट 30% प्रवाही किंवा लॅम्बडा सायहलोत्रिन 5% 10 मिलीलिटर या प्रमाणात वापरावं. सहावी फवारणी ही पाचव्या फवारणीनंतर गरज असेल तर 15 दिवसाच्या अंतरानं करावी. पाचव्या फवारणीत सुचवलेल्या कीटकनाशकापैकी न वापरलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी. तुडतुड्यांच्या प्रादुर्भावाची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यासच फवारणी करावी.
0: आंबा मोहर संरक्षण याविषयी माहिती आपण ऐकली कृषीवाणी या कार्यक्रमात. कृषीवाणी या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:00 PM. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 PM शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
4: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
3: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
4: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
3: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण शरद ऋतूमध्ये उद्भवणाऱ्या सामान्य आरोग्य समस्या आणि थोडक्यात उपाय जाणून घेतले. या भागात बदलत्या ऋतूत प्रतिकार शक्ती आणि

0: आरोग्य टिकवण्यासाठी आयुर्वेदाची भूमिका याविषयी मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. ऋतुबदल हा तर निसर्गाचा नियमच आहे. एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूत प्रवेश करताना बाह्य तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश या सगळ्यातच बदल होतात. या सगळ्या बदलाचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. प्रतिकार क्षमता जर कमी असेल तर त्वरित त्रास जाणवतात. हे त्रास प्रकृतीनुरूप भिन्न दिसून येतात. सामान्यपणे सर्दी, खोकला, उष्णतेत वाढ, ताप अशी लक्षणं दिसून येतात. आयुर्वेद शास्त्रामध्ये स्वास्थ्य टिकवणं यावर अधिक भर दिला गेला आहे. त्यामुळे स्वस्थ असताना म्हणजेच तुम्ही निरोगी असताना काही उपाय जरूर करून घ्यावेत, जेणेकरून प्रतिकार क्षमता व्यवस्थित राहील. प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरचा ताजा आहार हा नियमितपणे घेतला पाहिजे आणि तो संतुलित असायला हवा. नियमित व्यायाम, सकारात्मक मनोवृत्ती या गोष्टींना सुद्धा खूप महत्व आहे. तसंच सर्व रस, अगदी कडू रस सुद्धा शरीरामध्ये जाणं अतिशय गरजेचं असतं. त्यामुळे स्वयंपाकात सगळ्याच भाज्यांचा समावेश असायला हवा. फक्त त्यात अति तेलकट, अति खारट, तिखट हे पदार्थ टाळावेत. पचनसंस्था उत्तम राहावी यासाठी आलं, लसूण, जिरं, दालचिनी, तमालपत्र या सगळ्या मसाल्यांचा वापर नियमित करणं आवश्यक असतं. कारण पचनसंस्था उत्तम असेल तरच शारीरिक आरोग्य उत्तम राहतं. हंगामी फळं जरूर सेवन करावीत. फळांच्या रसाऐवजी किंवा मिल्कशेकऐवजी नुसती फळं खाल्ल्यास चांगला परिणाम होतो. कारण त्याच्यातून फायबर पोटात जातं, जेणेकरून पोटाची तक्रार कमी व्हायला मदत होते. सकाळच्या वेळामध्ये प्राणायाम जरूर करावा. त्यामुळे हृदय आणि फुफ्फुस हे दोन्ही अवयव उत्तम कार्यरत राहायला मदत होते. शक्यतो खूप जड पदार्थ, बाहेरचे तळलीचे पदार्थ वारंवार सेवन करू नयेत, कारण त्यामुळे यकृतावरती ताण येतो. अलीकडे कामाचा ताण देखील खूपच वाढला आहे. तो कमी करण्यासाठी मेडिटेशनचा उपयोग जरूर करावा. कामाच्या नादात पाणीही कमी प्यायलं जातं, त्यामुळे सुद्धा इलेक्ट्रोलाइट बॅलन्स बिघडतो आणि सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम या सगळ्यांच्या लेवल्स या कमी जास्त होऊ लागतात. म्हणून पुरेसं पाणी पिणं हे अतिशय गरजेचं असतं. रसायन चिकित्सा ही आयुर्वेदातील अतिशय प्रभावी अशी चिकित्सा आहे. आवळा पावडर अतिशय उत्तम रसायन म्हणून कार्य करते. त्यामुळे रोजच्या रोज एक आवळा किंवा आवळा पावडर एक चमचा या प्रमाणात सर्वांनी जरूर सेवन करावी, ज्यामुळे प्रतिकार क्षमता चांगल्या पद्धतीने वाढते. शतावरी कल्प, अश्वगंधावटी, ब्राह्मी घृत, शतावरी घनवटी अशा अनेक आयुर्वेदीय औषधांचा रसायन म्हणून छान उपयोग होतो. निरोगी अवस्थेमध्ये सुद्धा कितीही वातावरण बदललं तरी निरोगीपणा टिकून राहावा यासाठी या औषधांचा चांगला परिणाम होतो. वयानुरूप स्नायूंचं बल हे कमी होऊ लागतं. अशा वेळेला नित्य नेमाने नारायण तेलाने मसाज केल्यास स्नायूंची ताकद व्यवस्थित राहते आणि परिणामी हालचाली सुलभ रीतीने होतात. नारायण तेलाच्या बरोबरच बला तेल, चंदनबला लक्षादी तेल अशी अनेक आयुर्वेदिक तेलं उपयोगी पडतात. प्रकृती कोणती आहे त्याप्रमाणे तेल कोणतं वापरायचं हे वैद्यकीय सल्ल्यानुरूप ठरवलं जावं. शरीर आणि मन हे दोन्हीही एकमेकांशी निगडीत असतात, त्यामुळे मनस्वास्थ्य हे तितकंच महत्वाचं असतं. म्हणून नाकामध्ये गायीचं तूप दोन दोन थेंब आठवड्यातून एकदा किंवा दोनदा घातल्यास मन शांत राहायला मदत होते. अशा पद्धतीने काही उपाय केले, थोडी काळजी घेतली तर प्रतिकार क्षमता आपोआप वाढते आणि ऋतू बदलला तरी त्याचा त्रास हा जास्त होत नाही. सगळ्यांनीच हे उपाय करावेत असं मला मनापासून वाटतं. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: शरद ऋतू आणि आरोग्य या माहितीचा भाग चौथा आपण ऐकला आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05. सकाळचे 6:50 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत परिसर.
3: परिसर. प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रम

कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात सध्या आपण विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे यांनी लिहिलेली माहिती ऐकत आहोत. आज ऐकूया याचा चौथा आणि शेवटचा भाग. शीतला नावाच्या देवतेसह गाढव या चतुष्पाद पशूलाही मानाचं स्थान दिलं गेलेलं आहे. गाढवाचे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, रानटी आणि पाळीव. फिकट पिंगट

0: पूर्वी उज्जैन इथे राजा विक्रमादित्यच्या काळात गाढवांचा बाजार भरत असे असं अभ्यासक म्हणतात. अजूनही आपल्याला गाढवांचा बाजार पाहायला मिळतो. पुण्याजवळच जयजुरीला पौष पौर्णिमेच्या सुमाराला म्हणजे डिसेंबर जानेवारीच्या आसपास हा बाजार भरतो. मल्हारी मार्तंडाचं जे मूळ मंदिर कडेपठारावर आहे तिथे लागणाऱ्या सामानाची नेआण गाढवांवरून केली जाते. काटकपणा, चिकाटी, कष्टकरी वृत्ती, सहनशीलपणा आणि अवघड परिस्थितीत तग धरून राहण्याचा चिवटपणा हे सगळे गुण गाढवाच्या अंगी असतात. मात्र मानव प्राणी त्याकडे दुर्लक्ष करून गाढवाचं अवमूल्यन करणारे शब्द वापरत राहतो. गाढवाच्या ठाई जी चिवट घट्ट वृत्ती आहे त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अमेरिकेतल्या एका पार्टीचं चिन्हही गाढव असल्याचं दिसतं. 11व्या 12व्या शतकाच्या आसपासच्या अनेक शीतला देवीच्या मूर्ती आपल्याला आढळतात. शब्द कल्पद्रुम नावाच्या ग्रंथात तिचं रूप वर्णन करताना ती रासभस्त आहे म्हणजे गाढवावर आरूढ आहे असं म्हटलंय. शीतलेला विविध प्रकारे वेगवेगळ्या प्रांतात पूजलं जातं. ही देवी ज्वरासुराला म्हणजे तापाच्या रूपाने आलेल्या असुराला दूर करते, माणसाला शीतल करते असं मानलं जातं. प्रदेशानुसार तिच्या नावांमध्ये भेद आढळतो. गोठीबाई, चेचक माता, मसानी, उजाली अशी विविध नावं आहेत. काही परंपरांमध्ये शीतलेला पार्वतीचं एक रूप मानतात. तसंच तिला लोकदेवतेचंही स्थान आहे. शांत कष्टाळू स्वभावाच्या गाढवावर आरूढ झालेल्या शीतलेला ठाकुरांनी दयामयी, मंगला, करुणामयी अशी छान नावंही आहेत. बंगाली साहित्यात मंगल काव्य नावाच्या काव्यरचना 15व्या शतकापासून आढळतात. त्याच परंपरेत शीतला मंगल काव्य नावाचं काव्य आढळतं. देवदेवी ओतादेर बाहन नावाच्या बंगाली पुस्तकात शीतला देवीचं वाहन असलेल्या गाढव प्रतीकाबद्दल छान चर्चा केलेली आहे. माणसाचे रोग दूर करण्यासाठी शीतलेनी गाढव आपलं वाहन म्हणून निवडलं. याचं कारण गाढव सात्विक गुणी असतं म्हणून. गाढवाच्या पाठीवर जे सामान लादलं जातं त्याबद्दल त्याला किंचितही लोभ नसतो. निर्लोभता, निष्कामता, त्याग आणि निस्वार्थता हे गुण माणसानी गाढवाकडून शिकावेत म्हणून शीतलेनं त्याला आपल्यासह मानाची जागा दिली. माणसाला सद्गुण शिकू इच्छिणाऱ्या देवीला तिच्या आदर्शांना गाढव आपल्यावरून वाहून नेतं. आपल्या आसपास आढळणाऱ्या शांतपणे काम करणाऱ्या प्राणीमात्रांकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यावं याचं मोठं प्रतीक रासभस्ता शीतला ही देवी आहे. श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती ऐकली. आज आपण ऐकला चौथा आणि शेवटचा भाग. प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर कार्यक्रम आपण ऐकला. यामध्ये विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश या माहितीचा भाग चौथा आपण ऐकला. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10 PM. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, सकाळी 6:55 PM संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
2: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका ऋचा झा. अथ वार्ता. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना प्रशासनस्य प्रमुखरूपेण निरन्तर जनसेवां कुर्वता 25 वर्षाणि पूर्णानि कृतानि. अस्मिन् अवसरे प्रधानमन्त्री नवदिल्ल्यां विकसित भारत संकल्प सभां सम्बोधितवान्. सः उक्तवान् यत् भारतं दूरदर्शी नीतिभिः अथ कठिन परिश्रमेण च 47.5 वर्षपर्यन्तं विकसित राष्ट्रस्य स्वप्नं निश्चितरूपेण साकारयिष्यति. विकसित भारत संकल्प सभां सम्बोधयन् श्रीमोदी उक्तवान् यत् वर्तमान प्रशासनस्य नीतयः सर्वेषां नागरिकाणां कृते समाधानोपायानां प्रदाने केन्द्रिताः सन्ति.
3: सबका साथ सबका विकास, यही मेरे लिए सुशासन का आधार रहा है. समस्या सबकी है तो समाधान भी सबके लिए होना चाहिए, और इसलिए हमने सुशासन को

0: नवरात्रीचे उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होतील खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
0: नवरात्रीच्या उपवासाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
2: सकाळचे 7 वाजलेत. प्रसारित करत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या बनात या मालेत ऐकूया हायकू या काव्य प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख.
1: हायकू व्याख्यान भाग 6, निसर्गदृश्य आणि हायकू. शिरीष पै यांनी 1980 डिसेंबरमध्ये सत्यकथा मासिकात हायकूवर एक लेख प्रकाशित केलाय बरं का. त्यात केनेथ यासुदा यांच्या द जॅपनीज हायकू या पुस्तकातील लेखांचा आधार घेतला होता.

0: लेखात हायकू वृत्ती, हायकू आशय आणि रचना यातील एकात्मता, हायकूचा रूपबंध, हायकूची भाषा अशा अनेक मुद्द्यांचा परामर्श घेतला होता. त्यांच्या या महत्त्वपूर्ण लेखामुळे बऱ्याच वाचकांचे लक्ष हायकू काव्यप्रकाराकडे वेधलं गेलं. 1980 पर्यंत मग बरेच कवी हायकू लिहू लागले होते. मराठी हायकू ज्यांनी समजून उमजून लिहिला त्यांची नावं सांगते तुम्हाला. मनोहर तोडणकर, सुरेश ठमके, महमूद सारंग, पांडुरंग पाटील अशी नावं घेता येईल. त्यातही एक महत्त्वाचं नाव आहे राजन पोळ. त्यांचा एक हायकू बघा. फुलपाखरू पिवळं फुलावर बसलंय, फुलाला कुठे कळलंय. आता पहा, फुलपाखरू फुलावर बसणं ही घटना आपण सर्वांनीच पाहिलेली आहे. हायकूकरांनी हायकू लिहिताना त्यात रंग मिसळला. पिवळा रंग तरुण प्रेमाचा निदर्शक, गुलाबी रंग घेतला असता तर स्त्री वाटली असती, पण पिवळा रंग म्हणजे प्रियकर. फुलपाखरू फुलावर किती अलगद बसतं, खरंच फुलालाही कळत नसेल इतक्या अलगद. तसंच एखाद्या तरुणाचं मन सुंदर तरुणीवर बसलं तर त्या तरुणीला बरेचदा माहीतही नसतं. मनातल्या या अनुभवाला स्पर्श करून कवीनं तिसरी ओळ लिहिली, फुलाला कुठे कळलंय. झालं ना सुंदर हायकू. त्यांचाच आणखी एक हायकू सांगते. एकटाच चाललोय अंधाऱ्या रात्री, आधाराला छत्री. बघा, तर हे राजन पोळ 5-7-5 अक्षरबंध जरी पाळत नाहीत तरी हायकूमध्ये लय छान पाळलेली आहे. त्यांचा एक प्रसिद्ध हायकू आहे, शेत नांगरतायत दोन बैल, मैलो न मैल. शेतातली काय ही नेहमीचीच घटना आहे, पण त्यातून त्यांनी माणसाचं जीवन मांडलंय की दोन व्यक्ती, समजा नवरा बायको, मिळून संसारासाठी आयुष्यभर कष्ट करतात हे त्यातून सूचित होतं. ज्यांनी 5-7-5 हायकू रचना करून दाखवली आहे असे तुकाराम खिल्लारे यांचं नाव मला घेता येईल. असे हे माझे हायकू हा काव्यसंग्रह त्यांचा 2010 प्रकाशित केला. त्यांचे हायकू असेल, वाटेवरती धारा पडून गेल्या, खुणा पुसल्या. बरं का. दुसरा एक हायकू, आता त्याचा अर्थही सांगेन मी. गंगा किनारी टपले बगळे, मिटून डोळे. आता बघा, गंगा किनारी म्हटले, नदी किनारी नाही म्हटलेलं. हे बगळे कोण? तर हे संधी साधू, हो की नाही? म्हणजे डोळे मिटून ध्यान करतात, मासा गळाला लावतात, म्हणजे माणसांना फसवतात असे. तर त्यासाठी नेमकी शब्दरचना करावी लागते. हायकूबद्दल एक विशेष गोष्ट मला या भागात सांगायची आहे, ते म्हणजे उत्तम हायकूमध्ये एक प्रकारचा विरोधाभास चित्रित केलेला असतो. सुरेश मथुरे यांनी जपानी कवी बुसन यांच्या बेडकाचे हायकूचे उदाहरण दिले. हायकू एक अवलोकन असं पुस्तकच त्यांनी लिहिलंय. खाली बुसन यांचा भाषांतरित हायकू देते मी. गूढ चिंबिल चंद्र नि नितळ आकाश फाटले, डूब काळा बेडूक. हा हायकू अजरामर झालेला आहे. म्हणजे बुसनने हायकू लिहिलं तेव्हा काय घडलं, तळ्यातलं चंद्राचं प्रतिबिंब तो पाहतोय. चंद्रप्रकाश आणि काळा बेडूक हा विरोधाभास आहे. काळ्या मनाच्या एखाद्या माणसाने त्रास दिला तर काय होईल, दुसऱ्या माणसाचं स्वप्न भंग होईल. तसा बेडूक आला, त्याने उडी मारली, तळ्यातलं चंद्राचं प्रतिबिंब विस्कटून गेलं. ठीक आहे, म्हणजे हायकूचे बीजक्षण हे असे असतात.
1: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून.
4: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी।
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेली आहेत। यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या।
2: यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा औद्योगिक विश्वावर होणारा परिणाम याविषयी अपर्णा अफळे यांच्याशी विक्रांत मंडपे यांनी केलेली बातचीत।
3: तुमच्याकडे बेसिक ज्ञान जे आवश्यक आहे नोकरीसाठी त्याच्यामध्ये जर तुम्ही एआयने अपस्किलिंग केलं ती बुद्धी मी कुठेतरी त्याच्यावर गंज चढून देत नाहीये ना, हे सर्वात महत्वाचं आहे।
2: जरूर ऐका 8 ऑक्टोबरचा कामगार सभा हा कार्यक्रम संध्याकाळी 6:30। सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे। हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आपण ऐकू शकाल।

रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या, पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल। पुस्तक

0: आकाशवाणी पुणे, सविता मुसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भावना. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात केली 0.5% वाढ. दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आजपासून राज्याच्या दौऱ्यावर. आणि गडचिरोली जिल्ह्याला नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमाअंतर्गत एप्रिल ते जून या तिमाहीत प्रथम क्रमांक. आता सविस्तर बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला काल 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्यरत आहेत. या निमित्तानं काल नवी दिल्लीत झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. विकसित भारतासाठी केलेल्या विविध संकल्पांबाबत बोलताना ते म्हणाले,
1: विकसित भारत का लक्ष्य आत्मनिर्भर भारत का लक्ष्य, इकॉनॉमी को टॉप 3 में लाने का लक्ष्य, गरीबी का नामो निशान मिटाने का लक्ष्य, ड्रग्स फ्री इंडिया बनाने का लक्ष्य. हमें ऐसा भारत बनाना है कि लक्ष्य ऐसे हो कि हर क्षेत्र

0: तिरंगा शान से लहराए।
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजपाच्या वतीनं देशभरात सेवा संकल्प अभियान, सेवा ज्योती यात्रा आणि विकसित भारत संकल्प सभांचं आयोजन करण्यात आलं होतं। मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल विकसित भारत 2047 संकल्प सभा आणि सेवाज्योती यात्रेचा प्रारंभ करण्यात आला। पुणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सांगली, अहिल्यानगर, धुळे, जालना, बीड इथं सेवाज्योती यात्रा, पदयात्रा, मशाल यात्रा, सभा, वृक्षारोपण आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसेवेतून राष्ट्रसेवेचा मंत्र आणि अविरत कटिबद्धता जोपासत सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण केली आहेत। या निमित्तानं जनसेवा से देशसेवा या अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या आमच्या विशेष मालिकेत आज ऐकूया अटल नवोन्मेष अभियानाबाबत माहिती।
2: भारतात नवोन्मेषाची व्याप्ती वाढवण्यासाठी नीती आयोगाअंतर्गत 2016 केंद्र सरकारनं अटल नवोन्मेष अभियान सुरू केलं। या अभियानाची रचना दोन स्तरांवर करण्यात आली। प्राथमिक स्तरावर अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून शाळांमध्ये 3D प्रिंटर्स, सेन्सर्स, रोबोटिक्स किट्स आणि इलेक्ट्रॉनिक साधने उपलब्ध करून देण्यात आली। आतापर्यंत 10,000 अटल टिंकरिंग लॅब स्थापन करण्यात आल्या असून त्यापैकी जवळपास 60% सरकारी शाळांमध्ये आणि निम्म्याहून अधिक ग्रामीण भागात आहेत। दुसऱ्या स्तरातील 72 अटल इन्क्युबेशन केंद्र स्टार्टअप्सना त्यांच्या उभारणीच्या काळात सहाय्य करतात। या केंद्रांनी आतापर्यंत 1,000 उद्योगांना मदत केली असून 1,000 रोजगारांच्या संधी देखील निर्माण केल्या आहेत। मंत्रिमंडळानं विस्तारित कार्यक्षेत्रासह हे अभियान 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे। 2016 संशोधन आणि स्टार्टअप विषयक उपक्रम काही मोजक्या संस्था आणि महानगरांमध्येच केंद्रित होत्या, त्यामुळे इतर भागातील शालेय विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोग करून पाहण्याची संधी मर्यादित स्वरूपातच उपलब्ध होती। आता या अभियानानं देशभरातल्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती रुजवण्याचं काम केलं आहे। आकाशवाणी बातम्यांसाठी सुमेधा हर्षे, पुणे।
1: रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात काल 0.5% वाढ केली आहे, त्यामुळे आता रेपो दर 5.5% झाला आहे। बँकेनं द्वैमासिक पतधोरणाचा आढावा काल जाहीर केला। फेब्रुवारी 2023 नंतर रेपो दरात झालेली ही पहिलीच वाढ आहे। वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी तसंच जागतिक आणि भूराजकीय अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 7.1% राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे। 94वा भारतीय वायुदल दिन आज साजरा केला जात आहे। भारतीय वायुदल अचूक, अभेद्य आणि नेमकी सेवा अशी यंदाच्या वायुदल दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे। भारतीय वायुदल सतर्कता आणि दृढ निष्ठेनं देशाचं रक्षण करण्यासाठी सदैव सज्ज असल्याचं वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी काल आकाशवाणीवरून दिलेल्या संदेशात म्हटलं आहे। गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून वायुदलानं एकात्मिक हवाई मोहिमांची निर्णायक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आणि देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याची आपली क्षमता आणि सामर्थ्य सिद्ध केलं, असे गौरवोद्गार त्यांनी काढले। देशात वाजवी दरात कांद्याची पुरेशी उपलब्धता असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयानं सांगितलं आहे। खरीप हंगामात कांद्याची जास्त क्षेत्रफळावर झालेली लागवड, चांगलं उत्पादन होण्यासाठी अनुकूल स्थिती आणि कांद्याची बाजारपेठेत झालेली समाधानकारक आवक यामुळे बाजारपेठेची स्थिती अतिशय समाधानकारक झालेली आहे। महाराष्ट्रातील प्रमुख कांदा बाजारपेठांमध्ये चांगली आवक झाली असून 16 सप्टेंबरला कांद्याचा प्रति क्विंटल सुमारे 4,030 रुपये असलेला भाव जवळपास 13% घसरून तो प्रति क्विंटल सुमारे 3,475 रुपयांवर आला आहे। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। यावेळी राज्यातल्या दुष्काळी परिस्थिती संदर्भात राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी शहा यांना दिली। राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या माध्यमातून महाराष्ट्राला अधिकाधिक मदत देण्यात यावी अशी विनंती फडणवीस यांनी यावेळी केली। या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले,
3: विशेष विनंती अशी केली आहे की एकूण सगळी दुष्काळाची परिस्थिती पाहता विशेष मदत आम्हाला केंद्र सरकारने करावी। माननीय गृहमंत्री मोदी यांनीही सकारात्मकता दाखवली आहे आणि नियमात बसवून जी जास्तीत

0: जास्त मदत आपल्याला करता येईल ती केंद्र सरकार करेल अशा पद्धतीनं त्यांनी आश्वासित देखील केलेलं आहे.
1: दरम्यान केंद्र सरकारचं पथक आजपासून 11 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून अहवाल सादर करणार आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसंदर्भात काल झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयानं विद्यार्थ्यांना आंदोलनाचा अधिकार असल्याचं स्पष्ट करत अभ्यासाकडे परतण्याचा सल्ला दिला, तर परीक्षा निष्पक्ष आणि पारदर्शक होतील याची हमी देऊन विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. भरती प्रक्रियेचा आराखडा 3 आठवड्यात सादर करण्यासही न्यायालयानं सांगितलं आहे. दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पुण्यातल्या टिळक चौकातील एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित करण्यात आलं. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असल्या तरी सध्या सुरू असलेल्या आंदोलनाचं स्वरूप पूर्णपणे राजकीय झालं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांशी संबंधित नसलेले मुद्दे आणि घोषणा आंदोलनात दिल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नाही अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी काल पुण्यात माध्यमांशी बोलताना मांडली. गडचिरोली जिल्ह्यानं नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमाअंतर्गत एप्रिल ते जून या तिमाहीच्या एकंदर डेल्टा श्रेणीमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. कृषी आणि जलसंपदा क्षेत्रातही जिल्ह्यानं देशात अव्वल स्थान पटकावलं आहे. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा, आर्थिक समावेशन आणि कौशल्य विकास तसंच मूलभूत पायाभूत सुविधा या 5 क्षेत्रातील 48 निर्देशांकांमध्ये झालेल्या सुधारणांच्या आधारे ही श्रेणी निश्चित करण्यात आली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी जिल्हा प्रशासनाचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील कोपरशी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 21 जिवंत काडतुसं, 7 डिटोनेटर यासह इतर स्फोटक साहित्य गडचिरोली पोलिसांनी जप्त केलं. पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली काल विशेष अभियान पथक आणि बीडीडीएस पथकानं ही कारवाई केली. पुण्यातील लांब पल्ल्याची जलतरणपटू गीता मालुसरे हिनं अवघ्या 96 दिवसात इंग्लिश खाडी, कॅटालिना चॅनेल आणि न्यूयॉर्कमधील 20 ब्रिजेस स्विम पूर्ण करून ओपन वॉटर स्विमिंग ट्रिपल क्राउन पटकावला आहे. अवघ्या 96 दिवसात ट्रिपल क्राउन मिळवणारी ती जगातील 6वी, आशियातील 2री आणि भारतातील 1ली महिला ठरली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी स्मृती मंधाना हिची नियुक्ती झाली आहे. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पाय उतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर क्रिकेट नियामक मंडळानं मंधानाची निवड केली. हवामान. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भावना. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात केली 0.5% वाढ. दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आजपासून राज्याच्या दौऱ्यावर. आणि गडचिरोली जिल्ह्याला नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमाअंतर्गत एप्रिल ते जून या तिमाहीत प्रथम क्रमांक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा औद्योगिक विश्वावर होणारा परिणाम याविषयी अपर्णा अफळे यांच्याशी विक्रांत मंडपे यांनी केलेली बातचीत.
3: तुमच्याकडे बेसिक ज्ञान जे आवश्यक आहे नोकरीसाठी, त्याच्यामध्ये जर तुम्ही एआयने अपस्किलिंग केलं, ती बुद्धी मी कुठेतरी त्याच्यावर गंज चढून देत नाहीये ना, हे सर्वात महत्वाचं आहे.
2: जरूर ऐका 8 ऑक्टोबरचा कामगार सभा हा कार्यक्रम संध्याकाळी 6:30 वाजता. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे. हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आपण ऐकू शकाल.

0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 आणि 22 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. आपल्या भारदस्त आवाजासाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण संवाद फेक यासाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते कुलभूषण पंडित उर्फ राजकुमार यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1926. हिंदी आणि उर्दू साहित्यातील श्रेष्ठ कथाकार आणि कादंबरीकार मुन्शी प्रेमचंद हे जग सोडून गेले 8 ऑक्टोबर 1936 या दिवशी. आज जागतिक दृष्टी दिन. डोळ्यांच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि डोळ्यांची योग्य काळजी घेण्याचा संदेश देण्यासाठी हा दिवस पाळला जातो. जागतिक दृष्टी दिन दरवर्षी ऑक्टोबरच्या 2 गुरुवारी असतो. यावर्षी तो 8 ऑक्टोबरला साजरा केला जातोय. आज भारतीय वायुसेना दिवस. 8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय वायुसेनेची स्थापना झाली. भारतीय वायुसेना देशाच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आणि सज्ज असते. देशाच्या हवाई सीमांचं रक्षण करण्याबरोबरच विविध आपत्ती आणि बचाव कार्यातही भारतीय वायुसेना महत्त्वपूर्ण योगदान देत आली आहे. आपल्या धैर्याने आणि कर्तव्यनिष्ठेने देशसेवा करणाऱ्या सर्व वायुसैनिकांच्या योगदानाला आजच्या दिवशी सलाम.
1: भारतीय नागरिकाचा

यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी अवंती विनोद देसाई आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोते हो, ग्रामीण आणि शहरी भागातील युवक, महिला तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्या नवउद्योजकांसाठी खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन, आर्थिक सहाय्य आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यास या संधीचे रूपांतर सक्षम उद्योजकांमध्ये होऊ शकते. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय श्री रवींद्र साठे सर आपल्या सोबत आहेत. सर, आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: प्रधानमंत्री रोजगार निर्मिती

0: हे जे योजना एक चालवली जाते आहे, तर या योजनेअंतर्गत युवकांना किंवा कारागिरांना नक्की कुठच्या प्रकारचं अर्थसहाय्य मिळतं?
1: मंडळाच्या वतीने आता केंद्र आणि राज्य सरकारच्या 3 योजना प्रामुख्याने आमच्यामार्फत या राबवल्या जातात, ज्याचा उल्लेख तुम्ही केला की पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम हा केंद्राची योजना आहे, आणि तसंच आपल्या राज्याने 2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अशा 2 योजना म्हणजे महाराष्ट्र सरकारने त्याच धर्तीवर ही योजना सुरू केली. आणखीन एक योजना आहे ती प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना. अशा 3 योजनांची कार्यवाही ही आपल्या मंडळाच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांमध्ये होते, आणि 4थी मधकेंद्र योजना जी सरकारचीच पण ती आमची स्वतःची असं म्हणायला हरकत नाही. तर ह्या 4 योजना मुख्यत्वे या सगळ्या माध्यमातून आपण करतो, आणि याचा मुख्य उद्देश तोच आहे की ग्रामीण भागात रोजगार उत्पन्न होणं, स्वयंरोजगार उत्पन्न होणं. कारण आज शहरांकडे येणारा जो लोंढा आहे हा लोंढा थांबवायचा असेल तर ग्रामीण भागातले युवक आहेत, महिला आहेत किंवा बेरोजगार आहेत अशा सर्वांना त्यांच्या ठिकाणी अर्थाचं एक साधन उत्पन्न होणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे, स्वयंरोजगार. त्यामुळे स्वयंरोजगार या योजनांच्या माध्यमातून निर्माण होतो. आता आपण उदाहरण घ्यायचं झालं तर पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, आता त्याला एक 7वी 8वी पास ज्याला लिहिता वाचता यायला पाहिजे ती तर सामान्य कुठेही असतो, आणि मग आधार कार्ड पाहिजे, आणि मग त्याला ह्या योजनेत मात्र वयाची अट नाहीये. आपण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात 45 ही वयोमर्यादा आपण ठेवलेली आहे, पण पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम मध्ये वयाची अट नाही, कुठच्या जातीची अट नाही, त्यामुळे कोणालाही ह्याच्यात अर्ज करता येईल. दुसरं असं की ह्यातले 2-3 व्यवसाय जर सोडले किंवा क्षेत्र सोडली तर कुठच्याही क्षेत्रासाठी अनुदान दिलं जातं. जसं आपल्याला गांधीजी असल्यामुळे तिथे खाटीक खाण्यासाठी कोणाला पैसे नाहीत, नंतर दारूचा व्यवसाय नाही, आणि शेतीसाठी पैसे नाहीत कारण शेतीसाठी एक वेगळा विभाग आहे शासनाचा, आणि चौथा आहे ते पशुपालन नाही कारण वेगळा विभाग आहे. हे 4 क्षेत्र सोडली तर इंग्रजी ज्याला स्काय इज द लिमिट म्हणतो की कुठचाही स्टार्टअप तुम्ही कुठचाही व्यवसाय सुरू करा. आणि 2 प्रकारे त्याच्यात मदत होते, एक उत्पादन उद्योगासाठी आणि दुसरं ज्याला आपण म्हणतो की सेवा उद्योग. म्हणजे शेतीसाठी तुम्हाला अनुदान नाहीये या योजनेत, पण तुम्ही समजा पशुपालन केलं किंवा शेतीतलं एखादा आंब्याचं पीक तुम्ही केलं आणि त्या आमरसापासून तुम्ही काही पदार्थ केलेत किंवा काजू प्रक्रिया केंद्र सुरू केलं तर त्याला अनुदान आहे, ज्याला सेवा उद्योग म्हणतो. पण शेती करण्यासाठी, पीक उत्पादन करण्यासाठी अनुदान नाही, पण त्याच्यावर आधारित जे सेवा उद्योग आहेत त्याच्यासाठी अनुदान आहे. आणि या सगळ्या योजनेत 50 लाखापर्यंत आपल्याला बँकांमधनं कर्ज उपलब्ध होतं, आणि मला सांगायला आनंद आहे की त्याच्यात महिलांसाठी खास सवलत आहे. महिला आहेत किंवा आपण मागासवर्गीय म्हणतो, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक, डोंगराळ भागात राहणारे आपले बंधू भगिनी आहेत अशा सगळ्यांसाठी याला 35% अनुदान आहे, ज्याला इंग्रजीत मार्जिन मनी म्हणतो, असं 35% अनुदान आहे. त्यामुळे याचा खूप चांगला फायदा आपल्या अनेकांनी घेतला पाहिजे, ग्रामीण भागातल्या सुद्धा लोकांनी, आणि ते घेतात. त्यामुळे दर आम्ही तर सगळ्या जिल्ह्यांना आम्ही लक्ष दिलेलं आहे, सरकारकडनं येतच, पण आम्ही आमच्या मंडळाच्या स्तरावर सुद्धा यावर्षी किती लक्ष्यांक आपण पूर्ण करायचा, मग त्याच्यासाठी आपण रोजगार मेळावे घेतो, योजनांची माहिती देण्यासाठी आपण ठिकठिकाणी प्रदर्शनं करतो किंवा मेळाव्यातनं माहिती देतो, आणि यातनं खूप चांगला प्रतिसाद हा मिळतोय. अशी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम असे आहेत, आणि तिसरे विश्वकर्मा कौशल्य योजना, याची माहिती आपण नंतर घेऊ.
0: सर, खादी फॉर फॅशन, वोकल फॉर लोकल ह्या सगळ्या ज्या आपल्या सरकारच्या चळवळी आहेत त्याच्यामध्येच खादीचा प्रसार वाढवण्यासाठी मंडळ नक्की काय काय योजना किंवा काय काय उपाय करत आहे?
1: बरोबर, आपल्या देशाचे आत्ताचे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदी यांना एक श्रेय द्यायला लागेल आपल्याला, कारण 2014 नंतर त्यांनी एक वेगळ्या पद्धतीत त्याला एक वेगळं परिमाण प्राप्त करून दिलं, आणि स्वतः ते खादी या विषयाचे एका अर्थाने ब्रँड अँबॅसेडर असे बनलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी घोषणाच केली की सुरुवातीला तुम्ही म्हणालात की खादी फॉर नेशन होती, खादी फॉर फॅशन झाली, आणि आपले पंतप्रधान म्हणतात की आता हा जो सगळा दौर आहे, हा सगळा कालावधी, हा जो काळ आहे, हा खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशनचा आहे, असं त्यांचं आत्ताचं घोषवाक्य आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी ह्या विषयाला खूप पुढे नेलेलं आहे. आपण जर गेल्या 10-12 वर्षातली खादीची विक्री बघितली संपूर्ण देशातली, तरी जवळजवळ 10-12 पटीने वाढलेली आहे. त्यामुळे हे

0: आदीला एक प्रतिष्ठा प्राप्त व्हायला लागलेली. आणि या सगळ्या पृष्ठभूमीवर मंडळाने घोषणा केली की हर घर खादी घर घर खादी, की प्रत्येकाचा कर्तव्य. आणि आज आपल्याला माहिती आहे की एक एक काळ असा होता की त्या काळी खादीचा परिवेश म्हटला की राजकीय नेत्याचंच त्याला स्वरूप आहे, किंवा राजकीय नेतेच खादी मंडळी फक्त वापरतात असं एक चित्र समाजात होतं. पण आम्ही असं म्हणतो की खादी हे सर्वसामान्यांचं प्रतीक बनलं पाहिजे, सर्वसामान्यांचं वस्त्र बनलं पाहिजे. म्हणून आम्ही घोषणा केली मंडळाने की हर घर खादी घर घर खादी. त्यामुळे आम्ही सर्वांना सांगतो की तुम्ही सुरुवात खादीच्या रुमालाने करा, खादीचा रुमाल वापरा सुरुवात म्हणून. बाकी खादीचं जॅकेट आहे, खादीचा बाकीचा पेहराव आहे, साड्या आहेत, अन्य काही गोष्टी आहेत, या तुम्ही कराच, पण सुरुवात खादीच्या रुमालाने करा. दुसरं असं की आत्ता केंद्र सरकारचा एक संकेत आहे की राज्य सरकारच्या किंवा सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातनं एक दिवस हे खादी परिधान केलं पाहिजे. त्यामुळे आमचाही तो आग्रह महाराष्ट्र शासनाकडे आम्ही जिथे जातो त्या सर्वांना सांगतो की एक तुम्ही आठवड्यातला एक दिवस ठरवा. आणि अनेक जणांनी ते पाळायला सुरुवात केलेली आहे. आमच्या मंडळाने दर सोमवार, हा दर सोमवार आमचे खादीचे जेवढे कर्मचारी आहेत हे सर्व खादी परिधान करून येतात. आमचे 300 कर्मचारी आहेत सगळ्या महाराष्ट्रात, प्रत्येक जिल्ह्यात आमचं कार्यालय. त्यामुळे हर घर खादी घर घर खादी असा एक आम्ही नारा दिलेला, अशी घोषणा केलेली आहे. दुसरं महत्त्वाचं असं की शासकीय कार्यालयात आम्ही हे सर्वांना आग्रह करतो. आणि तसंच अनेक व्यावसायिक आस्थापन आहेत ज्याला इंग्रजी भाषेत कॉर्पोरेट म्हणतात, अशा जगतात सुद्धा आम्ही आवाहन करायला सुरुवात केलेली आहे. महाविद्यालयीन तरुण आहेत, महाविद्यालय आहेत, अशा सगळ्या ठिकाणी जिथे जिथे आपल्याला प्रचार करता येईल अशा सगळ्या ठिकाणी आपण खादीचा प्रचार अशा प्रकारे करतो. आणखीन एक महाराष्ट्र शासनाचं एक कौतुकास्पद अशी गोष्ट शासनाने केलेली आहे, ते म्हणजे खादीचे जे आमचे उद्योजक आहेत, जे वस्त्र निर्माण करणार आहेत किंवा ज्याला इंग्रजीत रेडीमेड गार्मेंट्स म्हणतात की तयार कपडे आपण म्हणतो, तर सरकार अनेक विभाग हे कपडे खरेदी करतं. तर त्याच्यात सरकारचं असं धोरण आहे महाराष्ट्र सरकारचं की त्यातलं 30% वाटा हा आमच्या खादी मंडळाशी जोडलेले जे लघु उद्योजक आहेत त्या लघु उद्योजकांना सुद्धा त्यांच्या मार्फत आपण पुरवठा करतो. त्यामुळे एका अर्थाने खादी आणि असे तयार कपडे अशांसाठी आपल्याला लघु उद्योजक जे आहेत महाराष्ट्रातले यांनाही खूप मोठ्या प्रमाणात हे प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे अशा प्रकारे आम्ही खादीला एक प्राधान्यक्रम ठरवून आम्ही या गोष्टी काही सुरू केलेल्या आहेत.
1: आताच तुम्ही लघु उद्योजकांचा उल्लेख केलात, किंवा एकूणच आपण महाराष्ट्रातले कारागीर म्हणू, तर आत्ता जे खादी निर्मितीमध्ये आपले कारागीर आहेत तर त्यांची सद्यस्थिती काय आहे?
0: महाराष्ट्रातलं वर्धा हे एकेकाळचं खूप मोठं केंद्र होतं खादी चळवळीचं. एक काळ असा होता की महाराष्ट्रात 72 संस्था चालू होत्या, 72-75 पर्यंत संस्था चालू होत्या. पण हळूहळू खादी संस्थांपुढची आव्हानं सुद्धा जी उभी राहिलेली आहेत, जसं अनेक कॉर्पोरेट क्षेत्रातले याच्यात उतरलेले आहेत, त्यामुळे खादीवर काम करणारा जो कामगार आहे किंवा जो कारागीर आहे याच्या मजुरीचा प्रश्न आहे. किंवा खादी संस्थांकडे मुख्य आज जे एक संकट आपण ज्याला म्हणू की आव्हान असं म्हणू, ते आहे ते अर्थाचं. कारण त्या आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर अजून तेवढ्या प्रमाणात उभ्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळे सरकारकडे आम्ही मागणी केलेली आहे की यांना आपण प्रबळ केलं पाहिजे, यांना सक्षमही केलं पाहिजे, ज्यांच्या कारागिरांना आपण व्यावसायिक दृष्टिकोन शिकवला पाहिजे. तर अशा अनेक गोष्टी घेऊन आम्ही सरकारपुढे प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळे आज बघायला गेलं तर महाराष्ट्रात 20-25 संस्था खूप चांगल्या पद्धतीत काम करतात, पण ही संख्या वाढवायला पाहिजे. जो एकेकाळ होता 75 संस्था होत्या, इथपर्यंत आपली जाण्याची कल्पना आहे. त्यामुळे आम्ही या सगळ्या संस्थांचं नेटवर्किंग एक जाळं आपण तयार करतोय, या संस्थांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याला अधिक सक्षम कसं करता येईल हाही आमच्या पुढे सगळा प्रस्ताव आहे. आम्ही सरकारला प्रस्ताव दिलेला सुद्धा आहे की सगळ्या महाराष्ट्राचंच एकूणच एक एकात्मिक धोरण खादीविषयक आपण करावं, या सगळ्या संस्थांना अनुदान मिळावं. आणि जो मजूर आहे किंवा जो विणकर आहे किंवा जो सूत कातणार आहे अशाला थेट अनुदान मिळालं पाहिजे, त्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. आणि ज्या संस्था आहेत या संस्थांसुद्धा अनुदान मिळालं पाहिजे असं मी खादी आणि आयोगाच्या माध्यमातून, ग्रामोद्योग आयोग जो केंद्रातला आहे हे देतातच आहेत एका अर्थाने, पण त्याला महाराष्ट्र शासनाने सुद्धा जोड दिली, त्या सगळ्या संस्था पुन्हा सगळ्या मजबूत होतील, सक्षम होतील, त्यामुळे त्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू आहेत.
1: पण आता त्यांच्या समोरची आव्हानं किंवा अडचणींबद्दल बोलतोय तर त्याच्यातच आणखीन माझा पुढचा प्रश्न आहे की आता काही खाजगी कंपन्याही यात येत आहेत, भरपूर मार्केटिंग डिजिटलायझेशन चालू आहे, तर खरंच जे कारीगर आहेत कामगार आहेत त्यांच्या समोरची सध्याची आव्हानं आणि अडचणी कोणत्या आहेत?
0: एक तर म्हटलं की ह्याच्यात मजुरी खूप कमी मिळते, त्यामुळे जे म्हणजे जे विणतात किंवा जे सूत कापतात ह्यांना सक्षम करणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही अनुदानाच्या माध्यमांना त्यांच्या खात्यात थेट पैसे मिळतील, त्यांची मजुरी वाढेल, अशा प्रकारचं आमचं एक धोरण आहे आणि आमचा एक प्रस्ताव आहे. दुसरं असं सर्वात मोठं आव्हान आहे की पेळू, ज्याला कच्चा माल आपण म्हणतो खादी तयार करायची, तर तो पेळूचा स्थानिक कारखाना इथे महाराष्ट्रात दुर्दैवाने नाहीये. त्यामुळे परराज्यातनं आपल्याला पेळूची मागणी करायला लागते. त्यामुळे आम्ही असा प्रस्ताव ठेवलाय की जे एकात्मिक धोरण आम्ही म्हटलेलं आहे सरकारकडे की हा पेळूचा कारखाना सुद्धा हा आपल्याला महाराष्ट्रात आपल्याला निर्माण करायला लागेल. खादी मंडळाच्या काही जागा आहेत, त्या जागांवर सुद्धा आपल्याला अशा प्रकारे एक स्वतंत्र कारखाना पेळूचा, म्हणजे कापूस उत्पादन इथे होतो पण त्याच्यापासून पेळू लागतो, हा पेळूचं उत्पादन आपल्याला दुर्दैवाने महाराष्ट्रात आज नाहीये, पण ते करण्याचा आम्ही सरकारला हा प्रस्ताव दिलेला आहे. तर पेळूची निर्मिती झाली तर या सगळ्या कार्याला अनेक गती मिळेल आणि परराज्यांवर आपल्याला अवलंबून राहता येणार नाही, ही एक स्थिती आहे. दुसरी स्थिती अशी की आज सगळे खादीचे उत्पादक आहेत, ह्यांना विपणन म्हणजे इंग्रजीत ज्याला मार्केटिंग म्हणतो, या विपणनासाठी त्यांना योग्य ती यंत्रसामुग्री किंवा आज सोशल मीडियाचा जमाना आहे, त्यामुळे याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्याला त्याचं ब्रँडिंग त्याच्या कपड्यांचं किंवा या खादी विषयाचं, त्यामुळे विपणनासाठी एक नेटवर्किंग उत्पन्न करणं आणि दुसरं त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला सक्षम करणं आणि तिसरं असं की ज्याला ई कॉमर्स म्हणतो, ई कॉमर्स आहे किंवा अनेक अशी पोर्टल आहेत, ह्या पोर्टलवर त्यांची सगळी माहिती आणणं, त्या माध्यमातून मग अनेक जणांना त्याच्यावर मागणी करता येईल. त्यामुळे हाही आमचा प्रयत्न चालू आहे. दुसरं असं की खेळतं भांडवल त्याची कमी आहे, आज ज्या संस्था आहेत त्या संस्थांना खेळतं भांडवल आज पुरेसं उपलब्ध होत नाही, त्यामध्ये खेळतं भांडवल सुद्धा आपल्याला कसं देता येईल ह्याचाही आम्ही विचार करतोय आणि कमी व्याजदराने त्यांना कर्ज कसं देता येईल हाही आम्ही एक प्रस्तावात तो विचार केलेला आहे. अशा प्रकारे काही उपाययोजना आम्ही करतोय.
2: श्रोते हो, आजच्या भागात प्रधानमंत्री रोजगार निर्मितीसह केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ तसेच महिला, युवक आणि नवउद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या संधी याविषयी आपण जाणून घेतले. पुढील आणि अंतिम भागात आपण खादी उत्पादनांचे आधुनिक ब्रँडिंग, डिजिटल विक्री, पारंपरिक ग्रामोद्योगांचे संवर्धन, पर्यावरणपूरक उत्पादन पद्धती आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी याविषयी जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मी अवंती विनोद तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा दिलखुलास.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपचे तन्मय कानेटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार तन्मय सर.
3: नमस्ते
2: तन्मय. मला असं विचारायचंय की आपले जे थेट भेट कार्यक्रम होत असतात परदेशामध्ये, तर यावर्षी आपला थेट भेट कार्यक्रम कुठे आहे आणि तो कसा होणार आहे?
3: आपण थेट भेट कार्यक्रम कायमच परदेशात घेत असतो आणि दरवर्षी वेगवेगळ्या देशांमध्ये पण पोहोचायचा प्रयत्न करत असतो. श्रोत्यांना लक्षात असेल तर यावर्षी आपण पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये सुद्धा इव्हेंट घेतला होता या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाबरोबरच. तर 2 वर्षांपूर्वी आपण युरोपमध्ये सुरुवात केली होती आणि पुन्हा एकदा आपण युरोपमध्ये आपले इव्हेंट घेऊन जातो. नुकतेच आपले अमेरिकेमधले पण इव्हेंट झाले, नुकताच आपला न्यूयॉर्कचा इव्हेंट झाला आणि त्याला अतिशय तुडुंब प्रतिसाद असा मिळाला आणि सगळ्या पार्टिसिपंट्सनी, सगळ्या आपल्या मुलामुलींनी तिथे सहभाग नोंदवला, एकमेकांची गप्पा मारल्या आणि तशाच पद्धतीचा आपला पुढचा इव्हेंट हा आता युरोपमध्ये असणार आहे.
2: याबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजरात

0: विद्यार्थी वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupviwaha.com. तर तन्मय, आपण जसं बोललो तसं हे थेट भेट कार्यक्रम म्हणजे नेमकं काय असतं?
1: अनेकदा मेळावा असं म्हटल्यानंतर जे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं त्यातलं ह्याच्यामध्ये काहीच नसतं, कारण आजच्या पिढीला टिपिकल ट्रॅडिशनल जे मेळावे असतात ती काही आवडणारी गोष्ट नाहीये. ज्याच्यामध्ये स्टेजवरती जायचं असतं, स्वतःची माहिती सांगायची असते, त्याला एक मार्केट फील होतं, बाजार असल्यासारखं वाटतं. आणि ते कोणालाच आवडत नाही की स्वतःचं मंचावर जायचं आणि माहिती द्यायची आणि सगळेजण तुमच्याकडे अगदी बघत असणार. तर हे खूपच ऑकवर्ड करणारी पद्धत होती पूर्वीची, जी अनुरूपने बंद करून बरीच वर्ष झाली, किमान 22-23 वर्ष तरी झाली.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupviwaha.com.
1: तर अनुरूपचे जे इव्हेंट्स असतात त्याला आपण म्हणूनच मेळावा न म्हणता थेट भेट म्हणतो, जिथे फक्त मुलं मुली असतात आणि मुलं मुली एकमेकांबरोबर गप्पा मारू शकतात. एकूणच त्याचा डिझाईन अशा पद्धतीने केलेला आहे त्या इव्हेंटचा की त्यांचं एकमेकांबरोबर इंटरॅक्शन होईल, एकमेकांबरोबर चर्चा होईल आणि एकमेकांना जाणून घेण्याची संधी त्यांना मिळेल आणि लग्नाच्या दृष्टीने जाणून घेण्याची संधी मिळेल. तर त्या दृष्टीने सगळं ते डिस्कशन राऊंड आणि एकूण ऍक्टिव्हिटीज, ग्रुप ऍक्टिव्हिटीज असं सगळं डिझाईन केलेलं आहे आणि ते महत्वाचं आहे असं आम्हाला वाटतं. कारण विशेषतः परदेशात जिथे आता बर्लिन आणि लंडन या दोन्ही ठिकाणी इव्हेंट्स आहेत, तिथे एकमेकांना भेटणं हे कठीण असतं. वीकेंडलाच भेटणं होतं किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये तिथल्या त्या देशांमध्ये राहत असतात लोक, तर जेव्हा ते भेटतील तेव्हा एकमेकांना जाणून घेणं त्यांनी आवश्यक आहे. या दृष्टीने हे इव्हेंट्स असतात, या दृष्टीने हे थेट भेट कार्यक्रम असतात.
0: श्रोते हो, बर्लिन मध्ये आणि लंडन मध्ये सुद्धा आपला अनुरूपचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. तसंच सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupviwaha.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळच्या 7:45 आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांमध्ये निर्माण होणारे विकार आणि त्यावरचे उपचार याविषयीची माहिती देत असतात. या भागातही डॉक्टर गर्दे उपस्थित आहेत, त्यांचं आधी आपण स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: डॉक्टर, गेले 4 भाग आपण डोळ्यांच्या नसांवरच बोलतोय, कारण तो अतिशय संवेदनशील आणि नाजूक असा डोळ्यातला पार्ट आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण डोळ्याचं सुद्धा आपली दृष्टी जाण्याची शक्यता असते. तर या डोळ्यांच्या नसांना विकार का उद्भवू शकतात आणि कोणत्या कोणत्या विकारांमुळे उद्भवू शकतात हे तुम्ही सांगताय, तर अजूनही काही अशी कारणं आहेत का की ज्यामुळे डोळ्यांच्या नसांवर परिणाम होऊ शकतो?
6: खरं बरीच आहेत. जसं मी मागच्या भागात सांगितले की रक्ताशी संबंधित आजार पण काउंट करतात. तर तुम्हाला वारंवार कावीळ होऊन गेली असेल, वारंवार टायफॉइड होऊन गेला असेल, लिव्हरशी संबंधित काही आजार पण असतील, लिव्हर सिरोसिस सारखा आजार पण असेल, तुम्हाला फॅटी लिव्हर सारखे आजार पण आहेत, किंवा तुमच्या लिव्हरशी संबंधित रक्तदृष्टीशी संबंधित इतर विकार आहेत, आणि मग त्याचा परिणाम सुरू बऱ्याचदा गोवर येणं, कांजणे येणं किंवा डेंग्यू मलेरिया सारखे आजार पण आहेत. ह्या सगळ्या रक्ताशी निगडीत विकारांचा परिणाम आपल्याला डोळ्यावरती पर्यायानं नसांवरती दिसत असतो. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर नागिन, बऱ्याच व्याख्यानांमध्ये मी नागिनीबद्दल बोललोय आणि ते जेवढं सांगू तितकं कमी काय.
5: मला वाटतं डोळ्याला पण नागिन होते ना?
6: होते ना, डोळ्याला नागिन होते, डोळ्याच्या आजूबाजूला नागिन होते. आणि ज्या वेळेला म्हणजे खरं तर नागिन ज्या भागात होते, म्हणजे सपोज पोटावरती झाली तर ज्या पार्टवरती झाली त्याच्या खालच्या अवयवावरतीच्या किंवा त्याच्या क्रियेवरती खूप मेजर परिणाम आणतो. बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की नागिन होऊन गेली की तू वर्ष, दोन दोन वर्ष, तीन तीन वर्ष तिथं दाह, सुई टोचल्यासारख्या वेदना कंटिन्युअस राहत असतात. बऱ्याचदा पॅनक्रियाच्या साईडला, लिव्हरच्या साईडला, पोटावरती ही नागिन होऊन गेली तर बऱ्याच वेळेला नागिन होऊन गेल्यानंतर काही लोकांना डायबिटीस, काही लोकांना हायपर टेन्शन हे मागे लागलेलं असतं.
5: म्हणजे आपण नागिन बरी झाली की सुटलं असं नाही,
6: असं अजिबातच नाही. नागिन आहे, कावीळ आहेत, हे दिसत जरी आपली असली की म्हणजे तितके फारसे महत्व न देण्यासारखे विकार वाटत असले तर हे विकार अवयव कायम स्वरूपी डॅमेज करणारे विकार आहेत. त्यामुळे तितकेसे लाईटली घेऊन चालतच नाही, नेमकं आपण उलट करतो. ह्याच विकारांकडे इतकं दुर्लक्ष करतो कारण आत्ताचा लाईफस्टाईल असा आहे. आणि जनरली काय होतं, लोकांना पत्ते पाणी नकोय. म्हणजे मी ज्या वेळेला
5: पटकन बरं व्हायला,
6: अगदी बरोबर, भाजी पोळी मी फार पत्ते सांगतो अशातला भाग नाही, पण भाजी पोळी जर खायला सांगितलं आणि मी आंबवलेल्या गोष्टी बंद करा, पिझ्झा बर्गर बंद करा, तर मला खरंच डायरेक्ट बोलणारे रुग्ण आहेत, जगायचं कसं तुमचं पत्ते पाळून? म्हणजे इतका मोठा प्रश्न लोकांना पत्त्याच्या बाबतीत झालाय. म्हणजे चुकीच्याच गोष्टींचा अंतर्भाव आपल्या दिनचर्येत इतक्या मोठ्या प्रमाणात झालाय की ते चुकीचं हे वाटतच नाही आणि ते बंद करायचं म्हणजे भयंकर टेन्शनची गोष्ट झालेली आहे. आणि ह्या सगळ्याचा परिणाम लिव्हरवरती होऊन, लिव्हरचे तर विकार येतातच पण किंबहुना त्याच्या डोळ्यावरती मेजर परिणाम होताना दिसत असतो.
5: लिव्हरमुळे काय परिणाम होऊ शकतात हे तुम्ही सांगितलं आणि खाण्यापिण्यामुळे सुद्धा, तर अजूनही काही कारणं आहेत पण ती एका ब्रेक नंतर जाणून घेऊया. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर, मगाशी तुम्ही सांगितलं ते खरंच म्हणजे गांभीर्यानंच घेतलं पाहिजे की या गोष्टींचा परिणाम सुद्धा असा होऊ शकतो आणि तो खूप काळ चालतो, त्यामुळे त्याच्यावर आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर अजूनही काही असे गंभीर आजार आहेत किंवा साधेही आजार आहेत ज्यांचा असा नसांवर परिणाम?
6: हे असं गोवर, कांजण्या, टायफॉइड, डेंग्यू, मलेरिया, निमोनियाच्या बाबतीत मी सांगून ठेवलं. तसं जिरलेला आम्लपित्त आहे, टीबीच्या बाबतीत मी सांगितलं की टीबी हा आजार तर जीवघेणा आहेच, त्याची ट्रीटमेंट आपण घेतो आणि आजारापेक्षा इलाज भयंकर अशी अवस्था होते. आजारानेही डोळा खराब होत होतो, ट्रीटमेंटने त्याच्याहीपेक्षा जास्त खराब होतो. तसंच आम्लपित्ताच्या बाबतीत आहे, लोकांचं झालंय काय, ऍसिडिक थोडं जरी वाटलं तर नॅचरल करायच्या गोष्टी आहेत. खरं तर काय आहे, तुम्ही बाहेरचं खाताय, बाहेरचं जेवण झाले आणि जेवण झाल्यानंतर तुम्ही काळ्या बियांचे मनुके खाताय 10-15, किंवा जेवण झाल्यानंतर लिंबू मीठ घेताय, तर बऱ्याच वेळेला जे घाणेरडं खाल्ले आणि जो पित्ताचा उद्रेक होतो तो नलिफाय स्वतःहूनच होत असतो.
5: अच्छा.
6: पण हेही तोडगे नको आहेत, हे असलं करण्यापेक्षा त्यांना मजा अशी आहे की शोक अशी झालीत ना की काहीतरी औषधं चालू आहेत, म्हणजे हे शान किंवा अभिमानाची गोष्ट वाटते लोकांना की ह्याची ट्रीटमेंट चालू आहे, मी हे औषधं नित्यानं घेतोय, मी व्हिटॅमिन डी अजिबात चुकवत नाही, म्हणजे हे कौतुकानं सांगायच्या गोष्टी झालीत. खरं तर याच कौतुकाच्या गोष्टी अजिबातच नाहीत. तर अँटॅसिड हे इतक्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे तुम्ही बघत असाल, खरं तर काही राज्य असे आहेत बरं का भारतातली की आता म्हणजे केरळमध्ये जा प्रिस्क्रिप्शन शिवाय ॲलोपॅथिक औषध काउंटर सेल होत नाही.
7: अच्छा,
6: तसं पण तुम्ही महाराष्ट्रात बघा, म्हणजे महाराष्ट्रात बऱ्यापैकी काउंटरला अँटॅसिड, पेन किलर, सर्दीची औषधं, पोटसाफोची औषधं, गॅसेजची औषधं काउंटर सेलला जातात. हे आता

0: झोपेसारखी औषधं आता तुर्तास काही वर्ष झाली बंद आहेत, नाही तर ती सुद्धा झोपेचं औषध येऊन काउंटरला येऊन मला झोपेची गोळी दिली म्हणून घेऊन जाणारी लोक आहेत.
1: बापरे.
0: पण अजूनही अँटीऍसिडचा परिणाम तेवढा किंवा त्याचा दुष्परिणाम एवढा गांभीर्याने होत असेल हे लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही, त्यामुळं अँटीऍसिडचा इतका भयंकर वापर केला जातो आणि हे सततचे अँटीऍसिड घेतल्यानं आपल्याला लिव्हरवरती तर परिणाम येतो, रक्तावरती तर येतोच.

0: सततच्या घेण्यानं आपल्या मेंदूला पडद्याला नसांना वारंवार सूज येते आणि दिसणं कमी व्हायला लागतं. त्यामुळं ह्या साध्या साध्या आजार आणि त्याच्यासाठी आपण जे काही तोडगी करतोय ते जे वर्षानुवर्ष आणि त्या तोडग्यानं जर बरं होत नसेल आणि त्याचा परिणाम स्वरूप रक्तावरती मेजर परिणाम येत असेल तर डोळा घालवण्यास गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. तर डॉक्टर, आता तुम्ही खानपानावर सुद्धा आलेलात की आपलं राहणीमान, खाणं पिणं याचा सुद्धा परिणाम होतो, तर त्याची अजून काही कारण आहेत का?
0: जसं मी सांगितलं आता की आम्लपित्ताच्या गोष्टीचा परिणाम किंवा त्या अँटीऍसिडचा परिणाम आपल्याला दिसतो, तसंच आर्थरायटिसच्या बाबतीत जसं आर्थरायटिस आपल्याला कारण आहे, आजार आहे जो डोळ्यावरती परिणाम करतो, तसंच त्या ट्रीटमेंट आहे. बऱ्याच वेळेला त्याच्यासाठी स्टेरॉइड ट्रीटमेंट केली जाते आणि त्याचा किडनीवरती, लिव्हरवरती, व्हायटेलवरती परिणाम येतोच पण डोळ्यावरती होताना दिसत असतो. ह्याच्यासोबत वातरक्त नावाचा एक विकार आहे ज्याच्यात युरिक ऍसिड लेवल जनरली वाढलेली दिसते. ह्या युरिक ऍसिड ज्या लोकांची वाढते त्या लोकांच्या डोळ्यावरती काही वेळेला, काही रुग्णांच्या बाबतीत आपल्याला परिणाम होताना दिसतो आणि त्या स्वरूप आपल्याला नसांना सूज येते, काही लोकांना पडद्याला सूज येते आणि दिसणं कमी व्हायला लागतं. त्यामुळं थोडक्यात सांगायचं तर रक्तावर परिणाम करणाऱ्या कोणत्याही विकाराचा परिणाम किंवा दुष्परिणाम आपल्याला डोळ्याच्या पडद्यावरती, डोळ्याच्या नसांवरती होत असतो आणि त्याचं पर्यवसन मग डोळ्याच्या नसांना वारंवार सूज येणं म्हणजे ऑप्टिक निरायटिस आणि ते परसिस्टंट तसंच सूज राहिली किंवा वारंवार येत जात राहिली तर नंतर ती नसा सुकून त्याचं दिसणं बंद होणं, त्याला ऑप्टिक ऍट्रोफी म्हणतो. हे जर टाळायचं असेल तर मात्र जे आतापर्यंत सांगितलेल्या मोठमोठ्या गोष्टी आहेत, जे वेगवेगळी कारणं आहेत, त्याची योग्य वेळी निदान करून आयुर्वेदिक माध्यमातून ट्रीटमेंट केली गेली तर मात्र ह्याचा सगळ्याचा परिणाम स्वरूप ज्या नसा सुकणं किंवा सुजणं ह्या परिणाम होऊन ते दिसणं जर बंद होत असतं ते आपल्याला घालवता येऊ शकेल किंवा अंधत्व येण्यापर्यंत नक्की जाणार नाही.
1: बरोबर आहे. तर डॉक्टर, आता गेल्या जवळजवळ 4-5 भागांमध्ये तुम्ही डोळ्यांच्या नसांचे विकार कशामुळे होतात त्याची खूप विस्तृत माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
2: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:55 होत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. त्यापूर्वी ऐकूया काही संदेश.
3: नवरात्रीचे उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनानं होतील खास.
4: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
3: नवरात्रीच्या उपवासाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
5: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: शुरू करें इन्वेस्टिंग का पार्ट.

0: Para badminton star Pramod Bhagat has won 6 Asian Para Games medals, including 2 gold and 4 bronze between 2014 and 2023. Para table tennis player Bhavina Patel has also won 2 Asian Para Games medals between 2018 and 2023. The Paralympic Committee of India, PCI, will formally see off the Indian contingent at a special ceremony today. Indian T20 captain Shreyas Iyer climbed to a career-best 7th spot in the latest ICC rankings for the shortest format, while ODI skipper Shubman Gill retained the top position in the ODI format. Shreyas climbed 18 places to a career-best 7th in the T20I batting rankings after his unbeaten 102 of 43 balls, making him India's third highest-ranked batter in the format. Shubman Gill retained the top spot after scoring an unbeaten 223 against the West Indies in the ODIs. And now for a look at today's newspapers, it's over to Sarabjit Kaur.
1: Thank you, Shagun. Modi marks 25 years in public office, says won't stop till 2047, asserts we will do it. 140 crore Indians will build Vikasit Bharat, pitches for rule-based, free and open global maritime order, leads the Asian Age. May the grace of Vignaharta bring welfare to all. PM Modi prays at Sri Vinayak Temple in capital upon completing 25 years in public office, writes the Statesman. The Hindu headlines, RBI raises repo rate to 5.5% amid calibrated tightening. Senior IPS officers must complete annual courses in ChatGPT, generative AI, cyber security and integrative wellness, or they will receive lower appraisal scores, reads the top story in the Pioneer. And finally, Maths star Mahesh Kakre clinches Ramanujan Prize for fundamental work in algebraic number theory. And with that, it's back to you, Shagun.
0: Thank you, Sarabjit. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to inaugurate 10th India Mobile Congress at Yashobhumi in New Delhi this morning. 57 GST Council meeting to be held at Bharat Mandapam in New Delhi today. Veteran actor Nana Patekar passes away in Goa. India joins US and 13 other economies in signing joint ministerial statement to address global excess capacity and production in key manufacturing sectors. IMD forecast heavy rain in Kerala, Tamil Nadu, Puducherry, Uttarakhand, West Bengal and Sikkim today. And in table tennis, Manush Shah and Diya Chitali create history, become first Indian mixed doubles pair to reach Grand Smash semi-final at China Smash in Beijing. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:20 झालेले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आज मोबाईल काँग्रेसच्या 10व्या सत्राला संबोधित करणार. 94व्या भारतीय वायुदल दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक राज्याच्या दौऱ्यावर. वस्तू आणि सेवा कर परिषदेची आज 57वी बैठक. आणि आपल्या अभिनयानं रसिकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. दूरसंचार, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि तांत्रिक नवोपक्रम या क्षेत्रातील देशाच्या उल्लेखनीय प्रगतीचा लेखाजोखा मांडण्याच्या उद्देशाने आयोजित इंडिया मोबाईल काँग्रेसच्या 10व्या सत्राचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील यशोभूमी इथं करणार आहेत. या क्षेत्रातील सहकार्य, गुंतवणूक आणि नव्या संकल्पना तसंच डिजिटल नवोपक्रम यासाठी ही परिषद जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. पुढच्या पिढीसाठी डिजिटल पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानावर आधारित आर्थिक विकास तसंच सुरक्षित डिजिटल परिसंस्थांचा विकास या विषयावर चर्चा होत आहे. दूरसंचार विभाग आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे आयोजित केलेला हा 4 दिवसांचा कार्यक्रम काल सुरू झाला आहे. भारतीय वायुदल म्हणजे अचूक, अभेद्य आणि नेमकी सेवा अशी मध्यवर्ती संकल्पना असलेल्या 94व्या भारतीय वायुदल दिन आज साजरा केला जात आहे. भारतीय वायुदलाची सतर्कता आणि दृढ निष्ठेने देशाचं रक्षण करण्यासाठी सदैव सज्ज

असल्याचं वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी काल आकाशवाणीवरून दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. गेल्या वर्षीच्या ऑपरेशन सिंदूरने एकात्मिक हवाई मोहिमांची निर्णायक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आणि देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याची आपली क्षमता आणि सामर्थ्य सिद्ध केलं असे गौरवोद्गार त्यांनी काढले. वस्तू आणि सेवाकर परिषदेची 57वी बैठक आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत विविध स्तरावरील मान्यतेसाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशाने जीएसटीशी संबंधित वाद सोडवणं आणि इनपुट टॅक्स क्रेडिटची प्रक्रिया सुलभ करणं यांसारख्या धोरणात्मक सुधारणांवर चर्चा अपेक्षित आहे. जीएसटी प्रणालीतील पुढील टप्प्यातील सुधारणांसाठी तसंच प्रशासकीय अडचणींचं सुलभीकरणासाठी 5 सूत्रीय योजना मांडली जाणार आहे. जागतिक बाजारपेठांमध्ये अनिश्चितता निर्माण करणाऱ्या धोरणांना तसंच संरचनात्मक अतिरिक्त उत्पादन यावर तोडगा काढण्यासाठी आणि जागतिक बाजारातील चुकीच्या धोरणांना आळा घालण्यासाठी अमेरिका आणि 13 अन्य देशांच्या गटामध्ये भारत सहभागी झाला आहे. अमेरिकन व्यापार प्रतिनिधी मंडळाने काल रात्री स्वाक्षरी केलेलं संयुक्त मंत्रीस्तरीय निवेदन प्रसिद्ध केलं. 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी विस्कॉन्सिनमधील मिलवॉकी इथं झालेल्या G20 संघटनेच्या व्यापार मंत्र्यांच्या चर्चेनंतर या परिषदेत सहभागी झालेल्या 15 देशांनी स्वाक्षरी केलेलं हे संयुक्त निवेदन आहे. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली या घटनेला काल 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्यरत आहेत. यानिमित्तानं काल नवी दिल्लीत झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात काल 0.5% वाढ केली आहे. यामुळे आता रेपो दर 5.5% झाला आहे. बँकेनं द्वैमासिक पतधोरणाचा आढावा काल जाहीर केला. फेब्रुवारी 2023 नंतर रेपो दरात झालेली ही पहिलीच वाढ आहे. वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी तसंच जागतिक आणि भूराजकीय अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 7.1% राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल अबिदजान इथं कोत दिवारचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री तेने बिराहिमा ओवाटारा यांची भेट घेतली. भारत आणि कोत दिवार दरम्यान परस्पर विश्वास, क्षमता बांधणी आणि सामायिक हितसंबंधांवर आधारित संरक्षण क्षेत्रातील भागीदारीवर चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अबिदजानमधील ही भेट जयशंकर यांच्या घाना, कोत दिवार आणि इथिओपिया या 5 दिवसांच्या अधिकृत दौऱ्याचा एक भाग आहे. या दौऱ्याचा उद्देश या 3 आफ्रिकन देशांशी भारताचे संबंध अधिक दृढ करणं हा आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशात वाजवी दरात कांद्याची पुरेशी उपलब्धता असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयानं सांगितलं आहे. खरीप हंगामात कांद्याची जास्त क्षेत्रफळावर झालेली लागवड, चांगलं उत्पादन होण्यासाठी अनुकूल स्थिती आणि कांद्याची बाजारपेठेत झालेली समाधानकारक आवक यामुळे बाजारपेठेची स्थिती अतिशय समाधानकारक झाली आहे. पुरवठ्यातील या सुधारणेमुळे कांद्याच्या दरात आधीच्या तुलनेत घसरण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील प्रमुख कांदा बाजारपेठा मध्ये देखील आवक चांगली झाली असून 16 सप्टेंबरला कांद्याचा प्रति क्विंटल सुमारे 4030 रुपये असलेला भाव 13% घसरून प्रति क्विंटल सुमारे 3475 रुपयांवर आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीसंदर्भात राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी शहा यांना दिली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या माध्यमातून महाराष्ट्राला अधिकाधिक मदत देण्यात यावी अशी विनंती फडणवीस यांनी यावेळी केली. दरम्यान केंद्र सरकारचं पथक आजपासून 11 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून अहवाल सादर करणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांचं आज पहाटे गोव्यातल्या त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. कसदार अभिनय, दमदार आवाज आणि वैशिष्ट्यपूर्ण संवाद फेक करत नानांनी गेली अनेक दशकं रसिकांच्या मनावर राज्य केलं. नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायकाच्या अनेक भूमिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. विश्वनाथ पाटेकर उर्फ नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी मुरुड इथं झाला. मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. या काळातच महाविद्यालयीन नाटकांमध्ये त्यांनी काम सुरू केलं. 1978 गमन या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पण 1986 आलेल्या अंकुश या चित्रपटानं नानांना अभिनेता म्हणून खरी ओळख मिळाली. या चित्रपटात त्यांनी साकारलेली रवीची भूमिका अविस्मरणीय ठरली. त्यानंतर क्रांतीवीर, परिंदा, प्रहार, खामोशी द म्युझिकल, वेलकम अशा हिंदी आणि नटसम्राट, देऊळ, पक पक पकाक, प्रकाश बाबा आमटे यांसारख्या अनेक मराठी चित्रपटातून त्यांनी विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या. मराठी रंगभूमीवरही नानांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. हमीदाबाईची कोठी, पुरुष यासारख्या अनेक नाटकांमधून त्यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांच्या आजही स्मरणात आहेत. चित्रपट आणि नाट्यक्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच 1995 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही त्यांना मिळाला होता. अभिनयाइतकंच सामाजिक क्षेत्रातही नानांनी उल्लेखनीय योगदान दिलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी त्यांनी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या साथीने नाम फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्याला आकार दिला. नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे. टेबल टेनिसमध्ये बीजिंग इथं सुरू असलेल्या चायना स्मॅश स्पर्धेत काल भारताच्या मानुष शहा आणि दिया चितळे या जोडीने इतिहास रचला. रोमानियाच्या एडवर्ड आयोनेस्कू आणि बर्नाडेट सोक्स यांचा 3-0 असा पराभव करून WTT ग्रँड स्मॅशच्या उपांत्य फेरीत धडक मारणारी ही पहिलीच भारतीय मिश्र दुहेरी जोडी ठरली. जपानमधल्या आईची नागोया इथं 18-24 ऑक्टोबर दरम्यान आशियाई दिव्यांगांसाठीच्या क्रीडा स्पर्धा अर्थात आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात बॅडमिंटनपटू प्रमोद भगत आणि टेनिसपटू भाविना पटेल भारतीय चमूचे ध्वजवाहक असतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज मोबाईल काँग्रेसच्या 10व्या सत्राला संबोधित करणार. 94 भारतीय वायुदल दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक राज्याच्या दौऱ्यावर. वस्तू आणि सेवा कर परिषदेची आज 57वी बैठक. आणि आपल्या अभिनयानं रसिकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 8:40 आणि 30 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत भारतीय वायुसेना दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आसमंत रक्षक भारतीय वायुसेना.
1: आकाशवाणी अकोला केंद्र सादर करीत आहे भारतीय वायुसेना दिनानिमित्त विशेष रूपक आसमंत रक्षक भारतीय वायुसेना. लेखन निशा उत्कर, निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे.

आकाश अथांग आसमंत, कुणासाठी स्वप्नांची भरारी घेण्याचं माध्यम, कुणासाठी पक्ष्यांच्या मुक्तविहाराचं सुंदर विश्व, तर कुणासाठी निसर्गानं निर्माण केलेलं अद्भुत आश्चर्यच, नाही का? पण याच आकाशात जेव्हा देशाच्या सार्वभौमत्वाचं आव्हान उभं राहतं, तेव्हा या आकाशाचं रक्षण करण्यासाठी सज्ज असतात ध्येयवेढे सैनिक, म्हणजेच अभिमानास्पद कार्य करणारी आपली भारतीय वायुसेना. ज्यांच्या डोळ्यात असतं देशाच्या सुरक्षिततेचं स्वप्न,

हृदयात असते मातृभूमीची असीम निष्ठा आणि ज्यांच्या हातात असतं आधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज विमानाचं नियंत्रण, ते आहेत भारतीय वायुदलाचे वीर

वेग ज्यांची ओळख, शिस्त ज्यांची ताकद, कौशल्य ज्यांची साधना आणि राष्ट्रसेवा ज्यांचं सर्वोच्च ध्येय होय. नभस्पृश्य दीप्तम म्हणजेच आकाशामध्ये तेजानं स्पर्श करणं, हे ब्रीद घेऊन अखंड कार्यरत असणारी भारतीय वायुसेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी वायुसेना आहे. भारतीय वायुसेनेत एकूण 1,70,000 कर्मचारी कार्यरत असून 1,500 लढाऊ विमानं आहेत. भारतीय हवाई हद्दीचे सजग रक्षक, संकट समयी मदतीसाठी धावून जाणारे देवदूत आणि देशाच्या संरक्षण व्यवस्थेतील एक महत्वाचा आधारस्तंभ. भारतीय वायुदलाच्या शौर्याला, समर्पणाला आणि राष्ट्रसेवेला अभिवादन करण्याचा दिवस म्हणजे 8 ऑक्टोबर, भारतीय वायुदल दिन. आकाशाच्या अथांग निळाईत राष्ट्रध्वजाचा अभिमान घेऊन झेपावणाऱ्या प्रत्येक वायुसैनिकाला मानाचा मुजरा.

प्रत्येक महान प्रवासाची सुरुवात छोटी असते, पण त्या सुरुवातीमागे असलेलं स्वप्न मोठं असेल तर इतिहास घडतो. भारतीय वायुदलाच्या इतिहासाची सुरुवात 8 ऑक्टोबर 1932 रोजी झाली. पुढे 1 एप्रिल 1933 रोजी त्याच्या पहिल्या कार्यरत तुकडीच्या उड्डाणांनी प्रत्यक्ष सुरुवात केली. सुरुवातीची साधनं मर्यादित होती, विमानांची क्षमता आजच्या तुलनेत कमी होती, तंत्रज्ञानही वेगळं होतं. मात्र आकाशात झेप घेण्याची उमेद आणि कर्तव्य बजावण्याची जिद्द कायम होती. काळ बदलत गेला, विज्ञानानं प्रगती केली, विमान निर्मितीच्या तंत्रज्ञानात क्रांती घडली आणि भारतीय वायुदलानंही प्रशिक्षण, कार्यक्षमता, विमानांची क्षमता आणि आधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी वाटचाल केली. जगातील सर्वात शक्तिशाली हवाई दलांमध्ये भारतीय वायुसेनेचा 7वा क्रमांक लागतो. भारतीय वायुसेना ही जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशातील हवाई दलांच्या तुलनेत जास्त शक्तिशाली आहे. इतिहास म्हणजे केवळ तारखा आणि घटनांची नोंद नव्हे, इतिहास म्हणजे संकटांमधून मिळालेला अनुभव, कर्तव्यामधून घडलेली परंपरा आणि पुढच्या पिढीला दिलेला प्रेरणेचा वारसा. भारतीय वायुदलाच्या वाटचालीत अनेक महत्वाचे टप्पे आले. बदलत्या सुरक्षा आव्हानांना सामोरं जाताना प्रशिक्षण, नियोजन, समन्वय आणि तांत्रिक कौशल्य यांचं महत्व अधिकाधिक वाढत गेलं. 1999 मधील कारगिल संघर्षाच्या काळात भारतीय वायुदलानं ऑपरेशन सफेद सागर अंतर्गत

अत्यंत उंच आणि प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत हवाई मोहिमा राबवल्या. कारगिल युद्धामध्ये लढाऊ क्षेत्रात उड्डाण करणाऱ्या भारतीय वायुसेनेच्या पहिल्या महिला पायलट गुंजन सक्सेना यांचं योगदान इतिहास कधीही विसरणार नाही. गुंजन सक्सेना या भारतीय वायुसेनेतील पहिल्या महिला पायलटपैकी एक आहेत, ज्यांनी 1999 कारगिल युद्धादरम्यान शौर्याची एक नवी व्याख्या लिहिली. त्या लहानपणापासूनच आकाशात उडण्याचं स्वप्न पाहत होत्या. जेव्हा महिलांना लढाऊ विमानांच्या कॉकपिटमध्ये जाण्याची परवानगी नव्हती, तेव्हा त्यांनी कठीण परीक्षा उत्तीर्ण करून भारतीय वायुसेनेत प्रवेश मिळवला. कारगिल युद्ध सुरू झालं तेव्हा त्यांना रणभूमीत तैनात करण्यात आलं. गोळीबार आणि अनेक क्षेपणास्त्रांचा पाऊस पडत असतानाही त्यांनी आपल्या चित्ता हेलिकॉप्टरमधून अनेक उड्डाणं केली. शत्रूच्या गोळीबाराची पर्वा न करता त्यांनी युद्धभूमीतून जखमी सैनिकांना सुखरूप बाहेर काढलं आणि सैन्याला रसद पुरवली. त्यांच्या या अजोड धाडसामुळे अनेक सैनिकांचे प्राण वाचले. युद्धक्षेत्रात दाखवलेल्या या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना शौर्यवीर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

गुंजन सक्सेना यांचं हे योगदान केवळ एका युद्धापुरतं मर्यादित नसून त्यांनी देशातील लाखो मुलींसाठी वायुसेनेची दारं खुली केली आणि आकाशात झेप घेण्याची प्रेरणा दिली. काळाच्या प्रवाहात विमानं बदलली, उपकरणं बदलली, युद्धतंत्र बदललं, मात्र देशसेवेची भावना कायम राहिली. हीच आहे भारतीय वायुदलाच्या प्रवासाची खरी प्रेरणा. अनुभवांनी एक गोष्ट अधोरेखित केली, आकाशातील प्रत्येक मोहिमेमागे केवळ विमानाची शक्ती नसते, त्यामागे असतं अचूक नियोजन, प्रशिक्षण, तांत्रिक तयारी आणि प्रत्येक क्षणी कर्तव्य बजावण्याची बांधिलकी. लढाऊ विमानाचं उड्डाण म्हणजे केवळ वेगाचा थरार नाही, ती असते कौशल्याची परीक्षा. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या परिस्थितीचं आकलन आणि अत्यंत शिस्तबद्ध निर्णय प्रक्रिया. वैमानिकाला विमानाची क्षमता माहीत असावी लागते. हवामानाचा अंदाज, तांत्रिक उपकरणांची माहिती, सहकाऱ्यांशी समन्वय आणि प्रत्येक संभाव्य परिस्थितीसाठीची तयारी महत्वाची असते. तसंच विमान सुरक्षितपणे उड्डाण करण्यासाठी आणि परत आणण्यासाठी संपूर्ण पथकाचं योगदान आवश्यक असतं. आपण आकाशात विमान पाहतो तेव्हा आपल्या नजरेसमोर त्याची भरारी येते, मात्र त्या भरारीमागे असलेल्या शेकडो तपशिलांची कल्पना अनेकदा आपल्याला नसते. विमानातील तंत्रज्ञानापासून जमिनीवरील देखभालीपर्यंत, वैमानिकाच्या प्रशिक्षणापासून नियंत्रण कक्षातील समन्वयापर्यंत प्रत्येक घटकाला महत्व असतं. ही एक सुसंघटित यंत्रणा आहे. प्रत्येकाची भूमिका स्वतंत्र, पण ध्येय एकच, देशाच्या हवाई सुरक्षेसाठी सज्ज राहणं. आकाशाच्या सीमेवर पहारा देणाऱ्या या वायुसैनिकांची सज्जता आपल्याला सुरक्षिततेचं महत्व सांगते. शांतता टिकवण्यासाठी तयारी आवश्यक असते आणि त्या तयारीतूनच जबाबदार संरक्षण व्यवस्था उभी राहते. वायुसैनिकाला गणवेशावर अभिमान असतो, छातीत देशसेवेची प्रेरणा असते, पण त्या गणवेशामागे एक माणूसही असतो ज्याचं कुटुंब असतं, आई वडील असतात, मित्र असतात आणि भविष्याविषयी अनेक स्वप्न असतात. वायुदलातील जीवन म्हणजे कठोर प्रशिक्षण, बदलत्या ठिकाणी सेवा, अनिश्चित वेळापत्रक आणि सतत कौशल्य विकसित करत राहण्याची तयारी. या सेवेत स्त्री आणि पुरुष दोघंही विविध भूमिका बजावतात. भारतीय वायुदलात महिला वैमानिकांनाही लढाऊ विमान उड्डाणाची संधी उपलब्ध झाली आहे. कर्तव्याची कोणतीही एकच प्रतिमा नसते. कधी ती आकाशात विमान चालवणाऱ्या वैमानिकाची असते, तर कधी जमिनीवर विमान सज्ज ठेवणाऱ्या तंत्रज्ञाची. प्रत्येक योगदानातून राष्ट्रसेवेची व्यापक संकल्पना साकार होते. वायुदलाचं काम केवळ देशाच्या हवाई सुरक्षेपुरतं मर्यादित नाही. नैसर्गिक आपत्ती, पूर, भूस्खलन किंवा

बचाव कार्य, वैद्यकीय स्थलांतर आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली जाऊ शकते. अशा मोहिमांमध्ये प्रत्येक क्षण महत्वाचा असतो. हवामान, दृश्यमानता, भौगोलिक परिस्थिती आणि बचाव कार्याची गरज यांचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात. दुर्गम भागात रुग्णाला वेळेत उपचारांसाठी हलवणं असो, आपत्तीग्रस्तांसाठी जीवनावश्यक सामग्री पोहोचवणं असो किंवा संकटात सापडलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी नेणं असो, या प्रत्येक कामात नियोजन, तत्परता आणि विविध यंत्रणांमधील समन्वय आवश्यक असतो. म्हणूनच वायुदलाच्या सामर्थ्याचा विचार करताना आपण केवळ विमानांची गती किंवा त्यांची तांत्रिक क्षमता पाहू नये. त्या सामर्थ्याचा उपयोग मानवी जीवनाच्या रक्षणासाठी कसा होतो हे देखील लक्षात घ्यायला हवं, कारण देशसेवेचा अर्थ केवळ संकटांचा सामना करणं नाही तर संकटात सापडलेल्यांना आधार देणंही आहे.

एकविसाव्या शतकात हवाई संरक्षणाचं स्वरूप झपाट्यानं बदलतं आहे. आधुनिक लढाऊ विमानं, रडार प्रणाली, संप्रेषण व्यवस्था, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, अचूक माहितीचं विश्लेषण आणि विविध संरक्षण प्रणाली यांचं महत्त्व वाढत आहे. आज हवाई सुरक्षेसाठी केवळ विमानाचा वेग पुरेसा नसतो. माहिती मिळवणं, तिचं योग्य विश्लेषण करणं, परिस्थितीचं आकलन करणं आणि समन्वयानं निर्णय घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञान आणि उत्पादनाला महत्त्व दिलं जातं आहे. तेजस सारखी स्वदेशी बनावटीची लढाऊ विमानं भारतीय विमान निर्मितीच्या क्षमतेचं उदाहरण आहे. या प्रवासात शास्त्रज्ञ, अभियंते, तंत्रज्ञ, वैमानिक आणि संशोधक यांचं योगदान मोलाचं आहे. देशाची सेवा करण्यासाठी अनेक मार्ग असतात. त्यातील एक मार्ग म्हणजे ज्ञान आणि कौशल्याच्या बळावर राष्ट्राच्या संरक्षण क्षमतेत योगदान देणं. मित्रांनो, वायुदल दिन हा केवळ एका संस्थेचा स्थापना दिन नाही, हा दिवस आहे कर्तव्याची जाणीव नव्यानं जागवण्याचा. हा दिवस आहे शौर्याच्या कथा आठवण्याचा. देशासाठी योगदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात व्यक्तींच्या कामाचा सन्मान करण्याचा आणि राष्ट्रसेवेच्या व्यापक अर्थाचा विचार करण्याचा. शौर्य म्हणजे भीतीचा पूर्ण अभाव नव्हे, तर परिस्थितीची जाणीव ठेवून प्रशिक्षण, शिस्त आणि जबाबदारीच्या आधारावर योग्य कृती करणं. शिस्त म्हणजे केवळ नियम पाळणं नव्हे, तर स्वतःच्या कृतीचा इतरांवर होणारा परिणाम समजून घेणं. समर्पण म्हणजे केवळ मोठ्या प्रसंगी पुढे येणं नव्हे, तर दररोज आपलं काम प्रामाणिकपणे आणि गुणवत्तेनं करणं. ही मूल्य वायुदलापुरती मर्यादित नाहीत, ती आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला दिशा देऊ शकतात. शेतात घाम गाळणारा शेतकरी, रुग्णांची सेवा करणारा डॉक्टर, विद्यार्थ्यांना घडवणारा शिक्षक, सीमेवर पहारा देणारा सैनिक, संशोधन करणारा शास्त्रज्ञ आणि देशाच्या प्रगतीसाठी काम करणारा प्रत्येक नागरिक, प्रत्येकाच्या योगदानातून राष्ट्राची उभारणी होत असते. देशप्रेम व्यक्त करण्यासाठी मोठ्या घोषणा करण्याचीच गरज नसते. आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडणं, सार्वजनिक संपत्तीची काळजी घेणं, इतरांच्या श्रमांचा आदर करणं आणि समाजाच्या हितासाठी काम करणं ही देखील देशसेवेचीच रूपं आहेत. आकाशातील

0: भरारी आपल्याला एक महत्वाचा संदेश देते. उंच भरारी घेण्यासाठी केवळ पंख असून चालत नाही, दिशा, तयारी, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नही आवश्यक असतात. भारतीय वायुदलाची वाटचाल आपल्याला या मूल्यांची आठवण करून देते. निळ्याशार आकाशाच्या विशाल पटावर जेव्हा भारतीय विमानांची रचना झेपावते तेव्हा त्या दृश्यात केवळ वेग आणि कौशल्य दिसत नाही, दिसतो तो सरावाचा आत्मविश्वास, दिसते ती तंत्रज्ञानाची ताकद, दिसतं ते सामूहिक प्रयत्नांचं सामर्थ्य आणि जाणवते ती देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेल्या वायुसैनिकांच्या कर्तव्यनिष्ठेची जाणीव. कर्तव्याच्या मार्गावर स्वतःला झोकून देणाऱ्या आणि देशाच्या हवाई सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या सर्वांना मानाचा मुजरा. आकाश विशाल आहे, आव्हानं बदलत राहणार आहेत, तंत्रज्ञान विकसित होत राहणार आहे, पण देशाच्या सुरक्षिततेसाठी ज्ञान, शिस्त, सज्जता आणि समर्पण यांची गरज कायम राहणार आहे.
1: भारतीय नागरिकाचा

0: आत्ताच आपण भारतीय वायुसेना दिनानिमित्त विशेष रूपक ऐकलत आसमंत रक्षक भारतीय वायुसेना. लेखन निशा उत्कार, निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर, सादर करते सूरज गोळे. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती.
1: भारतीय वायुसेना दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आसमंत रक्षक भारतीय वायुसेना आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करत आहोत नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन.

0: श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: भायखळ्याच्या राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची स्थापना 1889-90 दरम्यान झाली असं अनेक ठिकाणी लिहिलेलं आढळतं, पण ते काही पूर्णतः खरं नव्हे. डॉक्टर भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालय आणि राणीची बाग या संस्थांचा शुभारंभ जरी 19 नोव्हेंबर 1862 रोजी झाला असला, तरी या दोन्ही संस्था त्याही पूर्वी वेगळ्या नावाने मुंबईत अस्तित्वात होत्या याची कथा आपण यापूर्वीच्या भागांमध्ये ऐकली आहे. तशीच कथा राणीच्या बागेतील प्राणी संग्रहालयाचीही आहे. याची स्थापना 1889-90 मध्ये झाल्याचं सांगितलं जात असलं तरी हे प्राणी संग्रहालय 1864 पासूनच राणीच्या बागेत अस्तित्वात होतं.
2: राणीची बाग या प्रकरणात आपण ऐकलं की या बागेचं लोकार्पण झाल्यानंतर साधारण वर्षभराने मिस्टर विलियम वॉकर

0: या ब्रिटिश अधिकाऱ्याने काही पक्षी बागेत ठेवण्यासाठी दिले होते. हे मिस्टर वॉकर जपान, फिलिपिन्स, इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया इत्यादी देशात फिरण्यासाठी गेले असता त्यांनी तिथून ते खास राणीच्या बागेला भेट देण्यासाठी म्हणून आणले होते. ते साल होतं 1864. राणी बागेतील प्राणी संग्रहालयाची ही सुरुवात होती, पण तिला कारणीभूत ठरले होते पक्षी.
1: ही बाग तयार करण्यात येत होती ती बोटॅनिकल गार्डन म्हणून. तिथे पक्षी ठेवण्याची काहीही व्यवस्था नव्हती. आधीच पुरेशा पैशांअभावी बागेचा कारभार चालवताना बागेचं व्यवस्थापन मेटाकुटीला आलं होतं. त्यात वॉकर यांनी दिलेल्या पक्ष्यांची सोय कशी लावावी हा प्रश्न त्यांना पडला. ते देखणे परदेशी पक्षी विकून टाकणं किंवा सोडून देणं हे सोपे पर्याय त्यांच्यासमोर होते, पण तसं न करता त्यांनी ते पक्षी सांभाळण्याचा निर्णय घेतला. आधीच कर्जात असलेल्या व्यवस्थापनाने आणखी थोडं कर्ज घेऊन त्या पक्ष्यांसाठी लाकडी पिंजरे तयार केले आणि त्यात ते पक्षी ठेवले. नेहमी कावळे, चिमण्या, साळुंक्या आणि कोकिळांना पाहत आलेल्या मुंबईकरांसाठी हे नवलच होतं. बागेत ठेवलेले रंगीबेरंगी पक्षी पाहण्यासाठी ते मोठ्या संख्येने बागेत येऊ लागले. पुढे तेच बागेच्या आकर्षणाचं प्रमुख केंद्र बनलं. हीच राणीच्या बागेतल्या आजही आकर्षणाचा भाग असलेल्या प्राणी संग्रहालयाची अनौपचारिक सुरुवात होती. तिला औपचारिकता प्राप्त होण्यासाठी मात्र पुढची आणखी 26 वर्ष जायची होती.
0: त्यावेळच्या लोकांमध्ये सामाजिक कारणासाठी उभारलेल्या संस्थांना कारण परत्वे काही ना काही भेटी दाखल देण्याची प्रथा होती. कुणी एखाद्या लायब्ररीला दुर्मिळ पुस्तकं देत, तर कुणी विविध प्रकारचे दिवे देत. विजेचं आगमन झाल्यावर तर रस्त्याच्या कडेने लावण्यासाठी ऑर्नामेंटल लॅम्पपोस्ट दिल्याची अनेक उदाहरणं आहेत. बागेसाठीही अनेक लोक अनेक वस्तू देत, त्यात शोभेचे दिवे, आरसे, बाक, नाना प्रकारची झाडं यांचा समावेश असे. त्यात आता पक्ष्यांची आणि प्राण्यांची भर पडायला सुरुवात झाली होती. बागेत झालेल्या पक्ष्यांच्या आगमनापासून पुढच्या काळात दरवर्षी कोणते ना कोणते प्राणी पक्षी बागेला भेट म्हणून मिळत होते. हरणं, माकडं तर विपुल संख्येने संग्रहालयात सामील होत होती.
1: 1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते. जसजशी प्राण्यांची संख्या वाढत होती तसतसे त्यांच्यासाठी आवश्यक असलेले निवारे तयार केले जात होते. त्यासाठी विशेष नियोजन असं काही नव्हतं. जागा मिळेल तिथे पिंजरे उभारायचे आणि त्यात ते प्राणी किंवा पक्षी ठेवायचे असं चाललं होतं. या प्राणी पक्ष्यांना बघण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्याही वाढत होती. अपुरा निधी, अपुरी जागा इत्यादी अडचणी तर बागेच्या पाचवीलाच पुजल्या होत्या. पण त्यातूनही मार्ग काढत, कर्ज उभारत, बागेचं व्यवस्थापन बागेतील झाडाझुडपांबरोबरच प्राणी पक्ष्यांची निगा राखण्याचा प्रयत्न करत होतं. एव्हाना महानगरपालिकेने बागेची आर्थिक जबाबदारी स्वीकारली होती, पण ती पुरी पडत नव्हती.
0: पैशांची निकड तर सुरुवातीपासून होतीच, त्यात आता जागेची भर पडली. ही बाग काही प्राणी संग्रहालय म्हणून विकसित करण्यात आलेली नव्हती, ते ओघानच झालं होतं. पण मोठ्या संख्येने बागेत येणाऱ्या प्राण्यांना ठेवण्यासाठी जागा कुठून आणायची हा नवीनच प्रश्न व्यवस्थापनासमोर उभा राहिला होता. पुरेशा जागेअभावी पुरेसं अंतर न राखता दाटीवाटीने बांधलेल्या पिंजऱ्यांमुळे प्राण्यांचं आरोग्य धोक्यात येऊ लागलं होतं.
1: 1873 सालापासून राणीची बाग आणि हे प्राणी संग्रहालय महानगरपालिकेच्या अखत्यारीत घेण्यात आलं होतं. 1875-76 मध्ये इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स ऑफ वेल्स अल्बर्ट एडवर्ड मुंबई मार्गे भारताच्या दौऱ्यावर यायचे होते. या दौऱ्यात ते राणीच्या बागेलाही भेट देणार होते. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण बागेची साफसफाई आणि रंगरंगोटी केली गेली होती. खास त्यांच्यासाठी वाघाचा छावा खरेदी करून बागेत ठेवण्यात आला होता.

0: त्यासाठी खास पिंजराही बनवण्यात आला होता.
1: राजपुत्र आले आणि गेलेही, पण त्यांच्यासाठी आणण्यात आलेला छावा वाघ होऊ लागला तरी त्याच लहान पिंजऱ्यात कोंडलेला होता. त्याच्यासाठी मोठा पिंजरा तयार करण्याची तसदी कुणी घेतली नव्हती. त्याची चांगला खुराक आणि औषधोपचाराचीही आबाळ होऊ लागली होती. परिणामी खुराडासारख्या लहानशा पिंजऱ्यात तो खंगत गेला आणि शेवटी सर्पदंशाचं निमित्त होऊन तो मरण पावला. हे एक उदाहरण झालं. असे अनेक प्राणी पक्षी मरू लागले होते, त्यामागे कारणही तशीच होती. पुढे पुढे तर भेट म्हणून येणाऱ्या प्राण्यांना ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने या भेटी नाकारण्यात येऊ लागल्या होत्या. याचा उल्लेख त्या त्या वर्षीच्या नगरपालिकेच्या अहवालात आलेला आहे. पण तरीही बागेत ठेवलेल्या प्राण्यांना पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या भरपूर वाढली होती.
2: श्रोते हो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकत होतो राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाच्या गोष्टीचा पहिला भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:11 होत आहेत. ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

बालगंधर्व या चित्रपटातलं स्वानंद किरकिरे यांचं गीत आपण ऐकलं, आनंद भाटे यांच्या स्वरात. श्रोते हो, आज जागतिक दृष्टी दिन. आपल्या दैनंदिन आयुष्यात डोळ्यांचं महत्त्व किती आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण रोजच्या धावपळीत आपण त्यांच्या आरोग्याकडे पुरेसं लक्ष देतोच असं नाही. डोळ्यांची योग्य काळजी घेणं, वेळोवेळी तपासणी करणं आणि दृष्टीच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करणं याची आठवण करून देणारा हा दिवस. श्रोतेहो, डोळे केवळ आपल्याला हे सुंदर जग दाखवत नाहीत, तर आपल्या मनातल्या भावनांनाही एक वेगळी भाषा देतात. काही भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरजच भासत नाही. एखादी नजर, हलकंचं हसू किंवा डोळ्यातून व्यक्त होणारी आपुलकी बरंच काही सांगून जाते.

0: लाखाची गोष्ट या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं, सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात. श्रोतेहो, या कार्यक्रमातलं पुढील गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया काही संदेश.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईटवर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ॲप डाउनलोड करा.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. श्रोते हो, एखाद्या व्यक्तीशी आपण तासन तास गप्पा मारतो तरीही काही गोष्टी सांगायच्या राहूनच जातात, पण कधी कधी त्या व्यक्तीची एक नजरच मनातलं सगळं सांगून जाते. नाही, म्हणूनच कदाचित प्रेमात शब्दांइतकीच नजरेलाही महत्त्वाची जागा असावी.

आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. नशीबवान या चित्रपटातलं हे गीत होतं. संगीतकार आनंद मोडक. श्रोतेहो, डोळ्यातून भावना व्यक्त होणं आणि त्या न बोलताही समजून घेणं या सगळ्यात एक वेगळाच आनंद असतो. आजच्या जागतिक दृष्टीदिनानिमित्त डोळ्यांच्या आरोग्याचं महत्त्व लक्षात घेऊन त्यांची काळजी घेऊया आणि अशाच सुंदर गीतांच्या आठवणींसोबत आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. या कार्यक्रमातलं शेवटचं गीत पाठलाग या चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात.

0: या गाण्याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या

0: लोकांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245144434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे।
2: श्रोते हो, आपली आवड ही आपली स्वतःची असते, ती आपल्या अनुभवातून तयार होते, आपल्या आठवणींतून तयार होते, आपल्या स्वभावातून तयार होते आणि कधी कधी आपल्याही नकळत तयार होते। तुमची गाण्यांची आवड तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगते? तुम्ही शांत गाणी पसंत करता की उत्साही, भावगीत की चित्रपटगीत? तुमचं उत्तर नक्की कळवा आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात। सकाळी 11:05 वाजून 5 मिनिटांनी संवादिका आहेत सुलभा सौमित्र।

0: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त विशेष प्रायोजित कार्यक्रम मराठी बोली आणि भाषा एक चिंतन.
1: श्रोते हो, मराठी बोली आणि भाषा एक चिंतन या प्रायोजित कार्यक्रमात ऐकूया मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या अंजली ढमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा.
2: नमस्कार. आपल्या म्हणण्या समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचं सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे भाषा होय. मुखातून आलेल्या पहिल्या ध्वनीपासून अक्षर, शब्द, वाक्य तसंच काव्यादी विविध साहित्य प्रकार आणि वाद विवाद संवाद अगदी शिवीपर्यंतचा सगळा प्रचंड पट हा भाषेचा आहे आणि या विस्तीर्ण पटाचा मूलभूत पाया आहे बोली. या बोलींबाबत असं म्हटलं जातं की दर 12 महिलांवर बोली बदलते, पण मग भारतभरामध्ये अशा किती बोली असतील? तर असंख्य बोली आहेत आणि अशा विविध बोलींनी समृद्ध अशा भूमीचे आपण रहिवासी आहोत. पण या बोलींचं महत्व आज खरंच तितकं टिकून आहे का? त्याचं माणसाच्या जगण्यात आजही तितकंच मोठं स्थान आहे का? त्यानं काही योगदान दिलेलं आहे त्याबद्दल आपण खरंच कृतज्ञ आहोत का? अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि आपल्या काही शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्याला आज एक अतिशय महत्वाचे वक्ते लाभलेले आहेत, जे मराठीचे उपासक आहेत, मराठीचे प्रेमी आहेत आणि मराठीचे लेकरू आहेत. तर मी या संवादामध्ये आज लाभलेले वक्ते मराठी भाषा विभागाचे सचिव आणि साहित्यिक कवी संशोधक डॉक्टर किरण कुलकर्णी सर यांचं या ठिकाणी स्वागत करते. सर, आता ज्ञान भाषेचा जो आपण वारंवार म्हणतो की मराठी ही व्यवहाराची भाषा असली पाहिजे, प्रशासनाची भाषा आणि ज्ञान भाषा, तर आपण जो विचार मांडत आहात तो ज्ञान भाषेकडे मराठीला घेऊन जाणारा नक्कीच ठरेल, पण शेवटी प्रश्न येतो की हे सगळं करायचं कसं? आपण जी हॅकेथॉन बाबत आता मांडणी केली तर त्याबाबत म्हणजे आपण आतापर्यंत मराठी उपासक म्हणून आम्ही आपल्याकडे पाहतो, मराठीचे प्रेमी म्हणून पाहतो, तर आपण प्रशासक म्हणून या भूमिकेबद्दल आपलं मत सांगावं आणि ते प्रत्यक्षात कसं आणता येईल, कारण लोकांना लाईटचं तंत्रज्ञान जाणून घेण्यात काही रस नसतो की तो बल्ब लागतो कसा, त्यांना फक्त मला बटन दाबायचं आहे आणि बल्ब लागला पाहिजे, तर हे प्रत्यक्षामध्ये आणि सहज उपलब्धता याची कशी होऊ शकेल, तर याचं काही आपलं आखणी आहे का, धोरण आहे का, त्याबाबत आपण सांगावं.
3: अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी महाराष्ट्र राज्याला मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, अभिजात भाषेच्या

0: प्रदानासाठी मिळतो आहे, मिळणार आहे. आपल्या राज्य सरकारने सुद्धा निधीच्या बाबतीत अजिबात हात आखडता घेतलेला नाही, आणि त्यामुळे निधीच्या बाबतीत काही अडचण नाही. आता मुद्दा आहे तो कल्पकतेनं योजना आखण्याचा, आणि त्या बाबतीत मला हे सांगायला आनंद वाटतो की आमची पूर्ण यंत्रणा, पूर्ण विभाग, विभागातले अधिकारी कर्मचारी आणि याचबरोबर समाजातले तज्ज्ञ आणि वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करणारी मराठी मंडळी ही खरोखरच आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतायत, इनपुट्स देतायत. थोडक्यात सांगायचं म्हणजे अभिजात मराठीचं काम म्हणजे फक्त प्रमाण मराठी किंवा साहित्य विषयक काम नाही, तर ते बोली भाषांचं सुद्धा आणि डिजिटाईज्ड भाषेचं सुद्धा, आणि डिजिटायझेशन हे बोली भाषांचं सुद्धा. ही जी सगळी साखळी आहे ही आता महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी सगळ्यांच्या समोर आलेली आहे, आणि ते करण्यासाठी प्रत्येकाने जे काही कॉन्ट्रीब्युशन द्यायचं, योगदान द्यायचं आहे, ते द्यायला प्रत्येक जण तयार आहे. आता हे कशा पद्धतीनं घडवून आणायचं? पहिली गोष्ट अशी की आयटीच्या बद्दल, म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या बद्दल आपलं राज्य प्रगत आहे यात काही शंकाच नाही, वस्तुस्थिती आहेच ती. तर हे जे तरुण या विषयामध्ये आहेत या सगळ्यांना आपण एकत्र आणायचा आता प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर दुसरीकडे बोली भाषा तज्ञांना एकत्र आणायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे एकीकडे आयटी क्षेत्रामध्ये मराठी भाषेचं डिजिटल रूप यावर व्यवसाय करणारे, काम करणारे, यशस्वी असे आयटीचे उद्योजक, मराठी उद्योजक सांगायला हरकत नाही, असे आम्हाला 12-15 अतिशय यशस्वी उद्योजक मिळाले की ज्यांचा टर्नओव्हर 100 कोटी 500 कोटी याच्या पेक्षा जास्त आहे, आणि मराठी भाषेच्या संदर्भातलं आयटीचं काम ते करतायत उद्योग म्हणून, ती फार उत्साहवर्धक गोष्ट आहे. तर अशी मंडळी एका बाजूला, दुसरीकडे आपल्या ज्या 200 पेक्षा जास्त बोली भाषा आहेत त्यातले तज्ज्ञ असलेले जवळपास 150 ते 250 बोली भाषा तज्ज्ञ यांची आपण यादी तयार केलेली आहे, त्यांचे आपण काही मेळावे सुद्धा घेतलेले आहेत, आणि मग या दोन्ही गटांना एकत्र आणून आपण डिजिटायझेशन साठी युवा शक्ती वापरायचा आपला विचार आहे. तो कसा? तर आता हॅकॅथॉनच्या मार्फत आपल्याला काही लोक मिळतील, पण त्या व्यतिरिक्त मराठी भाषा विभागामार्फत सुद्धा काही इन्सेंटिव्ह देऊ विद्यार्थ्यांना, आताशी धरून BA मराठी जे विद्यार्थी आहेत, MA मराठी आहेत, सध्या शिकतायत अशा विद्यार्थ्यांना आताशी धरून आपल्याला हे करता येईल. महाराष्ट्रामध्ये 1200 महाविद्यालय आहेत जिथे मराठी विभाग आहे, आणि तिथे किमान 10 विद्यार्थी प्रत्येक ठिकाणी आहेत सरासरी. तर अशा 12,000 स्टुडंट्सचा आपल्याला उपयोग करता येईल. याही पेक्षा एक मोठी ताकद म्हणजे आपले मराठी भाषा अधिकारी प्रत्येक कार्यालयामध्ये नेमण्याबाबत राजभाषा अधिनियमाने सक्ती केलेली आहे. काही काही कारणामुळे गेल्या काही वर्षात ते घडलेलं नव्हतं तेवढ्या मोठ्या प्रमाणात, पण आता आपण एक ड्राईव्ह असा हाती घेतलेला आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढी कार्यालय आहेत, आणि हे कार्यालय म्हणजे अगदी ग्रामपंचायती असतील, तलाठी कार्यालय असेल, कृषी सहाय्यकाचं कार्यालय असेल, म्हणजे ग्राम पातळीवरती जी 7-8 कार्यालय असतात त्यांच्यासह जी संख्या 2-2.5 लाखापर्यंत कमीत कमी जाईल महाराष्ट्रासाठी, एवढे मराठी भाषा अधिकारी त्यांचं काही आपण प्रशिक्षण घेऊन या बाबतीत त्यांना काही एक्झरसाइज दिली तर मला वाटतं लोकांपर्यंत पोहोचणं ही अजिबात अवघड गोष्ट नाहीये. आणि एक अनुभव अतिशय उत्साहवर्धक आहे, मराठी भाषेचं काम असलं, मराठी भाषेबद्दल सांगितलं, कोणी नाही म्हणत नाही, आणि अतिशय उत्साहाने आनंदाने मदतीला तयार होतात. हे मराठी माणसाचं रूप जे बघायला मिळतंय ना, हे फार आनंददायी आहे, आणि म्हणूनच मला डिजिटल मराठी या बाबतीत पुढच्या काळात आपण खूप मोठी मजल मारू याची खात्री वाटते.
1: सर नक्कीच, आपण जो आता मुद्दा म्हणला की मराठी माणसाचं हे रूप पाहायला मिळणं खूप आशादायक पण आहे, आपण नुकतंच विश्व मराठी संमेलनामध्येही याचा अनुभव घेतलेला आहे की वेगवेगळ्या प्रशासकीय विभागांना आपण आवाहन केलं आणि 33 प्रशासकीय विभागांनी आपल्याला प्रतिसाद दिला की आम्ही आमचं काम मराठीमध्ये मराठी माणसांसाठी, युवकांसाठी मांडणार, आणि त्या त्या क्षेत्रामधल्या रोजगाराच्या संधी काय आहेत ते मराठीमधून सांगणार. अगदी निधी शाखेचे लोकही या ठिकाणी आलेले आणि त्यांनी निधी व्यवस्था आणि न्याय न्याय निर्णय कशा पद्धतीने सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत उपलब्ध होऊ शकतात याचीही माहिती दिलेली होती. आणि त्याला मला वाटतं 3 दिवस आपल्या संमेलनामध्ये तो

0: लोकांचा थांबलाच नाही इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. पण एक मला सर असं वाटतं की मध्यंतरी अतुल पेठेंनी एक नाटक केलेलं होतं शब्दांची रोजनिशी, त्याच्यामध्ये एक मुद्दा मांडला होता की भाषा मरत चाललेल्या आहेत, काही भाषांमध्ये दोन श्लोक आहेत, काही भाषा बोलणारा एकच माणूस आता राहिलेला आहे, तो गेला की ती भाषा, तो काळ आणि त्या भाषेनं जे जपून ठेवलेले पकडून ठेवलेली आहे संस्कृती आहे, त्या काळाचं जतन आहे, ते सगळं त्याच्याबरोबर संपणार आहे. तर आपण एक संशोधक, कवी, साहित्यिक म्हणून याच्याकडं कसं पाहता की हे जतन करण्यासाठी आणखीन लोकांकडून कसं आपण डेटा गोळा करू शकतो? कारण आपण जरी हॅकेथॉन आयोजित केली तरी पण हा प्रश्न खूप खूप विस्तीर्ण आहे, व्यापक आहे, त्याला प्रचंड खोली आहे. इतक्या लोकांपर्यंत आपण पोहोचण्यासाठी आज या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना आपण काय आवाहन कराल?
1: महत्वाचा आहे कवीचा मुद्दा आहे बर का, जो एकीकडे आपण म्हणतो तसं ही व्यवस्था उभी करता येईल, म्हणजे डॉक्युमेंटेशनची व्यवस्था, डिजिटायझेशनची व्यवस्था, भाषा मरत चालल्या आहेत असं कुणी जरी म्हटलं तरी तंत्रज्ञानामुळे आता ते होणार नाही याची काळजी घेणं, अशी व्यवस्था उभी करणं हे अगदी आवश्यक आहे आणि शक्य पण आहे. कि म्हणून मला असं दिसतंय की मराठी भाषेच्या बाबतीत आणि बोली भाषांच्या बाबतीत ती व्यवस्था उभी करण्याचाच तर प्रयत्न आहे आणि त्यामध्ये खूप चांगलं यश हे खरोखर मिळतं आहे. त्याच्यामुळे दस्तऐवजीकरण होईल, त्यामुळे मरणार वगैरे नाही, सादरीकरण होईल, ते दिसत राहील, ते अस्तित्वात राहील. पण तुम्ही उपस्थित केलेला मुद्दा हा जरा त्याच्या पलीकडचा आहे बरं का, म्हणजे आपल्याला भाषा शिल्लक ठेवायची आहे, भविष्यामध्ये दाखवायची आहे, ती स्मारक म्हणून ठेवायची आहे का, अवशेष म्हणून ठेवायची आहे का? कारण मागे एका एका व्याख्यानामध्ये मी असं म्हटलो की इतिहासाचं स्मारक असतं, इतिहासाचे अवशेष असतात, संस्कृतीचं स्मारक नसतं, संस्कृतीचे अवशेष नसतात, ती जिती जागती असते. हेच भाषेबाबतीत खरं आहे. तर आपण जर असं डिजिटायझेशन केलं, या बोल तुम्ही असं उल्लेख केला की अतुल पेठेंच्या नाटकामध्ये असं दाखवलंय की एक भाषा बोलणारी दोनच माणसं आहेत, एकच माणूस आहे, मग तो गेल्यावर काय? तर तंत्रज्ञान त्याचं दस्तऐवजीकरण करून ठेवेल ना, म्हणजे तो दिसेल, ते नष्ट होणार नाही, हे झालं, पण ते स्मारक होईल ना. जिवंत राहण्यासाठी काय करायला पाहिजे हा मुख्य मुद्दा आहे. आणि तुम्हाला खरंच सांगतो, विशेषतः बोली भाषांच्या बाबतीत, म्हणजे हे तर मला वाटतं बोली भाषांना नैसर्गिक वरदान आहे, म्हणजे कृत्रिमरित्या तयार झालेल्या भाषेला नैसर्गिक वरदान म्हणणं हा एक वदतो व्याघात आहे, पण तरी मला तो म्हणा असं वाटतंय की हे वरदान असं आहे की त्या गोड असतात. बोली भाषा या अतिशय गोड असतात. प्रमाण भाषा ही ज्ञान भाषा असते, तेवढी गोड नसते. प्रमाण भाषेमध्ये सुद्धा गोडवा असतोच, तो वेगळ्या प्रकारचा असतो. तर बोली भाषा गोड असतात. तर मला असं वाटतं की ज्या भाषा बोलणारे कमी लोक राहिलेले आहेत त्या भाषा आवर्जून आम्ही शिकू आणि आम्ही त्या भाषा त्यातला गोडवा आम्ही आत्मसात करतो असं म्हणणारे तरुण आज हवे आहेत. तसा तरुणांचा गट जर मिळाला आणि अगदी 50-100 हजार किती यांनी जर ही तयारी दाखवली तर मराठी भाषा विभाग हे नक्की सहकार्य करेल की ही भाषा आहे, ही भाषा बोलणारा गट इथे उपलब्ध आहे, तुम्ही तिथे जा, त्यांच्याशी बोला, त्यांचं सगळं जे भाषिक संचित आहे ते घ्या, तो गोडवा समजून घ्या आणि त्याच्यातून ती भाषा, म्हणजे नुसतं त्याचं स्मारक नाही शिल्लक राहणार तर ती भाषाच वाचेल. मला वाटतं या पद्धतीनं जायला पाहिजे. दुसरा मुद्दा मगामी जो बोललो त्याच्याशी जोडून आहे की बोली भाषेमध्ये म्हणजे स्क्रिप्ट, संहिता, लिपी या गोष्टींची गरज असतेच बरं का. पण आपल्याकडे अगदी गंमत सांगायची म्हणजे वाङ्मय आणि साहित्य यातला फरक आपल्याला आता कळेनासा झालाय. आपण सगळ्याला सरसकट साहित्य म्हणतो, सगळ्याला सरसकट वाङ्मय म्हणतो. वाङ्मय म्हणजे बोललं जाणारं ना, आणि साहित्य हे लिखित साहित्य असं तर आहे. तर अशा सगळ्या बोली भाषांमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने वाङ्मय कसं जास्तीत जास्त तयार होईल याचा विचार करावा लागेल आणि मग त्यातलं लालित्य आणि त्या भाषिक समूहाचे जीवनानुभव जितके त्या भाषेतून समर्थपणे व्यक्त होऊ शकतील आणि वेगळ्या वेगळ्या लिटरेचर फॉर्म मध्ये, कदाचित एखादी नाट्यछटा असेल, कदाचित एखादं

0: शिक्षण असेल, कदाचित एखादी ओवी असेल, तर जे असेल ते, ज्या पद्धतीचं असेल ते, तिथे कुठलंही व्हॅल्यू जजमेंट आपण लावण्याची गरज नाही. कारण भाषेच्या बाबतीत सांगू का, कुठलीच भाषा श्रेष्ठ नाही, कुठलीच भाषा कनिष्ठ नाही. बोली भाषा तर सर्वच श्रेष्ठ आणि सर्वच आपापल्या जागी मोठ्या आहेत. तर ही आदराची भावना मनामध्ये बाळगून काम करणाऱ्या लोकांची, कार्यकर्त्यांची, कमिटेड अशा वर्कर्सची गरज आहे. आणि समाजाने या सगळ्याला एक प्रकारचा पाठिंबा देण्याची गरज आहे. म्हणजे भाषिक अस्मितेच्या संकुचित कल्पनांमध्ये अडकून दुसऱ्या कुठल्या तरी भाषेचा द्वेष करणं हे भाषाप्रेमाचं उदाहरण होऊच शकत नाही. कारण मला माझी मातृभाषा आवडते, मला एक भाषा आवडते, म्हणजे मला सगळ्याच भाषा आवडते. असं होतच नाही की दुसरी भाषा आवडणार नाही. असं कोणी म्हणत असेल तर तो काहीतरी भाषाच्या प्रेमापेक्षा दुसऱ्या कशावरती तरी प्रेम करतोय असं समजायला हरकत नाही. म्हणून या संकुचित कल्पनांमधून बाहेर पडून समाजाने ही तयारी दर्शवायला पाहिजे की सगळ्या भाषा आपल्या आहेत, प्रत्येक भाषा टिकवली पाहिजे कारण ती युनिक आहे, त्या आपलं वैभव आहे. तर हा दृष्टिकोन तयार करणं मला वाटतं समाजातल्या धुरीणांचं हे काम आहे. आणि धुरीण जर ते विसरले असतील तर समाजातल्या सामान्य माणसाने आता पुढे येऊन हे मनावर घेतलं पाहिजे आणि हे करून दाखवायला पाहिजे. त्याची सूचिन्ह दिसू लागलेली आहेत कारण तंत्रज्ञानामुळे झालेलं लोकशाहीकरण. मला वाटतं आपण आपल्या मुलाखतीत पूर्ण वर्तुळ फिरून पुन्हा त्या मुद्द्यावरती आले.
1: सर, यावरून मला एक दोन ओळी आठवल्या की जी आपण धुरा तरुणांच्या खांद्यावर देऊ पाहता की हम ही कल के सूरज की पालखी उठाएंगे, हम ही कल के सूरज की पालखी उठाएंगे, इन थके कहारों की बात हम नहीं करते. तर आता ज्यांना जे करायचं नाहीये किंवा सोडून दिलेलं आहे त्यांना सोडू द्यावं, आपण पुढे चालत राहू आणि आपल्या सोबत पावलं टाकणारी तरुणाई नक्कीच आपल्याला साथ देईल असं मला खूप वाटतं. कारण सत्यसंकल्पाचा स्वामी दाता नारायण पूर्ण करी सर्व मनोरथ हे आपल्या तुकोबारायांनी म्हणून ठेवलेलं आहे. सर, एक मुद्दा माझ्या मनात मगापासून सारखा घोळतो आहे की हे बोलणं झाल्यानंतर सांगेन मग विचारू म्हणून. आपण अनेक भूमिकांमध्ये आहात हे मी मगापासून सांगितलेलं आहे, पण एक महत्वाची भूमिका अजून आपली आहे ती म्हणजे आपण विधी शाखेचे विद्या निष्णात आहात, म्हणजे ज्याला लीगम मॅजिस्टर म्हणतात, LLM, तर ते आहात. तर आपण या बोली भाषांमधनं जे लोकसाहित्य आहे त्याच्या बौद्धिक संपदेबाबत आणि कॉपीराइट्स बाबत काही मुद्दे मांडू शकाल का?
0: बौद्धिक संपदा, कॉपीराइट्स हे सगळं नागरी आणि तथाकथित सुधारलेल्या प्रगत आणि जे सगळ्याची किंमत चलनामध्ये करतात अशा समाजाची एक संकल्पना आहे असं माझं मत आहे. कारण ती फार अलीकडची संकल्पना आहे, गेल्या एखाद्या शतकामध्ये आलेली आहे. त्याच्या आधी सगळं सगळ्यांचंच होतं आणि सगळं सगळ्यांचंच असतं आणि भाषा तर सगळ्यांचीच असते. आणि त्याच्यामध्ये ठीक आहे, कुणी काही क्लेम काही करायचा असेल तर तो करू पण शकतात, पण माझ्या दृष्टीनं त्याला फारसा अर्थ नाही, महत्व नाही. आणि तरी कुणाला करायचं असेल, आपलं नाव तिथे कोरलं जावं अशी इच्छा अनेकांची असते, ते कोरलं जायलाही काही हरकत नाही. पुन्हा तोही मुद्दा तसाच आहे की तो निर्णय सुद्धा समाज घेणार आहे. म्हणजे तुम्ही कायद्यामध्ये काहीतरी रजिस्ट्रेशन करून तुमचं नाव कोरलं तरी प्रत्यक्षात ते कोरलं जाईल असं नसतं. म्हणजे कुठल्याही प्रकारचा कॉपीराइट न घेता अनेक लोकांच्या हृदयावरती नाव कोरले गेलेले महात्मा गांधी आपल्याला माहिती आहेत. तर अशीच उदाहरणं डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे आणि त्यामुळे बौद्धिक संपदा, कॉपीराइट हा मुद्दा भाषेच्या बाबतीत कुठेही आणायची गरज नाही. कुणाला आणायचा असेल तर तो आणता येईल, कायद्याप्रमाणे होईल, पण मला वाटतं त्याचा फारसा रेलेव्हन्स राहणार नाही. हे सगळं मुक्त आहे, स्वच्छंद आहे आणि सगळ्यांना उपलब्ध आहे. उदाहरण सांगतो याचं, परवा असा एक विषय झाला की शास्त्रीय संगीत आणि मराठी भाषा यांचा काय परस्परांशी संबंध आहे. तर खूप इंटरेस्टिंग अशी रिव्हिलेशन त्यातून मिळाली. म्हणजे असं लक्षात आलं की शास्त्रीय संगीतातल्या सगळ्या बंदिशी या हिंदी, ब्रज किंवा अवधी भाषेतल्या आहेत. काही राजस्थानी पण आहेत, काही मराठी बंदिशी आहेत, पण त्या प्रचलित नाहीत, फार कमी आहेत. मग आता आधुनिक मराठी कविता बंदिशीच्या स्वरूपात मांडता येते का, या विषयावरती आमच्या काही मंडळींनी विचार सुरू केला आहे. त्याचे काही प्रयोग आता मांडले जात आहेत. तिथे आता तुम्ही म्हणलात तो बौद्धिक संपदेचा आणि कॉपीराईटचा मुद्दा आहे. आता एखादी बंदिश समजा मी लिहिली किंवा कुठल्या कवीनं लिहिली आणि त्याच्यावरती बंदिश म्हणून कॉपीराईट घेतला जरी, तरी अपेक्षा इच्छा आणि यश कधी मिळणार आहे? जेव्हा जास्तीत जास्त गायक ती बंदिश गातील वेगळ्या वेगळ्या लोकांसमोर, तेव्हा ते यश मिळणार आहे. त्यामुळे तसा घेण्यात काही अर्थ नाही. आणि दुसरं असं की मला असं वाटतं की बाकी सगळ्या शोधांच्या बाबतीत असा विचार लोकांनी करायला हरकत नाही, पण भाषेच्या बाबतीत बौद्धिक संपदा आणि कॉपीराईट याचा विचार करायची गरज नाही. मी भाषेच्या बाबतीत बोलतोय, मी साहित्याच्या बाबतीत असं म्हणत नाहीये. साहित्याच्या बाबतीत तुमच्या कल्पनेची जी काही त्याचं जे काही क्रेडिट आहे ते द्यायला काही हरकत नाही, पण तो सुद्धा खुलं सोडायचं असेल तर ते जास्त वेलकम आहे असं मला वाटतं. परंतु एक लिगल सिस्टीम असते, त्याच्यामध्ये नंबर्स असतात, रजिस्ट्रेशन असतात, त्याचा कुणाला उपयोग करून घ्यायचा असेल तर तो घेता येईल.
1: खूप महत्वाचं आपण मांडलं सर, यातून अनेकांना प्रश्न उभे राहिले असतील, अनेकांना रोजगाराच्या संधीही दिसल्या असतील की मी याचा उपयोग करून कॉपीराईट संदर्भात मी काम करू शकतो. सर आता आपण एका महत्वाच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा वळतीये मी, की बोलीभाषांचे पारंपरिक मौखिक अस्तित्व, डिजिटल दस्तऐवजीकरण, शिक्षण, साहित्य निर्मिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दीर्घकालीन सांस्कृतिक संपदेचं निर्मितीकरण करणं, तर याबाबत आपली काही धोरण आहे का, आपल्या मनात काही संकल्पना आहे का की ज्या पुढच्या 5 वर्षात 10 वर्षामध्ये आपण प्रत्यक्षात आणू शकतो?
0: हो, निश्चितच पण आहे. एक म्हटलं तसं अभिजात भाषे संबंधातला जो केंद्र सरकारला आपण DPR पाठवतो, डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट, तर पुढची 5 वर्ष आम्ही काय काम करणार आहोत, त्याच्यामधलं काही निधी केंद्र सरकारकडून येईल आणि तो आला किंवा नाही आला तरी राज्य शासन हे समर्थ असल्यामुळे आपण ते करणारच आहोत. तर त्याच्यामध्ये या सगळ्याच प्रक्रियेचं ज्याला आपण डिटेलिंग म्हणतो ते आपण केलेलं आहे आणि काही थोडी ऍडिशन अजून त्याच्यात करायची आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की एकीकडे संस्कृतीचं दस्तऐवजीकरण, मग ते प्रयोगात्मक कलेचं असेल किंवा इतर कलांचं असेल, त्याचबरोबर बोली भाषांचं दस्तऐवजीकरण आणि हे सगळं संचित अशा पद्धतीने मांडायचं की ते लोकांना सहजी उपलब्ध होईल. मुद्दा असा की हे सगळं कशासाठी करायचं आहे, तर लोकांना उपलब्ध झाल्यानंतर त्याच्यातून काही नवोन्मेष पुढे घडले पाहिजेत, त्याच्यासाठीचे ट्रिगर्स हे लोकांना मिळाले पाहिजेत, तर त्याचा उपयोग आहे. तर त्याची मांडणी पण त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे आणि यासाठी मला असं वाटतं की तंत्रज्ञान हे फार महत्वाची भूमिका बजावत आहे, विशेषतः अलीकडे इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी जी आपण म्हणतो, त्याचे काही प्राथमिक अजूनही बरेच गोष्टी त्याच्यामध्ये घडणं बाकी आहे, पण अशा इमर्सिव्ह टेक्नॉलॉजीचा वापर करून बोली भाषांबद्दलचे इमर्सिव्ह एक्सपिरियन्सेस, म्हणजे आता आपलं जे नवीन मराठी भाषा भवन होत आहे त्याचं अख्खं एक मजलाच आपण मराठी भाषेचं म्युझियम. आता म्युझियम म्हटलं की आपल्याला असं वाटतं की तिथं काहीतरी काही पोस्टर्स, तिथं काही चित्र, तिथं काही पुतळे, तर केवळ असं न करता एक भाषेचा जिवंत अनुभव देणारं असं ते संग्रहालय असणार आहे, जे आंतरराष्ट्रीय पातळीवरती अतिशय एकमेव द्वितीय असं निश्चितपणे ठरू शकेल. तर अशा पद्धतीने आखणी केलेली आहे आणि ती आखणी नुसती कागदावर केलेली आहे असं नाही, तर ती आखणी करताना अनेक विषयातल्या तज्ज्ञांची मदत, सहकार्य आणि इनपुट्स आपण घेतलेले आहेत, त्यांच्या मदतीनेच होणार आहे. या बाबतीत खरोखरच मराठी भाषा विभाग हा सोयीचा इंग्रजी शब्द वापरायचा तर अतिशय इन्क्लुझिव्ह पद्धतीने काम करतो आहोत. म्हणजे विकसित महाराष्ट्र 2047 साठी जेव्हा उद्दिष्ट निश्चिती करायची होती तेव्हा इतर सर्व विभागांनी सुद्धा स्टेक होल्डर कन्सल्टेशन केली आणि मराठी भाषा विभागाने सुद्धा स्टेक होल्डर कन्सल्टेशन केली, पण मराठी भाषा विभागाने ज्या प्रमाणात केली तेवढं प्रमाण इतरांना गाठता आलं नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात आपण केली, 1000 लोकांशी बोललो, त्यांची इनपुट्स घेतली. पण भाषा हा प्रत्येकाचा विषय आहे, म्हणजे इथं कुठली सामाजिक दरी नाही, कुठली आर्थिक दरी नाही, तुम्ही कुठलेही असाना, मग तुमच्या भावभावना काही असो, तुमचा स्वभाव काही असो, तुमचा आर्थिक स्तर काही असो, तुमचा सामाजिक स्तर काही असो, भाषेचा संबंध आहे. तर भाषा ही ऑमनी प्रेझेंट असते आणि त्याचं कारण ती पुन्हा भावनेशी आणि हृदयाशी जोडलेली असते. तर त्यामुळे अशा सगळ्या समाजाच्या मदतीने आणि कल्पनांमधूनच मराठी भाषेचं हे सगळं काम निश्चितपणे उभं राहील असं मला चित्र दिसतंय.
1: खूप धन्यवाद सर. आता आपण जो भाषेच्या बद्दलचा मूलभूत विचार मांडला होता की भाषा सुरू कशी झाली, तर ही भाषा

0: एकत्रितपणा माणसाच्या हृदयाच्या समुद्रामध्ये मिळणार आहे. तर त्यामुळे प्रत्येकाला आपली भाषा, तुझी भाषा, माझी भाषा हे न वाटता या सगळ्या भाषांबद्दलची दृष्ट विकसित व्हावी याबाबतचं आपण खूप महत्वाचं चिंतन मांडलं. आपण विकसित महाराष्ट्राच्या विजन डॉक्युमेंट मध्ये सॉफ्ट पॉवर म्हणून जे प्रकरण लिहिलेलं आहे ते सर्वांनी विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, तसंच सामान्य प्रशासन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचा आपण नक्कीच लाभ घ्यावा. आपल्या सूचनांचं नेहमी स्वागत आहे. आपल्या काही शंका असतील तर त्यासाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देते आणि एक आवाहन करते की शासन एक हात पुढे करत आहे, आपण लाखो हातांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि भाषांची समृद्धी वाढवण्यासाठी आणि जगण्याची समृद्धी वाढवण्यासाठी मदत करावी. धन्यवाद.
1: मराठी अभिजात भाषा, त्याचा सन्मान आपण 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या अभिजात भाषा सप्ताहामध्ये करत असतो. त्याच्या पूर्वसंध्येला मराठीच्या बोलीभाषा या विषयावरती अतिशय विचक्षण असे प्रश्न मला मॅडम तुम्ही विचारले आणि त्यामुळे या विषयावरती माझ्या मनातले विचार एक अभ्यासक म्हणून मांडण्याची संधी मला मिळाली. मला असं वाटतं की अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने ही एक फार चांगली भेट मला मिळाली. मी खरोखरच ऋणी आहे. धन्यवाद.
2: श्रोते हो, मराठी बोली आणि भाषा एक चिंतन या प्रायोजित कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या अंजली ढमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 3.
3: मराठी बोली आणि भाषा एक चिंतन हा अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त विशेष प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

श्रुतेहो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतः

0: स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
1: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
0: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर वनिता मंडळ.

विभावरी आपटे जोशी आणि सहकारी यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, संगीतकार राहुल रानडे. सकाळचे 10:20 आणि 20 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: अजित परब, मुग्धा वैशंपायन आणि बालकलाकार यांनी गायलेलं समीर सामंत यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार कौशल इनामदार. चित्रपट उबंटू. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. आपण ऐकत आहात गीत बहार.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: श्रोते हो, आपली आवड ही आपली स्वतःची असते. ती आपल्या अनुभवातून तयार होते, आठवणींतून तयार होते, आपल्या स्वभावातून तयार होते आणि कधी कधी आपल्याही नकळत तयार होते. तुमची गाण्यांची आवड तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगते? तुम्ही शांत गाणी पसंत करता की उत्साही, भावगीत की चित्रपटगीत? तुमचं उत्तर नक्की कळवा आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात सकाळी 11:05. संवादिका आहेत सुलभा सौमित्र.
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
3: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
3: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
2: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

सुरेश भट यांची रचना आपण ऐकली लता मंगेशकर यांच्या स्वरात, चित्रपट उंबरठा या गाण्याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

सकाळचे 10:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहोत सुधीर भक्ता यांचं बासरीवादन. राग आहे नटभैरव. मध्यलयगत 1 तालात, द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ सत्यप्रकाश मिश्रा यांची. ऐकूया सुधीर भक्ता यांचं बासरीवादन, राग नटभैरव.

सुधीर भक्ता यांनी बासरीवर वाजवलेला राग नटभैरव श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ सत्यप्रकाश मिश्रा यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आज प्रसारित होणारा स्वरसंवाद जो आम्ही विषय देखील आपल्याला कळवला होता, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की नाना पाटेकर यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि यानिमित्ताने आजचा स्वरसंवाद कार्यक्रम होणार नाही. तर नाना पाटेकर यांना आदरांजली आज आपण वाहणार आहोत. आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. 11 वाजता आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: डीपी राधा कृष्णन और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने दिग्गज अभिनेता नाना पाटेकर के निधन पर शोक व्यक्त किया है। केंद्रीय पर्यावरण वन और जलवायु परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव ने आज फिजी में 31वें संयुक्त राष्ट्र जलवायु परिवर्तन सम्मेलन COP31 के वार्ता अध्यक्ष क्रिस बोवन के साथ मुलाकात की। श्री बोवन ऑस्ट्रेलिया के जलवायु परिवर्तन और ऊर्जा मंत्री भी हैं। ये बैठक COP31 सम्मेलन से अलग हुई। पेजिंग में मानु शाह और दिया चिताले ने इतिहास रचते हुए WTT चाइना ग्रैंड स्मैश टेबल टेनिस के सेमीफाइनल में जगह बनाई। मानु और दिया सेमीफाइनल में पहुंचने वाली पहली भारतीय मिक्स डबल्स जोड़ी बन गई हैं। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे। श्रोते हो, काही आवाज कानावर पडतात आणि आपण थबकतो, काही चेहरे पडद्यावर दिसतात आणि आपल्याला वाटतं हा माणूस अभिनय करत नाही आहे, हा जगतोय। आणि काही कलाकार पडद्यावरून उतरून थेट आपल्या मनात येऊन बसतात। नाना पाटेकर हे असंच एक नाव। नाना म्हणजे फक्त अभिनेता नाही, नाना म्हणजे आवाज, नाना म्हणजे डोळ्यातला राग, नाना म्हणजे चेहऱ्यावरचं दुःख, नाना म्हणजे उपरोध, नाना म्हणजे माणसाच्या जगण्याची धडपड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाना म्हणजे अभिनयातलं खरं जगणं। नाना एक आवाज, एक अभिनय, एक माणूस। त्या माणसाला ज्याने कधी पोलीस बनून आपल्याला हादरवलं, ज्याने कधी सैनिक बनून देशप्रेमाची जाणीव करून दिली, कधी रस्त्यावरचा सामान्य माणूस बनून आपल्या वेदना तो बोलला, कधी नटसम्राट बनून रंगभूमीची शोकांतिका आपल्या डोळ्यांसमोर उभी केली आणि कधी वेलकममधला उदय शेट्टी बनून आपल्याला मनापासून हसवलं। आज नाना पाटेकर यांच्या आठवणींना सलाम। रंगभूमीपासून पडद्यापर्यंत नाना पाटेकरांनी अनेक भूमिका साकारल्या। नाना पाटेकर यांचं मूळ नाव विश्वनाथ पाटेकर। मुरुड जंजिराच्या मातीत जन्मलेला हा मुलगा पुढे मुंबईत आला, सर जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतलं आणि रंगभूमीने त्यांना आपलंसं केलं। चित्रपटात त्यांचा प्रवास 1978 गमनपासून सुरू झाला, पण नानांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी नेहमीच मोठी भूमिका करावी लागली नाही। त्यांची छोटी भूमिका असली तरी ती आपल्या लक्षात राहायची आणि राहिली आहे, कारण नाना संवाद बोलत नसत, संवाद जगत असत।

नानांच्या अभिनयाची सर्वात मोठी ताकद कोणती? कदाचित त्यांचा आवाज. कधी तो आवाज हळू असतो, कधी खर्जात जातो, कधी संतापतो, कधी उपहास करतो आणि कधी अगदी शांत होतो. पण त्या शांततेतही खूप काही बोलत असत नाना. अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, परिंदा या चित्रपटांमधून नानांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. याच अंकुशमधलं हे गाणं.

श्रोते हो, परिंदामधील नानांची व्यक्तिरेखा आजही हिंदी सिनेमात प्रभावी खलनायकी व्यक्तिरेखांपैकी एक म्हणून आठवली जाते आणि याच भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. नानांच्या अभिनयात एक वेगळी गोष्ट होती. ते खलनायक साकारताना देखील त्याला फक्त ते काळं पांढरं ठेवत नसत, त्या माणसामागची मानसिकता, त्याचा राग, त्याची भीती, त्याची हिंसा, सगळं हे सगळं

श्रोते हो, नानांचा तुम्हाला प्रहार सिनेमा आठवत असेल, द फायनल अटॅक. या सिनेमाचं दिग्दर्शनही नानांनी केलं होतं.

मेजर चौहानची भूमिका त्यांनी साकारली. शिस्त, देश, कर्तव्य आणि सैनिकांच्या आयुष्यातील कठोर वास्तव. नाना फक्त अभिनेता नव्हते, ते दिग्दर्शकही होते आणि कॅमेरामागे उभं राहूनही त्यांची नजर माणसांच्या भावनांवरच होती. देशावर प्रेम करणं आणि देशासाठी प्रश्न विचारणं या दोन्ही गोष्टी नानांच्या कलाकृतींमध्ये दिसतात. प्रहारनंतर त्यांचा आला सिनेमा क्रांतीवीर आणि क्रांतीवीरमधला आवाज उठवणारा माणूस प्रताप नारायण तिलक. क्रांतीवीर 1994 सालचा हा सिनेमा. नानांचा तो आक्रोश, तो संताप, व्यवस्थेविरुद्ध उभा टाकलेला सामान्य माणूस आजही आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे. या भूमिकेसाठी नानांना राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

श्रोते हो, वेलकम हा सिनेमा देखील तुम्हाला आठवत असेल, वेलकम बॅक. आणि त्याच्यामध्ये अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांच्या मुख्य भूमिका होत्या.

आणि नानांचा तुम्हाला उदय शेट्टी देखील आठवत असेल, ही भूमिका त्यांच्या अभिनयातल्या विनोदी बाजूची जणू पर्वणीच होती आपल्यासाठी. चेहऱ्यावरचा गंभीरपणा कायम, पण प्रसंग असा की प्रेक्षक हसून हसून बेहाल व्हायचे. आणि मग मजनूभाई, उदयभाई हे दोन शब्द का पडद्यावर आले की हॉलमध्ये अगदी हशा सुरू व्हायचा. नाना आणि अनिल कपूर यांची जोडी हिंदी सिनेमातल्या लक्षात राहिलेल्या विनोदी जोड्यांपैकी एक बनली. आणि नाना जसे विनोदी भूमिका त्यांनी शेवटी शेवटी केल्या, सुरुवातीला जसं मी म्हणाले की त्यांनी देशभक्तीपर भूमिका केल्या, समाजातल्या वेतांवरती भूमिका केल्या, तसाच प्रकाश आमटे नावाचा आपला सिनेमाही त्यांनी केला होता, त्यातलं हे गाणं.

आणि श्रोते हो, नानांच्या अभिनयाचा शिखरबिंदू म्हणजे नटसम्राट, जिच्याबद्दल बोलताना म्हणजे त्या भूमिकेबद्दल बोलताना

आवाज आपोआप आपला मंद होतो. तटसम्राट गणपतराव रामचंद्र बेलवलकर, एक महान रंगकर्मी, आयुष्यभर रंगभूमीवर टाळ्या मिळवलेला अभिनेता, पण आयुष्याच्या उत्तरार्धात स्वतःच्या आयुष्याच्या रंगमंचावर मात्र एकटा पडलेला. नानांनी गणपतराव साकारताना फक्त भूमिका केली नाही, ते गणपतराव झाले. त्यांचा आवाज, त्यांचा थरथरता हात, त्यांची आठवण, त्यांचा अहंकार, त्यांचं प्रेम, त्यांची असहाय्यता, सगळं सगळं जिवंत झालं. डोळे मिटले की आठवणी जाग्या होतात. नटसम्राटच्या आयुष्याचीही अशीच गोष्ट. रंगमंचावर हजारो लोकांसमोर उभा राहणारा कलाकार, पण घरच्या आयुष्यात मात्र कधी कधी एकटाच. नाना पाटेकरांनी ही वेदना इतक्या ताकदीने साकारली की प्रेक्षक थिएटरमध्ये बसूनही स्वतःच्या आयुष्याचा विचार करायला लागले. नाना, तुम्ही म्हणायचात की कलाकारांनी फक्त अभिनय करू नये, त्यांनी जगावं. तुम्ही जगलात, भूमिका जगलात, माणसं जगलात, वेदना जगलात, राग जगलात, हसू जगलात, आणि आम्हाला माणूस समजून घेण्याची नजर दिली. आज तुमच्या आठवणींसमोर आम्ही नतमस्तक झालोय. तुमच्या आवाजाला सलाम, तुमच्या अभिनयाला सलाम, तुमच्या कलेला सलाम, आणि तुमच्या माणूसपणाला मनापासून सलाम.

नसतात. त्यांचं शरीर एक दिवस थांबतं, पण त्यांची कला मात्र काळाच्या पलीकडे जगत राहते. त्यांचा आवाज, त्यांची नजर एखाद्या भूमिकेतून पुन्हा भेटते. त्यांचे शब्द एखाद्या संवादातून मनाला पुन्हा स्पर्शून जातात. म्हणूनच कलाकारांचं जाणं म्हणजे शेवट नसतो, तो फक्त पडद्यामागे जातो. आणि प्रत्येक वेळी त्याची कला पाहताना, त्याला ऐकताना, तो पुन्हा पुन्हा आपल्यासमोर उभा राहतो. कारण कलाकार मरत नसतात, ते आपल्या आठवणींमध्ये, आपल्या भावनांमध्ये आणि आपल्या कलेमध्ये सदैव जिवंत राहतात. नाना, तुम्हाला आकाशवाणीतर्फे मनापासून सलाम. आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआरिया ॲप्सही.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

अपर्णा मयेकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबर श्रुतेहोवाचा भावधारा कार्यक्रम संपला. दुपारचे 12 वाजता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम नागपूर केंद्रावरून सहक्षेपित.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो, प्रामाणिक अभिनय, तडफदार व्यक्तिमत्व आणि समाजभान जपणारा एक खरा कलाकार नाना पाटेकर यांचं आज दुःखद निधन झालं आहे. मैत्रिणींनो, क्रांतीवीर ते नटसम्राट आणि विलन ते हिरो अशा सगळ्या भूमिका गाजवणारा नट हरपला. त्यांची कला, त्यांचा आवाज आणि त्यांच्या आठवणी आपल्या सर्वांमध्ये सदैव जिवंत राहतील. मैत्रिणींनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या या कार्यक्रमातून त्यांना भावपूर्व श्रद्धांजली अर्पण करूया आणि त्यांच्याच चित्रपटातील हे गीत ऐकूया.

मैत्रिणींनो, चला तर यानंतर वळूया आपल्या पुढच्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, आपल्या तिची उद्योग भरारी या मालिकेमधून आपण नेहमीच आपल्या करिअरमध्ये, व्यवसायामध्ये यशस्वी झालेल्या मैत्रिणींना आमंत्रित करीत असतो आणि जाणून घेत असतो त्यांच्याचविषयी. तर आजच्या आपल्या तिची उद्योग भरारी या मालिकेमधून जाणून घेणार आहोत चंदा वानखेडे या आपल्या मैत्रिणीबद्दल. चला तर

0: मैत्रिणींनो नमस्कार. मी उद्योगिनी या मालिकेमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, एक स्त्री उद्योजक झाली की ती संपूर्ण कुटुंबाला आणि समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करत असते असं म्हटलं जातं. 30-35 वर्षांपूर्वीचा तो काळ स्त्री उद्योजिकांसाठी तसा कठीणच. त्यावेळेस प्रगत तंत्रज्ञान नव्हतं, व्यवसायासंबंधी स्त्रियांना पुरेशी माहिती नव्हती आणि अशामध्ये व्यवसाय सुरू करणं म्हणजे अगदी धनुष्यबाण पेलण्यासारखंच होतं. तेव्हा काही महिलांनी व्यवसायात पाऊल ठेवलं सुद्धा आणि त्यापैकीच एक म्हणजे आहे चंदाताई वानखेडे. त्या आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. त्यांचा व्यवसाय कोणता, त्यांचा घरापासून सुरू झालेला व्यवसाय आंतरराष्ट्रीय बाजारापर्यंत कसा पोहोचला आणि व्यवसाय पुढे नेण्यासाठी त्यांना किती अडचणींचा सामना करावा लागला या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. आणि ऐकूया त्यांचा प्रेरणादायी प्रवास त्यांच्या शब्दात. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार चंदाताई.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं मनापासून स्वागत करते. तर चंदाताई, तुमचा एकंदर व्यवसायाचा हा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहेच, कारण की तुम्ही खूप मोठी झेप घेतलेली आहे. तर सुरुवात करूया की तुमच्या व्यवसायाचं स्वरूप नेमकं काय आहे ते आम्हाला कळलं तर खूप बरं होईल.
1: खरं म्हणजे माझ्या व्यवसायासंबंधी माझी एक कल्पना होती की आपण व्यवसायामध्ये स्वतःसोबत इतरांना जगवण्याची प्रेरणा देऊ शकतो, कारण एक उद्योग करणे म्हणजे त्याच्यासोबत अनेक महिलांना अनेक घटकांना आपण समाविष्ट करून घेतो. माझ्या व्यवसायाचं स्वरूप कृषी मालावर प्रक्रिया उद्योग करणे आहे, कारण आपण भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे या देशामध्ये कृषी मालावर जर प्रक्रिया केली तर आपण आपल्या देशाचा सुद्धा त्यामध्ये विचार करू शकतो, समाजाच्या खाद्य संस्कृतीचा विचार करू शकतो, पारंपरिकतेच्या पदार्थांचा विचार करू शकतो आणि आपण आपल्या भारताची ओळख जगाला पटवून देऊ शकतो खाद्य संस्कृतीची. म्हणून त्यानिमित्त मी माझ्या व्यवसायाचे स्वरूप हे फूड इंडस्ट्री या उद्देशाने कृषी मालावर प्रक्रिया करण्यासाठी पापड, मुंगवडी आणि आपली जी काही जे काही पारंपरिक पदार्थ असतील ते पदार्थ मार्केटमध्ये कसे येता आणता येतील, त्याला मार्केटमध्ये बाजारपेठ कशी मिळेल आणि त्याचा लोकांना कसा उपयोग होईल, कारण काही महिला सर्व्हिसवाल्या असतात किंवा काहींना वेळ नसतो, लहान मुलं असतात आणि अशा पद्धतीमध्ये त्या घरगुती काही उत्पादन बनवू शकत नाही. त्यांची जर सोय करायची असेल तर आपण त्याला घरगुती उत्पादनाला मार्केट मिळवून द्यायचा विचार मी केला. आणि महत्वाचा प्रश्न असा होता की पापड उद्योगामध्ये अशी फार मोठी काही उलाढाल नव्हती आणि मी जो पापड निवडला तो बटाटा पापड निवडला. तर बटाटा

0: पण महिला जास्तीत जास्त घरी बनवू शकत नाहीत आणि त्याची जी प्रक्रिया आहे ती थोडी क्लिष्ट असल्यामुळं उपवासासाठी पापड म्हणून मी माझं उत्पादन मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला.
1: अच्छा.
0: मला एकच वाटलं की आपण असं काही उत्पादन करावं की ज्याला युनिक प्रॉडक्ट राहील आणि मार्केट लवकरात लवकर उपलब्ध होऊ शकेल.
1: खूप छान.
0: कारण लोकांची गरज असते आणि आपण त्या गरजेनुसार जर उत्पन्न करायला सुरुवात केली तर आपल्याला मार्केटिंगमध्ये जास्त मेहनत करावी लागत नाही. अगदी 40 रुपये भांडवल लावून स्वतः नोकरी करत असतानाच सुरुवात केली.
1: खूप छान. म्हणजे खूप छान असा विचार केला तुम्ही. पण ह्या सगळ्या गोष्टींची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? कारण कुठून तरी आपल्याला असा एक प्रकाश मिळतो की जिथून आपल्याला प्रेरणा मिळते की आपल्या काहीतरी करायची इच्छा होते. कारण तुम्ही स्वतः पहिले जॉब करत होतात, मग हे करायची तुमची इच्छा कशी काय झाली की तुम्हाला का बरं वाटलं असं करावं म्हणून?
0: काय असतं, आपण जे काही काम करतो ते उदरनिर्वाहासाठी करतो आणि प्रत्येकाचा मोठी वेगच असतो की मला पैसे कमवायचे आहे. पण पैसे कमवताना आपण आपल्यासोबतच जर इतरांच्या अडचणी दूर करू शकलो तर त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान दिल्यासारखं मला समाजाचं वाटत होतं. एक घटना माझ्या जीवनात अशी घडली की माझं सुरळीत व्यवस्थित नोकरी चालू होती, परंतु माझ्या दारासमोर एक बाई सतत रिकाम्या फावल्या वेळात येऊन बसायची. आणि त्या बाईचा असा प्रॉब्लेम होता की तिचे मिस्टर सुरतला नोकरीला होते, त्यात भाड्याच्या घरात एक 3 वर्षाची मुलगी आणि 7 वर्षाचा मुलगा असं त्यांचं कुटुंब होतं. पण मिस्टर दर महिन्याला त्यांना मनी ऑर्डर पाठवायचे. पण काही कालांतरानं 7-8 महिन्यानंतर असं मला ती बाई रडून सांगायला लागली की माझ्या नवऱ्यानं मनी ऑर्डर पाठवणं बंद केलं आणि सोबतच त्यांनी तिकडे सुरतमध्ये दुसरं लग्न पण केलं. आणि या परिस्थितीमध्ये ती बाई जी ढडसा रडली त्यावेळेस माझं मन पेटून उठलं. आणि एक स्त्री म्हणून स्त्रीच्या भावना, स्त्रीच्या वेदना, कुटुंबाचे संघर्ष या सगळ्याच्यात मला असं एक मोटिवेशन त्या बाईकडनं मिळालं की अशा समाजामध्ये कितीतरी बाया असतील की ज्या अशिक्षित आहेत, शिकलेल्या नाही आहे, त्या नोकरी करू शकत नाही आणि चांगल्या कुटुंबातल्या असल्यामुळे दोन्ही भांडी पण करू शकत नाही. मग अशा महिलांनी करावं काय? हा माझ्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आणि मी त्या प्रश्नाने बेचैन व्हायला लागली. आणि बेचैन होता होता मला असं वाटलं की आपण जर छोटा उद्योग करून या महिलांना हाताला काम देणं सुरू केले तर कमीत कमी यांना काही प्रमाणात तरी आपण आधार बनू शकतो.
1: आणि तुम्ही व्यवसाय सुरू केला, तुम्ही मग अशी पण सांगितलं की 40 रुपयामध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केला, तर मग तो कसा वाढत गेला आणि त्याचं मार्केटिंग मग तुम्ही कसं केलं?
0: तेव्हा बटाट्याचे भाव फक्त 2 रुपये किलो होते, साबुदाणा 18 रुपये किलो. आणि इतक्या स्वस्त भांडवलामध्ये मी स्वतः मेहनत करून स्वतःची पापड स्वतः बनवायला सुरुवात केली. कारण तेव्हा मी लेबर वगैरे काही लावले नाही आणि दुपारी 2 नंतर कॉलेजमधून आल्यानंतर मी साधारणतः 1 किलोचे पापड असं तयार करायला सुरुवात केली. आणि मार्केटिंगच्या बाबतीत मी स्वतःचं मार्केटिंग स्वतःच तयार करणं सुरू केलं. आपण जर स्वतः ग्राहकांपर्यंत गेलो तर त्यांना आपली चव आवडते की नाही, आपल्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास आपण दुरुस्ती करू शकू. आणि मग मी स्वतः 2 पापड तळून घ्यायचे आणि सगळ्यांना टेस्ट देऊन ते विकायचे. असं करत करत मला त्याचा कॉन्फिडन्स आला आणि मी 94 मध्ये नोकरी सोडायचा निर्णय पक्का केला.
1: अच्छा. तो खूप जुना काळ होता, म्हणजे 1990 काळ होता ज्यावेळेस तुम्ही
0: 91 ते 93 मी लेक्चरशिप केली
1: आणि त्याच काळात तुम्ही व्यवसाय पण
0: सुरू केला, साईड मध्ये केला. पण मला 2 पैकी कायदेशीर अडचणी येऊ नये कुठल्याही प्रकारची म्हणून मी मग नोकरीला आणि माझ्या जागी एका प्राध्यापकाला नोकरीला गेल्या उद्देशानं पण मी नोकरी सोडून व्यवसायाकडे वळण्याचा प्रयत्न केला.
1: पण मग त्या काळामध्ये तुम्हाला घरच्यांचा किंवा समाजाचा सपोर्ट कसा काय मिळाला? कारण त्या काळामध्ये बऱ्याच कमी व्यावसायिक स्त्रिया या समाजामध्ये होत्या.
0: तेव्हा असं होतं की मुलीचं लग्न झालं की तिची जबाबदारी संपली आणि शिकावं, नोकरी करावी किंवा काहीच न करता लग्न करून तिच्या घरी तिने जावं. म्हणून मला फॅमिलीकडून पहिल्यांदा सगळा विरोधच होता. पण माझ्या आईचं एक तत्व होतं की चांगलं काम करीतांना जशा सावित्रीबाई शिक्षणाचा पुढाकार घेऊन जेव्हा आपल्या समाजामध्ये उतरल्या त्यावेळेस त्यांना सुद्धा त्रास झाला. आपण एक चांगलं काम करत आहे तर समाजाचा विरोधाचा विचार न करता आपण फक्त पुढे चालत राहायचं आणि हे माझ्या आईचा मोठा मला पाठिंबा होता.
1: खूप छान चंदाताई, म्हणजे तुमचा व्यवसाय म्हणजे फक्त व्यवसाय नव्हता तर तुमचं एक सामाजिक भान म्हणून तुम्ही तो व्यवसाय सुरू केला होता किंवा समाजातल्या महिलांना पण तुम्ही खूप मदत केली त्याच्या माध्यमातून. तर हे सांगा की तुमच्या उत्पादनाची वैशिष्ट्य काय?
0: उपवासाचं थोडंफार मार्केटमध्ये फक्त बटाट्याची चिप्स मिळायचे म्हणून मी बटाटा पापड तयार केला आणि जो टेस्ट करताना कुठल्याही केमिकलचा वापर न करता आरोग्याला धोका होईल असं कुठलंही केमिकल न वापरता पापड तयार जो होतो तो पोटॅटो पापड, नैसर्गिक पोटॅटो आणि साबुदाणा याचं मिक्सिंग करून मी जो फराळी पापड मार्केटमध्ये आणला ते एक वैशिष्ट्य आहे. आणि मी जी काही उत्पादने आज बनवते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रिझर्वेटिव्ह कोणत्याही केमिकलचा वापर करत नाही आणि नैसर्गिकरित्या पारंपरिक पद्धतीला आधुनिकतेची चव देऊन मी उत्पादन मार्केटमध्ये आणते. कारण सुरुवातीला हाताने लाटायची वेळ होती, आता माझं मशिनरी मेड प्रॉडक्ट आहे पण तरी पण मी त्याला हाताची चव देण्याचा प्रयत्न.
1: छान. बरं, एक महिला उद्योजक म्हणून व्यवसाय वाढवायला अनेक अडचणींचा आव्हानांचा सामना पण करावा लागतो, कारण तुम्ही इतका मोठा व्यवसाय उभा केला आहे आणि या समाजामध्ये तुम्हाला बरीच आव्हानं पण आलेली असतील, खूप अडचणी पण आल्या असतील आणि असे अनेक अनुभव पण आले असतील की ज्यातून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळालं.
0: खरं म्हटलं तर 75% अनुभव चांगले आले आणि 25% अनुभव वाईट आले. पण एक आहे, वाईट अनुभवच सगळ्यांच्या समोर यायला पाहिजे, कारण आपण जर कोणाला प्रेरणा देत असेल तर त्याचं चांगलं चित्र समोर जर असेल तर मुलांना जर अपयश आलं या अपयशातून यशाची पायरी कशी गाठायची हे जर खरं अर्थाने जर शिकायचं असेल तर पहिले अपयश का आलं हे शोधायला पाहिजे आणि अपयशातून मार्ग काढण्याची एक कला असते आणि ती पण शिकायला पाहिजे. काय होतं, आज मुलांसमोर एक मोठं चित्र उपलब्ध झालं की हा व्यक्ती इतका मोठा झाला पण तो कसा झाला हे खूप महत्वाचं असतं.
1: अनेक अडचणी पण
0: अनेक अडचणी म्हणजे खूप मोठ्या मोठ्या असतात पण अडचणीवर मात करता येतं हे आजच्या काळात पटायला पाहिजे. काय होतं, उद्योगाचं क्षेत्र हे इतकं कठीण क्षेत्र आहे माझ्या मते की त्याच्यामध्ये पदोपदी अडचणी आहे, म्हणजे दिवस उगवल्यापासून संध्याकाळ मावळेपर्यंत अडचणी आहे पण त्या जेव्हा आपण सोडवतो ना तेव्हा एक संध्याकाळी असा आनंद मिळतो की आपण युद्ध जिंकलेला आहे. आणि हा खरा अनुभव समाजामध्ये जे काही शिकायला मिळतं ते उद्योगामध्ये शिकायला मिळतं. माणसाचे स्वभाव कळतात, म्हणजे असं म्हणा ना पूर्ण MBA एका उद्योगात होतो, फायनान्समध्ये MBA होतो, मॅनेजमेंटमध्ये MBA होतो, मेकॅनिझममध्ये MBA होतो आणि मनीमध्ये म्हणजे MBA करता येतं,
1: पूर्ण डिग्री मिळून जाते MBA ची
0: डिग्री मिळते. आणि कॉलेजमध्ये गेल्यावर एक MBA कराल, एक स्पेशलायझेशन राहील तुमचं, पण उद्योगामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे MBA होता येतात. दुसरा प्रश्न असा असतो की अडचणीपेक्षा चांगले जे अनुभव येतात ते अविस्मरणीय असतात, कारण एखादी घटना अशी घडते की आपण तिथे पूर्णपणे कोलमडून जातो, आपल्याला उभं राहायची ताकद नसते आणि अशा परिस्थितीमध्ये एक परमेश्वरी योगायोग म्हणावा किंवा आपल्या कार्याची किंमत म्हणावी किंवा आपल्या कार्याची पावती म्हणावी असा एखादा चांगला अनुभव मी तुम्हाला सांगतो. काय झालं, मला जेव्हा मी पापड तयार करायला गेली तर तो काळ अगदीच म्हणजे असा होता की उद्योगाला महिलांचा सहभागच नव्हता. मग अशा परिस्थितीत मी मार्केटिंगसाठी एका दुकानामध्ये गेली आणि दुकानाला सांगितलं की माझा माल तू विकतो का, तर कमिशन द्यायला मी तयार आहे. तर त्यांनी मला असं सांगितलं की मॅडम मी तुमचा माल विकूच शकत नाही, कारण प्रॉडक्टचं जेव्हा आपण कुठलंही उत्पादन करतो ना त्याचं पॅकेजिंग खूप महत्वाचं असतं, कारण त्या दुकानदाराला ठेवायला किती पेस लागतो आणि त्याच्यानुसार तो आपला माल ठेवेल की नाही ही मला त्यापासून खूप मोठी प्रेरणा मिळाली त्या दुकानदाराकडनं. आणि मी मार्केटिंगमध्ये जे काही नंतर बदल केले ते खूप मोठ्या प्रमाणात झाले. त्यांनी मला सांगितलं की मॅडम मी तुमचा 10 किलो जर पापड दुकानात ठेवला ना तर माझं दुकान पूर्णपणे भरून जाईल. त्यांची अडचण मी समजावून घेतली आणि मी त्या प्रॉडक्टवर एवढा स्टडी केला की त्याला छोट्या जागेत मध्ये 10 किलो माल फक्त 10x10 जागेत म्हणजे 10x10 इंचच्या एका कोक्यामध्ये कसा बसवता येईल याच्यावर मी प्रेरणा मिळाली. म्हणून हा एक चांगला अनुभव असतो. वाईट अनुभवामध्ये पण चांगले अनुभव वाईट अनुभव असतातच. मार्केटमध्ये जेव्हा एखादं प्रॉडक्ट येतं तेव्हा त्यांना आपली मजबुरी वाटतं की यांना कुठल्याही किमतीमध्ये मागितलं आणि कितीही दिवसाच्या उधारीवर मागितलं तरी ही व्यक्ती देणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एका दुकानदाराकडून मला खूप मोठा धोका झाला आणि त्यांनी आमच्याकडचा पापड घेतला, मी सर्व माल त्याला दिला आणि त्यांनी मला पैसे चक्क देण्यास नकार केला. जवळजवळ 80,000 बिल होतं. अशा परिस्थितीत मी काय करावं सुचत नव्हतं आणि मी त्यांना एकच सांगितलं की तुम्ही मला माल वापस द्या जेणेकरून मी त्या मालाचा रियूज करून काहीतरी करता येईल. पण त्यांनी मला साफ नकार दिला आणि दररोज चक्रांत मारून मारून मारून मारून मला मी तो माल मागवला. तर त्याच्यापैकी फक्त मला 10,000 माल वापस मिळाला पण तोही पापड 6x6 पापड अगदी पोह्यांच्या तुकड्यांमध्ये मला वापस मिळाला. आणि त्या प्रॉडक्टचं काय करावं हे मला कळत नव्हतं. म्हणून मी 96 मधली गोष्ट आहे. गाडगे महाराजांच्या यात्रेमध्ये त्या प्रॉडक्ट पासून उपासाची वडी तयार केली. ते कूट भिजत घातलं आणि त्याच्यामध्ये काही शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून एक पदार्थ तयार केला, जो माझा बेसिक पदार्थ, माझा फॉर्म्युला होता. आणि ते वडे मी 10 दिवस विकून त्याच्यापासून मी 80,000 रुपये जेवढं माझं बिल डुबलेलं होतं, 1 रुपया प्लेटने 80,000 वडे विकले. तिथून माझ्या उद्योगाला परत सुरुवात.
1: अगदी अगदी खूप छान. म्हणजे याला म्हणतात बिझनेस माइंड.
0: माइंड हा म्हणजे अडचणी आल्या ना तर मात कशी करायची, मार्ग कसा काढायचा, हे महत्वाचं. नुसतं पैसा असून जमत नाही, तर तुम्हाला तुमची जिद्द, चिकाटी आणि योगदान इतकं असावं की तुम्ही त्यागलं पाहिजे. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की उद्योगाला तुमचं बाळ समजा. जशी गृहिणी घरकाम सांभाळून जॉब पण करते पण बाळाला कुठलंही अंतर देत नाही, तसंच आपण आपल्या उद्योगाला आपलं बाळ समजा.
1: अगदी अगदी. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ आणि मी उद्योगिनी ही मालिका आपण ऐकत आहात. आणि या मालिकेअंतर्गत आपल्यासोबत आहे चंदाताई वानखडे.

0: तर चंदा, ते तुम्ही स्वतः एवढ्या मोठ्या व्यावसायिक आहात, पण समाजामध्ये पण अशा बऱ्याच महिला आहेत की ज्यांना गरज आहे, तर अशा महिलांना तुम्ही रोजगाराच्या संधी देता का?
1: माझी जास्तीत जास्त प्रयत्न हाच राहतो की माझ्यासोबत अनेक महिलांनी उद्योग करावे, म्हणून मी बचत गटांना प्रेरणा द्यायसाठी किंवा त्यांना त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करते. काही छोटा मोठं भांडवल लावून जर एखादा उद्योजक तयार होत असेल तर त्याला मी तशी गाईडलाईन देते, काही स्वतःचे फॉर्म्युले पण सांगते, स्वतःच्या अडचणीचे अनुभव सांगते. काही महिला अशा असतात की एक अडचण आली की उद्योग बंद. अरे उद्योग बंद नका करू, अडचणीवर मात करा, त्यामधून मार्ग काढा आणि मार्ग अवश्य निघतो हे माझ्या 35 वर्षाच्या अनुभवात
0: अगदी तुम्हाला सांगू शकते. म्हणजे तुम्ही आजपर्यंत अशा बऱ्याच महिलांना मार्गदर्शन पण केलेलं आहे.
1: शेवळ्यांचे मार्गदर्शन करते कॉलेजमध्ये, पण मुलांना उद्योजक बनावं यासाठी काहीतरी प्रयत्न करते. कारण नोकरी मिळवण्यापेक्षा एक उद्योजक बनला तर तो 10 नोकऱ्या उपलब्ध करू शकतो. मोठा उद्योग जर झाला तर 1000 नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात. आणि आज जी देशाची समस्या आहे, बेकारी वाढती आहे, त्याला उद्योजकच सावरू शकतो.
0: आणि बघा ना, व्यवसाय करताना त्याला खूप वेळ पण द्यावा लागतो, तर कुटुंब आणि व्यवसाय यात तुम्ही समतोल कसा साधला? कारण कुटुंब पण सांभाळणं एक स्त्रीसाठी खूप महत्वाचं ठरतं.
1: तसं उद्योगाची अडचण आली म्हणजे कुटुंब थोडं बाजूला करायचं आणि पहिले उद्योगाची अडचण सोडवायची, परत कुटुंबाकडे परत यायचं. आणि असं जर करत राहिलं तर एक शिकायला पण मिळतं आणि आनंद पण मिळतो,
0: आणि अशा मध्ये कुटुंबाचा साथ पण आपल्याला मिळतो, हो ना? व्यवसायामध्ये आज खूप स्पर्धा आहे, तर या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मग तुम्ही काय करता?
1: स्पर्धेत टिकायचं असेल ना तर क्वालिटी मेंटेनन्स अगदी योग्य प्रमाणात करावी. दुसरी, कुठल्याही प्रकारची भेसळ न करता जर आपलं प्रॉडक्ट लोकांना आवडत असेल तर आपल्याला काळजी करण्याचं काहीच काम नाही. तिसरं, रिझनेबल रेट, म्हणजे आपली MRP जर रास्त असेल, लोकांना परवडण्यासारखी असेल, तर जास्त पैशाच्या मागे न लागता आपण आपला नफा काढावा आणि तो तेवढाच काढावा की जो बाकीच्यांच्या खिशाला परवडेल असा. कारण फक्त किमती वाढवून मालाची विक्री होत नाही, त्याला क्वालिटीची जोड असावी, परत रिझनेबल किंमत पण असावी, तर मार्केटमध्ये तुम्ही टिकू शकता. हा आजचा मार्केटिंग स्पर्धेचा विषय आहे. आणि स्पर्धेमध्ये जर तुम्हाला युनिक प्रॉडक्ट असेल, काही आगळं वेगळं मिळत असेल, तर ग्राहक त्याचे 2 पैसे द्यायला जास्त तयार पण असतो.
0: अगदी, कारण टेस्ट खूप महत्वाची आहे.
1: आणि आहार म्हटलं की खाद्य आलं, खाद्याशी संबंधित जर उद्योग असेल तर त्यांनी प्रायोरिटीवर ती काळजी घ्यावी की माझं खाद्य शुद्ध कसं असेल. शुद्धता किती प्रमाणात ठेवावी हा त्याचा भाग असतो, पण शुद्धतेचं असलेलं उत्पादन हे लोकांना डोळे मिटून खरेदी करतात, म्हणजे स्पर्धेचा त्याच्यावर फारसा परिणाम होत नाही.
0: पण आपली शुद्धता आपण कशी काय पटवून देऊ शकतो ग्राहकांना? मग
1: ग्राहकांना वेळोवेळी एखादी इनॉग्रेशन आहे त्यानिमित्त आपली फॅक्टरी त्यांना दाखवावी, आपल्याकडची जी स्वच्छता आहे ती त्यांच्या नजरेस जर भरली तर 10 लोकांना ते नेऊन सांगतात. म्हणजे आपण 100 लोकांना जरी बोलू शकलो नाही तरी 10 लोकांना काही ऑर्गनायझर कार्यक्रम करावे, ऑर्गनाईज करून त्या कार्यक्रमामध्ये त्यांनाच त्यांचं काम बघायला मुभा द्यावी की आमची फॅक्टरी तुम्ही बघावं. साधारणतः काय होतं, कुठल्याही फॅक्टरीमध्ये, फूड इंडस्ट्रीमध्ये आतल्या भागाला जाण्याची परवानगी देत नाही, पण मी याच्या विरुद्ध वागते. मी सगळ्यांना सांगते तुम्ही सगळं बघा, म्हणजे आपली स्वच्छता, भांडी कुंडी, आपल्या मशिनरी किती स्वच्छ आहे आणि आपली क्वालिटी कशी मेंटेनन्स केल्या जाते हे जर लोकांना कळायला लागलं तर स्वच्छतेच्या बाबतीत आपण 100% प्रामाणिक असल्याचं भास होतो.
0: अगदी बरोबर. पण आता हे सांगा की तुम्ही ज्या काळात व्यवसाय सुरू केला होता तो 91, 92, 93 चा काळ होता आणि

0: आज 2026 काळ आलेला आहे तर खूप बदल झालेला आहे. तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाली आहे, महिलांच्या विचारसरणीत बदल झालेला आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये बदल झालाय. तर तो काळ आणि आजचा काळ यामध्ये तुम्ही काय फरक सांगू शकाल?
1: जशी मागणी वाढते ना तसा पुरवठा हा व्हायलाच पाहिजे, हा उद्योगाचा नियम असतो. आणि तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळं मागणी तेवढा पुरवठा करण्याचं काम आपण तंत्रज्ञानानेच करू शकतो. तर मॅन्युअली पापड वाटून घ्यायचं जर काम आज महिलांकडून करायचं म्हटलं तर बायांना घरचे पापड लाटणं सुद्धा जड व्हायला लागले आहे. तर आपण इतक्या महिलांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात पापड लाटून घेऊ शकत नाही. म्हणून आज जी टेक्नॉलॉजी विकसित झालेली आहे की आता कोणत्याही प्रकारचा हाताचा स्पर्श न होता ऑटोमायझेशन मध्ये युनिट चालत आहे माझं, आणि त्याच्यामध्ये कुठलाही हँड टच न होता गोळा भिजवण्यापासून तर लाटून वाळवण्यापर्यंतची सगळी प्रोसेसिंग ऑटोमायझेशन मध्ये चालते. आणि हा तंत्रज्ञानाचा एवढा मोठा फायदा झाला की जिथे आपण 10 किलो पापड विकायचं तिथे आज मी 10 क्विंटल पापड विकू शकतो.
0: छान, म्हणजे त्या काळामध्ये थोडस कमी प्रमाणात
1: होतं, त्याच्यामुळे उद्योग इतके मोठे लवकर व्हायचे नाही.
0: खूप छान चंदाते, तुम्ही अशा प्रकारे तुमचा व्यवसाय छोट्या स्वरूपापासून खूप मोठ्या स्वरूपापर्यंत नेलेला आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमचा व्यवसाय आज गेलेला आहे, यासाठी तुम्हाला बरेच पुरस्कार पण प्राप्त झालेले आहेत, तर त्याविषयी काय सांगाल तुम्ही? तुमच्या सगळ्यात आठवणीचा असा पुरस्कार कोणता आहे?
1: माझ्या सर्वात आठवणीचा आणि पहिला पुरस्कार आहे महाराष्ट्र उद्योगीने पुण्याला. त्यावेळी मला अमरावतीमध्ये फारशी लोक काही ओळखायची नाही, पण कुठेतरी माझी दखल पुण्याच्या कृषी विभागाने घेतली. तो कृषी पुरस्कार होता आणि कृषी मालावर प्रक्रिया करण्यासाठी तेव्हा मी ज्वारीचे पापड, बाजरीचे पापड, मक्याचे पापड असे सगळे पापडाची 13 प्रकारची रेंज वापरत होती. आणि लोकांना एकच पापड माहीत असतो, मूंग उडदाचा. आणि याच्या व्यतिरिक्त मी जी प्रॉडक्ट बनवली कारण मला पैसे लवकर कमवायचे होते आणि कमी भांडवलामध्ये जास्त पैसा मिळवण्यासाठी एक आगळं वेगळं प्रॉडक्ट मी तयार करायचं ठरवलं. म्हणून मी ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ, भगर, पोटॅटो पापड, मूग उडद ह्या सगळ्या टाईप्समध्ये पापड तयार केले आणि याची दखल पुण्याने घेतली. आणि पुण्याकडून मला जेव्हा पत्र आलं की तुम्हाला बा पुरस्कारासाठी नियुक्त करण्यात येत आहे, पण 5 दिवस इंटरव्ह्यू आणि 5 दिवस थिअरिटिकल पेपर राहतील.
0: अच्छा.
1: मी स्वतःच त्या गोष्टीची स्वतःच निर्माण केलेलं होतं आणि मला स्वतःचाच अनुभव होता त्याच्यामुळे मला बाकी काही माहित नाही. पण ज्यावेळेस मी पुण्याला पोहोचले पुरस्कारासाठी त्यावेळी मला असा एक वाईट अनुभव आला. लोकांचा पाहण्याकडे दृष्टिकोन जो असतो ना तो थोडा वेगळा होता, कारण बाकी जे कंपन्या त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेल्या होत्या पुण्याच्या होत्या, कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण सगळीकडचे होते आणि मी त्याच्यामध्ये एकदम पुअर कंडिशन मधली स्त्री दिसत होती. आणि ती पुअर कंडिशन मला माझा स्वाभिमान होता कारण मी जशी आहे तशी त्यांच्या समोर प्रदर्शित होती. पण प्रश्न असा होता त्यांचे सीए होते इंटरव्ह्यूसाठी, त्यांच्या बाकीच्या जे काही अकाउंटन्सी असेल, बाकीच्या काही बँकिंग असेल त्याच्यासाठी सगळे उत्तरं द्यायला, माझी उत्तरं मीच द्यायची आणि माझे पेपर पण मी सोडवायची. आणि जेव्हा 1000 मधून 8 लोकांची नावं सिलेक्ट झाली शेवटच्या टप्प्यात आणि त्या 8 मध्ये परत त्याच्यामधून 3 नावं सिलेक्ट होणार होती, तेव्हाच माझा तर विश्वास नव्हता पण मी 8 पर्यंत पोहोचलेली होती.
0: हा
1: माझा सगळ्यात चांगला अनुभव होता की मी कशाकडे भान न ठेवता फक्त मला एकच हे होतं की मी केलेल्या कार्याला मला कसं लोकांसमोर आणता येईल एवढंच सांगायचं होतं. आणि माझं जेव्हा गणेश क्रीडा मंचावर नाव उच्चारलं गेलं तेव्हा अक्षरशः मी भारावून गेले होते की माझं नावच नसावं हे, कारण मला अपेक्षा नव्हती. आणि अपेक्षा नसताना एखादं जर आपल्याला काही मिळालं तर हे तर मला माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की माझी अपेक्षाच नाही पुण्यासारख्या याच्यात एका ग्रामीण विभागातील लेडीज इथपर्यंत पोहोचेल आणि मला पुरस्कार मिळेल. पण जेव्हा माझं नाव तर मला तिथपर्यंत चालणं सुद्धा शक्य होत नव्हतं असा अनुभव होता.
0: आणखी कोणते कोणते पुरस्कार मिळाले तुम्हाला?
1: मला बरेच आहे, बिझनेस एक्सप्रेस पुरस्कार आहे, महाराष्ट्र उद्योगिनी आहे, जिल्हा उद्योगचा पण पुरस्कार आहे. आता मागच्या 24 मला नॅशनल अवॉर्ड मिळाला दिल्लीला.
0: तर खूप खूप अभिनंदन तुम्हाला मिळालेलं आहे या पुरस्कारांसाठी. तर एक महिला जेव्हा उद्योग क्षेत्रात उतरते तेव्हा देशाच्या आणि समाजाच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळते. गरज आहे ती फक्त तिच्या पंखांना बळ देण्याची, हो ना? तर आपल्या समाजातल्या महिलांना, आपल्या भगिनींना तुम्ही काय संदेश द्याल?
1: माझा एवढा संदेश आहे की प्रत्येक स्त्रीने सक्षम व्हावं आणि तिने भांडवल नावाखाली जी काही त्यांच्या मनाची मानसिकता आहे ना, भांडवल म्हणजे घरातल्या वस्तू घेऊन जरी त्यांनी उद्योग सुरू केला तरी त्यांचा उद्योग हा मोठा होऊ शकतो, फक्त तिने त्याच्यामध्ये पूर्ण योगदान द्यावं. घर सांभाळून उद्योग करून जर दिवसाकाठी ती बाई 400 रुपये जरी कमावत असेल ना तर तिला नोकरी शोधण्याची गरज पडणार नाही. आणि स्त्रियांच्या बाबतीत एक गोष्ट अजून मला भासते की स्त्रिया

0: सुरक्षित नोकरी हवी असते आणि त्या सुरक्षिततेसाठी महिलांनीच उद्योजक बनावं आणि अनेक महिलांना नोकऱ्या द्याव्या.
1: अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. तेव्हा मैत्रिणींनो, नक्की या गोष्टींवरती विचार करा, कारण आपली इच्छा असते पण पुढे जाण्याची हिंमत आपल्यामध्ये नसते, तर ती हिंमत आज आपल्याला चंदातेंशी बोलण्यातून मिळालेली आहे. त्यांच्याकडून नक्कीच आपल्याला प्रेरणा मिळालेली आहे. चंदाते वानखडे, तुम्ही इथे आलात आणि तुमच्या एकंदर व्यवसायाविषयी, तुमच्या प्रवासाविषयी तुम्ही खूप छान अशी माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.
0: माझ्या बोलण्यातून चार उद्योजक महिला जरी निर्माण झाल्या तर मला इथे येण्याचं खरंच भाग्य लाभलं असं वाटेल मला. त्यामुळे मी तुमचे पण खूप आभारी आहे.
1: तर चंदा, ते जाता जाता तुमच्या आवडीचं एखादं गाणं आपण नक्की ऐकूया.
0: चांद न बदला, सूरज न बदला, ना बदला रे आसमान, कितना बदल गया.

निजी उद्योग भरारी या मालिकेमध्ये चंदा वानखेडे यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, सणावारांच्या या दिवसांमध्ये प्रत्येक सणाचा उत्सवाचा आनंद आपण भरभरून घेत असतो. आता सध्या तर आपल्या सर्वांना नवरात्रीचे वेदही लागलेले असणार आहे. सणावारांच्या या दिवसांमध्ये कामांची यादी जरी मोठी असली तरी उत्सवाचा आनंद हा काही वेगळाच असतो. आता नवरात्र म्हणजे देवीची उपासना, स्त्री शक्तीचा जागर, गरबादांडियाची धमाल. खरंच मैत्रिणींनो, आपण या सगळ्या गोष्टींचा आनंद का घेऊ शकतो? कारण आपण आपल्या डोळ्यांनी या सर्व गोष्टी बघू शकतो. डोळा हा मनुष्याच्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा भाग. जर एखाद्या व्यक्तीला दृष्टीच नसेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात फक्त अंधार आणि अंधारच असतो. मैत्रिणींनो, जगभरात अनेक लोकांना डोळ्यांशी संबंधित काही ना काही आजार आहेत. सामान्य जनतेमध्ये डोळ्यांविषयी जागरूकता निर्माण करणं तसंच अंध व्यक्तींच्या आयुष्यात दृष्टीदानाच्या माध्यमातून एक आशेचा किरण निर्माण करण्यासाठी जगभरात दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक दृष्टीदिन साजरा करण्यात येतो. मैत्रिणींनो, यावेळीची जागतिक दृष्टीदिनाची थीम आहे डोळ्यांवर प्रेम करा. तेव्हा ज्या डोळ्यांमुळं आपण हे जग बघतो त्यांची काळजी घ्या. तर मैत्रिणींनो, चला तर यानंतर वळूया आपल्या पुढच्या मालिकेकडे. यानंतर आपल्या साहित्य विश्व या मालिकेमध्ये कीर्ती काळमेघ यांच्या या काही कविता आपण ऐकणार आहोत. चला तर

माझी पहिली कविता आहे सांजवेळी. आभासी स्वप्न दुनियेत नकळत मी शिरते, आभासी स्वप्न दुनियेत नकळत मी शिरते, कातर वेळी मुग्ध होऊन जणू नभात मी फिरते. दाटलेल्या ढगांना सावरत, दाटलेल्या ढगांना सावरत, हळूच क्षण टिपते, निळाईला भेदत जाऊन स्वतःच मग फुलते. हिंदोळलेली स्वप्न घेऊनी, हिंदोळलेली स्वप्न घेऊनी किनारागत जाते, पिवळी छाया झेलून अंगी सूर नवे गाते. मनात माजवून काहूर सारा, मनात माजवून काहूर सारा, मग पांगत पांगत जाते, मिठीत सावळा क्षितिज घेऊनी सांजवेळी होते. अस्त देखणा बघावया, अस्त देखणा बघावया, चंद्र सोबती घेते झरझर पहाट होताना, झरझर पहाट होताना, मग अलगद बाहेर पडते, मग अलगद बाहेर पडते, मग अलगद बाहेर पडते.

दुसरी कविता आहे आई, आई पंढरीची वारी। आई पंढरीची वारी, आई विठ्ठलाचा भास। आई पंढरीची वारी, आई विठ्ठलाचा भास। भुकेला लिकराचा म्हणे आई अगणिक श्वास। आई निर्मळ अभंग, आई निर्मळ अभंग, आई हरी नामाचा गजर। आई निर्मळ अभंग, आई हरी नामाचा गजर। लेकरा बघून लोचनी तिचा फुटतो पाझर। आई कैवल्याचा घास, आई कैवल्याचा घास, आई श्रावणाचा मास। आई कैवल्याचा घास, आई श्रावणाचा मास। जगी येणारा सर्व तिची धरतो कास। आई नाथाचे बोल, आई नाथाचे बोल, आई शब्दांचे मूल। आई नाथाचे बोल, आई शब्दांचे मूल। जन्मोजन्मीचा प्रवास तिच्या गर्भात खोल। आई मायेचा हात, आई मायेचा हात, तिला नसते जात। आई मायेचा हात, तिला नसते जात। जन्मा घालून लेकरा ती पुन्हा टाकते काथ, ती पुन्हा टाकते काथ। माझी तिसरी कविता आहे झाड। झाड असतं आशेचं, झाड असतं आशेचं, नसतं कुठल्या भाषेचं। झाड असतं आशेचं, नसतं कुठल्या भाषेचं। दिसतं हिरव्या रंगाचं, जातीचं ना धर्माचं। नाही वैर कुणाशी, नाही वैर कुणाशी, सतत उभं पाठीशी। नाही वैर कुणाशी, सतत उभं पाठीशी। लढत जातं ऋतूशी, घट्ट विलक्त मातीशी। दिसतं मोठ्या उंचीचं, दिसतं मोठ्या उंचीचं, भेव नाही रातीचं। दिसतं मोठ्या उंचीचं, भेव नाही रातीचं। झाड असतं सर्वांचं, नसतं कुठल्या गर्वाचं। कारण आहे राहसाचं, कारण आहे राहसाचं, सगळं कसं वादाचं। कारण आहे राहसाचं, सगळं कसं वादाचं। दुःख किती झाडाचं, न बोलता सोसायचं। झाड देतं विसावा, झाड देतं विसावा, गुण त्याचा शिकावा। झाड देतं विसावा, गुण त्याचा शिकावा। ठेवत नाही दुरावा, माणुसकीचा तो पुरावा, माणुसकीचा तो पुरावा। माझी पुढची कविता आहे माया बाप। दूर गेल्यावर माया बाप मले आठवते, दूर गेल्यावर माया बाप मले आठवते। फटके पडले दुनियेचे डोयात आता साठवते। चुलीवरच्या तव्यासारखा तो लई व्हता तापत, चुलीवरच्या तव्यासारखा तो लई व्हता तापत। वरून लाल दिसला तरी आतून व्हता गोठत। हाटेलात गेल्यावर, हाटेलात गेल्यावर खिशात हात टाकत व्हता। हाटेलात गेल्यावर खिशात हात टाकत व्हता। पोटाले लागलं तरी स्वतःसाठी खर्चत नव्हता। खांद्यावर बसवून मले, खांद्यावर बसवून मले, साऱ्या गावात व्हता मिरवत। खांद्यावर बसवून मले, साऱ्या गावात व्हता मिरवत। खेटर नवी मले देऊन अनवानी तो हिंडत, खेटर मले देऊन अनवानी तो हिंडत। दौडत शाळेत छिदोरी मले रोज आणत व्हता, दौडत शाळेत छिदोरी मले रोज आणत व्हता। चार पैशासाठी काबाड करत व्हता स्वतः। दुःखातून सुख कसं भोगावं, दुःखातून सुख कसं भोगावं, त्यानं मले शिकवलं। दुःखातून सुख कसं भोगावं, त्यानं मले शिकवलं। भोकं होती बनियांवर पण थिगळ नाही दाखवलं। सारं वैभव पुढ्यात, सारं वैभव पुढ्यात, पर मायेची रास चढत नाही। सारं वैभव पुढ्यात, पर मायेची रास चढत नाही। डोंगरासारखा उभा मोर माया बाप दिसत नाही, डोंगरासारखा उभा मोर माया बाप दिसत नाही। म्हणजे पुढची कविता आहे तू म्हणू की तुला। तू म्हणू की तुला म्हणू, आठवांचा तू पाऊस जणू। तू म्हणू की तुला म्हणू, आठवांचा तू पाऊस जणू। सांग तुला मी काय म्हणू। भर उन्हाच्या तू लाहीत असे, भर उन्हाच्या तू लाहीत असे। किनाऱ्यावरच्या वाळूत दिसे उसळणारी तू लाट जणू, उसळणारी तू लाट जणू। सांग तुला मी काय म्हणू। तू फुलांची माळ आहे की स्पर्शाचा भास आहे। तू फुलांची माळ आहे की स्पर्शाचा भास आहे। तुला केसात माळू की बाहूत पाहू, तू दरवळणाऱ्या सुगंधात जणू। सांग तुला मी काय म्हणू, सांग तुला मी काय म्हणू। अंधाराची तू कास आहे, अंधाराची तू कास आहे। उजेडा

0: जी तू आस आहे, बेभान श्वासावर कोसळलेली तू वीज जणू, बेभान श्वासावर कोसळलेली तू वीज जणू, सांग तुला मी काय म्हणू, सांग तुला मी काय म्हणू, तू म्हणू की तुला म्हणू, आठवांचा तू पाऊस जणू। माझी पुढची कविता आहे पाऊस। मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं, मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं, तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं। मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं, तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं। काळ्याभोर केसात तुझ्या, काळ्याभोर केसात तुझ्या लपता आलं असतं, काळ्याभोर केसात तुझ्या लपता आलं असतं, गुपित तुझ्या मनातलं शोधता आलं असतं। गालावरच्या खळीसोबत, गालावरच्या खळीसोबत हसता आलं असतं, हवं तेवढं तुझ्या संग नाचता आलं असतं, मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं, मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं, तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं। टपोऱ्या डोळ्यात तुझ्या, टपोऱ्या डोळ्यात तुझ्या मनभरून बघता आलं असतं, टपोऱ्या डोळ्यात तुझ्या मनभरून बघता आलं असतं, अश्रूंसोबत तुझ्या भिजता आलं असतं। ओठावर तुझ्या, ओठावर तुझ्या गिरवता आलं असतं, ओठावर तुझ्या गिरवता आलं असतं, काना बनून तुझा मिरवता आलं असतं, मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं, मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं, तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं। भावनांना तुझ्या, भावनांना तुझ्या जपता आलं असतं, मिठीत तुझ्या येताना जवळून बघता आलं असतं, भावनांना तुझ्या जपता आलं असतं, मिठीत तुझ्या येताना जवळून बघता आलं असतं, क्षणभर का होईना, क्षणभर का होईना तुझ्यावर बरसता आलं असतं, मला पाऊस होता आलं असतं, मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं, तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं। नाकावर तुझ्या, नाकावर तुझ्या थपकन जाऊन बसता आलं असतं, नाकावर तुझ्या थपकन जाऊन बसता आलं असतं, थोड्या वेळ तुझ्यावर रुसता आलं असतं। डोकावून हृदयात तुझ्या, डोकावून हृदयात तुझ्या स्वतःला शोधता आलं असतं, डोकावून हृदयात तुझ्या स्वतःला शोधता आलं असतं, ओलचिंब करून तुला, ओलचिंब करून तुला शेवटी निघून जाता आलं असतं, मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं, मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं, तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं, तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं। माझी पुढची कविता आहे चांदण चांदण झाले, काळोखाच्या गर्द राती मुग्ध चांदणी झाले, काळोखाच्या गर्द राती मुक्त चांदणी झाले, शीतल ओल्या शरदात न्हावनी मिठीत तुझ्या आले। ओंजळीत झेलुनी चांदण वारा, ओंजळीत झेलुनी चांदण वारा कोसळणारी सरी झाले, ओंजळीत झेलुनी चांदण वारा कोसळणारी सरी झाले, गोंदवून घेता क्षणस्पर्शाचे, गोंदवून घेता क्षणस्पर्शाचे चांदण चांदण झाले। हळूच पांघरून चांदणे, हळूच पांघरून चांदणे मी नववधू झाले, तुझ्यात विसावून पुन्हा तुझ्यात कोजागिरी झाले, तुझ्यात विसावून पुन्हा एकदा कोजागिरी झाले, तुझ्यात विसावून पुन्हा एकदा कोजागिरी झाले। माझी पुढची कविता आहे माहेर। क्षण आनंदाचे माहेरच्या सावलीचे, क्षण आनंदाचे माहेरच्या सावलीचे, मोहरलेल्या सौख्याचे अभंग सोहळ्याचे, माहेर हाकेचा सांगावा, माहेर हाकेचा सांगावा माहेर सावलीची ओलं, माहेर हाकेचा सांगावा माहेर सावलीची ओलं, रुंजी घातल्या आठवांचा अंतराळ खोल खोल। शिवारात माहेरी जाई जुईचा गंध, शिवारात माहेरी जाई जुईचा गंध, भुईच्या गर्भात मायेचा बंध। उन्हाच्या पाठी, उन्हाच्या पाठी बांधली छाया, माहेरची गोधडी तिची उपदार माया। स्वप्नांच्या काठी, स्वप्नांच्या काठी हिंदोळ सारा सुखद वाटे माहेर वारा, सुखद वाटे माहेर वारा। माझी पुढची कविता आहे भुई। भुईच्या गर्भात असे मायेची ओलं, भुईच्या गर्भात असे मायेची ओलं, कशी चुकवू माया मातीचे मुलं, अंगा खांद्यावर तिच्या रान माळ वाढे, अंगा खांद्यावर तिच्या रान माळ वाढे, भारत सोसुनी पीक सोन्यावानी काढे। कोसा कोसावर तिचा एगळा रंग, कोसा कोसावर तिचा एगळा रंग, बदलते रंग तरी सारायच्या संग। अंग भिजवून देती, अंग भिजवून देती नभातल्या सरी, अंग भिजवून देती नभातल्या सरी, बीजा अंकुर काढून समाधान उरी। ओल्या अंगाचा सुवास, ओल्या अंगाचा सुवास नभात दरवळ, पोशिंदा जगावा तिची सदा तळमळ। माय दुधाची नसे, माय दुधाची नसे तरी तिच्यावर साय, माय दुधाची नसे तरी तिच्यावर साय, हंबरलेल्या वासराची जशी धावती गाय। जन्मोजन्मांतरीची तिची मुकी व माय, जन्मोजन्मांतरीची तिची मुकी व माया, उरावर सार तिच्या तरी नाही मागत छाया, उरावर सार तिच्या तरी मागत नाही छाया, तरी मागत नाही छाया। माझी पुढची कविता आहे मी राधा होऊन जाते, चमचमणाऱ्या नभात मुक्त चांदणी गाते, चमचमणाऱ्या नभात मुक्त चांदणी गाते, तुझ्यात रंगून मी राधा होऊन जाते। भिरभिरणाऱ्या सरी, भिरभिरणाऱ्या सरी पेरित जाते आठव, भिरभिरणाऱ्या सरी पेरित जाते आठव, सावली पांघरून काळी मग उरतो मनात साठव। गर्द ओली हाक तुझी, गर्द ओली हाक तुझी हृदयाला छेडित जाते, मिठीत येऊन तुझ्या मी राधा होऊन जाते, मिठीत येऊन तुझ्या मी राधा होऊन जाते। गंध ओल्या मातीचा, गंध ओल्या मातीचा मनास करतो धुंद, गंध ओल्या मातीचा मनास करतो धुंद, रसाळलेला पाऊस ओठी धरी पैंजणांचा मृदगंध। बांधित कमानी इंद्रधनुच्या, बांधित कमानी इंद्रधनुच्या सप्तरंगून येते, बांधित कमानी इंद्रधनुच्या सप्तरंग रंगून येते, हरवून तुझ्यात मी राधा होऊन जाते, हरवून तुझ्यात मी राधा होऊन जाते। साध घालून वाटेवरती, साध घालून वाटेवरती अलगत जाते स्पर्शून, साध घालून वाटेवरती अलगत जाते स्पर्शून, बहर येऊन प्रीतीला शहारते अंग हर्षून। जवळ येता किनारा, जवळ येता किनारा तुझी लाट होऊन जाते, शृंगार चढवून मिलनाचा मी राधा होऊन जाते, शृंगार चढवून मिलनाचा मी राधा होऊन जाते, मी राधा होऊन जाते। माझी पुढची कविता आहे उतराई, कशी उतराई हो तुझ्या आई होण्याला, कशी उतराई हो तुझ्या आई होण्याला, आभाळागत माया माझ्या लेकराला। तुझा सुखद कल्लोळ, तुझा सुखद कल्लोळ माझे काळीज साजिरे, तुझा सुखद कल्लोळ माझे काळीज साजिरे, भुकेलेल्या तुझ्यासाठी माझे मातृत्व पाझरे। माझं वात्सल्य पांघर, माझे वात्सल्य पांघर देते अंगावर तुला, माझं वात्सल्य पांघर देते अंगावर तुला, होई पदरा अडून स्पर्शे कवेल्लाचा मला। मुक्या पाखराच्या उदरातही, मुक्या पाखराच्या उदरातही आईची माया, इवलाशा घरट्यात तिच्या पदराची छाया। माझ्या मायेची ममता, माझ्या मायेची ममता सर्व काळ तुझ्या संग, माझ्या मायेची ममता सर्व काळ तुझ्या संग, उभ्या आयुष्यात माझ्या तुझं कैवल्य अभंग, उभ्या आयुष्यात माझ्या तुझं कैवल्य अभंग।
1: साहित्य विश्व या मालिकेमध्ये कीर्ती काळमेघ यांच्या या काही कविता आपण ऐकल्यात।

मैत्रिणींनो, आपलं मानसिक आरोग्य चांगलं असेल तरच आपण आनंदी आणि सुखी राहू शकतो. हल्लीच्या धावपळीच्या जगण्यात मात्र आपल्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलंय. आणि हल्ली आपण एकमेकांना ऐकणं, समजून घेणं कमी होत चाललंय. मैत्रिणींनो, 10 ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतात. मानसिक आजार असलेल्या व्यक्तींसाठी एक महत्त्वाचं पाऊल जे त्यांच्या मानसिक आरोग्य सेवेकडे घेऊन जाणारं असेल. यावेळी जागतिक मानसिक आरोग्य दिनाची थीम आहे प्रत्यक्ष अनुभव ऐकणे, खरा आवाज आणि खरा बदल. तसंच मैत्रिणींनो, 11 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बालिका दिवस म्हणूनही जगभरातील मुलींचा गौरव करण्याचा त्यांचे आवाज, कृती आणि

नेतृत्व यांना प्रोत्साहन देण्याचा एक जागतिक क्षण म्हणून साजरा करतात. मैत्रिणींनो, या वर्षाची थीम आहे बालविवाह संपुष्टात आणा आणि मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा. मैत्रिणींनो, प्रत्येक मुलीला बालपण मिळायला हवं. प्रत्येक मुलीला शिकण्याचं, वाढण्याचं, स्वतःचे निर्णय घेण्याचं आणि स्वतःचं भविष्य घडवण्याचं स्वातंत्र्य मिळायला हवं. तेव्हा आपण

तेव्हा मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. तेव्हा मी मंजू शवंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:05 झालेली आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: श्रेया घोषाल यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा गीत बाहेर कार्यक्रम संपला. 1:30 आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूरहून सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई

0: राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डिजिटल संपर्कामुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. जीएसटी परिषदेची 57वी बैठक नवी दिल्लीत सुरू. औषध उत्पादक कंपन्यांच्या विपणन धोरणाचं नियमन करण्याविषयी समिती स्थापन करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. आणि ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण. डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत यशोभूमी इथं 10व्या आयएमसी अर्थात इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन करताना बोलत होते. स्केल विदाऊट बाउंड्रीज ही आयएमसी 2026 ची संकल्पना आहे. दूरसंचार, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि तंत्रज्ञान विषयक नवोन्मेष या क्षेत्रांमधली भारताची उल्लेखनीय प्रगती प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं हा 4 दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात आज 5G कनेक्टिव्हिटी पोहोचली असून दुर्गम खेड्यातल्या सर्वसामान्य जनतेला दर्जेदार माहिती सहज उपलब्ध होत असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
1: बीते वर्षों में इंडिया मोबाइल कांग्रेस के माध्यम से बहुत कुछ हासिल किया है. हमारे सामने विकसित भारत का एक विराट संकल्प है. इसके लिए हमें अपने प्रयासों को निरंतर व्यापक करते रहना है. हमें आईएमसी को एक ऐसा प्लेटफॉर्म बनाना है जो टेक्नोलॉजी, रिसर्च, इंडस्ट्री, इन्वेस्टमेंट और आइडिया का एक जंक्शन बन सके.
0: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं 57वी जीएसटी परिषद बैठक आयोजित करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री या बैठकीत सहभागी होत आहेत. जीएसटी अनुपालनासाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशानं जीएसटीशी संबंधित विवाद सोडवण्यासाठी तसंच इनपुट टॅक्स क्रेडिटचा प्रवाह सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक सुधारणांवर या बैठकीत चर्चा होईल. वस्तू आणि सेवा कर प्रणालीतल्या पुढल्या टप्प्यातल्या सुधारणांसाठी सरकार 5 सूत्री योजनांचा प्रस्ताव ठेवणार असून यात प्रक्रियात्मक सुधारणा, संरचनात्मक सुधारणा, जीवनमान आणि व्यवसाय सुलभता, सेवांची निर्यात आणि ई कॉमर्स या मुद्द्यांचा समावेश आहे. जीएसटी प्रणालीतल्या सध्याच्या अनेक प्रशासकीय अडचणींचं सुलभीकरण आणि विशेषतः लघु उद्योगांवरचा अनुपालनाचा भार कमी करणं हे या सुधारणांचं उद्दिष्ट असल्याचं अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं. भारतीय हवाई दलाचा 94वा स्थापना दिवस आज साजरा होतोय. अभेद्य, अचूक आणि सटीक ही यंदाची हवाई दल दिनाची संकल्पना आहे. भारतीय हवाई दल संपूर्ण सजगतेनं, दृढनिश्चयानं देशाच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असल्याचं हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी म्हटलंय. ऑपरेशन सिंदूरनं एकात्मिक हवाई मोहिमांच्या निर्णायक सामर्थ्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं तसंच देशाचं सार्वभौमत्व सुरक्षित राखण्याची हवाई दलाची क्षमता सिद्ध केली असं त्यांनी नमूद केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर विशेष व्हिडिओ शेअर करत वायुदलाचं शौर्य आणि समर्पणाला अभिवादन केलंय. औषध उत्पादन कंपन्या विपणनासाठी डॉक्टरांना भेटवस्तू किंवा इतर लाभ देण्याबरोबरच ज्या इतर गोष्टी करतात त्यांच्यावर वैधानिक नियमन आणायची गरज आहे का याची चाचपणी करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन करायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिलेत. या कंपन्या आणि डॉक्टर यांच्यातल्या आरोग्य व्यवहारांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी हे निर्देश दिले. ही समिती सर्व संबंधितांचं म्हणणं विचारात घेऊन असं नियमन गरजेचं आहे का आणि असेल तर त्याचं स्वरूप काय असावं याबाबतची शिफारस करेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला आज 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतोय. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत स्वच्छता अभियानाबद्दल.
2: प्रधानमंत्री पदाची सूत्रं नरेंद्र मोदी यांनी 2014 स्वीकारल्यावर त्याच वर्षी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी महात्मा गांधींचा स्वच्छतेचा संदेश देणारं देशव्यापी स्वच्छता अभियान सुरू झालं. घनकचरा व्यवस्थापन, परिसर स्वच्छता आणि उघड्यावर शौचापासून मुक्तता या महत्वाच्या उपाययोजना करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. स्वच्छतेचा आग्रह धरणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वच्छाग्रही असं संबोधून प्रधानमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला. या अभियानासाठी वेगळी आर्थिक तरतूद करण्यात आली. परिणामतः ग्रामीण भागात सुमारे 10,28,00,000 शौचालयं बांधण्यात आली. 6,03,175 गावं हागणदारी मुक्त झाली.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ मराठी अभिनेता नाना पाटेकर यांचं आज हृदयविकारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. गोव्यात दोनापावला इथल्या त्यांच्या घरात आज पहाटे 4:00 सुमाराला ते बेशुद्धावस्थेत दिसून आले. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांना प्रतिसाद न दिल्यानं 4:15 सुमाराला त्यांना मृत घोषित करण्यात आलं. नाना पाटेकर यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी गोवा वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आलाय. त्यानंतर त्यांचं पार्थिव पुण्यात डोणजे इथं त्यांच्या घरी नेला जाईल आणि पुण्यातच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. नाना पाटेकर यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. ऐकूया त्यांच्या जीवन कार्याविषयी.
3: नाना पाटेकर यांचं मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी कोकणात मुरुड इथं झाला होता. मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे ते विद्यार्थी होते. नाना यांनी आपली अभिनय कारकीर्द मराठी रंगभूमीवरून सुरू केली. हमीदाबाईची कोठी या नाटकातून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. जयवंत दळवी यांच्या पुरुष या नाटकातला त्यांचा खलनायक गाजला. 1978 आलेल्या गमन या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोडा सा रुमानी हो जाए, प्रहार, राजू बन गया जेंटलमन, तिरंगा, क्रांतिवीर, यशवंत, अग्निसाक्षी, परिंदा, खामोशी, वेलकम, अब तक 56 अशा गाजलेल्या चित्रपटांमधून विविध रंगी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं. प्रहार या चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर यांनी केलं होतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मुख्य अभिनेता असे विविध श्रेणीतले फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. केंद्र सरकारने त्यांना 2013 पद्मश्री देऊन गौरवलं होतं. महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. 1999 कारगिल युद्धाच्या काळात आपली अभिनय कारकीर्द काही काळासाठी बाजूला ठेवून ते 2 महिने सैनिकांसोबत राहिले होते.
0: ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलंय की नाना पाटेकर यांनी आपल्या प्रभावी आणि भावपूर्ण अभिनयातून मानवी जीवनातले विविध पैलू जिवंत केले. त्यांच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी म्हटलंय की नाना हे एक अष्टपैलू आणि अत्यंत प्रतिभावान कलाकार होते. भारतीय चित्रपटसृष्टीतलं त्यांचं अमूल्य योगदान कायम स्मरणात राहील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, नाना पाटेकर उत्तम कलाकार होते. त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांचं मन जिंकलं. त्यांनी स्वतःवर कोणतीही बंधनं लावली नाहीत. त्यांनी समाजातल्या व्यवस्थेवर आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून टीका केली. नाना पाटेकर यांच्या दमदार भूमिका आणि चित्रपटसृष्टीतल्या योगदानाची सदैव आठवण ठेवली जाईल अशा शब्दात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलंय की नाना पाटेकर यांच्या निधनामुळे रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि समाजाची मोठी हानी झाली. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेलं काम निर्धारानं पुढे नेणं हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल असं त्यांनी म्हटलंय. भारतीय चित्रपटसृष्टी चा अभिनय आणि संवेदनशीलतेचा भरदस्त चेहरा ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनामुळे काळाच्या पडद्या आड गेलाय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलंय. विविध क्षेत्रातून अनेक मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डिजिटल संपर्कामुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. GST परिषदेची 57वी बैठक नवी दिल्लीत सुरू. औषध उत्पादक कंपन्यांच्या विपणन धोरणाचं नियमन करण्याविषयी समिती स्थापन करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. आणि ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर

सर्वत्र शोकाकुल वातावरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 अंतर्गत दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी आता 12 ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. तसंच नो मॅपिंग अथवा तार्किक विसंगतीमुळे नोटीस मिळालेल्या मतदारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी भेट देऊन आवश्यक कागदपत्रे संकलित करणार आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणताही पात्र मतदार मतदार यादीतील समावेशनापासून वंचित राहणार नाही याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पुरेशा पुराव्याअभावी कोणताही प्रतिकूल निर्णय घेण्यापूर्वी संबंधित मतदाराला आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची आणि आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिली आहे. जलसंपदा विभागाच्या वतीनं दिनांक 2 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या जलसेवा संकल्प अभियानचा शुभारंभ जलदिंडीच्या माध्यमातून 3 ऑक्टोबर रोजी करण्यात आला. या जलदिंडीतून जलसंवर्धन पाणी बचत आणि उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीनं आणि कार्यक्षम वापर करण्याचा संदेश देण्यात आला. चंद्रपूर शहराच्या प्रमुख रस्त्यावर निघालेल्या या जलदिंडीला दिना विश्रामगृह येथून प्रारंभ झाला. पुढे जटपुरा गेट गांधी चौक मार्गे ही दिंडी पुन्हा विश्रामगृह इथं पोहोचली. जलसंवर्धनाचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. देश विदेशातील पर्यटकांशी प्रभावी संवाद साधता यावा तसंच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव जैव विविधता सफारी स्थानिक संस्कृती आणि पर्यटनाची माहिती इंग्रजीत आत्मविश्वासानं देता यावी यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पानं निसर्ग मार्गदर्शकांसाठी इंग्रजी आणि जर्मन भाषेचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे निसर्ग मार्गदर्शक संवाद कौशल्य आणि व्यावसायिक आत्मविश्वास वाढवण्यासोबतच ताडोबाचा वन्यजीव वारसा जैवविविधता इको टुरिझम आणि स्थानिक संस्कृती आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे. महिला मार्गदर्शकाच्या क्षमता वृद्धीकरणातून महिला सक्षमीकरणालाही हातभार लागणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर होती तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 9 ऑक्टोबर आहे. 23 ऑक्टोबर रोजी मतदान झाल्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. त्याकरिता नागपूर विभागातील जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व संबंधित विभागानं आदर्श आचारसंहितेचे गांभीर्यानं पालन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले आहेत. नागपूर कराराद्वारे 28 सप्टेंबर 1953 रोजी विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट झाला परंतु या 73 वर्षांत या कराराद्वारे देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. या करारातील एकही मुद्दा लागू झाला नसल्यानं विदर्भवासीय जनतेची फसवणूक झाली आहे. या कुचकामी ठरलेल्या नागपूर करारामुळे विदर्भात अनेक ज्वलंत समस्या निर्माण झाल्याचा आरोप करत 28 सप्टेंबर रोजी जिल्हाभरात नागपूर कराराची होळी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देत आपला संताप व्यक्त केला. चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथील तालुका क्रीडा संकुल 3 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत अग्निवीर सैन्य भरती प्रक्रिया सुरू आहे. अग्निवीर सैन्य भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शेकडो तरुण तरुणींचा उत्साह दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सैन्य भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची गैरसोय होऊ नये याकरिता सोयी सुविधांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. आकारणी वर्ष 2026-27 करिता कर ऑडिट अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर पर्यंत देण्यात आली होती. व्यावसायिक आणि कर सल्लागार हे 31 ऑगस्ट पर्यंत आयकर रिटर्न भरण्यात व्यस्त होते. त्यानंतर ऑडिट पूर्ण करण्यासाठी अत्यंत कमी कालावधी उपलब्ध झाला आहे. या सर्व तांत्रिक आणि व्यावहारिक अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आयकर कायदा 1961 कलम 119 अंतर्गत आपल्या अधिकाराचा वापर करत अर्थ मंत्रालयानं ऑडिट अहवाल सादर करण्याची मुदत 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढवावी आणि त्यासंबंधीची अधिसूचना त्वरित जारी करावी अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्राद्वारे केली आहे. यंदाच्या पावसाळ्यातील अपुऱ्या पावसामुळे महाराष्ट्रातील खरीप पिकांचे मोठं नुकसान झालं असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पावसानं पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्यांवर मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील लहान मोठ्या 98 प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी 67.91% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 31% घट झाली आहे. परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावली नाही तर आगामी रब्बी हंगामासह उन्हाळ्यात सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची चिंता वाढण्याची शक्यता आहे. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:45 झालेली आहे. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया अमोद दातार यांना.

0: श्रोते हो नमस्कार. ऐशी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या बनात या मालेत ऐकूया हायकू या काव्य प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख.
1: हायकू व्याख्यान भाग 6 निसर्गदृश्य आणि हायकू. शिरीष पै यांनी 1980 डिसेंबरमध्ये सत्यकथा मासिकात हायकूवर एक लेख प्रकाशित केलाय बरं का. त्यात केनेथ यासुदा यांच्या द जॅपनीज हायकू या पुस्तकातील लेखांचा आधार घेतला होता. त्या लेखात हायकू वृत्ती, हायकू आशय आणि रचना यातील एकात्मता, हायकूचा रूपबंध, हायकूची भाषा अशा अनेक मुद्द्यांचा परामर्श घेतला होता. त्यांच्या या महत्त्वपूर्ण लेखामुळे बऱ्याच वाचकांचे लक्ष हायकू काव्यप्रकाराकडे वेधलं गेलं. 1980 मग बरेच कवी हायकू लिहू लागले होते. मराठी हायकू ज्यांनी समजून उमजून लिहिला त्यांची नावं सांगते तुम्हाला. मनोहर तोडणकर, सुरेश ठमके, महमूद सारंग, पांडुरंग पाटील अशी नावं घेता येईल. त्यातही एक महत्त्वाचं नाव आहे राजन पोळ. त्यांचा एक हायकू बघा. फुलपाखरू पिवळं फुलावर बसलंय, फुलाला कुठे कळलंय. आता पहा, फुलपाखरू फुलावर बसणं ही घटना आपण सर्वांनीच पाहिलेली आहे. हायकूकरांनी हायकू लिहिताना त्यात रंग मिसळला. पिवळा रंग तरुण प्रेमाचा निदर्शक, गुलाबी रंग घेतला असता तर स्त्री वाटली असती, पण पिवळा रंग म्हणजे प्रियकर. फुलपाखरू फुलावर किती अलगद बसतं, खरंच फुलालाही कळत नसेल इतक्या अलगद. तसंच एखाद्या तरुणाचं मन सुंदर तरुणीवर बसलं तर त्या तरुणीला बरेचदा माहीतही नसतं. मनातल्या या अनुभवाला स्पर्श करून कवीनं तिसरी ओळ लिहिली, फुलाला कुठे कळलंय. झालं ना सुंदर हायकू. त्यांचाच आणखी एक हायकू सांगते. एकटाच चाललोय अंधाऱ्या रात्री, आधाराला छत्री. बघा, तर हे राजन पोळ 5-7-5 अक्षरबंध जरी पाळत नाहीत तरी हायकूमध्ये लय छान पाळलेली आहे. त्यांचा एक प्रसिद्ध हायकू आहे, शेत नांगरतायत दोन बैल मैलो न मैल. शेतातली काय ही नेहमीचीच घटना आहे, पण त्यातून त्यांनी माणसाचं जीवन मांडलंय की दोन व्यक्ती, समजा नवरा बायको, मिळून संसारासाठी आयुष्यभर कष्ट करतात हे त्यातून सूचित होतं. ज्यांनी 5-7-5 हायकू रचना करून दाखवली आहे असे तुकाराम खिल्लारे यांचं नाव मला घेता येईल. असे हे माझे हायकू हा काव्यसंग्रह त्यांचा 2010 प्रकाशित केला. त्यांचे हायकू असेल, वाटेवरती धारा पडून गेल्या, खुणा पुसल्या. बरं का. दुसरा एक हायकू, आता त्याचा अर्थही सांगेन मी. गंगा किनारी टपले बगळे मिटून डोळे. आता बघा, गंगा किनारी म्हटले, नदी किनारी नाही म्हटलेलं. हे बगळे कोण तर हे संधी साधू, हो की नाही. म्हणजे डोळे मिटून ध्यान करतात, मासा गळाला लावतात, म्हणजे माणसांना फसवतात असे. तर त्यासाठी नेमकी शब्दरचना करावी लागते. हायकूबद्दल एक विशेष गोष्ट मला या भागात सांगायची आहे, ते म्हणजे उत्तम हायकूमध्ये एक प्रकारचा विरोधाभास चित्रित केलेला असतो. सुरेश मथुरे यांनी जपानी कवी बुसन यांच्या बेडकाचे हायकूचे उदाहरण दिलंय. हायकू एक अवलोकन असं पुस्तकच त्यांनी लिहिलंय. खाली बुसन यांचा भाषांतरित हायकू देते मी. गूढ चिंबिल चंद्र नी नितळ आकाश फाटले डूब काळा बेडूक. हा हायकू अजरामर झालेला आहे. म्हणजे बुसनने हायकू लिहिलं तेव्हा काय घडलं, तळ्यातलं चंद्राचं प्रतिबिंब तो पाहतोय, चंद्रप्रकाश आणि काळा बेडूक हा विरोधाभास आहे. काळ्या मनाच्या एखाद्या माणसाने त्रास दिला तर काय होईल, दुसऱ्या माणसाचं स्वप्न भंग होईल. तसा बेडूक आला, त्याने उडी मारली, तळ्यातलं चंद्राचं प्रतिबिंब विस्कटून गेलं. ठीक आहे, म्हणजे हायकूचे बीजक्षण हे असे असतात.
0: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्य प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: वर येणाऱ्या तुडतुड्यांपासून संरक्षण होतं. दुसरी फवारणी बोंगे फुटताना करावी. लॅमडा साय हेलथ्रिन 5%, 6 मिलीलिटर, 10 लिटर पाण्यातून हे प्रमाण फवारावं. या फवारणीत भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी प्राधान्यानं 5% हेक्झाकोनिझॉल 5 मिलीलिटर किंवा पाण्यात विरघळणारं 80% गंधक 20 ग्रॅम, तसंच ढगाळ पावसाळी वातावरण असेल तर कर्पारोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेंडेझिम 12% अधिक मॅनकोझेब 63%, 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून वापरावं. तिसरी फवारणी दुसऱ्या फवारणीनंतर 15 दिवसाच्या अंतरानं करावी. यासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8% प्रवाही किंवा ब्युफ्रोफेझिन 25% प्रवाही 20 मिलीलिटर 3 मिलीलिटर या प्रमाणात वापरावं. तिसऱ्या आणि चौथ्या आणि 5व्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकाच्या द्रावणात भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी 5% हेक्झाकोनेझॉल 5 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वापरावं. हेक्झाकोनेझॉल उपलब्ध नसेल तर पाण्यात विरघळणारे 80% गंधक 20 ग्रॅम, तसंच ढगाळ पावसाळी वातावरण असेल तर कर्पारोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेंडेझिम 12% अधिक मॅनकोझेब 63%, 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून वापरावं. चौथी फवारणी तिसऱ्या फवारणीनंतर 15 दिवसाच्या अंतरानं करावी. 5वी फवारणी चौथ्या फवारणीनंतर 15 दिवसाच्या अंतरानं करावी. डायमेथोएट 30% प्रवाही किंवा लॅमडा सायहेलोथ्रिन 5% 10 मिलीलिटर या प्रमाणात वापरावं. 6वी फवारणी ही 5व्या फवारणीनंतर गरज असेल तर 15 दिवसाच्या अंतरानं करावी. 5व्या फवारणीत सुचवलेल्या कीटकनाशकापैकी न वापरलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी. तुडतुड्यांच्या प्रादुर्भावाची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यासच फवारणी करावी.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: 1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
3: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
4: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आंबा पिकावर येणाऱ्या मोहराचं संरक्षण कसं करायचं हे आज आपण बघणार आहोत. पहिली फवारणी पोपटी रंगाच्या पालवीवर मोहर येण्यापूर्वी करावी. यासाठी डेल्टा मेथ्रीन 2.8% प्रवाही 9 मिलीलिटर 10 लिटर पाण्यामध्ये हे प्रमाण घ्यावं. या फवारणीमुळे पावसाळ्यानंतर कोवळ्या फुटी

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण शरद ऋतूमध्ये उद्भवणाऱ्या सामान्य आरोग्य समस्या आणि थोडक्यात उपाय जाणून घेतले. या भागात बदलत्या ऋतूत प्रतिकार शक्ती आणि आरोग्य टिकवण्यासाठी आयुर्वेदाची भूमिका याविषयी मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. ऋतू बदल हा तर निसर्गाचा नियमच आहे. एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूत प्रवेश करताना बाह्य तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश या सगळ्यातच बदल होतात. या सगळ्या बदलाचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.

0: प्रतिकारक्षमता जर कमी असेल तर त्वरित त्रास जाणवतात. हे त्रास प्रकृतीनुरूप भिन्न दिसून येतात. सामान्यपणे सर्दी, खोकला, उष्णतेत वाढ, ताप अशी लक्षणं दिसून येतात. आयुर्वेद शास्त्रामध्ये स्वास्थ्य टिकवणं यावर अधिक भर दिला गेला आहे. त्यामुळे स्वस्थ असताना म्हणजेच तुम्ही निरोगी असताना काही उपाय जरूर करून घ्यावेत, जेणेकरून प्रतिकारक्षमता व्यवस्थित राहील. प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरचा ताजा आहार हा नियमितपणे घेतला पाहिजे आणि तो संतुलित असायला हवा. नियमित व्यायाम, सकारात्मक मनोवृत्ती या गोष्टींना सुद्धा खूप महत्व आहे. तसंच सर्व रस, अगदी कडू रस सुद्धा शरीरामध्ये जाणं अतिशय गरजेचं असतं. त्यामुळे स्वयंपाकात सगळ्याच भाज्यांचा समावेश असायला हवा. फक्त त्यात अति तेलकट, अति खारट, तिखट हे पदार्थ टाळावेत. पचनसंस्था उत्तम राहावी यासाठी आलं, लसूण, जिरं, दालचिनी, तमालपत्र या सगळ्या मसाल्यांचा वापर नियमित करणं आवश्यक असतं. कारण पचनसंस्था उत्तम असेल तरच शारीरिक आरोग्य उत्तम राहतं. हंगामी फळं जरूर सेवन करावीत. फळांच्या रसाऐवजी किंवा मिल्कशेकऐवजी नुसती फळं खाल्ल्यास चांगला परिणाम होतो, कारण त्याच्यातून फायबर पोटात जातं, जेणेकरून पोटाची तक्रार कमी व्हायला मदत होते. सकाळच्या वेळामध्ये प्राणायाम जरूर करावा, त्यामुळे हृदय आणि फुफ्फुस हे दोन्ही अवयव उत्तम कार्यरत राहायला मदत होते. शक्यतो खूप जड पदार्थ, बाहेरचे तळलीचे पदार्थ वारंवार सेवन करू नयेत, कारण त्यामुळे यकृतावरती ताण येतो. अलीकडे कामाचा ताण देखील खूपच वाढला आहे. तो कमी करण्यासाठी मेडिटेशनचा उपयोग जरूर करावा. कामाच्या नादात पाणीही कमी प्यायलं जातं, त्यामुळे सुद्धा इलेक्ट्रोलाइट बॅलन्स बिघडतो आणि सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम या सगळ्यांच्या लेवल्स या कमी जास्त होऊ लागतात. म्हणून पुरेसं पाणी पिणं हे अतिशय गरजेचं असतं. रसायन चिकित्सा ही आयुर्वेदातील अतिशय प्रभावी अशी चिकित्सा आहे. आवळा पावडर अतिशय उत्तम रसायन म्हणून कार्य करते, त्यामुळे रोजच्या रोज एक आवळा किंवा आवळा पावडर एक चमचा या प्रमाणात सर्वांनी जरूर सेवन करावी, ज्यामुळे प्रतिकारक्षमता चांगल्या पद्धतीने वाढते. शतावरी कल्प, अश्वगंधावटी, ब्राह्मी घृत, शतावरी घनवटी अशा अनेक आयुर्वेदीय औषधांचा रसायन म्हणून छान उपयोग होतो. निरोगी अवस्थेमध्ये सुद्धा कितीही वातावरण बदललं तरी निरोगीपणा टिकून राहावा यासाठी या औषधांचा चांगला परिणाम होतो. वयानुरूप स्नायूंचं बल हे कमी होऊ लागतं. अशा वेळेला नित्य नेमाने नारायण तेलाने मसाज केल्यास स्नायूंची ताकद व्यवस्थित राहते आणि परिणामी हालचाली सुलभ रीतीने होतात. नारायण तेलाच्या बरोबरच बला तेल, चंदनबला लक्षादी तेल अशी अनेक आयुर्वेदिक तेलं उपयोगी पडतात. प्रकृती कोणती आहे त्याप्रमाणे तेल कोणतं वापरायचं हे वैद्यकीय सल्ल्यानुरूप ठरवलं जावं. शरीर आणि मन हे दोन्हीही एकमेकांशी निगडीत असतात, त्यामुळे मनस्वास्थ्य हे तितकंच महत्वाचं असतं. म्हणून नाकामध्ये गायीचं तूप दोन दोन थेंब आठवड्यातून एकदा किंवा दोनदा घातल्यास मन शांत राहायला मदत होते. अशा पद्धतीने काही उपाय केले, थोडी काळजी घेतली तर प्रतिकारक्षमता आपोआप वाढते आणि ऋतू बदलला तरी त्याचा त्रास हा जास्त होत नाही. सगळ्यांनीच हे उपाय करावेत असं मला मनापासून वाटतं. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रुतीहो प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात सध्या आपण विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉ सुरुची पांडे यांनी लिहिलेली माहिती ऐकत आहोत. आज ऐकूया याचा चौथा आणि शेवटचा भाग. शीतला नावाच्या देवतेसह गाढव या चतुष्पाद पशूलाही मानाचं स्थान दिलं गेलेलं आहे. गाढवाचे दोन प्रकार

आपल्याला पाहायला मिळतात. रानटी आणि पाळीव फिकट पिंगट रंगाचं रानटी गाढव फार देखणं दिसतं. कच्छच्या छोट्या रणात तसंच लडाखमध्ये आपण रानटी गाढव पाहू शकतो. गुजराती भाषेत त्याला घुडखर असं म्हणतात. साधारण 2000 वर्षांपूर्वी उज्जैन इथे राजा विक्रमादित्यच्या काळात गाढवांचा बाजार भरत असे असं अभ्यासक म्हणतात. अजूनही आपल्याला गाढवांचा बाजार पाहायला मिळतो. पुण्याजवळच जयजुरीला पौष पौर्णिमेच्या सुमाराला म्हणजे डिसेंबर जानेवारीच्या आसपास हा बाजार भरतो. मल्हारी मार्तंडाचं जे मूळ मंदिर कडेपठारावर आहे तिथे लागणाऱ्या सामानाची ने आण गाढवांवरून केली जाते. काटकपणा, चिकाटी, कष्टकरी वृत्ती, सहनशीलपणा आणि अवघड परिस्थितीत तग धरून राहण्याचा चिवटपणा हे सगळे गुण गाढवाच्या अंगी असतात. मात्र मानव प्राणी त्याकडे दुर्लक्ष करून गाढवाचं अवमूल्यन करणारे शब्द वापरत राहतो. गाढवाच्या ठाई जी चिवट घट्ट वृत्ती आहे त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अमेरिकेतल्या एका पार्टीचं चिन्हही गाढव असल्याचं दिसतं. 11व्या 12व्या शतकाच्या आसपासच्या अनेक शीतला देवीच्या मूर्ती आपल्याला आढळतात. शब्द कल्पद्रुम नावाच्या ग्रंथात तिचं रूप वर्णन करताना ती रासभस्त आहे म्हणजे गाढवावर आरूढ आहे असं म्हटलंय. शीतलेला विविध प्रकारे वेगवेगळ्या प्रांतात पूजलं जातं. ही देवी ज्वरासुराला म्हणजे तापाच्या रूपाने आलेल्या असुराला दूर करते, माणसाला शीतल करते असं मानलं जातं. प्रदेशानुसार तिच्या नावांमध्ये भेद आढळतो. गोठीबाई, चेचक माता, मसानी, उजाली अशी विविध नावं आहेत. काही परंपरांमध्ये शीतलेला पार्वतीचं एक रूप मानतात. तसंच तिला लोकदेवतेचंही स्थान आहे. शांत कष्टाळू स्वभावाच्या गाढवावर आरूढ झालेल्या शीतलेला ठाकुरांनी दयामयी, मंगला, करुणामयी अशी छान नावंही आहेत. बंगाली साहित्यात मंगल काव्य नावाच्या काव्यरचना 15व्या शतकापासून आढळतात. त्याच परंपरेत शीतला मंगल काव्य नावाचं काव्य आढळतं. देवदेवी ओतादेर वाहन नावाच्या बंगाली पुस्तकात शीतला देवीचं वाहन असलेल्या गाढव प्रतीकाबद्दल छान चर्चा केलेली आहे. माणसाचे रोग दूर करण्यासाठी शीतलेनी गाढव आपलं वाहन म्हणून निवडलं. याचं कारण गाढव सात्विक गुणी असतं म्हणून. गाढवाच्या पाठीवर जे सामान लादलं जातं त्याबद्दल त्याला किंचितही लोभ नसतो. निर्लोभता, निष्कामता, त्याग आणि निस्वार्थता हे गुण माणसांनी गाढवाकडून शिकावेत म्हणून शीतलेनं त्याला आपल्यासह मानाची जागा दिली. माणसाला सद्गुण शिकवू इच्छिणाऱ्या देवीला तिच्या आदर्शांना गाढव आपल्यावरून वाहून नेतं. आपल्या आसपास आढळणाऱ्या शांतपणे काम करणाऱ्या प्राणीमात्रांकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यावं याचं मोठं प्रतीक रासभस्ता शीतला ही देवी आहे. श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉ सुरुची पांडे लिखित माहिती ऐकली. आज आपण ऐकला चौथा आणि शेवटचा भाग. प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: झिशान खान यांनी गायलेला राग मदमान सारंग श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ अजित पाठक यांनी, हार्मोनियमची साथ जयंत फडके यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: अठराशे 72 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
2: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
3: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहे. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 एफ एम रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.
4: श्रोतेहो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
5: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
4: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन. औषध उत्पादक कंपन्यांच्या विपणन धोरणाचं नियमन करण्याविषयी समिती स्थापन करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. आणि ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्यांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळेल. त्यांना अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबात समाविष्ट करून कुटुंबातल्या सर्व सदस्यांची आधार जोडणी पूर्ण करून तात्काळ अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं आज जारी केले. रेशन कार्ड असलेल्या परंतु स्थलांतर केलेल्या कुटुंबांना जवळच्या रेशन दुकानातल्या ई पॉस यंत्राद्वारे अन्नधान्य द्यायचे आदेश सरकारनं दिले. एसआयआर दरम्यान प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोग येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार

0: नोंदणी शिबिर आयोजित करणार आहे. याशिवाय 12 ऑक्टोबरपूर्वी मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि बीएलओकडेही अर्ज सादर करता येतील. याशिवाय voters.eci.gov.in या वेबसाईटवर किंवा ECI नेट ॲपवरही मतदार अर्ज करू शकतात. याशिवाय युवा मतदारांची मोठ्या संख्येनं नोंदणी व्हावी यासाठी राज्यातली सर्व महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये विशेष मतदार नोंदणी शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत. डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीत यशोभूमी इथं 10व्या IMC अर्थात इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन करताना बोलत होते. स्केल विदाऊट बाउंड्रीज ही IMC 2026 संकल्पना आहे. दूरसंचार, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि तंत्रज्ञान विषयक नवोन्मेष या क्षेत्रांमधली भारताची उल्लेखनीय प्रगती प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं हा 4 दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं 57वी GST परिषद बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री या बैठकीत सहभागी होत आहेत. GST अनुपालनासाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशानं GST संबंधित वादविवाद सोडवण्यासाठी तसंच इनपुट टॅक्स क्रेडिटचा प्रवाह सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक सुधारणांवर या बैठकीत चर्चा होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला काल 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आपण जाणून घेणार आहोत स्वच्छता अभियानाबद्दल.
1: प्रधानमंत्रीपदाची सूत्र नरेंद्र मोदी यांनी 2014 स्वीकारल्यावर त्याच वर्षी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी महात्मा गांधींचा स्वच्छतेचा संदेश देणारं देशव्यापी स्वच्छता अभियान सुरू झालं. घनकचरा व्यवस्थापन, परिसर स्वच्छता आणि उघड्यावर शौचापासून मुक्तता या महत्वाच्या उपाययोजना करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. स्वच्छतेचा आग्रह धरणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वच्छाग्रही असं संबोधून प्रधानमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला. या अभियानासाठी वेगळी आर्थिक तरतूद करण्यात आली. परिणामतः ग्रामीण भागात सुमारे 10,28,00,000 शौचालयं बांधण्यात आली. 6,03,175 गावं हागणदारी मुक्त झाली.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. औषध उत्पादन कंपन्या विपणनासाठी डॉक्टरांना भेटवस्तू किंवा इतर लाभ देण्याबरोबरच ज्या इतर गोष्टी करतात त्यांच्यावर वैधानिक नियमन आणण्याची गरज आहे का याची चाचपणी करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन करायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. या कंपन्या आणि डॉक्टर यांच्यातल्या अयोग्य व्यवहारांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी हे निर्देश दिले. ही समिती सर्व संबंधितांचं म्हणणं विचारात घेऊन असं नियम गरजेचं आहे का आणि असेल तर त्याचं स्वरूप काय असावं याबाबतची शिफारस करेल. ज्येष्ठ मराठी अभिनेता नाना पाटेकर यांचं आज हृदयविकारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. गोव्यात दोनापावला इथं त्यांच्या घरात आज 4:00 ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अखेर 4:15 त्यांना मृत घोषित करण्यात आलं. निधनोत्तर तपासणीनंतर त्यांचं पार्थिव पुण्यात डोंजे इथं त्यांच्या घरी नेण्यात येईल आणि पुण्यातच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. ऐकूया नाना पाटेकर यांच्या जीवनकार्याविषयी अधिक माहिती.
2: नाना पाटेकर यांचं मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी कोकणात मुरुड इथे झाला. लहान वयातच घरची जबाबदारी पडल्यानं विविध प्रकारची कामं करणारे नाना पाटेकर उत्तम चित्रकारही होते. पोलिसांकरता फरार आरोपींची चित्र काढण्याचं काम त्यांनी केलं. मुंबईतल्या JJ स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. नाना यांनी आपली अभिनय कारकीर्द मराठी रंगभूमीवर हमीदाबाईची कोठी या नाटकातून सुरू केली. जयवंत दळवी यांच्या पुरुष या नाटकातला त्यांचा खलनायक गाजला. थंडसुरातली त्यांची संवाद फेक त्या व्यक्तिरेखेविषयी चीड निर्माण करीत असे. सिंहासन, भालू, राघू मैना, सावित्री, माफीचा साक्षीदार, पगपग

0: हकाक डॉक्टर प्रकाश बाबा आमटे द रियल हिरो आपला माणूस हे त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट. विवा शिरवाडकरांनी लिहिलेल्या नटसम्राट मधली मध्यवर्ती भूमिका नाना पाटेकर यांनी पडद्यावर साकारली. त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
1: टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरमला चार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाच लखतर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेचा मृत्यूच्या काळ्या चार डोहामध्ये. विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस.
0: मराठमोळ्या पार्श्वभूमीच्या या कलाकाराने मराठी ठसा बॉलिवूडवर उमटवला. 1978 मध्ये आलेल्या गमन या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोडासा रुमानी हो जाए, राजू बन गए जेंटलमन, तिरंगा, क्रांतिवीर, यशवंत, अग्निसाक्षी, परिंदा, खामोशी, वेलकम, अब तक 56 अशा गाजलेल्या चित्रपटांमधून विविध रंगी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं. प्रहार या चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर यांनी केलं होतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मुख्य अभिनेता असे विविध श्रेणीतले फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. केंद्र सरकारने त्यांना 2013 पद्मश्री देऊन गौरवलं होतं. रुपेरी पडद्याबाहेरही त्यांचं व्यक्तिमत्व परखड, क्रियाशील आणि प्रेरक राहिलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. 1999 कारगिल युद्धाच्या काळात आपली अभिनय कारकीर्द काही काळासाठी बाजूला ठेवून ते 2 सैनिकांसोबत राहिले होते.
2: नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे. नाना पाटेकर यांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मानवी जीवनातले विविध पैलू जिवंत केल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. नाना पाटेकर हे अष्टपैलू प्रतिभावंत कलाकार होते असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. नाना पाटेकर यांनी आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून रसिकांची मनं जिंकल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. नाना पाटेकर यांच्या निधनानं रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि समाजाची मोठी हानी झाल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. नाना पाटेकर यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा अभिनय आणि संवेदनशीलतेचा चेहरा काळाच्या पडद्याआड गेल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहताना ते म्हणाले,
3: एक सिद्धस्त कलावंत आणि त्याही पेक्षा उत्तम माणूस, मार्गदर्शक, समाजसेवक जेवढी बिरुद आपण त्यांना देऊ तेवढी कमी आहे. यांचं निघून जाणं ही एक प्रचंड मोठी क्षती आहे.
2: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन. औषध उत्पादक कंपन्यांच्या विपणन धोरणाविषयी नियमन करण्याविषयी समिती स्थापन करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. आणि ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
4: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत 5:00. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

ए आय आर मराठी डीटेच उपग्रह वाहिनीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत श्रोते हो. सुरुवातीला हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. राज्यात सर्वत्र हवामान कोरडं होतं आणि येत्या 48 तासातही हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त राहील. हा होता हवामानाचा अंदाज. ए आय आर मराठी डीटेच उपग्रह वाहिनीवर श्रोते हो कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित करत असतो. वनिता मंडळ.

गुणवत्ता जिद्दीची। आई बाबांच्या आयुष्यातला सर्वात कृतार्थ क्षण म्हणजे आपल्या मुलांच्या उत्तुंग कर्तृत्वाची बातमी समजण्याचा क्षण। शब्दात न सापडणाऱ्या त्या क्षणाची स्पंदनं त्या भाग्यशाली माता पित्यांना जाणवू शकतील, पण आपण त्या आनंदात नक्कीच सहभागी होऊ शकतो। नितेश फडतरे ह्या 10वीच्या गुणी मुलानं असाच सद्भाग्याचा क्षण आपल्या कष्टाळू आईबाबांच्या हाती जिद्दीनं दिला। गोदी कामगार म्हणून अक्षरशः हमालीचं काम करणारे नितेशचे बाबा महिन्याची 2 टोकं जोडता जोडता शिणून गेलेली, पण तरीही विलक्षण ध्यासानं आपल्या मुलांना शिकवणारी नितेशची आई। ना कुठला झगझगीत कोचिंग क्लास, ना हायफाय स्टडी रूम, वेळोवेळी आपल्या उत्तर पत्रिकांच्या फायली तपासायला न्यायला टपलेली कुठलीच व्यवस्था नितेशकडे नव्हती। पण महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या या गुणी मुलानं भोवतीच्या काळोख्या परिस्थितीलाच गुरु केलं। ही काबाड कष्टाची परिस्थितीच त्याला शिकवत होती, बाळा वेळ फुकट उधळण्याचा चंगळवाद करून चालणार नाही हा तुला। तुझ्या आईबाबांच्या कष्टाचे पांग फेडायचे असतील तर हीच एक संधी आहे। पंख उघड कर्तृत्वाचे, अंघे भरारी। नितेशनं परिस्थितीच्या काळजाला कान लावून हे उद्गार ऐकले आणि गच्च भरलेलं पोतं पाठीवरून ट्रकवर भरता भरता नितेशच्या बाबांच्या कानात कुणीतरी येऊन सांगितलं, फडतरे ठेवा ते पोतं बाजूला, तुमच्या घरात तुमच्या लेकानं गुणांचा डोंगर उभारलाय, टीव्हीचे कॅमेरे आणि पेपरवाले आलेत। अहो बघताय काय, तुमच्या नितेशला 92% जास्त गुण मिळालेत। आता फडतरेंच्या कष्टाचा घाम सुखावला होता, त्यामध्ये त्यांचे आनंदाश्रू मिसळले होते।

गुरुकृपेचा ऐश्वर्य स्वर्गलोक इंद्र संपत्ती हे काळांतरी विटंबती सद्गुरु कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना स्वर्ग सुखाची संपत्ती केव्हा तरी नाश पावेल परंतु गुरुकृपेची संपत्ती ही अभंग अक्षय आहे संतश्रेष्ठ रामदासांच्या शब्दातून गुरुकृपेचं निर्मळ आकाश उजळतंय आजच्या गुरुपूजनाच्या दिवशी संतांच्या शब्दांचं निरांजन हाती घेऊनच गुरुमहती गाणं शक्य आहे कारण गुरूंचं स्तवन करण्याची योग्यता येणारं सत्शिष्यत्व अजून किती जन्मांनी लाभेल ते गुरूंनाच ठाऊक अधिकाधिक विनम्रतेनं शिष्याची थोरवी जाणवत राहते संत रामदास संत ज्ञानोबा संत तुकोबा राय हे आपले सद्गुरु पण ह्या सद्गुरूंचे जे सद्गुरु ते ह्या संत शिष्यांच्या लेखणीतून कसे पूजले जातात ते अनुभवणंच आपली गुरुपूजा होऊ शकतं गुरु शिष्यांचं नातं ह्या नात्याचं वेगळेपण वात्सल्याचा आत्मा असणारी वैराग्यानंच शोभणारी ही परंपरा श्रीकृष्ण अर्जुन श्री निवृत्ती ज्ञानदेव श्री रामकृष्ण विवेकानंद अशा गुरु शिष्यांच्या नात्यांची परंपरा विश्वाच्या पाठीवर कुठेही नसावी महानुभाव संप्रदायात श्री चक्रधर स्वामींच्या ज्ञानप्रसादाने त्यांच्या शिष्य परंपरेची ही एक गुरु परंपरा झाली वैज्ञानिक झेपेचे जागतिक गरुड कौतुकास्पद आध्यात्मिक खोलीचे हे राजहंस वंदनीय परीस आणि चिंतामणी कामधेनू ह्या उपमाही गुरूंचं महात्म्य सांगण्यासाठी रामदासांना अपुऱ्या वाटतात कारण परीस लोखंडाचं सोनं करेल पण सोनं पुन्हा लोखंडाचं सोनं करू शकत नाही गुरुमध्ये हे सामर्थ्य असतं ते शिष्यातूनही गुरु घडवू शकतात परीस आपणा ऐसे करीना सुवर्णे लोहो पालटेना उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरूचा असे सत्शिष्यत्व प्राप्त व्हावे हीच सद्गुरूंना साष्टांग प्रार्थना

चमचाभर वेडेपणा। कोकणातील वाटा आडवाटांनी जाताना आता दुधाचे रांजण फुटावे तसे धबधबे कोसळू लागतील। एकदा का ह्या खडकातून पाझरणाऱ्या आभाळातून कल्लोळणाऱ्या दुधानं सचईला न्हाण्याची गोडी जडली की प्रत्येक पावसाळ्यात ह्या धबधब्याची साद येतच राहते आणि आपली पावलं डांबरी सडकेवरून लालस पायवाटांवर केव्हा धावू लागतात ते कळतही नाही। धबधबे स्वतःहून उठून काही आपल्या राहत्या घरात चला भिजा चिंब व्हा असा आग्रह करत येणार नसतात, आपल्यालाच तिथं जावं लागतं। एकदा का नेहमीचं गणिती व्यवहाराचं जग अंमळ दूर ठेवून धबधब्याखाली आलो की मग तन्मन संपूर्ण भिजवण्यासाठी हे मनमोकळे प्रपात हातचं काहीच राखून ठेवत नाही। भिजता भिजता समाधी लागते, जणू परतताना आपण आपल्यातूनच नव्यानं रुजून आलेलो असतो। अगदी हाच अनुभव येतो ज्ञानाबाबत। ज्ञान तपश्चर्येत निमग्न असणारे कित्येक गुरु जगापलीकडे एकांतात उपस्थित असतात। ज्ञानाचे घडे सज्ज असतातच, तहानले ओठ गुरुचा शोध घेत जातातच। कधी हे गुरु असतील निसर्ग रूपात, कधी माणसाच्या देह रूपात, कधी ग्रंथ रूपात। पण नेहमीच्या हिशेबी जगातून थोड्या मुक्त छंदधुंद निसर्गात जाण्याची ओढ लागावी म्हणूनच असतात सहली। एरवी घरात छान कोरडे स्वच्छ बसू शकलो असतो, अशा शनिवार रविवारी मातीचा लेप चढवून घसरट ढोपरं फोडून घेत भिजत राहण्याचा वेडेपणा करायचा तरी कशाला। खरं सांगू, काटकोनी व्यवहार जगात थोडा चमचाभर वेडेपणा मिसळला की तो कोणही दृष्टिकोनात बदलतो। घर असो की शाळा, कचेरी असो की दुकान, सर्वांनी आपली वाट पाहत धबधबत असणाऱ्या धबधब्यांकडे जायलाच हवं। रुजण्याची सुरुवात भिजण्यापासूनच होते ना।

0: शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भोल्या भोल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बड़ी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, मैं लाऊंगा शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, नवतेच अफजल खाने, जिता जागता जणू सहितान. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा सुभान अल्लाह. कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुर्मीत. त्याच गोड दळ पायदळ, फौजा फाटालाई बकळ. अंगी दहा हातीच पळ, पाहणारा गप्य छळछळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत, ठेचीत खानाची सेना निघाली. गाव लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. आता शिवबाच काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा खोपणार. काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. पण आई जिजाऊ, पण आई जिजाऊ काय म्हणाल्या.
1: शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊ या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये.
0: अशा वाघिणीचा त्यो छावा, अशा वाघिणीचा त्यो छावा, गनी माला कसा ठेचावा. डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर, प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला, दिवस ठरला, आणि ठरल्याप्रमाणे

0: जीवा महाला नावाचा डोंबारी होता. औ म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा.
1: शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला.
0: राजाला पाहून, राजाला पाहून खान म्हणतो कसा. आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। समाजगिरांनी झगड्याची लावणी लिहिली, सादर केली लोकरंजनासाठी, पण शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी झगड्याच्या लावणीचा उपयोग प्रबोधनासाठी देखील केला आणि लोकजागृतीसाठी देखील केला। अण्णाभाऊंनी आपल्या बहुतेक सगळ्याच लोकनाट्यामध्ये झगडा या लावणी प्रकाराचा अत्यंत कुशलतेनं वापर केलेला आढळतो। तमाशातील झगडा हा पतीपत्नी, प्रियकर प्रेयसी, राधाकृष्ण यांच्यामध्ये होत असतो। अण्णाभाऊंनी झगड्याची लावणी शोषक आणि शोषित यांच्या तोंडी लावली, त्यामुळे या लावणीचा एक वेगळाच परिणाम झाला। कामगार वर्गाला, शोषित वर्गाला त्यांनी झगड्याच्या लावणीतून हक्काची जाणीव करून दिली। अण्णाभाऊंनी एक झगडा लिहिला होता, त्यामध्ये शोषक आणि शोषित यांच्यातला संवाद दाखवला आहे। शोषित म्हणतो, तुम्ही शेतकरी, कामगारी, जनतेचे कैवारी संपाला विरोध का करता? तेव्हा शोषक म्हणतो, पाण्यात राहूनी माशाशी दुश्मनी पदरी बांधून का घेता? तुम्ही अहिंसावादी, सत्याचे दर्दी, गरिबांची टाळकी का फोडता? तेव्हा शोषक उत्तर देतो, तुम्ही कायद्याला मोडून, शांतता तोडून संपाचा हैदोस का घालता? संप काळामध्ये कामगारावर लाठी हल्ला झालेला असतो, डोक्याला बँडेज बांधलेला कामगार हा प्रश्न विचारतो आणि सांगतो की गरीब आणि श्रीमंत हा भेद नाहीसा झाला पाहिजे। मालकाला वाचवाया, नफ्याला पचवाया, कायदा का पुढं करता? तेव्हा नेता उत्तर देतो, धन्याला कण्या, चोराला मलिदा, चोरून साराया करता। असं झगड्याच्या माध्यमातून समाजातील वास्तव लोकशाहीर अण्णाभाऊंनी प्रभावीपणे लोकांसमोर मांडलं। यानंतरचा झगडा ऐकण्यापूर्वी एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया। आशा भोसले यांनी गायलेली ही लावणी खिचडी चित्रपटातली आहे।

मुंबई शहर महाराष्ट्राला न जोडता स्वतंत्र ठेवावं असे म्हणणारे एक शेठजी एका झगड्यामध्ये दाखवलेले आहेत, आणि मुंबई महाराष्ट्रालाच मिळाली पाहिजे असं म्हणणारा मराठी माणूस या झगड्यामध्ये दाखवलेला आहे. आणि या दोघांमधला झगडा त्या काळामध्ये अण्णाभाऊंनी लिहिलेला आहे. मुनीमजी म्हणतो, आता कायद्यानं बोला सांगा आम्हाला धनी कोण या मुंबईला. तेव्हा विष्णू म्हणतो, आमची मुंबई कुणाची नाही सवाल उलटा कशाला. मुनीमजी म्हणतात, नाना भाषेची अनंत जातीची तूच मागशी कशी हिला, जशी गरुडाला पंख आणि वाघाला नख तशी ही मराठी मुलखाला. मुनीमजी म्हणतात, आम्ही येऊनी मुंबईला व्यापार वाढवला पैसा पेरीला आता बोला. तेव्हा विष्णू म्हणतो, नदीला बगळा जमून सगळा टपून बसतो कशाला. मुनीमजी म्हणतो, आम्ही हौशी रंगिले उद्योगवाले आम्हाविण शोभा नाही मुंबईला. तेव्हा मराठी माणूस म्हणतो, जसा पिंगळ्याला पिंजरा गाढवाला अंबारी बाशिंग शोभत घुबडाला. अशी ही मुनीमजीला निरुत्तर करणारी झगड्याची लावणी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अत्यंत गाजली होती. गरुडाला पंख वाघाला नख तशी ही मराठी मुलखाला हे कडवं राजकीय घोषणाच होऊन बसलं होतं. लावणीतील विचार आणि लावणी मराठी माणसाच्या मनात रुतून बसत होती हे लोकशाहीर अण्णाभाऊंच्या झगड्याच्या लावणीचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. आता सवाल जवाबाची एक लावणी असते ती कोणती असते ते जाणून घेण्यापूर्वी एक ढंगदार लावणी आपण ऐकूया. पांडोबा पोरगी फसली चित्रपटातली ही लावणी आहे.

पेशवे काळामध्ये आणि ब्रिटिश काळामध्ये तमाशाफडावर भेदिक लावणी म्हटली जात होती. शाहिरांमध्ये कलगीवाले आणि तुरेवाले असे दोन पक्ष होते. त्यांच्यामध्ये स्त्री श्रेष्ठ की पुरुष श्रेष्ठ, सृष्टीची निर्मिती कोणी केली, स्त्रीनं की पुरुषानं, यावरून एकमेकांना काव्यातून प्रश्न विचारून नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जायचा. पण आधुनिक काळामध्ये भेदिक लावणी लिहिणारेच नाही आहेत, त्यामुळं अलीकडच्या काळातील तमाशाफडात कलगीतुऱ्याचे सामने होत नाहीत. मात्र भेदिक सवाल जवाबामुळं तमाशाफडात सवाल जवाबाची लावणी या नावाखाली एक वेगळीच लावणी अस्तित्वात आलेली आहे. या प्रकारची लावणी तमाशाफडावर आजही सादर केली जाते. या लावणीचं स्वरूप असं असतं, दोघांमधली ही लावणी आहे, तो आणि ती. अगं करतो सवाल रागाल याल प्रेम मनामध्ये घडेल का, ती म्हणते धरते हाताला नेते वाड्याला बहिणीशी प्रेम जडेल का, तो म्हणतो नको करू वायदा लग्नाचा सौदा लग्नात ताशा वाजेल का, ती म्हणते एकदाच येणं एकदाच जाणं तळहाती चंद्र दडेल का, येतील लाटा समुद्र मोठा नदी समुद्राला सोडील का, नको करू ताठा नदीचा साठा ओढ्याला नदी अडेल का, अगं मास्तर कवी उरुळी गावी मुराळी पाहून अडेल का, नाथाची भक्ती कलगीची शक्ती अशी दोस्ती जडेल का. अशा प्रकारची ही फडावरची लावणी. या प्रकारामध्ये विविध प्रकारच्या लावण्या सादर करून तमाशा रसिकांचं मनोरंजन केलं जात होतं. आजच्या तमाशामध्ये चित्रपटातल्या लावण्या किंवा चित्रपटातली गाणी सादर केली जातात, त्यातही हिंदी गाण्यांना अधिक प्राधान्य दिलं जातं. मराठी गाणी क्वचितच म्हटली जातात. त्यामुळं अलीकडच्या काळात तमाशाफडावरती शाहिरी लावण्या ऐकायला मिळतीलच याची खात्री देता येत नाही. चला आपण आणखीन एक ढंगदार अशी लावणी ऐकूया.

0: करू
1: तुमच्यासाठी लावला पाऊल खंडेरायाला.
0: अस
1: आता कसं होईल काय होईल
0: काय झालं
1: जीव थोडा थोडा झाला.
0: अरे अरे अरे
1: घडलं मला

श्रोत्यो, रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी शाहिरांनी लावण्या लिहिल्या. मात्र काही शाहिरांनी उपदेशपर लावण्या देखील लिहिलेल्या आहेत बरं का. हे शाहीर शृंगार रसाकडून भक्तिरसाकडे वळले, तरी पण मूळ प्रवृत्ती त्यांची तशी नव्हती. पण कोणत्या तरी कारणामुळे किंवा गुरूंच्या उपदेशामुळं ते भक्तिमार्गाकडे वळाले असावेत. शाहीर अनंत फंदी हे पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या सांगण्यावरून कीर्तनाकडे वळाले. वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी तमाशाचा फड उभा केला होता. ते शीघ्र कवी होते. तमाशासाठी त्यांनी अनेक फटके लिहिले, कटाव लिहिले, लावण्या लिहिलेल्या होत्याच. मात्र अहिल्याबाईंच्या सांगण्यामुळं त्यांची कृती पालटली. हातातला शाहिरीचा डफ बुक्की मारून त्यांनी तात्काळ फोडून टाकला आणि ते कीर्तन करू लागले. पुढं ग्रामस्थांच्या आग्रहावरून ते पुन्हा तमाशाकडे वळाले. त्याचवेळी अहिल्याबाई संगमनेरहून जात असताना त्यांना ही बातमी समजली. तेव्हा फंदींचं डोकं उडवावं अशी त्यांनी सूचना केली. हे फंदींना कळताच त्यांनी तात्काळ नाच्याला खाली बसवलं आणि फक्त टाळकरी ठेवून कीर्तन सुरू केलं. आणि त्यानंतर मात्र त्यांनी तमाशाचा नाद कायमचा सोडला. या कीर्तनासाठीच कदाचित अनंत फंदीने उपदेशपर लावण्या लिहिल्या असाव्यात. त्या उपदेशपर लावण्या कोणत्या होत्या ते बघूया एका ढंगदार लावणीनंतर. उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली जुलूम या चित्रपटातली एक लावणी आता आपण ऐकणार आहोत. बाळ पळसुळे यांनी ही लावणी संगीतबद्ध केली आहे.

0: 蛇，你那好色狗色狗色，干巴里萨特拉，
1: 阿弟家妈的，你那雷姆提萨特拉巴里去哦。

अनंत फंदींनी ज्या उपदेशपर लावण्या लिहिल्या होत्या त्यातली एक लावणी आहे, दे सोडूनी तरी फंद वाऊगे विषयाची तरी काय मजा, हरिनामाची लाव ध्वजा, असार हा संसार त्यजा, तमो गुणाते द्यावी रजा, रजसत्वाची करी पूजा, क्षमा शांतीमनी धरी तजा। अनंत फंदी हे तमाशा कलेमध्ये जसे तरबेज होते तसेच कीर्तन कलेतही ते प्रवीण होते। संतांप्रमाणेच ते प्रपंच करता करता त्यांनी परमार्थही करावा असं ते सांगत असत आणि त्यासाठीच ते म्हणतात, नरदेहामध्ये येऊन नरहो साधन ऐसे करा, जेणे भवसागर तरुणी सुखे भावे पैल तिरा। संसारारणवी भिजा गड्यांनो संसारारणवी भिजा, परंतु परमार्थ साधनेने साधा यातच मजा। अनंत फंदी यांनी लिहिलेला उपदेशाचा फटका तर अधिक लोकप्रिय आहेच आहे, त्याची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही आहे। या फटक्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर माणसानं वर्तन केलं तर तो निश्चितच सद्गुणी आणि सद्वर्तनी होईल। या फटक्यामध्ये ते म्हणतात, बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये ऐस आपला उगाच भटकत फिरू नको, चल सालसपण धरुनी निखालस बोल खोट्या बोलू नको, परधन परनार पाहून चित्त भ्रम हे देऊ नको, अंगी नम्रता सदा असावी राग कोणावर धरू नको, भली भलाई कर काही पण अधर्मी मार्गी शिरू नको। अशा पद्धतीचा हा खूप मोठा फटका आहे आणि तो आजही तेवढ्याच आत्मीयतेनं ऐकला जातो। कार्यक्रमात यानंतर आणखीन एक ढंगदार आपण लावणी ऐकूया।

0: बरे तर श्रोते हो, आजचा लावण्यरंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग सादर करते अभिराम सराफ. लावण्यरंग
2: मालिका विशेष अंतर्गत हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं सायंकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजले आहेत. आजचं सायंकालीन प्रसारण आता सुरू होत आहे. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्यांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळेल. त्यांना अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबात समाविष्ट करून कुटुंबातल्या सर्व सदस्यांची आधार जोडणी पूर्ण करून तात्काळ अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं आज जारी केले. SIR दरम्यान प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोग येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिर आयोजित करणार आहे. मतदारांना voters.eci.gov.in या वेबसाईटवर किंवा ECI नेट ॲपवरही अर्ज भरता येतील. ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मनोरंजन क्षेत्रातून अनेकांनी आदरांजली व्यक्त केली आहे. यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडाच्या लेखिका ॲनी कार्सन यांना जाहीर झाला आहे. द ब्युटी ऑफ द हजबंड, अ फिक्शनल एसे इन 29 टँगोज, नॉक्स, ऑटोबायोग्राफी ऑफ रेड, अ नॉव्हल इन वर्स यासारखी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. $12,00,000 ही या पुरस्काराची रक्कम आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 1,045 अंकांची घसरण झाली आणि तो 71,593 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 371 अंकांची घसरण नोंदवत 22,232 अंकांवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर आज 4.25% वधारून $104 प्रति बॅरलच्या वर गेले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: 5:02 झाली आहेत. आता नादब्रह्म शास्त्रीय संगीत. आज या कार्यक्रमात मनीष पिंगळे यांचं गिटारवादन आपण ऐकणार आहोत. राग आहे मुलतानी. विलंबित गत 3 तालात, द्रुतगतही 3 तालातच आहे. त्यांना तबला साथ भूषण परचुरे यांची. मनीष पिंगळे यांचं गिटारवादन, राग मुलतानी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मनीष पिंगळे यांचं गिटारवादन आपण ऐकलं, राग मुलतानी. त्यांना तबला साथ भूषण परचुरे यांनी केली. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

हाय, हेलो, नमस्कार मित्रांनो. नागपूर आकाशवाणीची निर्मिती असलेल्या युववाणीच्या आजच्या भागात मी तुमची रेडिओ मैत्रीण भार्गवी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आज आपण साजरा करतो आहोत नॅशनल एअरफोर्स डे, जो आपण साजरा करतो दरवर्षी 8 ऑक्टोबरला. चला तर मित्रांनो, याच दिवशी एका वीरांगणेची कथा ऐकूया. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा एका भारतीय मुलीची कथा सांगणार आहे जिने फक्त आकाशात उड्डाण केलं नाही तर भारतातील लाखो मुलींच्या स्वप्नांना नवे पंख दिले. ही कथा आहे अवनी चतुर्वेदी हिची. मध्य प्रदेशातील एका छोट्याशा गावातून आलेली एक साधीशी मुलगी, पण जिच्या स्वप्नांची उंची मात्र आकाशापेक्षाही मोठी होती. लहानपणापासूनच अवनी हिला विमान आणि आकाश यांच्याबद्दल आकर्षण होतं. त्या काळात मुलींनी पायलट व्हावं, विशेषतः लढाऊ विमानाचं पायलट व्हावं, ही कल्पनाच अनेकांना अवघड वाटत होती. पण अवनीच्या मनात एक वेगळाच विचार होता. स्वप्न मोठं असेल तर त्यासाठी प्रयत्नही मोठे केले पाहिजेत. अवनी चतुर्वेदी हिने राजस्थानमधील बनस्थली विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाच तिला विमान उडवण्याची संधी मिळाली. विमानाच्या नियंत्रणावर हात ठेवताच तिला जाणवलं की हेच आपलं क्षेत्र आहे. आणि मग सुरू झाला एका मोठ्या स्वप्नाचा प्रवास. तिने भारतीय हवाई दलात प्रवेश केला. प्रशिक्षण सोपं नव्हतं. शारीरिक क्षमता, मानसिक ताकद, शिस्त आणि सततचा सराव या सगळ्यांची कठोर परीक्षा द्यावी लागत होती. पण अवनी थांबली नाही. तिच्यासोबत भावना कांत आणि मोहना सिंग या दोन महिला अधिकाऱ्यांनीही लढाऊ वैमानिक होण्याचा मार्ग स्वीकारला. सन 2016 या तिघींना भारतीय हवाई दलाच्या लढाऊ वैमानिकांच्या पहिल्या महिला तुकडीचा भाग म्हणून नियुक्त करण्यात आलं. ही केवळ 3 महिलांची उपलब्धी नव्हती, हा भारतीय महिलांच्या इतिहासातला एक महत्वाचा टप्पा होता. अवनीच्या आयुष्यातील सगळ्यात ऐतिहासिक क्षणांपैकी एक म्हणजे तिने MiG-21 Bison हे लढाऊ विमान एकट्याने उडवण्याचा प्रसंग. कल्पना करा, आकाशात वेगानं झेपावणारं एक लढाऊ विमान, त्याच्या कॉकपिटमध्ये एक भारतीय महिला आणि त्या विमानाच्या नियंत्रणावर तिचे स्वतःचे हात. हा क्षण फक्त अवनीसाठी नव्हता, तो त्या प्रत्येक मुलीसाठी होता जिला कधी ना कधी सांगितलं गेलं असेल की हे मुलींचं काम नाही.

0: अवनीच्या कामगिरीने त्या विचारालाच एक वेगळं उत्तर दिलं. काम मुलांचं किंवा मुलींचं नसतं, कामासाठी लागणारी जिद्द महत्वाची असते. अवनी चतुर्वेदीची कथा आपल्याला आणखी एक महत्वाचा धडा देते. यश मिळवण्यासाठी फक्त स्वप्न पाहणं पुरेसं नसतं, स्वप्नाला दिशा सुद्धा द्यावी लागते, त्यासाठी मेहनत करावी लागते. अपयश आलं तर पुन्हा उभं राहावं लागतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. अवनीचा प्रवास हा एका दिवसाचा चमत्कार नव्हता, त्यामागे अनेक वर्षांचा अभ्यास, प्रशिक्षण, शिस्त, मेहनत, धैर्य आणि संघर्ष होता. अनेक क्षेत्रांमध्ये महिलांसाठी संधी खूप मर्यादित होत्या. अवनी चतुर्वेदी सारख्या महिलांनी त्या मर्यादा पुढे ढकलल्या. त्यांनी दाखवून दिलं की आकाश ही मर्यादा नाही, आकाश तर सुरुवात आहे. त्यांची कथा केवळ भारतीय हवाई दलाची कथा नाही, ती प्रत्येक विद्यार्थ्याची कथा आहे ज्याच्या मनात एखादं स्वप्न आहे पण त्या स्वप्नाबद्दल भीतीही आहे. अशा प्रत्येक व्यक्तीला अवनीचा प्रवास सांगतो, स्वप्न पाहण्याची हिम्मत ठेवा, मेहनत करण्याची तयारी ठेवा आणि अडथळे आले तरी मागे हटू नका, कारण इतिहासात नाव त्याचंच नोंदवलं जातं जे परिस्थिती बदलण्याची हिम्मत करतात. अवनी चतुर्वेदी यांनी आकाशात झेप घेतली आणि त्याचवेळी भारतातील असंख्य मुलींच्या मनातही एक नवं आकाश निर्माण केलं. आज एखादी मुलगी विमानाकडे पाहते आणि म्हणते, मलाही पायलट व्हायचंय. कदाचित त्या वाक्यामागे अवनीसारख्या धाडसी महिलांची प्रेरणा असेल. म्हणूनच अवनी चतुर्वेदी यांची कथा आपल्याला सांगते, स्वप्नांची उंची आकाशा इतकी असू द्या, पण त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी तुमची मेहनत त्याहूनही मोठी असू द्या. तर मित्रांनो, तुम्हीही स्वप्न बघायला विसरू नका आणि स्वप्नांसोबत मेहनतीची जोड सुद्धा असू द्या. जय हिंद. चला तर मित्रांनो, आता वेळ झालीये मालिकांकडे वळण्याची. सर्वप्रथम ऐकूया वेधविश्वाचा ही मालिका आपली मैत्रीण सन्मती अडावतकर हिच्यासोबत.
1: त्या ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेधविश्वाचा.
2: नमस्कार मंडळी, वेद विश्वाचा या मालेत मी सन्मती अडावतकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग विश्वाचा प्रवास करूया आणि जाणून घेऊया नुकत्याच झालेल्या जगभरातल्या घडामोडी. सर्वप्रथम क्रीडा विश्वात भारताने ऐची नागोया येथे झालेल्या 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह एकूण 85 पदके जिंकून आपल्या मोहिमेचा समारोप केला आणि एकूण क्रमवारीत चौथे स्थान पटकावले आहे. भारताच्या 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेतील मोहिमेने विविध क्रीडा प्रकारांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण कामगिरी नोंदवल्या. पुरुष आणि महिला क्रिकेट, कबड्डी आणि हॉकीमध्ये सुवर्णपदकांची निर्भेळ कमाई करणे हे भारताच्या मोहिमेचे प्रमुख वैशिष्ट्य होते. ऐची नागोया आशियाई खेळ काल संपन्न झाले, ज्यामुळे 2 आठवड्यांहून अधिक काळ चाललेल्या रोमांचक क्रीडा स्पर्धांची सांगता झाली. यानंतर चीनची 13 वर्षीय जलतरणपटू यू झीदी हिने 3 वैयक्तिक सुवर्णपदकं जिंकल्यानंतर तिला 2026 आशियाई खेळांची महिला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणजेच MVP म्हणून गौरविण्यात आलं आहे. तिने 200 मीटर बटरफ्लाय, 200 मीटर वैयक्तिक मेडले आणि 400 मीटर वैयक्तिक मेडले जिंकून 3 गेम्स विक्रम आणि 1 आशियाई विक्रम प्रस्थापित केला आहे. आशियाई खेळांच्या इतिहासातील सर्वात तरुण MVPला आशियाई ऑलिम्पिक परिषदेकडून $25,000 मिळाले आहेत. इस्रोचे गगनयान अभियान तिरुवनंतपुरम येथील VSSC मध्ये प्रगतीपथावर असून यामध्ये क्रू मॉड्यूल आणि सुरक्षा प्रणाली विकसित करण्याचे काम सुरू आहे. भारताने 2027-28 टप्प्याटप्प्याने मोहिमा राबवण्याची योजना आखली आहे. भारतीय अंतरिक्ष स्टेशनचा पहिला मॉड्यूल 2028 प्रक्षेपित होणार असून तो 2035 पूर्णपणे कार्यान्वित होईल. 2040 चंद्रावर अंतराळ वीर पाठवण्याचे भारताचेही उद्दिष्ट आहे. यानंतर जागतिक हृदय दिनानिमित्त वडकरा येथील बेबी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये मेमुंडा हायर सेकंडरी स्कूलमध्ये 12 तासात 4,007 लोकांना CPRचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, पालक शिक्षक संघाचे सदस्य आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते. तसेच 100 प्रशिक्षक आणि 105 पुतळे वापरण्यात आले होते. या घटनेने रुग्णालयाचे मागील सर्व विक्रम मोडीत काढले आणि एशियाई बुक ऑफ रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने याची दखल घेतली आहे. यानंतर जुआन सेबेस्टियन अविला पेरेझ या नावाच्या 14 वर्षीय कोलंबियन मुलानं विंग्ज ऑफ इन्क्लुजन नावाचं एक उपकरण तयार केलं आहे, जे कर्णबधीर लोकांना कंपनांद्वारे पक्ष्यांचे गाणे अनुभवू देतं. हे परिधानयोग्य उपकरण पक्ष्यांचे गाणे टिपण्यासाठी बाह्य रिसिव्हर्सचा वापर करतं आणि त्याच्या विशिष्ट वारंवारतांच्या भौतिक कंपनांमध्ये रूपांतर करतं. या कंपनांमुळे कर्णबधीर व्यक्तींना त्यांच्या हातांवर मिळणाऱ्या स्पर्शात्मक प्रतिसादाद्वारे पक्ष्यांचे गाणे अनुभवता येते. चला तर मग मित्रांनो, पूर्ण विश्वाचा वेध घेऊन आपण जाणून घेतले आहेत नुकत्याच घडलेल्या जगभरातल्या काही घडामोडी. पुन्हा भेटूयात वेध विश्वाच्या पुढच्या मालेत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर आपली रजा घेते. नमस्कार
0: मित्रांनो, आताच आपण वेध विश्वाचा ही मालिका आपली मैत्रीण सन्मती अडावतकर हिच्यासोबत ऐकलीत. आता ऐकूया अनुभवाचे बोल या मालिकेअंतर्गत आपली मैत्रीण रुपल गरिबे हिने घेतलेली मुलाखत.
3: नमस्कार श्रोते हो, मी रुपल तुम्हा सर्व श्रोत्यांचं अनुभवाचे बोल या मालेत मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत फिनान्स, कमोडिटी मार्केट्स, रिसर्च, ट्रेनिंग, टीचिंग आणि कम्युनिकेशन या क्षेत्रात उल्लेखनीय अनुभव असलेल्या एक बहुआयामी व्यक्तिमत्व. MBA इन फायनान्स अँड मार्केटिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात फायनान्शियल आणि कमोडिटी मार्केट्स या क्षेत्रातून केली. शेअर खान आणि ITI इन्व्हेस्टर सर्व्हिसेस यासारख्या संस्थांमध्ये कमोडिटी रिलेशनशिप मॅनेजर आणि असोसिएट अनालिस्ट म्हणून कार्यरत असताना त्यांनी मार्केट अनालिसिस, रिस्क मॅनेजमेंट, क्लायंट सर्व्हिसिंग आणि कमोडिटी ॲडवायझरी या क्षेत्रांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यानंतर आनंद राठी कमोडिटीज येथे रिसर्च अनालिस्ट म्हणून काम करताना त्यांनी ॲग्रो कमोडिटीज, वेदर अनालिसिस, मार्केट रिपोर्ट्स तसेच मीडिया इंटरॅक्शन या क्षेत्रातही महत्त्वपूर्ण काम केले. फिनान्स क्षेत्रातील अनुभवाबरोबरच टीचिंग आणि ट्रेनिंग हे त्यांच्या व्यावसायिक प्रवासातील महत्त्वाचे पैलू आहेत. सध्या झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे त्या MBA आणि BTech विद्यार्थ्यांना एंटरप्रिन्युअरशिप, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, मार्केटिंग, डिजिटल लिटरेसी आणि सॉफ्ट स्किल्स या विषयांचे मार्गदर्शन करतात. ऑक्सफर्ड स्पीकर्स अकॅडमी सोबत इव्हेंट मॅनेजमेंट ट्रेनिंग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या उपक्रमांमध्येही त्यांनी काम केले आहे. त्याचबरोबर मास्टर ऑफ सेरेमनी म्हणून विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करताना त्यांनी आपल्या प्रभावी संवाद कौशल्याचीही ओळख निर्माण केली आहे. आजच्या संवादातून आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या या समृद्ध व्यावसायिक प्रवासाबद्दल, फिनान्स आणि कमोडिटी मार्केट मधील त्यांच्या अनुभवांबद्दल आणि विशेषतः आजच्या तरुणांसाठी त्यांच्या अनुभवातून मिळणाऱ्या मार्गदर्शनाबद्दल. तर स्वागत करूया अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे, ज्यांचं नाव आहे प्रियंका जयस्वाल. प्रियंका जी, आपका हमारे स्टूडियो में बहुत बहुत स्वागत.
4: थैंक यू सो मच रूपल फॉर दैट वंडरफुल इंट्रोडक्शन और आप सभी को मेरा बहुत बहुत नमस्कार.
3: सबसे पहले मैम, हम जानना चाहेंगे कि आपकी करियर जर्नी कैसे स्टार्ट हुई.
4: वेल, जैसे कहते हैं द सीक्रेट ऑफ गेटिंग अहेड इज टू गेट स्टार्टेड. ऐसे ही एट द एज ऑफ 13 आई थिंक वहाँ से मेरी सही शुरुआत हुई थी, जब मैं ऑक्सफोर्ड स्पीकर्स अकेडमी में हमने ट्रेनिंग शुरू की थी पर्सनालिटी डेवलपमेंट, इवेंट मैनेजमेंट की. और सही मायनों में काम करने की जो शैली क्या होती है वो मैंने वहाँ से सीखा. और जैसे मैंने आगे अपनी पढ़ाई को बढ़ाया तो मुझे समझ में आया कि फाइनेंस वो सब्जेक्ट है जिसमें मेरी रुचि है.
3: हाँ.
4: और आगे मैं कुछ करना चाहती हूँ. तो उस वक्त मैंने मेरा MBA कंप्लीट किया फाइनेंस एज अ मेजर एंड मार्केटिंग माइनर, क्योंकि दोनों ही रिक्वायरमेंट है आज के डेट की. और उसके बाद मैंने फाइनेंस के क्षेत्र में जो भी मैंने सीखा था एट द एज ऑफ 18-13 वहाँ से शुरुआत की थी, उसे अपने फाइनेंशियल वर्ल्ड में इम्प्लीमेंट किया और एज बिजनेस डेवलपमेंट मैनेजर शुरू किया, जो लेटर ऑन ईश्वर की कृपा से आगे बढ़ता गया और मुझे मुंबई हेड ऑफिसेज में विद मेजर ब्रोकिंग हाउसेज एज अ रिसर्च एनालिस्ट काम करने का मौका मिला और वहाँ से मेरी शुरुआत हुई.
3: क्या बात है. प्रियंका जी, आपका फिनेंस एंड मार्केटिंग दोनों पढ़ने का एक्सपीरियंस कैसा रहा?
4: बहुत ही लर्निंग एक्सपीरियंस था,

मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलीत आपली मैत्रीण रुपल गरिबे हिने अनुभवाचे बोल या मालिकेअंतर्गत घेतलेली मुलाखत. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपला आजचा युववाणी कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 4400001.

गीताची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र आणि सादर करते सुरेंद्र पाटील. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच काही नवीन विषयांसह नवीन भागात. तोपर्यंत भार्गवीचा नमस्कार.

युवक मित्र मैत्रिणींसाठी युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजतायत. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

सुरेश वाडकर आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत अभिजित जोशी आणि चित्रपट हरी ओम विठ्ठला. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. 6:20 होत आहेत. ऐकूया संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. दरवेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, आर्थिक, मानसिक, शारीरिक क्षमता अशा विविध क्षेत्रांमध्ये कामगारांना काय काय प्रश्न येतात, त्यावर काय उत्तरं शोधली जातात, कामगारांसाठीच्या विविध योजना अशा अनेक गोष्टींवरती आपण उहापोह करत असतो, मुलाखतींच्या माध्यमातून माहिती पोचवत असतो. यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा औद्योगिक विश्वावर होणारा परिणाम याविषयी अपर्णा अफळे यांच्याशी विक्रांत मंडपे यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: श्रोत्यो नमस्कार. आज आपण बोलणार आहोत तो विषय नेहमीपेक्षा वेगळा आहे. आजचा विषय कृत्रिम बुद्धिमत्तेचा कामगार विश्वावर होणारा परिणाम या दृष्टीनं आपण बोलणार आहोत. आणि आपल्याशी या विषयावर चर्चा करण्यासाठी 25 वर्षांपेक्षा अधिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जाहिरात क्षेत्र किंवा फार्मा कंपन्यांमध्ये अनुभव असलेल्या, कथकमध्ये नृत्य विशारद असणाऱ्या, एमबीए आणि एमए इंटॉलॉजी वेगवेगळ्या आणि एकमेकांपासून दूर असणाऱ्या विषयांचा मास्टरपर्यंत अभ्यास करणाऱ्या अशा अपर्णा आफळे आपल्याकडे आलेल्या आहेत. अपर्णाताई नमस्ते.
2: नमस्कार.
1: कामगार विश्वाशी आपण निगडीत आहात, गेले अनेक वर्ष आपण उच्च शिक्षित जे कामगार आहेत, ज्याला आपण हाय एंडचे म्हणू किंवा अधिक पेमेंट मिळणारे आहोत, त्यांच्यापर्यंतच तुमचा कामाचा अनुभव, त्यांच्याशी संपर्क होता. पण एकूण कामगार विश्वामध्ये एआय किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा जो इम्पॅक्ट होतोय, त्या दृष्टीनं आपण थोडासा विचार करूया. नेमकं कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय?
2: कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एखादं यंत्र किंवा सॉफ्टवेअर याच्यामध्ये मानव जसा विचार करतो किंवा प्रश्न सोडवतो तशी क्षमता त्या यंत्रामध्ये किंवा सॉफ्टवेअरमध्ये आणणे आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे प्रश्न सोडवणे, विचार करणे मानवासारखा आणि त्याची उत्तरं सोल्युशन्स काढणे, हे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कृत्रिम बुद्धिमत्ता होय. त्याला आपण हल्लीच्या भाषेत

0: मध्ये एआय हा शब्द खूप प्रचलित सगळे वापरतायत, तर एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता.
1: एका बाजूला आपण रोजच्या जीवनामध्ये आपल्या सेल फोनवरती मोबाईलवरती अनेक अशा प्रकारच्या उत्पादनांचा वापर करतो जी कमर्शियली अवेलेबल आहेत, काही फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत, पण त्याचा कामगार विश्वावर होणारा परिणाम जो आहे त्याच्यापैकी दैनंदिन जीवनात याचा वापर आपण कुठं कुठं करतो?
0: आपलं तंत्रज्ञान इतकं विकसित झालेलं आहे की काही त्याचे फायदेही आहेत आणि तोटेही आहेत. चांगला उपयोग जो हल्ली मला दिसतो आहे, पूर्वी पत्ते शोधण्याला कुठेही आपण लांब गेलो तर ते शोधायला खूप वेळ लागायचा, पण आत्ता आपल्या मोबाईलमध्येच नकाशे जर आपण लावले तर पटापट आपण कुठे जायचंय हे आपल्याला समजतं. हे एक पहिलं उदाहरण झालं. दुसरं म्हणजे एक आपण जर सांगितलं की मला इथे हे असं असं करायचं आहे तर मला पूर्ण एक माझा प्लॅन तयार करून द्या, त्याप्रमाणे त्या मोबाईल फोनमध्ये जे सॉफ्टवेअर आहे ते तुम्हाला पटापट तुमचा तो सगळा आराखडा मांडून देतो की तुम्हाला इकडनं इकडेच जायचं असलं, तुमचं बजेट अमुक अमुक लाख किंवा हजार आहे आणि ही स्थळं तुम्हाला जर बघायची असली तर. व्हॉइस असिस्टंट म्हणजेच हाही एक कृत्रिम बुद्धिमत्तेचाच भाग आहे आणि हे अनेक लोक हल्ली वापरायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे गोष्टी सोप्याही झालेल्या आहेत, त्याने जीवन थोड्याफार प्रमाणात का होईना सुखकर झालेलं आहे हे आपल्याला दिसतं आहे.
1: गेल्या एक 25 वर्षाचा जर आपण संगणक क्षेत्राच्या निर्मिती क्षेत्राच्याकडे जर फार बारकाईनं पाहिलं तर सुरुवातीला एखाद्या संस्थेमध्ये एखादा संगणक असला तरी ते खूप महाग असायचे, इतक्या त्याच्या किमती होत्या. त्याच्यानंतर आयसी इंटिग्रेटेड सर्किट तयार करण्यामध्ये जी प्रगती झाली आणि स्मृती मंजुषा किंवा मेमरीज जितक्या स्वस्त होत चालल्या, कुठल्याही प्रकारचे असेल, हार्ड डिस्क असेल किंवा पेन ड्राईव्ह असतील, त्यांची क्षमता वाढली. तर पोस्ट कोविड म्हणजे साधारण 19 नंतर जर आपण पाहिलं तर खूपशी माहिती आपल्या जवळ असणाऱ्या इक्विपमेंटमध्ये आपण साठवून ठेवायला लागलो, खूपशी माहिती आपल्या इंटरनेटवरती साठवली जायला लागली. म्हणजे एका अर्थानं हरित क्रांती असते, श्वेत क्रांती असते दुधाची, त्याप्रकारे ही स्मृतींची क्रांती झाली आणि माहिती खूप मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध झाली. आता सर्वांनी मिळून पाठवलेल्या या माहितीवरती आधारित हे जे तंत्रज्ञान एआयचं तयार झालेलं आहे, त्या दृष्टीनं उद्योग क्षेत्र जो आहे त्याच्यावरती या कृत्रिम बुद्धिमत्तेचा काय परिणाम झालेला आहे?
0: खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न हा आहे. आजच्या काळामध्ये याच्याकडे खूप गांभीर्याने बघणं गरजेचं आहे. नीती आयोग जे आहे भारत सरकारचं, त्यांनी या वर्षीच एक अहवाल सादर केलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की कदाचित आयटी सेक्टरमध्ये माहिती म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये कदाचित 2031 पर्यंत जे हेडकाउंट आहे म्हणजे कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे ती 75 लाखापासून 2031 पर्यंत ती 60 लाखापर्यंत येण्याची शक्यता आहे. म्हणजे आपण जवळजवळ 20% घट म्हणतोय इकडे.
1: म्हणजे कामगार कपातच म्हणायचं आपल्याला,
0: कामगार कपात ही संभव आहे असं नीती आयोगचं म्हणणं आहे. दुसरीकडे एक वेगळाच अहवाल आपल्या भारताचे जे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की इतके वर्ष आपण जे MBA ला किंवा सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाला अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन करा की लगेच नोकऱ्या उपलब्ध होतील, त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांचं जूनचंच हे वक्तव्य आहे की आता ह्यालाही हे संपुष्टात यायला सुरुवात झालेली आहे. तरुण पिढीने आता स्किल्ड लेबर म्हणजे कुशल व्यवसायांकडे वळणं हे खूप गरजेचं आहे. कुशल व्यवसाय म्हणजे कुठले तर सुतारकाम आहे किंवा प्लंबर आहे, आपलं नळाचं काम सारखं जे कधी कधी उमटत असतं तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वेल्डिंग हे जे कौशल्य आहे हे आत्मसात करणं गरजेची आता म्हणजे ती वेळ आलेली आहे, कारण हे कामं करणारी लोक आता कमी होत चाललेली आहेत आणि ह्याचा डिमांड जो आहे ह्याची गरज दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे, कारण हे रिप्लेस करायला अजून एआय आलेलं नाहीये.
1: जे फिजिकल लेबर किंवा शारीरिक कष्ट जे आपण श्रम म्हणतो त्याला अजून यानं काम केलेलं नाही, मात्र बौद्धिक कष्ट जे आहेत ते AI

0: इतक्या मोठ्या प्रमाणावरती कमी केलेले आहेत. माहिती तंत्रज्ञान याच्यामध्ये सॉफ्टवेअर निर्मिती असेल, कोडिंग शब्द त्याला वापरला जातो. अप्रोच हॅज मूव्ड फ्रॉम मास हायरिंग हेवी हेड काउंट प्रोडक्टिव्ह ड्रिव्हन व्हॅल्यू बेस्ड इन फ्रेमवर्क. या विषयानं अधिक काय सांगू इच्छिता आपण?
1: काही वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर प्रोजेक्ट कसे काम करायचे, की आम्ही एक प्रोजेक्ट घेतलेला आहे एका सॉफ्टवेअर कंपनीने, तर आम्हाला एवढे एवढे लोक 200 लोक तुमच्या प्रोजेक्टवर काम करतील. ज्या कंपनीकडनं ही मागणी आली होती, मग 200 कर्मचारी काम करणार आहेत, त्यांचा जो काही खर्च येईल प्रत्येक तासावर ते बिलिंग होतं, तर अमुक कर्मचारी गुणिले अमुक तास काम केलं आणि त्याचा आउटपुट इतका रेव्हेन्यू म्हणजे आवक त्या कंपनीला सॉफ्टवेअर कंपनीला मिळायची. हे गणित आता कुठे बदललेलं आहे, तर आता तेच काम एआय आल्यामुळे काही प्रमाणात एआयच ते काम करू लागलेलं आहे. त्याच्यामुळे मॅन आवर्स म्हणजे कर्मचाऱ्यांनी काम करण्याचे तासही कमी झालेले आहेत, कारण एआयच ते सगळं काम करतं आहे. त्याच्यामुळे एंट्री लेवल जॉब्स जे आपण म्हणतो की सुरुवातीला कोडर आहे किंवा डेव्हलपर आहे किंवा हे जे रोल्स आहेत, हे एआयने हळूहळू हळूहळू स्वतःकडे घेण्याकडे पूर्ण सुरुवात केलेली आहे. आणि त्याचा परिणाम असा वाटतोय की काही कंपन्या म्हणून जाहीर करतात की आम्ही 10,000 लोकांना नोकरीवरनं काढलं, पण दुसरी बाजू हे लोक बघत नाहीयेत की त्याच सॉफ्टवेअर कंपन्या आज ज्यांच्याकडे एआय कौशल्य आहे तशा लोकांना, तशा कर्मचाऱ्यांनाही तुमच्याकडे बेसिक ज्ञान जे आवश्यक आहे नोकरीसाठी, त्याच्यामध्ये जर तुम्ही एआयने अपस्किलिंग केलं की तुम्ही तुमचं कौशल्य वाढवलं, तर जॉब जाण्याचे चान्सेस कमी आहेत, एवढंच फक्त मी म्हणू शकते. कारण हा शेवटी प्रत्येक कंपनीचा किंवा त्यांच्या मॅनेजमेंटचा वैयक्तिक किंवा तो त्यांच्या कंपनी पुरता मर्यादित विषय आहे की आपण लोकांना काढायचं ठेवायचं की आणखीन काही करायचं किंवा त्यांना नंतर परत बोलवायचं, हा पूर्ण सर्वेसर्व त्यांचाच विचार आहे त्या कंपनीच्या मॅनेजमेंटचा.
0: आता एखादी आयटी कंपनी काम करते, त्यावेळेला तिच्या त्या मनुष्यबळाच्या आधारावरती एखादी सर्व्हिस ती निर्माण करत असते, सेवा निर्माण करते, तर ती सेवा देण्यासाठी जर एआय पुढे येत असेल तर त्याचा अर्थ या कंपनीला कमी कष्टात, कमी खर्चामध्ये, कमी वेळामध्ये अधिक चांगली सेवा जर मशीनकडनं उपलब्ध असेल तर मनुष्यबळ अर्थातच कमी लागेल. या दृष्टीनं जर आपण विचार केला तर एआयमुळं आयटी उद्योग संपुष्टात येईल का? कारण आत्ताचे जे काही कोडिंग करणारी नवीन सॉफ्टवेअर निघाली ती छोट्या मोबाईलवरती एखाद्या प्रतिथ यश आयटी इंजिनियरपेक्षा चांगलं सॉफ्टवेअर कमी वेळात करून देतात. प्लस ते इलॅस्टिक असतं, प्लस त्याच्यात वारंवार बदल करणं हाही भाग त्या माणसाकडे येतो, आणि सगळ्यात महत्वाचं कॉपीराईट जो आहे त्या बौद्धिक संपदेचा तोही त्या व्यक्तीकडेच राहतो की ज्याच्यासाठी आपल्याला लिनिंग लिझिंग हे जे इतर मार्ग उपलब्ध आहेत त्याऐवजी. तर त्या दृष्टीनं एआयमुळं आयटी उद्योग संपुष्टात येईल का, तुम्हाला काय वाटतं?
1: याचं उत्तर हो नाही हे देणं कठीण आहे. उदाहरण मी का सांगते, कारण समजा एखाद्या बँकेमध्ये हल्ली सगळ्याच बँकेमध्ये सॉफ्टवेअर वापरलं जातं, एआय आल्यामुळे त्यांच्याकडे अनेक वर्षांपासून जे सॉफ्टवेअर ते लोक वापरतायत काढून तर नाही टाकू शकत ना, कारण त्याच्यामध्ये अमुक अमुक डेटा आहे. तुम्ही ओव्हरनाईट किंवा एक महिन्याने किंवा एक वर्षाने ते पूर्णपणे संपुष्टात नाहीच आणू शकत. त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन एआय वापरून तंत्रज्ञान प्रगत करू शकता. त्याच्यामुळे आयटी संपुष्टात येईल असं मला तरी वाटत नाहीये, पण चांगल्या पद्धतीने जर आपण त्याचा उपयोग केला तर निश्चितच प्रगती आहे, याच्यामध्ये दुमत नाहीये. एक छोटं उदाहरण देऊ इच्छिते मी इकडे. एक परदेशी कंपनी आहे जी घरातलं आपण लाकडी सामान जे वापरतो, उदाहरणार्थ टेबलं आहेत, खुर्च्या आहेत, कपाटं आहेत, सोफे आहेत, आणखीन काही बऱ्याच वस्तू ते लोक निर्मिती करतात. त्यांनी एआय आलंच होतं आणि आपण एआयचा वापर कसा करायचा ह्याचा पूर्ण अभ्यास त्यांच्या मॅनेजमेंटने बसून केला की लोकांना आपण काढायचं नाहीये, ह्याच्यावर त्यांचा पूर्ण भर होता की माझ्या कंपनीमधला एकही कर्मचारी त्याची नोकरी जाता कामा नाहीये, हे त्या बाबतीत ते खूप क्लिअर होते. त्यांनी बसून पूर्ण अभ्यास केला की आपले प्रोसेसेस म्हणजे काम करण्याची पद्धत काय आहे, कुठे कुठे आपल्याला सर्वात जास्त कंप्लेंट्स येत आहेत किंवा प्रश्न विचारले जात आहेत. त्यांना असं त्यावेळेला दिसू

0: आलं की कॉल सेंटरमध्ये जे काही क्वेरीज येतात सारख्या, ह्या आपण एआय वापरून आपण ह्या त्यांचं यांत्रिकीकरण म्हणजे ऑटोमेशन करू शकतो. तिकडे त्यांनी एआयचा वापर केला आणि आता कॉल सेंटरमध्ये जे लोक आहेत मग त्यांचं काय करायचं? त्यांच्याकडे ऑलरेडी सगळ्या त्यांच्या प्रोडक्टचं ज्ञान होतं, कारण ते कॉल सेंटरमध्ये बसून त्यांचीच उत्तरं देत होते. त्यांनी त्यांना इंटिरियर डिझाईन कन्सल्टंट म्हणून त्यांना ट्रेन केलं.
1: अच्छा.
0: आणि आता ती कंपनी, ते सगळे जे कॉल सेंटरचे लोक आहेत, ते लोक रिमोट इंटिरियर कन्सल्टंट म्हणून काम करतायत. आणि त्यांना असं दिसून आलं की त्या मॅनेजमेंटला की ठराविक वर्षांमध्ये त्यांचा जो त्या लाईनचा नफा आहे, 125 अब्ज डॉलरमध्ये ते गेलेलं होतं.
1: अरे वा.
0: म्हणजे माझ्याच कामगारांना नोकरीवरनं न काढता जर मी कृत्रिम बुद्धिमत्तेचा व्यवस्थित उपयोग केला तरीही माझ्या लोकांच्या नोकऱ्या जात नाहीयेत आणि माझ्या कंपनीला नफाही दिसतो आहे. हे ह्याचं एक खूप चांगलं उदाहरण माझ्या ऐकिवात आलेलं आहे. याचीच एक दुसरी बाजू सांगू शकते की काही काही बाबतीमध्ये असं वाटतं की एआयने खूप आपलं जीवनच आता व्याप्त करून घेतलेलं आहे. काहीच दिवसांपूर्वी एक परदेशातली खूप मोठी चिप मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, त्यांच्या सीईओने हे जाहीरपणे सांगितलंय की मी माझ्या घरचा पत्ताच विसरलेलो आहे, कारण सगळंच इतकं ऑटोमेशन यांत्रिकीकरण झालेलं आहे की बटणं दाबल्यानंतर सगळं ऑटोमॅटिकली येतं आहे, त्याच्यामुळे माझ्या घरचा पत्ता काय लिहायचा हेच आता माझ्या लक्षात राहिलेलं नाहीये. हे खूप मोठं वक्तव्य आहे त्या कंपनीच्या मालकांकडून, कारण आपलं आयुष्य इथपर्यंत जाऊ शकतं ही त्याची एक चुणूक आहे, म्हणजे ती कुठेतरी सुरुवात झालेली आहे ऑलरेडी. तर म्हणून ह्या दोन एक गोष्टी मी दोन्ही बाजू इकडे मांडलेल्या आहेत.
1: आता एआय ही निर्मिती जी आहे प्रत्यक्ष हाताने केली जाणारी, म्हणजे मोटर कार तयार करणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची भांडी तयार करण्यापासून इक्विपमेंट तयार करण्यापर्यंत आहे, तिथंपर्यंत सुद्धा पोहोचेल असं वाटतं का?
0: जिकडे गाड्या बनवल्या जातात, पूर्वी तुम्हाला माहिती असेल की प्रोडक्शन लाईनवर लोक, कामगार लोक स्वतः गाड्या बनवायचे. काही कालांतरानंतर असेंब्ली लाईन आले
1: हो,
0: तर जे एक गाडी बनवण्यासाठी जर 15 लोक काम करत होते तर आता तिकडे 5च लोक काम करतायत. पण इतर जी जहा आहेत, एखाद वेळेस काही जर त्यांची सेवानिवृत्तीची वेळ आली असेल तर ते लोक सेवानिवृत्ती घेत होते, बाकीच्या लोकांना इतर नोकऱ्यांमध्ये किंवा इतर रोल्समध्ये ते लोक गुंतवून ठेवत होते. त्याच्यामुळे नोकऱ्या तर तिकडच्या गेलेल्या नाहीयेत, गाड्याही तयार होत आहेत. आज दिवसाला 100-100 गाड्या एका असेंब्ली लाईनवरनं निघतायत. तशाच पद्धतीने एआयचंही आहे की आहे काम कसं वापरता ह्याच्यावर सगळं ते अवलंबून आहे. त्याचा कुठपर्यंत लोक उपयोग करून घेतील हे प्रत्येक माणसाने आपापलं ठरवायचं आहे शेवटी, की मला ह्याची खरोखर गरज आहे का, त्याच्यामध्ये माझी बुद्धी मी कुठेतरी त्याच्यावर गंज चढून देत नाहीये ना, हे सर्वात महत्वाचं आहे. कारण बुद्धीला चलना ही मिळायलाच हवी, नाहीतर जसं त्या मालकांनी सांगितलं की मला माझा पत्ताच आठवत नाहीये आता, अशी वय माणसावर येऊ नये.
1: यासोबतच एआय म्हणजे केवळ एक सॉफ्टवेअर चालू आहे, कुठंतरी चालू आहे, कोणत्या तरी संगणकावर, महासंगणकावर चालू आहे इथपर्यंतच आपल्याला माहिती असते. परंतु तो महासंगणक चालवण्यामध्ये वापरली जाणारी ऊर्जा असेल आणि इतर तत्व जी असतील पंचमहाभूतातली, त्या दृष्टीनं पर्यावरणावरती एआयचा काय महत्वाचा इम्पॅक्ट तुम्हाला जाणवतो?
0: दुसरा महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे आणि ह्याकडे खूप गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे आणि काही कंपन्या बघतही आहेत. पण जे म्हणतात की रॅट रेस, सगळ्याच त्या प्रवाहामध्ये उतरलेल्या आहेत आणि सगळ्यांनाच धावायचं आहे. एआय साठी ज्या प्रोसेसिंगसाठी ज्या चिप्स लागतात त्या चिप्स इतकी ऊर्जा खेचतात आणि ते डेटा सेंटर्स इतके मोठे आहेत की प्रोसेसिंग स्पीड तुमचा किती फास्ट सतत चालू आहे तो, म्हणजे तुम्ही रात्री जरी बसला असलात काम करत तरी तो डेटा सर्व्हर कंटिन्युअसली चालू आहे मागे आणि इतकं त्याचा आउटपुट आहे, इतकं वीज खेचतोय, त्याच्यामुळे त्याला थंड करणं ही तितकंच आवश्यक आहे. त्याच्यामुळे तेवढेच कूलिंग सिस्टम्स, थंड करण्याची यंत्रणा त्याच्या आजूबाजूला असणार.

0: हे आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वीच दुष्काळ जाहीर झालेला आहे. जर पाणीच नसलं तर कूलिंग सिस्टम्स कसे येणार, वीज निर्मिती कशी होणार, मग तुमच्या डेटा सेंटर्सचं काय होणार आणि मग एआयचं काय होणार. त्याच्यामुळे हा विचारपूर्वक घेतला जाणारा निर्णय आहे की याच्याकडे खरंच आपण विचारपूर्वकच बघितलं पाहिजे की खरोखर मला एआयची रोज दैनंदिन जीवनामध्ये मी किती वापर करतोय किंवा करण्याची आवश्यकता खरोखर आहे का, त्याचं कार्बन फुटप्रिंट किती पडणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी विचार करणं आणि विचारपूर्वकच पुढे जाणं हे आवश्यक आहे.
1: आता हा माझा शेवटचा प्रश्न असा आहे मॅडम की आमचे जे कामगार आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतात, काही जण हॉटेलमध्ये काम करतात, तिथपासून ते इथं असणाऱ्या सर्वात उच्च शिक्षित हिंजेवाडीला असणाऱ्या सर्वात चांगल्या कंपन्यांमध्ये अधिक वरच्या स्तरावर पॉलिसी डिसिजन घेण्यापर्यंत काम करतात. अर्थात जो दुसऱ्याकडे नोकरी करतो आणि जो सरकारी क्षेत्रात नाही त्या सगळ्यांचं एकत्रित नाव आपण कामगार म्हणूनच घेतो. तर या विश्वाला त्यांच्या भावी पिढीच्या दृष्टीनं आपण जर एखादा सल्ला द्यायचा इतक्या वर्षांच्या अनुभवानं, तर त्या दृष्टीनं एआयचा त्यांच्या शिक्षणात त्यांनी वापर कसा करून घेतला पाहिजे, म्हणजे एआयचं शिक्षण घेऊन भविष्यात जॉब मिळतील या अर्थानं, किंवा आपले नेहमीचे तुम्ही जे मगाशी म्हटलात की श्रम प्रतिष्ठा असणारे काही वेगळी कौशल्य जाणीवपूर्वक अंगी बाणवून प्लस एआयची माहिती घेणं.
0: ह्याचं उत्तर मी एक उदाहरणाने देते. एक महाविद्यालयामध्ये शिकणारा मुलगा आहे, अनेक मुलं आहेत, त्यांना एक प्रोजेक्ट करायचा होता. काही वर्षांपूर्वी ज्यावेळा संगणकही नव्हते, इंटरनेटच नव्हता, त्यावेळेला मुलं काय करायची, 5-6 पुस्तकं एकत्रित घेऊन अभ्यास करून त्याचे नोट्स काढायचे, त्याप्रमाणे प्रोजेक्ट सबमिशन व्हायचं, कारण माहिती गोळा करण्यासाठी दुसरं काहीच नव्हतं. आजचं असं युग आहे की 4 लॅपटॉप्सवर 4 वेगवेगळे एआय टूल्स जर लावले, फक्त कमांड दिला की मला हे प्रोजेक्ट करून हवा आहे, 4 वेगवेगळ्या पद्धतीची किंवा समान उत्तरं मिळतात, ती काढून घ्यायची, त्याचं एक कोशिंबीर करायची आणि त्याचं उत्तर म्हणून लिहून टाकायचं. याच्यामध्ये शिकणं किंवा ज्ञान ग्रहण करणं आलं कुठे? तुम्ही फक्त माहिती गोळा केलेली आहे आणि ती पुढे पाठवलेली आहे सबमिशनसाठी, त्याच्यामध्ये ज्ञान ग्रहण करण्याचा विषयच नाहीये. तर पुढे तुम्हाला ते कौशल्य खरोखर आत्मसात होईल का हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे अभ्यास करणं हे तर अनिवार्य आहे, नीट अभ्यास करणं हे त्यातूनही अनिवार्य आहे, आणि कुठे एआयचा वापर करायचा आणि कुठे नाही हे पालकांनीही मुलांबरोबर बसून त्यांना ते समजावून सांगितलं पाहिजे की इथे करू शकतो, तरीही हा अभ्यास हा चालू ठेवलाच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला ज्ञान ग्रहण होणं शक्य नाही आणि मग तुम्ही वापरणार कसं पुढे ते, कारण कुठेतरी ते ग्रहण केलं तर ज्ञान वापरण्याचीही आवश्यकता आहे, नाहीतर मग नोकरीमध्ये गेल्यानंतर सांगणार काय, तिथे सारखे एआय कमांड्स देऊन तर चालणार नाहीये. तर हे विचारपूर्वक किंवा एक गांभीर्याने जर बघून त्याच्याकडे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जर बघितलं तर ती समस्या सोपी होऊ शकते.
1: आता महत्वाचं आपण सांगितलं की ज्ञानप्राप्ती ही ज्ञानाचं आकलन इथपर्यंत मर्यादित न ठेवता त्याचं उपयोजन जे आहे, ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज, तिथंपर्यंत जायला हवं. आणि दुसराही फार महत्वाचा भाग सांगितला की एआयच्या या क्रांतीला तोंड द्यायचं असेल तर प्रत्येकानं विचार करण्याची स्वतःची शक्ती शाबूत ठेवली पाहिजे. मिळालेल्या ज्ञानाचं ऍप्लिकेशन किंवा उपयोजन करण्याची ताकद आपल्यात अंगी बाणवली पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये एआयनं, आत्ता सुरुवातीला तो सॉफ्टवेअर क्षेत्रापुरता जरी इम्पॅक्ट दिसत असेल तरी तो देखील सर्व क्षेत्रात, अगदी तुम्ही फर्निचर विक्रीच्या क्षेत्रापर्यंत त्याचा बारकाईनं विचार केलेला आहे, त्या दृष्टीनं नक्की इम्पॅक्ट येतो आहे. त्याला तोंड देण्याची क्षमता आपल्या कामगार विश्वामध्ये लवकरच निर्माण होईल असं खात्री आहे. आज आपण आमच्याशी या विषयावर बोलायला आलात, अर्थात या ज्ञानाची व्यापकता लक्षात घेता एवढ्या कमी वेळात सगळंच बोलणं शक्य नाही, परंतु आजपासून जे विचार करतायत त्या सर्वांना आणि हे जे कार्यक्रम ऐकतात त्या सर्वांच्या मनामध्ये एआयच्या विषयी कुतूहल जे आहे त्याऐवजी अधिक माहिती घेणं आणि त्याचा आपल्या कामामध्ये अधिक चांगल्या रीतीनं आपले स्किल्स डेव्हलप करून कसा वापर करता येईल हे नक्की लक्षात येईल. अपर्णताई, आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. नमस्कार.
2: आताच आपण कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात

कृत्रिम बुद्धिमत्तेचा आपल्या या औद्योगिक विश्वावर काय परिणाम होणार आहे हे अधिकाधिक समजावून घेतलं पाहिजे, त्याचीच ही सुरुवात म्हणून आजची मुलाखत. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल पत्त्यावर किंवा फोन करून, पत्र पाठवून अथवा मेसेज करून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. पण तुमचे अभिप्राय मात्र आम्हाला जरूर कळवा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विक्रांत मंडपे यांना निरोप द्या. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळी घोषित तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदान नोंदणी शिबिरांचं आयोजन. 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय. देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण. सेन्सेक्स 1,000 अधिक अंकांनी घसरून 72,000 खाली. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण. आणि नैऋत्य मोसमी पावसाची संपूर्ण राज्यातून माघार. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्यांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळेल. त्यांना अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबात समाविष्ट करून कुटुंबातल्या सर्व सदस्यांची आधार जोडणी पूर्ण करून तात्काळ अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं आज जारी केले. रेशन कार्ड असलेल्या परंतु स्थलांतर केलेल्या कुटुंबांना जवळच्या रेशन दुकानातल्या ई पॉस यंत्राद्वारे अन्नधान्य द्यायचे आदेश सरकारनं दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरणामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज दिलं. त्यानंतर याप्रश्नी मुंबईत आझाद मैदानावर शेतकऱ्यांनी 5 ऑक्टोबरपासून सुरू केलेलं उपोषण मागे घेतलं. जातीपातीच्या भिंती दूर करून सर्व समाजांमधल्या विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्यभरात एकत्रित विद्यार्थी वसतिगृह उभारले जाणार आहेत. त्यासाठी योग्य जागा निश्चित करून येत्या 13 तारखेपर्यंत शासनाकडे प्रस्ताव पाठवावेत असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. विभागीय स्तरावर 1,000 तर जिल्हास्तरावर 500 विद्यार्थ्यांच्या क्षमतेची वसतिगृह उभारली जातील. वसतिगृहासाठी जागा निवडताना केवळ उपलब्ध शासकीय जागेचा विचार न करता विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये जा करणं सोपं व्हावं, सार्वजनिक वाहतूक उपलब्ध असावी, तसंच आरोग्य सुविधा, बाजारपेठ आणि इतर दैनंदिन गरजा सहज उपलब्ध होतील याचा विचार करावा. भविष्यातल्या विस्ताराचीही शक्यता लक्षात घ्यावी असं त्यांनी सांगितलं. एसआयआर दरम्यान प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोग येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरं आयोजित करणार आहे. याशिवाय 12 ऑक्टोबरपूर्वी मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि बीएलओकडेही अर्ज सादर करता येतील. याशिवाय voters.eci.gov.in या वेबसाईटवर किंवा ईसीआय नेट ॲपवरही मतदार अर्ज भरू शकतात. याशिवाय युवा मतदारांची मोठ्या संख्येनं नोंदणी व्हावी यासाठी राज्यातली सर्व महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये विशेष मतदार नोंदणी शिबिरं आयोजित केली आहेत. कर्करोगावरच्या अनुसूचित यादीत नसलेल्या सर्व औषधांवरच्या नफ्याची कमाल मर्यादा किरकोळ विक्री मूल्याच्या 30% इतके निश्चित करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सर्व प्रकारच्या औषधांचा यात समावेश आहे. पुढच्या महिन्यापासून लागू होण्याची शक्यता असलेल्या या निर्णयामुळे कर्करोगावरच्या 110 औषधांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. जीएसटीच्या अंतर्गत पात्र असलेल्या 90% करदात्या

0: त्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा मिळेल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली. जीएसटी परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयांविषयी माहिती देताना त्या नवी दिल्लीत बोलत होत्या. जीएसटीच्या अंतर्गत अधिकाऱ्यांना असलेले अटकेचे अधिकार काढून घ्यायला परिषदेनं आज मान्यता दिली. कुणालाही अटक करायची की दंड ठोठावायचा याचा निर्णय न्यायालय घेईल. तसंच यापूर्वीच्या 1 कोटीच्या मर्यादेऐवजी आता 5 कोटी रुपयांची कर चोरी झाल्याचं निदर्शनाला आलं तर खटला चालवला जाईल असंही त्या म्हणाल्या. जीएसटीच्या नोंदणीतले नेहमीचे बदल आपोआप मंजूर करण्याच्या प्रणालीलाही परिषदेनं मंजुरी दिली. याशिवाय आणखी काही सेवांवर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. 10,000 रुपयांपेक्षा कमी कर थकीत असेल तर त्या करदात्याला नोटीस पाठवली जाणार नाही, तसंच यापूर्वीच्या नोटीसा मागे घेतल्या जातील. महाराष्ट्रासह हरियाणा, कर्नाटक, केरळ, जम्मू काश्मीर, दिल्ली आणि मेघालयाचे मुख्यमंत्री, इतर राज्यांचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री या बैठकीला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रिझर्व्ह बँकेनं केलेली दरवाढ, कच्च्या तेलाचे वाढलेले दर यासारख्या कारणांमुळे आज देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1,045 अंकांनी घसरून 71,593 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 371 अंकांची घसरण नोंदवत 22,232 अंकांवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर आज 4.25% वधारून $104 प्रति बॅरलच्या वर गेले. येत्या 3 महिन्यात ठेवींवरचे व्याजदर वाढण्याची शक्यता स्टेट बँकेचे अध्यक्ष सी एस शेट्टी यांनी फेटाळून लावली आहे. रिझर्व्ह बँकेनं काल व्याजदरात 0.25% वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. सध्या बाजारपेठेत पुरेशी तरलता उपलब्ध असल्यानं व्याजदर वाढणार नसल्याचं ते म्हणाले. पण कर्जाची मागणी वाढत राहिली तर काही बँकांना व्याजदर वाढवावे लागतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे हृदयविकारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर पुण्याजवळ डोंजे इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. ऐकूया नाना पाटेकर यांच्या जीवन कार्याविषयी अधिक माहिती.
1: नाना पाटेकर यांचं मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी कोकणात मुरुड इथे झाला. लहान वयातच घरची जबाबदारी पडल्यानं विविध प्रकारची कामं करणारे नाना पाटेकर उत्तम चित्रकारही होते. पोलिसांकरता फरार आरोपींची चित्र काढण्याचं काम त्यांनी केलं. मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. नाना यांनी आपली अभिनय कारकीर्द मराठी रंगभूमीवर हमीदाबाईची कोठी या नाटकातून सुरू केली. जयवंत दळवी यांच्या पुरुष या नाटकातला त्यांचा खलनायक गाजला. थंड सुरातली त्यांची संवाद फेक त्या व्यक्तिरेखेविषयी चीड निर्माण करीत असे. सिंहासन, भालू, राघू मैना, सावित्री, माफीचा साक्षीदार, पक पक पकाक, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, द रियल हिरो, आपला माणूस हे त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट. विवा शिरवाडकरांनी लिहिलेल्या नटसम्राट मधली मध्यवर्ती भूमिका नाना पाटेकर यांनी पडद्यावर साकारली. त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
2: To be or not to be, that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं या देहाच लखतर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसा मृत्यूच्या काळ्या चारडोहामध्ये. विधात्या, तू इतका कठोर का झाला? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस.
1: मराठमोळ्या पार्श्वभूमीच्या या कलाकाराने मराठी ठसा बॉलिवूडवर उमटवला. 1978 आलेल्या गमन या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोडासा रुमानी हो जाय, राजू बन गए जेंटलमन, तिरंगा, क्रांतिवीर, यशवंत, अग्निसाक्षी, परिंदा, खामोशी, वेलकम, अब तक 56 अशा गाजलेल्या चित्रपटांमधून विविध रंगी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं. प्रहार या चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर

0: केळकर यांनी केलं होतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मुख्य अभिनेता असे विविध श्रेणीतले फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. केंद्र सरकारने त्यांना 2013 पद्मश्री देऊन गौरवलं होतं. रुपेरी पडद्याबाहेरही त्यांचं व्यक्तिमत्व परखड, क्रियाशील आणि प्रेरक राहिलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. 1999 कारगिल युद्धाच्या काळात आपली अभिनय कारकीर्द काही काळासाठी बाजूला ठेवून ते 2 सैनिकांसोबत राहिले होते.
1: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णू देववर्मा यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. नाना पाटेकर यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा अभिनय आणि संवेदनशीलतेचा चेहरा काळाच्या पडद्याआड गेल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
2: एक सिद्धहस्त कलावंत आणि त्याही पेक्षा उत्तम माणूस, मार्गदर्शक, समाजसेवक जेवढी बिरुद आपण त्यांना देऊ तेवढी कमी आहे. यांचं निघून जाणं ही एक प्रचंड मोठी क्षती आहे.
1: यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडाच्या साहित्यिक ॲनी कार्सन यांना जाहीर झाला आहे. ॲनी कार्सन या अभिजात ग्रीक साहित्याच्या अभ्यासक आणि अनुवादक आहेत. आधुनिक आणि साहित्याच्या पारंपरिक प्रकारांच्या सीमा ओलांडणाऱ्या लेखनशैलींशी ग्रीक पौराणिक कथांची सांगड घालणाऱ्या साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे. त्यांची ऑटोग्राफी ऑफ रीड ही कथाकाव्य स्वरूपातली कादंबरी विशेष गाजली. इरॉस द बिटर स्वीट हा प्रदीर्घ निबंध, ब्युटी ऑफ द हजबंड, नॉक्स इफ नॉट विंटर या त्यांच्या साहित्यकृतीही प्रसिद्ध आहेत. 12 लाख अमेरिकी डॉलर्सचा हा पुरस्कार आहे. अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या सचिन वाझे याच्या जामिनाला दिलेली हंगामी स्थगिती कायम ठेवण्याचा निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयानं दिला. नैऋत्य मोसमी पावसानं मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्यातून आज माघार घेतली. मुंबईसह राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून पावसानं 5 ऑक्टोबरलाच माघार घेतली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळी घोषित तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन. 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय. देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1000 अधिक अंकांनी घसरून 72000 खाली. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण आणि नैऋत्य मोसमी पावसाची संपूर्ण राज्यातून माघार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
3: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: नमस्ते छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.
2: गप्पा, अरे पण आपण कोण आहोत हे तर आधी सांगायला हवं ना.
3: अरे हो, विसरलोस बर का. आम्ही आहोत संस्कृती स्कूल उंड्रीचे विद्यार्थी.
1: जरूर ऐका गंमत जम्मत कार्यक्रम रविवारी अर्थात 11 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते सुमित श्रीबाद.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, काही कलाकार पडद्यावर भूमिका साकारतात, काही कलाकार भूमिका जगतात आणि काही कलाकार असे असतात की भूमिका संपते, चित्रपट संपतो, पडदा पडतो, पण त्या कलाकाराचा आवाज, त्याचा चेहरा आणि त्यानं साकारलेलं पात्र प्रेक्षकांच्या मनात कायमच घर करून राहतं. नाना पाटेकर हे अशाच मोजक्या कलाकारांपैकी एक. त्यांच्या आवाजातली धार, संवाद फेकीतला राग, डोळ्यातली अस्वस्थता आणि अभिनयातली सहजता, या सगळ्यांमुळे नाना पाटेकर हे केवळ अभिनेते राहिले नाहीत तर भारतीय चित्रपटसृष्टीतलं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व बनले. आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांनी साकारलेल्या भूमिका, त्यांचं सामाजिक कार्य आपल्या स्मरणात कायम राहणार आहे. कलाकारापासून ते समाजातल्या वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या संवेदनशील माणसानं उमटवलेल्या ठशांचा वेध आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण घेणार आहोत. श्रोते हो, विश्वनाथ पाटेकर हे नानांचं मूळ नाव. 1 जानेवारी 1951 रोजी रायगड जिल्ह्यातल्या मुरुड जंजिरा इथं जन्मलेल्या नानांनी अत्यंत सामान्य परिस्थितीतून आपला प्रवास सुरू केला. नानांना लहानपणापासूनच अभिनयाची आणि चित्रकलेची आवड होती. त्यांनी सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिक्षण घेतलं. पुढे रंगभूमीशीही ते जोडले गेले आणि नाटकांमधून अभिनयाची शिस्त, संवाद फेक आणि व्यक्तिरेखा साकारण्याची ताकद त्यांनी विकसित केली. जयवंत दळवी यांच्या पुरुष या नाटकानं त्यांच्या रंगभूमीवरच्या कारकिर्दीत महत्वाचं स्थान मिळवलं. या अनुभवामुळेच पुढे चित्रपटातल्या त्यांच्या अभिनयाला एक वेगळी धार मिळाली. नानांच्या अभिनय क्षेत्रातल्या वेगळ्या पैलूंची अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर.
1: नाना पाटेकर म्हटलं की डोळ्यासमोर सर्वात प्रथम जी प्रतिमा उभी राहते ती बहुआयामी, अष्टपैलू, मेहनती, रोखठोक आणि त्याच वेळेला सहृदयी असणारं असे व्यक्तिमत्व. नाना पूर्वी नेहमी असं म्हणायचे की त्यांचं लहानपण ज्या पद्धतीने झालं, म्हणजे रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील त्यांचा जन्म, पण त्यांना जो एक आपल्या दिसण्याबद्दलच एक न्यूनगंड होता की आपण दिसायला कसे आहोत किंवा असे कसे, या न्यूनगंडातून आपण जगतोय असं त्यांना कुठेतरी वाटायचं. परंतु त्यांचं दिसणं त्यांच्या अभिनय शैलीवर कुठेही मात करणारं असं ठरलं नाही, उलट त्यांचं जे दिसणं होतं ते त्यांच्या अभिनयाला पूरक ठरलं असं म्हणता येईल. म्हणजे त्यांनी आपल्या विविध प्रकारच्या भूमिकातून नाना पाटेकर हे नाव, हे व्यक्तिमत्व एस्टॅब्लिश केलं. म्हणजे आज जेव्हा ही आपल्या समोर बातमी आली त्यावेळेला मराठी सांस्कृतिक क्षेत्राला मोठा धक्काच बसला असं म्हणता येईल. आणि तो धक्का असा आहे की जे जगभरामध्ये जिथे जिथे मराठी माणूस पोहोचला आहे तिथे तिथे ही तो आज ह्या बातमीने हवालदिल झाला असेल, दुःखी झाला असेल, त्याला गहिवरून आलं असेल. कारण नाना पाटेकर हे व्यक्तिमत्व अतिशय अफाट असंच होतं. म्हणजे रंगभूमीवरचा त्यांचा वावर आणि चित्रपट माध्यमाचं जे विजन समजून घेऊन त्यांनी केलेलं काम, ही दोन भिन्न माध्यमे आहेत आणि त्या दोन्ही भिन्न माध्यमाची जातकोळी, त्यांची वैशिष्ट्य, त्यांचा फोकस हा विचारात घेऊन त्यांनी काम केलं हे आवर्जून सांगायला पाहिजे. कारण रंगभूमीवरनं आपला थेट प्रेक्षकांशी असणारा संबंध अथवा संवाद आणि चित्रपट माध्यमात तुकड्या तुकड्याने काम करावं लागतं अशी भूमिका, आणि रंगभूमीमध्ये लेखकांनी जे नाट्य लिहिलेलं आहे ते आपल्या व्यक्तिरेखेतून जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं आणि 3 तास प्रेक्षकांना त्याच्यामध्ये

0: गुंतून ठेवणं आणि चित्रपटाच्या बाबतीत पटकथा लेखकाचं म्हणणं, संवाद लेखकाचं सांगणं आणि दिग्दर्शकाचं असलेलं विजन, ह्या सगळ्याचा त्रिवेणी संगम आपल्या अभिनयातून झाला पाहिजे. यासाठी नाना पाटेकर हे कायम प्रयत्नशील राहिले, प्रयोगशील राहिले आणि यशस्वी ठरले. म्हणजे माध्यमाची ताकद, माध्यमाची वैशिष्ट्य, माध्यमाची भाषा ही आत्मसात करून एखादा कलाकार घडला पाहिजे, याकडे त्यांचा कटाक्ष होता हे त्यांच्या भूमिकेतून आपल्याला दिसून येईल.
1: श्रोते हो, 1978 मध्ये गमन या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. मात्र सुरुवातीची काही वर्ष त्यांना मोठी ओळख मिळवून देणारी ठरली नाहीत. 1980 दशकाच्या उत्तरार्धात नानांच्या कारकिर्दीला वेगळी दिशा मिळाली. अंकुश, परिंदा, सलाम बॉम्बे यांसारख्या चित्रपटांमधून त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या लक्षात राहू लागला. त्यांच्या आवाजातली कठोरता, चेहऱ्यावरची निर्विकारता आणि वागण्यातला धोकादायक शांतपणा, अभिनयातल्या या कौशल्यांनी नानांनी त्यांच्या पात्रांना एक वेगळीच उंची दिली. प्रहार, तिरंगा, अग्निसाक्षी, क्रांतीवीर हे सिनेमे याचीच उदाहरणं. नानांनी प्रहार द फायनल अटॅक या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं, तसंच लेखन आणि अभिनयाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. याबाबत अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर.
0: नेहमी नाना पाटेकर म्हटल्यानंतर मेहुल कुमार दिग्दर्शित क्रांतीवीर, तिरंगा अशा चित्रपटांचा उल्लेख होतो, किंवा खुद्द नाना पाटेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रहार चित्रपटाचाही आपण नेहमी आवर्जून उल्लेख करतो. ह्या प्रकारच्या चित्रपट, प्रहार चित्रपट हा वेगळ्या पठडीतील होता, परंतु तिरंगा आणि क्रांतीवीर हे देशभक्तीवरचे हिंदी चित्रपटातील मसाला कल्चर ज्याला म्हणतो त्या पठडीतले होते. परंतु नाना पाटेकर यांनी त्याच्यातील आपल्या आक्रमक व्यक्तिरेखातून त्या चित्रपटानं एक वेगळी प्रतिष्ठा, वेगळी उंची प्राप्त करून दिली. आणि या दोन्ही चित्रपटातील त्यांची जी संवाद फेक होती, त्यांचा जो आवाज होता तो जनसामान्यांपर्यंत पोहोचला. म्हणजे नाना पाटेकर हे वेगळ्या भाषेत सांगायचं तर त्या काळातील एक पडदा चित्रपटगृहातील प्रेक्षकांपर्यंत आपण कसे जोडले जावं, आणि त्यासाठी त्यांनी क्रांतीवीर, तिरंगा, प्रहार अशा चित्रपटातून त्यांनी काम केलेलं दिसतं.
1: श्रोते हो, नानांना केवळ गंभीर भूमिका करणारा अभिनेता समजणं ही देखील एक मोठी चूक ठरेल. 2007 आलेल्या वेलकम चित्रपटातल्या उदय शेट्टी या व्यक्तिरेखेतून नानांनी विनोदाची टायमिंग उत्तम साधली. विवा शिरवाडकरांच्या अजरावर नाटकावर आधारित नटसम्राट चित्रपटात नानांनी गणपतराव बेलवलकर ही व्यक्तिरेखा साकारली. रंगभूमीवर आयुष्य घालवलेल्या एका महान अभिनेत्याला वृद्धापकाळात स्वतःच्या माणसांकडून मिळालेली उपेक्षा आणि तरीही कलाकार म्हणून जगण्याची तगमग नानांनी या भूमिकेतून साकारलीच नाही तर अक्षरशः जगली. नानांच्या या वेगळ्या भूमिकेबाबत अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर.
0: नाना पाटेकर यांची जी जबरदस्त रेंज आहे ती आपण जर बघायला गेलं तर एका ठिकाणी ते संजय लीला बन्सली दिग्दर्शित खामोशी द म्युझिकल याच्यामध्ये संवाद रहित भूमिका त्यांनी साकारली. तेच नाना पाटेकर आपल्याला राजू बन गया जंटलमन अजिज मेहताच्या सिनेमामध्ये अगदी वेगळ्या रूपामध्ये दिसले. तेच नाना पाटेकर आपल्याला अमोल पालेकर यांचा थोडासा रुमानी हो जाए या चित्रपटामध्ये पुन्हा एक वेगळ्या रूपामध्ये भेटले. म्हणजे आणि नंतरच्या काळामध्ये बघितलं तर अनिस बजमीच्या वेलकम बॅक मध्ये ते कॉमेडी भूमिकेमध्ये दिसले. म्हणजे हिंदी चित्रपटाचा त्यांचा जो पट आहे तो एका बाजूला गंभीरपणे आणि दुसऱ्या बाजूला विनोदी भूमिका सुद्धा आहे. आणि तेच जर आपण मराठी चित्रपटाच्या बाबतीत जर बघायला गेलं तर माफीचा साक्षीदार मधले नाना पाटेकर वेगळे, भालू चित्रपटातले वेगळे, सियासन मध्ये त्यांची भूमिका भले छोटी असेल पण त्यातले वेगळे, आणि नटसम्राट म्हणून त्यांनी जो भूमिका साकारली ते नाना पाटेकर पुन्हा आपल्याला एका वेगळ्या पठडीतले दिसतात. म्हणजे नाना पाटेकर यांची भूमिकेतली व्यक्तिरेखेची विविधता, एक नाना पाटेकर आणि अनेक रूप, अनेक व्यक्तिमत्व, अनेक चेहरे, म्हणजे रुपेरी पडद्यावरचे, रंगभूमीवरचे, असं त्यांच्याबद्दल आपण आदराने बोलू शकतो असं आहे.
1: श्रोते हो, नाना पाटेकर यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक महत्वाचा पैलू होता, तो म्हणजे सामाजिक बांधिलकी. राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकरी आणि ग्रामीण समाजाच्या प्रश्नांशी ते जोडले गेले. अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या सहकार्यानं 2015 त्यांनी नाम फाउंडेशनची स्थापना केली. जलसंधारण, पाणी व्यवस्थापन, गावांचा विकास आणि गरजू कुटुंबांना मदत अशा विविध माध्यमातून या संस्थेनं काम केलं. त्यांच्या या कार्याबद्दल अधिक माहिती देत आहेत नाम फाउंडेशनचे विश्वस्त डॉक्टर उदय निरगुडकर.
2: महाराष्ट्रात मागच्या मोठ्या दुष्काळाच्या वेळेला मराठी न्यूज चॅनलचा संपादक म्हणून मी दुष्काळाच्या काही स्टोरीज केल्या होत्या आणि त्या सुमारास नाम फाउंडेशनची स्थापना होत होती. त्या स्टोरीजचा प्रभाव आपल्याला खूप पडल्याचं त्यांनी मला पुढे वारंवार सांगितलं होतं. आणि त्या ज्या स्टोरीज केल्या होत्या त्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या, युवा महिलांना तरी खूप मोठ्या प्रमाणावर मदत देखील केली. आमची आधी ओळख होती

0: चॅनलवरती अनेकदा आलेले आहेत, विशेष प्रेम होतं. अनेकदा कार्यक्रम आवडल्यानंतर ते जरूर संपर्क करायचे. आणि मग त्यांनी नाम फाउंडेशनचा ट्रस्टी होण्यासाठी मला आमंत्रित केलं आणि त्यावेळेला नाना पाटेकर यांचं एक वेगळं रूप मला पाहायला मिळालं. हा माणूस मूलतः शेतकरी होता असं मला वाटतं. अभिनयाची शेती हा एक भाग आहे, प्रत्यक्ष कार्याची शेती तिकडे त्या शेतीत करणं आणि त्याहीपेक्षा माणसांची शेती. आणि नाम फाउंडेशनचं पहिलं कार्य होतं ते विधवांना मदत या स्वरूपाचं होतं. मग ती पहिले आर्थिक मदत होती, त्यानंतर त्यांच्या रोजगाराच्या संधी निर्माण करणे, त्यांना रोजगाराची साधनं निर्माण करणे हे काम त्यात झालं. आणि मग त्यात खूप मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं सुरू झाली. आणि त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसहभाग, त्या जनसहभाग अशी एक मोठी मुव्हमेंट तयार झाली. आणि कमी तिकडे आम्ही या तत्वावर ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ पडतोय, पावसाची कमी आहे, पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात, विदर्भात, महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यात जिथे इथे दुष्काळ होता तिथे तिथे नाम फाउंडेशनची नाममुद्रा म्हटल्याचं आपल्याला दिसेल. आणि मदत करतानाच एक सूत्र असं होतं की ज्याची गरज अधिक तीव्र त्याला मदत करायची. आणि कामामधली पारदर्शकता विलक्षण होती, प्रत्येक गोष्ट ही बिल देऊन झाली पाहिजे, कोणत्या प्रकारचे कॅश ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये होणार नाही, जे काही व्यवहार असतील ते सगळे लेखा परीक्षण करण्या योग्य असे व्यवहार असतील. आणि संचालक मंडळ अथवा इतर कुणीही त्यातून अक्षरशः चहाचा कप ट्रॅव्हलिंग वगैरे सुद्धा सोडून द्या, चहाचा कप सुद्धा घेतलेला नाही, तो सुद्धा बाहेरून यायचा ही परिस्थिती होती. आणि ती मूल्य त्यांनी इन्कल्टिकेट केलेली माणसंच त्यांच्या आजूबाजूला गोळा झाली. आणि माझं भाग्य त्यांनी मला त्या कामाकरता निवडलं. आणि मग गेले काही वर्ष अक्षरशः खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही कामं उभी करणारी एक टीम नाना पाटेकरांनी कशी उभी केली, ते सगळा प्रवास मी अतिशय जवळून अनुभवलाय. दर महिन्याच्या बोर्ड मिटिंग, त्या बोर्ड मिटिंगच्या आधी त्याचा अजेंडा यायचा, त्या अजेंड्यावर आम्ही अभ्यास करून आलं पाहिजे असा त्यांचा आग्रह कटाक्ष असतो. कारण त्या संदर्भात मग ते प्रश्नही विचारायचे की अभ्यास काय झालाय तुमचा, आणि कुठली नवीन सूचना असेल तर त्याचं पहिल्यांदा स्वागत केलं जायचं. प्रत्येकाला विचारून मग अंतिम निर्णय नाना पाटेकर घ्यायचे. एखाद्या गोष्टीला जर आपण विरोध दर्शवला शांतपणे ऐकून घ्यायची मृत्यू. कुठेही मला असं कधी आढळलं नाही की विरोधी मत नोंदवलंय म्हणून त्याची हेटाळणी केली गेली असं कधी दिसलं नाही. फक्त कामाची इतकी व्याप्ती वाढली, नामचं नाव खूप झालं. अनेक लोकांनी तुम्हाला सांगतो जे अतिशय वृद्ध होते, ज्यांना कोणी पुढे मुलबाळ नव्हतं, अशांनी आपली प्रॉपर्टी नाना पाटेकरांच्या शब्दाखातर दान केलेली आहे आणि त्यांनी त्यांची घरं दान केली आहे. दिल्लीमध्ये ऑफिस उघडायचा जेव्हा प्रश्न आला ते अशाच प्रकारे आपल्याला कोणाचं तरी राहतं घर वगैरे अशा गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात मिळाल्या. कॉर्पोरेट सीएसआर खूप मोठ्या प्रमाणात आले. त्यामुळे नाम फाउंडेशनची विश्वासार्हता नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांची विश्वासार्हता असल्यामुळे कुठेही नाम फाउंडेशनला पैशाची कमी कधी कमी झालेली नाही. आणि पार जम्मू काश्मीरमध्ये शाळा बांधण्यापासून मिल्ट्रीच्या खांद्याला खांदा लावून अनेक गोष्टी करण्यापर्यंत किंवा सीमेवर अनेक एनजीओ होत्या, जशी असीम फाउंडेशन वगैरे आहे, अशा अनेक संस्थानात आणि त्यांची कामं मोठ्या प्रमाणात तिकडे झाली. हे सगळं श्रेय नाना पाटेकर यांच्या नेतृत्वाचं आहे. त्यामुळे आज मराठी नाट्य चित्रपट सृष्टीचं जेवढं नुकसान झालंय, मराठी माणसाचं नुकसान झालंय, त्याच्या समाजसेवेच्या पांगणातला एक नंदादीप आज विजला अशी भावना आहे.
1: श्रोते हो, नानांच्या अभिनयाचा गौरव केवळ टाळ्यांनी झाला नाही, पुरस्कारांनीही त्यांच्या कलेला सलाम केला. परिंदा, क्रांतीवीर आणि अग्निसाक्षी या तीन चित्रपटांसाठी 3 राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले. त्यात क्रांतीवीरसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांचा गौरव झाला. त्यानंतर पद्मश्रीसारखा देशाचा प्रतिष्ठेचा नागरी सन्मानही त्यांना मिळाला. पडद्यावरची भूमिका संपते, प्रयोग संपतो, टाळ्यांचा कडकडाट थांबतो, पण एखाद्या कलाकाराकडून आपल्या कामातून प्रेक्षकांच्या मनावर उमटवून गेलेला ठसा मात्र कायम राहतो. नाना पाटेकर यांचा हाच ठसा पुढच्या अनेक पिढ्यांसाठी त्यांच्या कलेची आणि व्यक्तिमत्वाची ओळख ठरेल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन रश्मी पाटकर.

श्रोते हो, ज्येष्ठ नाट्य सिने अभिनेते नाना पाटेकर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली आज रात्री 8:15 प्रसारित होणार आहे.

0: हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं,
2: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
3: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
4: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
5: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
4: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
5: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
4: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
6: नमस्कार श्रोते हो, श्रोते हो, आपण सध्या बघतोय की आपल्याकडे हवामानामध्ये होणारा अनपेक्षित बदल आहे, नैसर्गिक आपत्ती आहे, रोगराई आहे, त्याचप्रमाणे जनावरांना विषबाधा होत असते, सर्पदंश होत असतो, गंभीर असे अपघात त्यांना होत असतात, विविध संसर्गजन्य साथीचे आजार म्हणजेच घटसर्प, लंपी स्किन आजार यासारखे आजार त्यांना होत असतात। हे सगळं होत असताना आपल्या जनावरांचं नुकसान तर होतच असतं, त्याचबरोबरीने पशुपालकांचं सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणात होत असतं। आणि मग अशा वेळेला त्यांना आपण एक आधार देणं किंवा आपल्या जनावरांची काळजी घेणं आणि त्यातून दुग्ध व्यवसाय आहे हा कसा चांगल्या प्रकारे होईल आणि नक्कीच यातून त्यांना उत्पन्नाचा स्रोत सुद्धा चांगल्या प्रकारे निर्माण होईल या सगळ्या गोष्टींची गरज असते। तर आता या सगळ्या नैसर्गिक आपत्तीचा विचार केला तर बरेचदा विविध अडचणींचा सामना करावा लागत असतो, त्यांना थोडं आधार मिळावा यासाठी काही गोष्टींची गरज असते। तर यात प्रामुख्यानं राष्ट्रीय पशुधन अभियान जे आहे तर या अंतर्गत पशुधन विमा योजना ही राबवली जाते। तर ही पशुधन विमा योजना नेमकी काय आहे, त्यांना संरक्षण कसं मिळतं, काय काय त्याची प्रक्रिया आहे या सगळ्याविषयी आपण जाणून घेणार आहोत। ही सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर अजित हिरवे सरांना। हिरवे सर हे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय उपायुक्त ठाणे कार्यालय इथे कार्यरत आहेत। सर नमस्कार।
7: नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि बहिणींनो।
6: सर आता आपण या अभियानाबद्दल बोलणार आहोत तर सुरुवातीलाच असं सांगा की राष्ट्रीय पशुधन अभियान हे काय आहे नेमकं?
7: राष्ट्रीय पशुधन अभियान ही केंद्र शासन पुरस्कृत एक योजना आहे।
6: बरं।
7: आणि या योजनेचा एक घटक आहे पशुधन विमा योजना। पशुधन विमा योजनेमध्ये जे दुधाळ जनावर आहेत विशेषतः दुधाळ गाई, दुधाळ म्हशी आणि शेळ्या, मेंढ्या या जनावरांचा विमा काढणार आहोत।
6: अच्छा।
7: आणि विमा हा 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा हा ऐच्छिक असेल शेतकऱ्यावर। त्याच्यासाठी विम्याचा जो काय खर्च येणार आहे याच्यामध्ये शेतकऱ्याला केवळ 15% रक्कम त्याचा हिस्सा म्हणून भरायची आहे।
6: सर आता तुम्ही हे सांगितलं एवढा एवढा अनुदान मिळतं, पण आता हे जे विम्याचं हप्त्याचं जे प्रमाण आहे किंवा एखादं उदाहरण द्यायचं असेल तर तुम्ही काय सांगाल?
7: अगदी सोपं उदाहरण म्हणजे एका दुधाळ गाईचा जर विमा काढायचा असेल तर तिचं साधारण आपण 3,000 प्रति लिटर अशी तिची किंमत ठरवतो, ज्याशिवाय आपण मार्केटमध्ये सध्या तिची काय प्रचलित किंमत आहे ही पण धरून तिची किंमत ठरवतो। दुधाळ गाईची जास्तीत जास्त 70,000, दुधाळ म्हशीची जास्तीत जास्त 80,000 आणि एका शेळीची किंवा मेंढीची जास्तीत जास्त 7,000 अशी किंमत ठरली जाऊ शकते। किंमत ठरवताना विमा प्रतिनिधी, शेतकरी आणि पशुवैद्यक या तिघांचं साधारण एकमताने ती ठरवली जाते।
6: बरोबर।
7: 100 रुपये जर गाईची किंमत आपण धरली तर 100 रुपयामध्ये 1 वर्षाचा विमा काढण्यासाठी 4.3 म्हणजे 4.30 रुपये इतका खर्च येतो। याच्यामध्ये पशुपालकाचा हिस्सा फक्त 65 पैसे आहे।
6: बरं।
7: आणि 3.66 रुपये 100 रुपये त्या गाईची किंमत असेल तर तिचा विमा काढण्यासाठी 1 वर्षासाठी फक्त 65 पैसे शेतकऱ्याला भरायला लागतात। 2 वर्षाचा विमा काढायचा असेल तर 7.5% हा विम्याचा दर आहे। 3 वर्षाचा विमा काढायचा असेल तर 10.5% हा विम्याचा दर आहे। म्हणजे जर 7,000 जर शेळी असेल तर तिचा 3 वर्षाचा विमा काढायचा असेल 10.5% आणि जी काही रक्कम होते ती फक्त 110 रुपयामध्ये 7,000 शेळीचा 3 वर्षासाठी विमा निघेल। जर ती गाय 70,000 असेल तर तिचा विमा जर काढायचा असेल तर एकूण हप्ता 7,350 येतो, परंतु शेतकऱ्याला केवळ 1,103 रुपये एवढाच हिस्सा भरायचा आहे। 6,248 3 वर्षाचा विमा काढण्यासाठी त्या गाईचा शासन अनुदान देतं। ही जर दुपटी म्हैस असेल आणि तिची जर किंमत 80,000 असेल तर 3 वर्षाचा विमा काढण्यासाठी 10.5% हा दर आहे।
6: बरं।
7: आणि एकूण हप्ता हा साधारण 8,400 येतो, 1260 रुपये फक्त शेतकऱ्याला 3 वर्षाच्या विम्यासाठी त्याला हप्ता भरायचा आहे. ही जी रक्कम आहे ही तर 15% शेतकऱ्याला भरायची आहे.
6: बरोबर.
7: त्यामुळे मी सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना विनंती करतो की या योजनेचा त्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
6: नक्कीच. म्हणजे हे असं सगळं गणित आहे याचं. तर आता सर, एका कुटुंबातील किती पशुधनाचा आपण विमा करू शकतो
7: सद्यस्थितीमध्ये एका कुटुंबात? कुटुंब म्हणजे एका चुलीवर स्वयंपाक करून जेवण करणारा समुदाय अशी डेफिनेशन आहे. एका कुटुंबातल्या जास्तीत 10 कॅटल युनिट म्हणजे 10 दुधाळ गायी किंवा 10 दुधाळ म्हशी किंवा 10 दुधाळ जनावरांचा विमा आपण काढू शकतो. आणि जर त्याच्याकडे शेळ्या किंवा मेंढ्या असतील तर सद्यस्थितीत त्याच्या 10 शेळ्या किंवा 10 मेंढ्यांचा विमा काढू शकतो.
6: अच्छा.
7: जे 10 दुधाळ जनावरांचा यामध्ये मोठा शेतकरी असेल आणि त्याच्याकडे जास्ती जनावर असेल तर उर्वरित जनावरांचा पण विमा काढता येतो. परंतु त्याला जी रक्कम होणार आहे 10 जनावरांच्या वरची जी रक्कम होणार आहे ती त्याला स्वतः भरावी लागेल.
6: बरोबर. आता सर, म्हणजे हा विमा जर काढायचा असेल तर यासाठी काय मग पात्रता असणं गरजेचं असतं?
7: सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला तर अर्जदार हा स्वतः त्या पशुधनाचा मालक असायला पाहिजे, पशुपालक असायला पाहिजे. जे गाय असेल, म्हैस असेल किंवा बकरी आहे, शेळी आहे, मेंढी असेल, त्यांच्या कानामध्ये एक नॅशनल डिजिटल लाईफ स्टॉक मिशन म्हणून आपला प्रोग्राम चालू आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक जनावरांच्या कानामध्ये एक आपण युनिक आयडेंटिफिकेशन टॅग लावलेला आहे, बिल्ला लावलेला आहे 12 आकडी. हा बिल्ला त्या जनावरांच्या कानामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी जेव्हा त्याच्या ऑनलाईन जेव्हा इच्छुक म्हणून नोंदणी करेल त्याच्यानंतर विमा प्रतिनिधी जेव्हा त्यांना संपर्क करेल तेव्हा नजीकचा जो पशुवैद्यक आहे त्या पशुवैद्यकाने आरोग्य दाखला देणं आवश्यक आहे. तो जनावर सुदृढ आहे.
6: बरोबर.
7: काय जी परिगणना होईल त्या जनावराचं जे बाजार किंमत ठरली जाईल त्याच्यावर जो विमा हप्ता ठरला जाईल, 1 वर्षासाठी असेल, 2 किंवा 3 वर्षासाठी, शेतकरीचा हिस्सा आहे तो त्या शेतकऱ्याला भरणं गरजेचं आहे. आणि त्या जनावराचा पूर्वी कुठच्या अन्य योजनेमध्ये विमा असता कामा नाही.
6: अच्छा.
7: प्रमुख अटी आहेत.
6: बरोबर. आता सर, यासाठी मग विमा कंपनीचं जे पोर्टल आहे तर ते कसं वापरायचं आणि अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रामुख्यानं कशी आहे? मग
7: मी सर्व शेतकरी बंधूंना आणि भगिनींना सांगू इच्छितो की त्यांनी जो नजीकचा पशुवैद्यक दवाखाना आहे तेथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याशी त्यांनी संपर्क साधावा.
6: बरोबर.
7: पशुधनाची सर्वप्रथम नोंदणी करून घ्या, तपासणी करून घ्या. त्यांना त्यांचा जो प्रस्ताव करायचा आहे, त्या इच्छुक आहेत, हा त्यांना ऑनलाईन करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करताना त्यांच्याकडे अँड्रॉइड फोन असणं आवश्यक आहे.
6: बरोबर.
7: अँड्रॉइड फोन आहे आणि त्या अँड्रॉइड फोनवर ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीनी एक ऍप तयार केलेला आहे.
6: अच्छा.
7: जे अत्यंत फ्रेंडली ऍप आहे, वापरण्यास अत्यंत सोपं असं ऍप आहे.
6: बरोबर.

0: त्या ॲपचं नाव आहे सारस, SARUS, सारस
1: बर.
0: ॲप्लिकेशन. तर अँड्रॉइड ॲपमध्ये पशुपालकांनी पहिल्यांदी प्ले स्टोअरला जायचं, त्याच्यानंतर ते जे सारस ॲप्लिकेशन आहे ते सर्च करायचं, शोधायचं. ते आल्यानंतर डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं.
1: बरोबर.
0: इन्स्टॉल केल्यानंतर ना ते ॲप वेगवेगळ्या मान्यता मागतं.
1: अच्छा.
0: सर्वात प्रथम ते मान्यता मागेल की तुमचं लोकेशन काय, तुम्ही कुठे आहात,
1: बरोबर,
0: तुमचं ठिकाण, लॅटिट्यूड लॉन्गिट्यूड ते मागेल, त्याला मान्यता द्यायची, अप्रूव्हल द्यायचं. त्याच्यानंतर तो ॲप विचारेल आम्ही या ॲपवर फोटो आणि व्हिडिओ काढू शकतो का, त्याला पण मान्यता द्यायची. त्याच्यानंतर ते ॲप विचारेल की आम्ही तुम्हाला ह्याच्यावर सूचना, संदेश पाठवू का, नोटिफिकेशन पाठवू का, त्याला सुद्धा तीन मान्यता द्या. ह्या तीन मान्यता दिल्यानंतर एक इंटरफेस ओपन होईल. त्याच्यामध्ये इंटरमिडिएटरी म्हणजे मध्यस्थ, शेतकरी म्हणजे फार्मर, पेन्शनर निवृत्त, आणि एक CSC म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर, असे चार त्यात पर्याय असतील. त्याच्यापैकी फक्त एक पर्याय सध्या चालू आहे, शेतकरी. तर शेतकऱ्यांनी स्वतः, मी शेतकरी आहे म्हणून तो पर्याय निवडायचा, फार्मर म्हणून. फार्मर म्हणून त्यांनी निवडल्यानंतर तो त्या फार्मरचा, शेतकऱ्याचा मोबाईल नंबर विचारेल. मग त्या शेतकऱ्यांनी त्याचा स्वतःचा मोबाईल नंबर तिथे भरायचा आहे. तो भरल्यानंतर तिथे एक कॅप्शा येईल की आय एम नॉट रोबोट कॅप्शा. मग तो कॅप्शा शेतकऱ्यांनी भरला की त्या शेतकऱ्याला एक OTP त्याच मोबाईल नंबरला येईल की हा मोबाईल नंबर त्याचा स्वतःचा आहे. हा OTP त्यांनी भरायचा. मग त्याला एक दुसरं इंटरफेस ओपन होईल, सेल्फ रजिस्ट्रेशन, स्वतःची नोंदणी करण्याचं. मग आता स्वतःचं सेल्फ रजिस्ट्रेशन आल्यानंतर सगळ्यात पहिला त्याला येईल आधार नंबर. मग त्यांनी त्याचा आधार नंबर त्याच्यात टाकायचा. त्याच्यानंतर सेंट्रल KYC, CKYC विचारलं जाईल. ते काय गरजेचं नाहीये भरणं. त्याच्यानंतर त्याचं संपूर्ण नाव त्याला लिहायचं, फुल नेम, जसं आधार कार्डवर आहे तसंच त्यांनी नाव लिहायचं. त्यानंतर त्याला विचारेल फादर्स नेम, ते त्यांनी त्याच्यात भरायचं. त्याची जन्मतारीख विचारेल, ती त्यांनी स्वतःची भरायची. त्याचं जेंडर विचारेल, तो स्त्री आहे का पुरुष आहे. त्याच्यानंतर त्याचा डिटेल ॲड्रेससाठी ओपन होईल. मग डिटेल ॲड्रेस भरताना सगळ्यात पहिल्यांदा राज्य विचारेल. मग महाराष्ट्र निवडायचं, जिल्हा आपला
1: जो आहे
0: तो जिल्हा निवडायचा, ब्लॉक विचारेल म्हणजे आपला तालुका निवडायचा, व्हिलेज विचारेल. व्हिलेज सुद्धा ड्रॉपलाईन लिस्ट आहे, जर तिथे आपलं सापडलं तर ठीक आहे, नाही तर आपल्या व्हिलेजचं नाव टाईप केल्यानंतर आपोआप ते गाव येतं, ते त्यांनी निवडायचं. प्लॉट नंबर म्हणजे आपला साधारण कुठच्या एरिया तिथला लँडमार्क तिथे टाकायचा आहे. आणि पिन नंबर विचारेल. पिन नंबर टाकल्यानंतर तो फॉर्म त्यांनी सबमिट करायचा. फॉर्म सबमिट केल्यानंतर डाटा सबमिटेड सक्सेसफुली, तुम्ही भरलेली माहिती ही सफलतापूर्वक नोंद झालेली आहे असा त्याला एक संदेश येईल.
1: बरोबर.
0: त्यानंतर मग एक दुसरे इंटरफेस ओपन होईल, लीड जनरेशन. लीड जनरेशन म्हणजे मी इच्छुक आहे ही याच्यासाठी एक लिंक तयार होईल, म्हणजे त्याची नोंद आता मी इच्छुक आहे म्हणून विमा कंपनीकडे जाईल. ही जी विमा कंपनी आहे, ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी, ज्यांचं हे ऍप आहे सारस, त्यांच्याकडे एक इच्छुक असल्याचा मेसेज तयार होईल. की मग ते विचारतील कोणत्या प्रकारे, तर मग त्यात कॅटल इन्शुरन्स म्हणून निवडायचं आहे. कॅटल इन्शुरन्स मध्ये काऊ, बफेलो, गोट हे जेव्हा तो निवडेल, मग त्यानंतर सबमिट रिक्वेस्ट, तुमची जी काय विनंती आहे ती सादर करा म्हणून येईल. ती नोंदवल्यानंतर एक परमनंट एक नोंदणी क्रमांक तयार होईल. तो नोंदणी क्रमांक आणि तारीख शेतकऱ्यांनी जपून ठेवायची आहे. हे लीड जनरेशन झाल्यानंतर विमा कंपनीला हा मेसेज जाईल. विमा कंपनीचा प्रतिनिधी शेतकऱ्याशी संपर्क साधेल आणि तेथील पशुवैद्यक, विमा कंपनी तिघ जण तिथे एकत्र भेट देतील. शेत जनावराची पाहणी करतील, त्याचा सगळ्या बाजूनी फोटो घेतील, कानाचा बिल्लाचा फोटो घेतील, त्याचा आरोग्य दाखला घेतील, बाजार भाव आणि किंमत ठरवतील. आणि मग त्याचं परिगणना होईल की एक वर्षासाठी दोन किती, तीन वर्षाचा विम्याचा हप्ता किती होईल. आणि मग तो शेतकरी तो विमा हप्ता विमा कंपनीला भरल्यानंतर त्याची पॉलिसी तयार होईल विम्याची. ती पॉलिसी शेतकऱ्याला याच ऍपवर स्वतःला त्याची दिसू शकेल. अशा प्रकारे हे अधिकृत असं ऑनलाईन पोर्टल आहे ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचं. यानुसार शेतकऱ्याला नोंद करायची आहे.
1: म्हणजे ही अशी सगळी प्रक्रिया,
0: ही अशी जनावराचा विमा काढण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल वापरून करावयाची प्रक्रिया आहे.
1: आता सर, म्हणजे अर्ज जेव्हा करणार शेतकरी, तर यासाठी मग काय आवश्यक जी कागदपत्र काही लागत असतील तर ती कोणकोणती आहेत?
0: सर्वात प्रथम म्हणजे शेतकऱ्याचं स्वतःचं ओळखपत्र, जे आधार आपण कार्ड म्हणूया. दुसरं त्याचा पत्त्याचा पुरावा. त्याच्यानंतर त्याच्या बँकचा अकाउंट नंबर, IFC क्रमांक तो महत्वाचा आहे. त्याचा मोबाईल क्रमांक स्वतःचा महत्वाचा आहे. पशुच्या कानामध्ये जसं मगाशी सांगितलं मी, डिजिटल NDLM जो 12 आकडी UID क्रमांक आहे, युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक, तो बिल्ला असणं आवश्यक आहे. पशुवैद्यकांनी स्वास्थ्य प्रमाणपत्र आणि त्याचं मूल्यांकन केल्याचा दाखला आहे तो महत्वाचा आहे. ज्याच्यामध्ये त्या जनावरची जात, वय, त्याचं दूध

0: उत्पादन याची सगळी माहिती असेल, भविष्यात गरज लागू शकते म्हणून शेतकऱ्याला एक नामनिर्देशित व्यक्ती त्याच्यामध्ये माहिती द्यायची आहे.
1: अच्छा,
0: की कधी कधी आपल्याला एखाद्या आपत्तीमध्ये शेतकरी आणि पशुधन दोघांचंही
1: नुकसान
0: होऊन झालेलं असतं, मग अशा वेळी त्याच्या नामनिर्देशित व्यक्ती त्याची माहिती भरायची असते आणि त्याचं
1: नॉमिनी
0: म्हणून आणि त्याचा आधार नंबर
1: हे आवश्यक आहे. आपल्याकडे जे पशुधन आहे त्याचा समजा काही कारणाने मृत्यू झाला तर मग विम्याचा दावा करावा लागतो, तर तो कसा करायचा? मग
0: विम्याचा दावा करण्यासाठी शेतकऱ्याला सगळ्यात पहिलं त्याला आजारी जेव्हा दिसतं तेव्हा त्यांनी नजीकच्या पशुवैद्यकाला बोलवून किंवा तिथे घेऊन जाऊन त्या जनावरावर उपचार करणं गरजेचं आहे. त्याची कुठेतरी माहिती जतन करणं गरजेचं आहे की त्याला काय आजार झालेला आहे, त्याच्यावर काय उपचार चालू आहेत.
1: जर अशा लिखित स्वरूपात असेल,
0: हा म्हणजे ते रेकॉर्ड आपल्या पशुवैद्यकडे मेंटेन केलं जातं, त्याला कोणतं लसीकरण केलं जातं, त्या लसीकरणाचं रेकॉर्ड मेंटेन केलं जातं. कारण काही रोग असे आहेत की त्या रोगांना आपण लसीकरण करत असतो आणि चुकून त्या रोगांनी जर ते जनावर मयत झालं तर त्याचं लसीकरण केलेलं असेल आणि तर मयत झालं तर त्याला लाभ मिळू शकतो. परंतु जर एखादा आजार आहे ज्याचं लसीकरण आहे आणि त्यांनी लसीकरण केलेलं नाही जाणीवपूर्वक, त्याचे उपचार केलेले नाहीत, त्याचं निग्लिजन्स कुठे दिसता कामा नाही, त्यांनी वेळीच त्याच्यावर आधीच उपचार केले पाहिजे, त्यांनी त्याचं वेळोवेळी लसीकरण करून घेतलं पाहिजे, त्याचं रेकॉर्ड मेंटेन केलं पाहिजे, त्याचं जतन करून ठेवलं पाहिजे. तसं पशुवैद्यकाकडे राहतच शेतकऱ्यांनी सुद्धा स्वतःच ठेवलं पाहिजे. उपचार करून सुद्धा ते जनावर मयत झालं तर साधारण 24 तासाच्या आत त्यांनी विमा कंपनीला तार करावी, ईमेल करावा,
1: लगेच संपर्क साधून
0: त्यांना कळवायचं आहे. त्यांनी 24 तासाच्या आत विमा कंपनीला त्याची सूचना केली पाहिजे की माझं या क्रमांकाचं जनावर मयत झाले, त्याची पॉलिसी क्रमांक ही आहे
1: बरोबर
0: आणि त्याचा कानातला बिल्ला क्रमांक आहे. त्याशिवाय त्यांनी नजीकच्या डॉक्टरला पण बोलवून त्यांना कळवलं पाहिजे आणि त्या जनावराचं त्यांनी छविच्छेदन करून घेणं गरजेचं आहे.
1: बरोबर,
0: मयत जनावराचा जर कानातला बिल्ला नसेल तर त्याला भरपाई मिळू शकत नाही. त्याचा कानातला अखंड बिल्ला विमा कंपनीला मयत जनावराचा जेव्हा दावा अर्ज करतो तो शेतकरी तेव्हा त्याला द्यावा लागतो.
1: बरोबर,
0: कदाचित एखाद्या जनावराचा मृत्यूपूर्वी बिल्ला पडला असेल किंवा निघाला असेल तर त्यांनी विमा कंपनीला कळवून डॉक्टरांना कळवून नवीन बिल्ला मारून घ्यावा, त्यानुसार नवीन पॉलिसी ज्याच्यामध्ये नवीन बिल्ला क्रमांक आलाय ती त्यांनी प्राप्त करून घेतली पाहिजे. तसं हे काम विमा कंपनीचं सुद्धा आहे की त्या जनावराला नवीन बिल्ला मारल्यानंतर नवीन पॉलिसी सुधारित पॉलिसी देणं गरजेचं आहे.
1: बरोबर,
0: कारण तोच बिल्ला मॅच व्हायला पाहिजे, आयडेंटिफिकेशन व्हायला पाहिजे की त्याच बिल्ल्याचं नरमयत झालेलं आहे. ज्याशिवाय शविच्छेदन करतानाची छायाचित्र, मयत जनावराचं छायाचित्र, प्रतिष्ठित जे नागरिक आहेत गावातील सरपंच, तलाठी, पोलीस पाटील यांचा एखादा पंचनामा त्यांनी ठेवायला पाहिजे की माझं हे जनावर मयत झालेलं आहे. 24 तास त्यांनी वाट पाहावी की विमा कंपनीचा कोणता प्रतिनिधी त्याची शहानिशा करायला किंवा पडताळणी करायला येतोय का.
1: बरोबर,
0: शविच्छेदन तर करून घेणं गरजेचं आहे. शविच्छेदन केल्यानंतर त्याचा कानातला बिल्ला काढून घ्यायचा आहे, त्याला खोल खड्ड्यामध्ये शास्त्रोक्तपणे दफन करायचं आहे आणि दावा अर्ज करताना तो विमा प्रतिनिधी आणि पशुवैद्यक त्याला मदत करणार आहेत. हा दावा अर्ज सुद्धा त्याला ऑनलाईन करायचा आहे. त्याचा शविच्छेदन अहवाल, त्याचा बिल्ला क्रमांक, त्याची पॉलिसीची झेरॉक्स, त्याचे बँकचे डिटेल्स, त्यांनी जर उपचार केले असेल तर उपचाराचा दाखला, लसीकरण केलं असेल तर लसीकरणाचा दाखला, मृत्यूचं नक्की कारण काय, आणि हा सर्व दावा अर्ज ऑनलाईन सुद्धा त्याला अपलोड करायचा आहे आणि ऑफलाईन सुद्धा विमा प्रतिनिधीकडे सादर करायचा आहे.
1: बरोबर,
0: विमा कंपनी 15 दिवसाच्या आत तो दावा अर्ज मान्य करून त्यांना जी विम्याची रक्कम आहे, विमा भरपाईची रक्कम, की तो शेतकरी लहान आहे, शेतकऱ्याला दुसरं जनावर विकत घ्यायला पाहिजे तर त्याचं उपजीविकेचं साधन शाश्वत राहील, तर त्याला 15 दिवसाच्या नवीन जनावर खरेदी करण्यासाठी विम्याची रक्कम त्याच्या बँकेच्या अकाउंटमध्ये थेट जमा करतं डीबीटी 15 दिवसाच्या आत. जर त्यांनी विमा कंपनीने केले नाही तर 12% व्याजाविनी विमा कंपनीला शेतकऱ्याला भूर्दंड द्यावा लागतो. या प्रकारे पशुधन मृत झाल्यानंतर त्याला दावा करायचा आहे.
1: बरं, आता सर विमा भरपाईसाठी ज्या काही बाबी आहेत तर त्यामध्ये काय काय असणं आवश्यक आहे? म्हणजे
0: एकदा आपण विमा काढतो पण काही गोष्टी शेतकरी स्वतःकडे माहिती ठेवत नाही, तर याच्यासाठी शेतकऱ्यांनी महत्वाच्या गोष्टी अशा लक्षात ठेवल्या पाहिजेत की त्याचा विमा कधीपासून सुरू झाला. साधारण अपघात झाला जनावराचा तर विमा ज्या दिवशी तो निघतो त्या दिवसापासूनच अपघातात त्याला विम्याची भरपाई मिळू शकते. परंतु अन्य कारणांनी जर ते मयत झालं जनावर तर मात्र 15 दिवसात ते मयत होता कामा नये. जर ते विमा काढल्यानंतर 15 दिवसातच ते मयत झालं तर विमा कंपनी असं गृहीत धरते की ते जनावर विमा काढण्यापूर्वीच आजारी होतं, त्याला आपण विंडो पिरियड म्हणतो, त्याचं संरक्षण

0: शिक्षण हे 15 दिवसानंतर सुरू होतं. त्याच्यामध्ये अपवाद आहे की अपघात,
1: हां
0: पण अपघातात जर जनावर मृत्यू झाला तर त्या शेतकऱ्यांनी FIR पोलीस स्टेशनला दाखल करावा.
1: हां
0: शॉक लागलेला असेल, एखाद्या वाहनाचे धडक असेल, काही अपघात असेल,
1: हो
0: तर त्यावेळी FIR हा विमा कंपनीला लागतो.
1: बर
0: त्या शेतकऱ्यांनी त्याची माहिती ठेवायला पाहिजे की माझा नक्की विमा कालावधी कधीपासून कधीपर्यंत आहे.
1: आहे हां
0: विमा जर कालावधी संपण्याच्या पूर्वीच त्यांनी पुन्हा नवीन विमा काढणं गरजेचं आहे, नाहीतर
1: बरोबर
0: त्याला असं वाटणार की हा विमा माझा कॅरी फॉरवर्ड होईल पुढे, तर होणार
1: पण
0: नाही.
1: तसं नसतं.
0: नाही, नैसर्गिक मृत्यू, अपघात, रोग किंवा इतर कारणांसाठी कोणत्या कोणत्या कारणांसाठी मला संरक्षण मिळणार आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. जर एखाद्या जनावराची जाणीवपूर्वक कत्तल केली गेली
1: हां
0: तर अशा वेळी त्याला विमा संरक्षण मिळत नाही.
1: अच्छा
0: जिथे जाणीवपूर्वक त्या जनावराला इजा केले
1: हां
0: आणि ते मयत झालं, एखाद्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये विमा कंपनी त्याचा दावा नाकारू शकते, हे सुद्धा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.
1: बरोबर
0: विमा काढलाय म्हणून त्याला संपूर्णपणे ते पैसे मिळतीलच आणि असं नाहीये. केवळ संरक्षण कवच आहे की
1: कुठलं कारण नेमकं आहे हे बघूनच
0: ते जस्टिफाय होणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्या जनावराचं किती मूल्य आपण ठरवलेलं आहे, त्याची किती भरपाई मिळणारी, हे शेतकऱ्यांनी नीट माहिती असलं पाहिजे. शेतीची किंमत जर विमा कंपनीने 70,000 ठेवलेली आहे पण तो शेतकरी म्हणा असेल माझी 1.5 लाखाची म्हैस आहे, तर त्याला हे माहिती पाहिजे की माझी म्हैस जरी 1.5 लाखाची असेल तर जास्तीत जास्त विमा कंपनीने ठरवलेली किंमत ही, तसं म्हशीसाठी 80,000 आहे, गाईसाठी मॅक्झिमम किंमत कमाल मर्यादा 70,000 आहे. तर हे एक शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की माझी नक्की म्हैस किती रुपयाला संरक्षित आहे. पशूच्या कानातला जर टॅग हरवला पडला तर त्यांनी वेळीच तो पुन्हा मारून घ्यायला पाहिजे. टॅग नसेल तर त्याला विमा दावा मिळत नाही. जसं मगाशी सांगितलं तसं त्यांनी विम्याचं नूतनीकरण आहे ते वेळीच करून घ्यावं.
1: आता सर हे तुम्ही सांगितलं पण काही वेळेला वीज पडते किंवा सर्पदंश होतो किंवा विषबाधा होते, तर मग या अशा परिस्थितीमध्ये विमा मिळू शकतो?
0: हो, विमाचं जे हे कवच आहे हे नैसर्गिक आपत्तीमध्ये वीज पडणे, पूर आला किंवा दुष्काळ परिस्थिती आहे किंवा एखाद्या ठिकाणी विषबाधामुळे काही जनावरं मेली किंवा एखादा संसर्गजन्य रोग आहे किंवा एखादा साथीचा रोग आहे ज्याच्यामध्ये लसीकरण होत नाही असा रोग, तर अशा वेळी म्हणजे लंपी रोग आहे किंवा अशा काही रोगामध्ये त्यांनी उपचार केले, लसीकरण केलेत पण त्याला परत रोग झालेला आहे तरी त्याला नुकसान भरपाई मिळू शकते.
1: आता सर हे सगळं आपण बोललो की कसं विम्याचं काय प्रक्रिया आहे किंवा कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत, पशुपालकांनी काय काय बघायला हवं, परंतु तरी सुद्धा काही वेळेला त्यांना अडचणी येत असतात, तर मग अशा वेळेला पशुपालकांनी कुठे संपर्क साधायला हवा काय सांगाल?
0: पशुपालकांनी सर्वात प्रथम म्हणजे त्याच्या गावामध्ये किंवा आजूबाजूच्या 2-4 गावांमध्ये एक आमचा प्रत्येक ठिकाणी एक पशुवैद्यकीय चिकित्सालय आहे, त्या चिकित्सालयाच्या डॉक्टर आहेत त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधावा. त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी आमचा तालुका पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय अधिकारी कार्यालय आहे, जे पंचायत समितीमध्ये पशुसंवर्धन विभाग आहे, तिथे संपर्क साधावा. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय आहे, त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधावा. याशिवाय 1962 हा टोल फ्री क्रमांक आहे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचा. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, 1962 हा टोल फ्री क्रमांक आहे. या क्रमांकावर शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध होऊ शकते.
1: सर तुम्ही आता राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत जी पशुधन विमा योजना आहे याविषयी मार्गदर्शन केलंय, पण जाता जाता एक पशुपालकांना एक आवाहन करायचं असेल तर काय सांगाल तुम्ही?
0: मी सर्व पशुपालकांना असं आवाहन करतो की ही जी योजना भारत सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे ही खूप महत्वाची योजना आहे. मोटरसायकल चालवताना डोक्यामध्ये हेल्मेट लावावी, कार चालवताना आपण सीट बेल्ट लावावा, कारण अपघात कधी होऊ शकतो आणि अपघातात जर हेल्मेट किंवा सीट बेल्ट असेल तर कमीत कमी इजा होईल. तसंच
1: सुरक्षितता महत्वाची.
0: तसंच आपण जो व्यवसाय करतोय तेलपभूधारक आहोत, व्यवसाय करताना सर्व शाश्वत नाहीये की 1+1=2 होईल, हे बायोलॉजिकल सायन्स आहे. तर अचानक सर्पदंश होऊ शकतो, विषबाधा होऊ शकते, एखादी वीज पडू शकते, शॉक लागू शकतो, कोणत्या प्रकारे पशुधन आपलं आजारी पडू शकतं आणि त्याच्यामध्ये दगावू शकतो. आपण एक छोटे पशुपालक आहोत, अशा वेळी जर आपलं जर जनावर दगावल्याने आपलं जर आर्थिक नुकसान झालं तर आपल्याला जर विमा संरक्षण असेल तर आपण त्या विमा संरक्षणातून नवीन जनावर खरेदी करून आपण पुन्हा त्याच्यात जोमाने उभे राहू शकतो आणि आपला जो व्यवसाय आहे सस्टेनेबल म्हणजे त्याला कोणत्याही बाधा न येता चालू ठेवू शकतो. जास्तीत जास्त सोपी आणि एकदम फ्रेंडली आणि जास्तीत जास्त अनुदान असलेली पशुधनाच्या विम्याची योजना भारत
1: बरोबर
0: सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने

0: पशुपालकांसाठी आणलेली आहे. पशुपालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा.
1: नक्कीच
0: त्यांना काही अडचण असेल तर त्यांनी नजीकच्या पशुवैद्यक दवाखान्याशी संपर्क साधावा.
1: सर, एकंदरीतच या अभियानांतर्गत जी ही पशुधन विमा योजना आहे याविषयी अतिशय छान मार्गदर्शन तुम्ही केलं. कशी प्रक्रिया आहे, ऑनलाईन हे जी माहिती कशी तुम्ही भरणार आहात, म्हणजे तुम्हाला जर त्याचं स्टेटस बघायचं असेल तर ते सुद्धा तुम्हाला बघता येणार आहे की आता आपण जो अर्ज केलाय त्याचं कुठपर्यंत आपण गेलो आहे का, या सगळ्याच गोष्टी या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत.
0: त्याची पॉलिसी त्याला बघता येईल, त्याचा दावा केला असेल तर दावा सुद्धा त्याला पाहता येईल, त्याची काय आता सध्या काय स्टेटस आहे ते सुद्धा त्याला पाहता येणार आहे.
1: या सगळ्याच दृष्टीने ही योजना महत्वपूर्ण आहे, तर नक्कीच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यायला हवा. आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व श्रोत्यांना आणि शेतकरी बांधू भगिनींना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: डवळ्या माझ्या पवळ्या.

0: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
1: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
0: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
2: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
3: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
2: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
3: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
2: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141343 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
3: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
2: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
4: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत, एका चुकीमुळे आयुष्य दूर जात. मद्यपान करून गाडी नको रे धरू, आई बाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा, आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.
5: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.

0: राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।
1: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 90% करदात्यांना 3 कार्यालय दिवसात परतावा देण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय। सायबर फसवणूक डीप फेक विरोधात जागतिक पातळीवर यंत्रणा उभारण्याची गरज प्रधानमंत्र्यांकडून व्यक्त। येत्या 3 महिन्यात ठेवींवरचे व्याजदर वाढण्याची शक्यता नसल्याचं स्टेट बँकेच्या अध्यक्षांचं मत। ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त। आणि यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडातल्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर। जीएसटीच्या अंतर्गत पात्र असलेल्या 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा मिळेल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली। जीएसटी परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयांविषयी माहिती देताना त्या नवी दिल्लीत बोलत होत्या। विविध कारणांसाठी होणाऱ्या दंडाची रक्कम 25,000 रुपयांवरून कमी करून 10,000 रुपये करायला परिषदेनं मान्यता दिली। 10,000 रुपयांपेक्षा कमी कर थकीत असेल तर त्या करदात्याला नोटीस पाठवली जाणार नाही। जीएसटीच्या अंतर्गत अधिकाऱ्यांना असलेले अटकेचे अधिकार परिषदेनं काढून घेतले। कोणाला अटक करायची की दंड ठोठावायचा याचा निर्णय न्यायालय घेईल। उशिरा कर विवरणपत्र दाखल करणं किंवा चुकीचं दाखल करणं किंवा उशिरा कर भरणाऱ्यांकडून केवळ वसुली केली जाईल, त्यांच्याकडून व्याज आकारलं जाईल, दंड होईल, याशिवाय इतर काहीही कारवाई होणार नाही असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं। तसंच यापूर्वीच्या 1 कोटीच्या मर्यादेऐवजी आता 5 कोटी रुपयांची कर चोरी झाल्याचं निदर्शनाला आलं तर खटला चालवला जाईल असंही त्या म्हणाल्या। जीएसटीच्या नोंदणीतले नेहमीचे बदल आपोआप मंजूर करण्याच्या प्रणालीला परिषदेनं मंजुरी दिली। याशिवाय आणखी काही सेवांवर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे। तसंच यापूर्वीच्या नोटिसा मागे घेतल्या जातील। आयकराप्रमाणे जीएसटीमध्येही करदात्यांच्या तक्रारी शंकांचं ऑनलाईन निवारण केलं जाईल। कोणालाही भेटण्याची गरज पडणार नाही अशी प्रणाली सरकार आणणार आहे। सध्या विविध राज्यांमध्ये व्यवसाय असणाऱ्या 2 लाखांपेक्षा अधिक करदात्यांसाठी ही प्रणाली 1 एप्रिलपासून सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। आजच्या बैठकीत झालेल्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षात होणार आहे। या सर्व निर्णयांमुळे व्यवसाय सुलभतेच्या मार्गातले 99% अडथळे दूर झाले आहेत। हीच नव्या जीएसटी प्रणालीची सुरुवात असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं। महाराष्ट्रासह हरियाणा, कर्नाटक, केरळ, जम्मू काश्मीर, दिल्ली आणि मेघालयचे मुख्यमंत्री, इतर राज्यांचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री या बैठकीला उपस्थित होते। परकीय भूमीतून होणारी सायबर फसवणूक तसंच डीप फेकच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी जागतिक यंत्रणा उभारण्याची गरज आहे। त्यासाठी सरकार, तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या, टेलिकॉम कंपन्या आणि वित्तीय संस्थांनी एकत्रितपणे काम करावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। नवी दिल्लीत इंडिया मोबाईल काँग्रेसला ते संबोधित करत होते। सायबर फसवणूक आणि सायबर गुन्हेगारीला कोणत्याही सीमा कळत नाहीत। फोन आणि नेटवर्कची सुरक्षितता हे आपलं पहिलं प्राधान्य आहे असं मोदी यांनी सांगितलं।
2: एक सामान्य नागरिक प्रोटोकॉल या आर्किटेक्चर की भाषा में नहीं सोचता, उसके लिए ट्रस्ट बहुत अहम है। जब उसको फोन पर आए उसे पता हो कि कॉल कौन कर रहा, जब मैसेज आए तो उसे पता हो कि वह असली है या फेक, जब पेमेंट हो तो उसे विश्वास हो कि उसका पैसा सुरक्षित है, जब वह किसी फॉर्म में अपना डेटा दे तो उसे विश्वास हो कि उसका डेटा सुरक्षित है।
1: आजच्या युगात मोबाईल हे फक्त संपर्काचं साधन राहिलं नसून शासन आणि सार्वजनिक सेवांच्या वितरणाचा महत्वाचा मार्ग झाला आहे आणि त्यामुळे सायबर धोक्यांविरोधातले उपाय बळकट करणं आणखी आवश्यक झालं आहे, याकडे मोदी यांनी लक्ष वेधलं। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नियमनासंदर्भातला मसुदा 1 महिन्यात प्रसिद्ध केला जाईल अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली। या क्षेत्रातली सुरक्षा, डीप फेक, कौशल्य विकास आणि मानव प्रथम या मुद्द्यांवर या मसुद्यात भर असेल असंही त्यांनी सांगितलं। डीप फेक ही आजच्या समाजातली एक मोठी समस्या असून त्यांचा दर्जा दिवसेंदिवस आणखी उत्तम होत आहे। लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात, यामुळे त्यांची दिशाभूल होते, हा धोका त्यांनी अधोरेखित केला। कर्करोगावरच्या अनुसूचित यादीत नसलेल्या सर्व औषधांवरच्या नफ्याची कमाल मर्यादा किरकोळ विक्री मूल्याच्या 30% इतकी निश्चित करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सर्व प्रकारच्या औषधांचा यात समावेश आहे. पुढच्या महिन्यापासून लागू होण्याची शक्यता असलेल्या या निर्णयामुळे कर्करोगावरच्या एकंदर 110 औषधांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. बँक भरतीसाठीच्या विविध परीक्षांमध्ये डमी उमेदवार देणारी टोळी सीबीआयनं उघड केली आहे. या टोळीचा सदस्य असलेल्या जीएसटी निरीक्षकासह 4 मुख्य सूत्रधारांनाही अटक केली आहे. सार्वजनिक परीक्षांच्या प्रक्रियेत हे आरोपी प्रत्यक्ष परीक्षार्थी म्हणून उपस्थित राहून लेखी परीक्षा तसंच मुलाखतीसह निवड प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर सहभागी होत होते. या प्रकरणी आयबीपीएस अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शननं तक्रार दाखल केली होती. त्यावरून दिल्ली, बिहार, हरियाणा आणि पश्चिम बंगालमध्ये ही कारवाई करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. येत्या 3 महिन्यात ठेवींवरचे व्याजदर वाढवण्याची शक्यता स्टेट बँकेचे अध्यक्ष सी एस शेट्टी यांनी फेटाळून लावली आहे. रिझर्व्ह बँकेनं काल व्याजदरात 0.5% वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. सध्या बाजारपेठेत पुरेशी तरलता उपलब्ध असल्यानं व्याजदर वाढणार नसल्याचं ते म्हणाले. पण कर्जाची मागणी वाढत राहिली तर काही बँकांना व्याजदर वाढवावे लागतील अशी शक्यता त्यांनी वर्तवली. रिझर्व्ह बँकेनं केलेली दरवाढ, कच्च्या तेलाचे वाढलेले दर यासारख्या कारणांमुळे आज देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स आज 1,045 अंकांनी घसरून 71,593 अंकांवर बंद झाला. निफ्टी 371 अंकांची घट नोंदवून 22,232 अंकांवर स्थिरावला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर आज 4.25% वधारून $104 प्रति बॅरलच्या पलीकडे गेले. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बोनस संदर्भात समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या बनावट पत्राची दखल घेतली जाऊ नये असं रेल्वे बोर्डानं सगळ्या विभागांना कळवलं आहे. दुर्गापूजेच्या सणापूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बोनसबद्दल अद्याप अधिकृत पत्र जारी झालेलं नाही. व्हायरल पत्राच्या आधारावर कोणतीही रक्कम कर्मचाऱ्यांना देऊ नये असं रेल्वे बोर्डानं स्पष्ट केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे हृदयविकारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोडा सा रुमानी हो जाए, राजू बन गया जंटलमन, तिरंगा, क्रांतिवीर, यशवंत, अग्निसाक्षी, परिंदा, खामोशी, वेलकम, अब तक 56 अशा गाजलेल्या चित्रपटांमधून विविध रंगी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. प्रहार या चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर यांनी केलं होतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मुख्य अभिनेता असे विविध श्रेणीतले फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. केंद्र सरकारनं 2013 त्यांना पद्मश्री देऊन गौरवलं होतं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्याजवळ डोणजे इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडाच्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर झाला आहे. अॅनी कार्सन या अभिजात ग्रीक साहित्याच्या अभ्यासक आणि अनुवादक आहेत. आधुनिक आणि साहित्याच्या पारंपरिक प्रकारांच्या सीमा ओलांडणाऱ्या लेखनशैलींशी ग्रीक पौराणिक कथांची सांगड घालणाऱ्या साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे. त्यादृष्टीनं त्यांची ऑटोग्राफी ऑफ रेड ही कथाकाव्य स्वरूपातली कादंबरी विशेष गाजली. इरॉस द बिटर स्वीट हा प्रदीर्घ निबंध, ब्युटी ऑफ द हजबंड, नॉक्स, इफ नॉट विंटर या त्यांच्या साहित्यकृतीही प्रसिद्ध आहेत. प्राचीन अभिजात साहित्य परंपरेशी संवाद साधत समकालीन साहित्यात नवीन रूपं निर्माण करणाऱ्या त्यांच्या धाडसी आणि कल्पक साहित्यकृतींसाठी त्यांना या पुरस्काराच्या मानकरी म्हणून निवडल्याचं पुरस्कार देणाऱ्या स्वीडिश अकॅडमीनं म्हटलं आहे. $12,00,000 हा पुरस्कार आहे. देशातल्या ग्रामीण भागातले क्रिकेटपटू आणि गायकांचा शोध घेणारी किसान क्रिकेट लीग सुरू करण्याची घोषणा प्रसार भारती आणि इन डॉट स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी आज केली. या लीगचं आयोजन पुढच्या फेब्रुवारीमध्ये करण्यात येणार असून सहभागीसाठी नोंदणी पुढच्या 2-3 आठवड्यात सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय. सायबर फसवणूक डीप फेक विरोधात जागतिक पातळीवर यंत्रणा उभारण्याची

0: ही गरज प्रधानमंत्र्यांकडून व्यक्त. येत्या 3 महिन्यात ठेवींवरचे व्याजदर वाढण्याची शक्यता नसल्याचं स्टेट बँकेच्या अध्यक्षांचं मत. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त. आणि यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडातल्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली आता आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे दुःखद निधन झालं. त्यांच्या जाण्यामुळे आपण केवळ एक रंगकर्मी गमावला नाही, तर सामाजिक क्षेत्रात तळमळीनं काम करणारा एक कार्यकर्ता आपल्याला सोडून गेला आहे. नाना पाटेकर यांच्याबद्दल बोलताना दिग्दर्शक उमेश कुलकर्णी म्हणाले,
2: देऊळच्या वेळेला नाना पाटेकरांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि त्या वेळेला त्यांच्याबद्दलचं पूर्ण जे वलय होतं त्याच्याचबरोबर त्यांचा अभिनयाचा जो प्रकार होता, ज्या पद्धतीने ते पूर्ण समरस होऊन काम करायचे, ते इतकं त्यांच्या भूमिकेविषयी जागरूक तर होतेच पण त्याच्याविषयी ते खूप जास्त काम करायचे. एक एक एक एक वाक्य वरती त्यांनी काम केलेलं असायचं आणि एक माणूस म्हणून त्यांच्यामध्ये असलेली जी अनप्रेडिक्टॅबिलिटी होती ती होती, पण त्यांच्यामध्ये एक काहीतरी सच्चेपणा होता तो पाहायला मिळाला त्या सगळ्या काळामध्ये. आणि एक प्रकारे लहान मुलासारखं पण होतं, त्यांना अत्यंत आस्था होती समाजाबद्दल आणि ज्या पद्धतीचं लाईफस्टाईल ही या सगळ्या स्टार मंडळींची असते त्याच्यापेक्षा पूर्ण भिन्न अशी जीवनशैली त्यांनी स्वीकारली होती. त्यांच्या फार्म हाऊसवरती सुद्धा त्यांना भेटण्याचा अनेक वेळेला योग आला आणि त्या सगळ्यामध्ये त्यांचं युनिकपणा जो होता, अशा पद्धतीचा माणूस मराठीमध्ये असणं, अशा पद्धतीचा कलाकार मराठीमध्ये आहे आणि त्यांनी त्यांच्याबरोबर काम करता आलं याचं मला खूप आनंद आहे आणि त्यांना सद्गती लावो ही मनापासून प्रार्थना.
1: गायक आणि संगीतकार अजित परब यांनी नानांना या शब्दात आदरांजली वाहिली.
3: नाना काका गेल्याची बातमी सकाळी सकाळी मिळाली आणि नटका सम्राटमध्ये खरंच मला त्याच्याबरोबर काम करायची संधी मिळाली महेश दादामुळे. मी अभिनेता नसतानाही काम केलं, पाटेकरांच्या मुलाचं काम केलं त्या चित्रपटात आणि त्याचं संगीतही माझं होतं. आठवणी खूप येतात माणूस केल्यावर, पण खरंच अचानक ही बातमी आली आणि शब्द सुचत नाही. पण सेटवर आम्ही खूप गमती जमती करायचो आणि सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे नात्या सर्व आपुल्या हे जे गाणं आहे त्या चित्रपटातलं, शिरवाडकरांची कविता आहे, ती खरं तर मी कॉलेजमध्ये असताना कंपोज केली होती आणि सेटवर आम्ही असंच गप्पा मारत असताना मला नाना काका म्हणाले की अरे अजय काहीतरी तुझं काहीतरी का, आणि मी कविता गायलो आणि ते म्हणाले अरे काय छान कविता आहे आपण घेऊया फिल्म मध्ये. आणि त्यांच्यामुळे खरं तर ही कविता चित्रपटात आली, त्यामुळे मला त्याची एकदम आठवण झाली आणि खूप आठवणी आहेत. आणि एवढा काय म्हणतो ग्राउंडेड माणूस होता खरं तर. एरवी अशी कधी फार भेट व्हायची नाही, पण कधी काही ऐकलं माझं चांगलं की अगदी कौतुकाने नेहमी फोन करायचा, अरे अजय तुझं ते गाणं ऐकलंय काय, किती गायलायस, किती केलंयस, नेहमी कौतुकाने फोन करायचे, भेटले की अगदी प्रेमाने वागायचे. आणि एवढी फिटनेसची आवड होती त्यांना, व्यायाम करायचे आणि त्यांची लाईफस्टाईलही अतिशय साधी साधं राहणीमान होतं. सगळं एवढं कमवल्यानंतरही अगदी मनापासून खरा माणूस होता. त्यांच्या जे मनात असायचं ते ओठावर असायचं, त्यामुळे कौतुकही मनापासून करायचे. आणि मला नटसम्राटच्या सेटवर एकदम अरे किती घाणेरडा ऍक्टर आहेस रे तू परबा, तर ते त्यांच्या जे मनात असायचं ते त्यांच्या ओठावर असायचं. त्यामुळे अशी माणसं फार कमी असतात जगात आणि त्यापैकी एक नाना काका होता आणि नेहमीच तो स्मरणात राहील एक कलाकार म्हणून, माणूस म्हणून. त्यामुळे माझ्याकडून खूप मनापासून विनम्र श्रद्धांजली आहे त्यांना, धन्यवाद.
1: ज्येष्ठ अभिनेते किशोर कदम यांनी आपल्या भावना अशा व्यक्त केल्या.
4: आज सकाळी सकाळी अविश्वसनीय अशी बातमी कळाली. काय काय दिवस आयुष्यामध्ये असे असतात की ते दिवस आपण विसरू शकत नाही, कारण त्या दिवशी ती बातमी आपल्याला कळालेली असते. आयुष्य हे ऍब्सर्ड असतं हे मी खूप पुस्तकातून वाचलेलं आहे, परंतु ॲबसर्ड आयुष्य

0: सुद्धा आपल्याला अपरिहार्यपणे जगावं लागतं. नाना अपरिहार्यपणे व्यायाम करायचा, नाना अपरिहार्यपणे बलदंड होता, नाना अपरिहार्यपणे ऍरोगंट होता. आणि इतका ऍरोगंट त्यांचा त्याचा म्हणजे नाना याला नानाला आदरार्थी बोलावं की एकेरी बोलावं इतका तो मनमोकळा होता. काही वर्षांपूर्वी माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मी घर घ्यायचा पहिला प्रयत्न केला स्वतःचं घर, तेव्हा इतकी मोठी रक्कम काही कमी पडत असलेली कशी कोण देणार असा प्रश्न पडलेला होता. आणि ते दिवस खूपच हलाखीचे होते. आणि अचानक मला आठवलं की काही महिन्यांपूर्वी नानानं फोन केला होता आणि विचारपूस केली होती कसा आहेस बरा आहेस ना वगैरे वगैरे वगैरे. आणि मला काय काय काय काय त्याने विचारलं होतं काय चाललंय वगैरे वगैरे वगैरे. आणि मी खूप आनंदी झालो. मला त्याची आठवण आली आणि मी त्याला अडचण सांगितली आणि मला अजून आठवत आहे 1 जानेवारी 2004 बहुतेक मला त्याने घरी बोलवलं आणि मला आवश्यक असलेल्या सर्व रकमेचा चेक दिला सकाळी सकाळी 8 वाजता. म्हणजे तुम्ही विचार करा 31 च्या रात्री मी अस्वस्थपणे आपल्याला पैसे मिळणार नाहीत उद्याचा दिवस शेवटचा आहे असं सगळं घेऊन मी जगत होतो. आणि नानाने मला दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मला आवश्यक असलेल्या पैशांचा चेक दिला. मी बाहेर आलो रिक्षात बसलो पहिला फोन बायकोला केला. आणि मी पहिल्यांदा जेव्हा न्यूज पेपर घेतला तेव्हा फ्रंट पेज वर बातमी होती की तो त्याचा वाढदिवस होता 1 जानेवारी हा नानाचा वाढदिवस. मी लगेच फोन करून त्याला शुभेच्छाही दिल्या. नेहमी जेव्हा भेटायचो तेव्हा व्यायामाचं महत्व जगण्याचं महत्व तो सांगायचा आणि आज अचानक जगण्याने त्याला हुलकावणी देऊन घेऊन गेलेला आहे जणू काही मृत्यूच्या कानाखाली आवाज करून चल हो बाजूला अजून मला खूप वर्ष जगायचं असं म्हणणारा दांडगट राकट नाना अचानक अंतर्धान पावल्यासारखा आपल्यातून निघून गेला. तो अप्रतिम नट होता, वेगळाच माणूस होता, कलावंत म्हणून आयुष्य जगला. आणि कुठल्याही कलावंताला असं वाटेल की हे असं आयुष्य असावं बुवा आपलं, इतके पैसे बुवा मिळावेत आपल्याला जगण्यासाठी, असं सुखासी नसायला पाहिजे आयुष्य, असा हेवा वाटण्यासारखं आयुष्य तो जगला. पण असा माणूस अचानक निघून जाणं हे किती अविश्वसनीय आहे हे त्याच्या जवळ त्यांना ओळखणाऱ्या लोकांना आज जे वाटत असेल त्याच्यावरून तुम्ही कल्पना करू शकता. मी खूपच डिस्टर्ब झालो आणि नानाची पुढची सगळी वाटचाल खूप खूप शांतपणे आणि आनंदात जाओ अशी मी भावना व्यक्त करतो, भावपूर्ण श्रद्धांजली देतो.
1: कला दिग्दर्शक राहुल विचारे नाना पाटेकर यांच्याबद्दल बोलताना म्हणाले,
2: नानाबद्दल सांगायची झाली तर आज बातमी आली हे माझ्यासाठी फार शॉकिंग होतं. थोडंफार म्हणजे आमचं एक जवळचं नातं होतं, त्याला कारणच असं होतं की नाना ह्या काकाचा बॅचमेट आणि नाना हा नाना कोण आहे हे आम्हाला तेव्हा माहिती नव्हतं. तेव्हापासून नानाची ओळख म्हणजे मला आठवतोय आम्ही 4थीला वगैरे होतो अगदी लहान मुलं आम्ही आणि त्यावेळेस आम्ही त्याच गावात कट होतो राहत होतो आणि नाना अचानक काकाच्या माझ्या ओटीवर दिसला आणि झोपाळ्यावर आडवा पडलेला आणि आम्हा पोरांना बघता ये इकडे रे जरा पाठीवर उभा रे म्हणजे ही अशी ओळख नानाची. आणि आम्ही लाजत म्हणजे वगैरे त्याच्यासमोर कारण आम्ही गावी कोणताही पाहुणाला की आम्ही थोडेसे बुजरे होतो पण नाना नाही जवळ घेऊन अरे पाठीवर पाय दे रे जर पाठ दिसते वगैरे वगैरे असं तर आम्हाला असं अगदी कॅज्युअली हा काका आहे म्हणजे काकाचा मित्र असं एवढीच फक्त आमच्यासाठी ओळख. पण अचानक काही दिवसांनी कारण त्याचं वागणंच तसं होतं म्हणजे एक आठवतं की म्हणजे मध्येच मी वेगळं बोलतोय की म्हणजे नाना आमच्या बागेत म्हणजे आमच्या सुपारीच्या बागा त्या सुपारीच्या बागांमध्ये तिथे असलेले आमचे म्हणजे त्यांना आम्ही आगरी मामा म्हणायचो आणि त्यांच्यासोबत तिथेच म्हणजे कोंबडी वगैरे आणून तिथेच बनवणं वगैरे असं म्हणजे जवळजवळ म्हणजे त्यांच्यासारखा त्यांच्या मधलाच असं होऊन तिकडे वेळ घालवणं असं त्याचा तो स्वभाव असं. आणि अचानक आम्हाला मला एकदा दिसला की नाना टीव्हीवर चित्रपटात दिसतोय अरे हा नाना आपला असं ही ओळख. आणि तिथून म्हणजे त्या नानामुळेच कदाचित अरे नाना करू शकतो तर आपण का नाही करू शकत असं म्हणून मग ते अभिनय आणि मग चित्रपट क्षेत्रात येणं वगैरे वगैरे असं जे काय काय म्हणतात ना तिथे मूळ फुटणं ही नानाची माझी आठवण. आणि अचानक बऱ्याच वर्षांनी कारण काय झालं की मधला असा येता येता योग राहिला, पण ते काय झालं नाही. पण नानासोबत तसा काम करण्याचा योग नाही आला. पण मी बऱ्याच वर्षांनी मराठी करोडपतीसाठी मी

0: कॉन्टेंट लिहित होतो आणि नाना तेव्हा तिथे होस्ट म्हणून आला होता आणि काही नाही स्वभाव तसा आहे वगैरे आणि अचानक तुम्ही खेडेकरांना विचारून दिली कारण आम्ही फार काही कलाकारांसोबत त्यावेळेस सेटवर मिक्सअप होत नाही कामाच्या निमित्ताने पण खेडेकरांना सांगून खेडेकर म्हणाला अरे बघ तुझ्या मित्राचा पुतण्या असं म्हणून खेडेकर मला आतमध्ये घेऊन गेले आणि का तर एक आठवण म्हणून मी त्यांचा एक फोटो होतो त्या बागेतला लहानपणीचा तो ठेवलेला आणि तो सोबत घेऊन गेलो गेल्यावर की बाबा हा म्हणजे नानाचं बोलणं म्हणजे ते तसाच नाना काहीच फरक झाला नव्हता त्याच्यात की अरे काय रे अरे त्यांनी ते फोटो घेतला अरे रे हा कोण अच्छा अरे हा हा कुठे असतो रे हा कुठे असतो रे तो कुठे असतो रे त्याची नेहमीप्रमाणे चौकशी सुरू झाली बरं त्यातल्या बऱ्याच काही त्यांचे मित्र आहेत त्यांना तर मी ओळखही नव्हतो कारण तेव्हा लहानपणी कधीतरी पाहिलेलं पण त्याचं अगदी कॅज्युअली तसंच विचारणं वगैरे वगैरे वगैरे नकळतपणे त्यांनी बोलता बोलता त्याच्या त्याच फोटोच्या मागे न सही वगैरे केलेली ही आठवण पण काय की या सगळ्या दोन भेटींमधला जो प्रवास आहे ना त्या त्या नानाच्या जर्नीमध्ये म्हणजे नानाला आम्ही त्यानंतर प्रत्येक क्षणाक्षणाला पाहत गेलो त्याला त्याचं निरीक्षण करत गेलो त्याचं वागणं बोलणं समाजात वावरणं त्याच्याकडून कळतपणे मिळालेले संस्कार त्याच्यात त्या व्यतिरिक्त अभिनयामधले संस्कार त्याचं डिक्शन त्याचं कवितेवर असलेलं प्रभुत्व अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या न कळतपणे त्याचा संस्कार आमच्यावर झाला हीच काही ती नानाची आठवण आणि आता तशी पोकळी किंवा त्या पद्धतीने मुक्त छंदामध्ये संवाद फेक करणारा तसा अभिनेता आता तरी अजून कुठे पाहायला मिळत नाही पण ती जी आहे ती पकड कायमस्वरूपी आमच्या काय म्हणतात मध्ये बसली म्हणजे त्याची मिमिक्री करता येते पण येऊ शकते पण तसलं ते अभिनय किंवा तशा पद्धतीची शैली पुन्हा किंवा तशा पद्धतीचा एक धारदार व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेता पण आणि व्यक्ती म्हणून पण ते तसंच म्हणजे त्याच्यात ते काही फरक नव्हतं त्याच्यामध्ये पण ही पोकळी कायमस्वरूपी ती भरून निघेल असं वाटत नाही त्यानिमित्ताने म्हणजे आज आठवण निघाली म्हणून आज नानाला माझ्याकडून श्रद्धांजली.
1: ज्येष्ठ निर्माता आणि दिग्दर्शक किरण शांताराम यांनी वाहिलेली ही श्रद्धांजली.
2: नाना पाटेकर हा मनुष्य असा होऊन गेला जेव्हा होता त्यावेळी त्यांनी त्यांनी कामाची केली आणि पाणी फाउंडेशन बाकी इतकी कामं केली आणि आता आर्टिस्ट म्हणून तो काहीतरी अतिशय चांगला असा एक आर्टिस्ट होता. आज खरंतर शॉकिंग वाटतं की नानासारखा माणूस जो हेड अँड हार्टी व्यवस्थित अभ्यास सांभाळणारा व्यवस्थित सगळी कामं करणारा बरं बाहेरचं खायचा नाही कधी काही नाही स्वतःचा घरचा डबा स्वतःचं जेवण सगळं स्वतःचं काम आणि असं असताना अशा पद्धतीचा त्याला कार्डियक अरेस्ट व्हावा हे खरोखर दुःखद घटना आहे आणि ते सुद्धा वय वर्ष 75 असताना मला तर वाटत होतं की आणखी तर नानाला मी नाही म्हणायचं नाना तुझी तब्येत चांगली ठेवा मस्त मजा करायची आहे पुढे नाना नाही म्हणायचे की अरे किरण साहेब तुम्ही काय तुम्ही मोठे आहात आमच्यापेक्षा अशा आणि पिक्चर किती चांगली केली किती शूटिंग केली चांगली आमच्याकडे राजकारण मध्ये सुद्धा त्यांनी किती वेळा काम केलं अशा वेळी नानाला श्रद्धांजली देणं यावं तर मला तर खरंच वाटत नाही नाना गेले म्हणून पण जर असे खरोखर आमच्यातर्फे माझ्यातर्फे शांताराम परिवारातर्फे मी नानाला श्रद्धांजली देऊ इच्छितो. नाना जिथे तू असशील तिथे तू काही गप्प बसणार नाहीयेस पण जर गप्प बसलास तर मग तो नाना नाहीये असं मी सांगू इच्छितो.
1: व्हॉइस थेरपिस्ट सोनाली लोहार यांनी नाना पाटेकर यांच्या आठवणी सांगितल्या.
3: नाना पाटेकरांचं बातमी ही अविश्वसनीय वाटावी की अत्यंत धक्कादायक आहे हे असं नाही व्हायला पाहिजे होतं. हा खूप मोठा लॉस आहे सामाजिक दृष्ट्याही कलेच्या दृष्टीनेही आणि व्यक्तिगत स्तरावरती मला स्वतःला माझ्या स्वतःसाठी हा खूप मोठा लॉस आहे. माझं अगदी 2 दिवसापूर्वी त्यांच्याशी प्रदीर्घ पूर्ण झालं होतं सोमवारी रात्री. बऱ्याच दृश्यांवरती चर्चा सविस्तर झाल्या होत्या. माझी आणि नानांची भेट ही 2017 आम्ही ठाणे आर्ट गेल नावाची आमची संस्था आहे त्या संस्थेच्या एका प्रोग्रामसाठी आम्हाला नानांचा आवाज पाहिजे होता आणि म्हणून आमची नानांची त्यानिमित्ताने भेट झाली. मग त्यांना कळलं की मी व्हॉइस थेरपिस्ट आहे आवाजावरती काम करते आणि मग त्यानंतर मग पुढचा सगळा हा गेल्या 10 वर्षांचा जो प्रवास आहे तो इतका सुंदर होता. एक अत्यंत आदरणीय वडीलधार व्यक्तिमत्व वेळोवेळी व्यक्तिगत स्तरावरती सल्लागार होते ते माझे. इतकं व्यासंगी व्यक्तिमत्व होतं इतकं अभ्यास

0: होते, त्यांचा साहित्याचा प्रचंड अभ्यास होता. त्यांना अगदी कुठली एखादी आणि इतकं स्मृतीचं इतकं मोठं दान होतं की अगदी जुन्या जुन्या जुन्या जुन्या कविता सुद्धा अशा आणि श्लोक आणि हे अगदी मुखोद्गत असायचे. त्यांना आश्चर्य वाटावं असं आणि ते स्वतःही म्हणायचे की काय देवाने मला दिलेलं आहे, पण मी विसरत नाही काही, मला सगळं आठवतं, अगदी शब्द न शब्द आठवतं. त्यामुळे अगदी बाबू बोरकरांपासून आणि सगळ्यांपासून ज्या कविता आणि जुनी गाणी त्यांना फार आवडायचं. मदन मोहन, मुकेशजी आणि सगळी गाणी, जुनी गाणी आणि संगीताचं फार सूक्ष्म ज्ञान होतं त्यांना. खूप काही अजून आपल्याला सरांकडनं मिळणं अपेक्षित होतं आणि हे पचवणं फार अवघड आहे. त्यांनी कित्येक जणांच्या आयुष्याला असा स्पर्श केलेला आहे, कित्येक जणांना त्यांनी मदतीचा हात दिलेला आहे आणि समाजाच्या प्रत्येक स्तरातली व्यक्ती ही आज हळवते आहे. याच द्योतक आहे की ही वॉज अ ग्रेट मॅन, ही वॉज अ ग्रेट मॅन आणि खूप यस टच सो मेनी लाईव्स ब्युटिफुली इन सो मेनी वेज की आम्ही सगळेजण त्यांना खूप मिस करणार आहोत. माझ्याकडून त्यांना श्रद्धांजली.
1: श्रोते हो, केवळ अभिनय हे नाना पाटेकर यांचं कार्यक्षेत्र नव्हतं, त्याही पलीकडे जाऊन सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कार्य नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी उभं केलं होतं. या नाम फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात आपली श्रद्धांजली वाहताना म्हणाले,
2: आमच्या नाम फाउंडेशनचे चेअरमन, आमचे गुरुवर्य, आमचे मार्गदर्शक आदरणीय नाना पाटेकर यांचं आज सुखद निधन झालं. आमच्यासाठी हा काळा दिवस आहे, म्हणजे आम्हाला विश्वासच बसत नाही की आजचा दिवस ही आपल्यासाठी उजाडलाय. परंतु आम्ही स्वतःला सावरतोय. या दुःखातनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनाही सांगतो की नानाजींच्या विचारांचं जे कार्य आहे ते आम्ही असंच पुढे घेऊन जाणार आहे. आणि नानाजींनी जे महाराष्ट्राच्या ते स्वप्न पाहिलं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्याबरोबर आमची सर्व टीम, आमचे सर्व प्रतिनिधी, आम्ही ते नानाजींचं स्वप्न नक्की पूर्ण करू आणि त्यांच्या विचारातलं महाराष्ट्र घडवू. सर्वांना खूप दुःख झालंय, सर्व परिवाराबरोबर आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे आणि नानाजींना श्रद्धांजली देण्यापेक्षा असं म्हणेन की ते नेहमी सोबत आहेत आणि त्यांचा विचार नेहमी आमच्या पाठीशी राहील आणि हे कार्य असंच मोठं करण्यासाठी आम्हाला ताकद देतील.
1: दोन ओंड क्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. श्रोते हो, गदी माडगुळकर यांनी म्हटल्याप्रमाणे मरण कल्पनेशी थांबे खेळ जाण त्याचा. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक दिवस हे जग सोडून जायचं आहे, पण हे जग सोडून जाताना ते आपण अधिक सुंदर कसं करावं याचा वस्तुपाठ नाना पाटेकर यांनी घालून दिला. आत्ताच आपण ऐकली नाना पाटेकर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली. ही श्रद्धांजली प्रसारित करण्यात आली आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. 9:09 आता रात्री 10 पर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं गायन प्रसारित करीत आहोत. राग केदार विलंबित आणि द्रुत बंदिश एक तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत पॅरी के गले हार.

आणि नृतबंदिशीचे बोल आहेत तुम सुगर चतुर भैया. त्यांना तबला साथ सरीफ अहमद खान यांची, सारंगीची साथ लियाकत अली खान यांनी आणि हार्मोनियमची साथ केली आहे मशकूर हुसेन यांनी. ऐकूया उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं गायन राग केदार.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं गायन आपण ऐकलं, राग होता केदार. त्यांना तबला साथ केली होती शरीफ अहमद खान यांनी, सारंगीची साथ होती लियाकत अली खान यांची, आणि हार्मोनियमची साथ केली होती मशकूर हुसेन यांनी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होता. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे.
1: प्रसारित करत आहोत नभोनाट्य रेत का वृंदावन. लेखिका आशापूर्णा देवी, सादरकर्त्या अरुणा भिडे.

0: ऐकलं का मी काय म्हणते ते? यंदा दुर्गा पूजेच्या सुट्टीत चार दिवस बदल म्हणून पुरीला जाऊया की?
1: काय म्हणालीस, पुरीला? अगं प्रवासाचा किती त्रास होईल?

0: एक राहू दे, पण इथं कितीतरी कामं खोळंबली आहेत, त्यांचं काय करायचं?
1: आतापर्यंत सोयी व्यवस्था यांचाच विचार करत राहिलो, आता जरा गैरसोयीचं पण अनुभव घेऊन पाहूया.
0: अगं पण
1: आणि हे पण तिथे आता राहण्याची जागेची सोय पण झालीच आहे, हे काय कमी आहे? थांबा मी गौतमलाच विचारते. गौतम, अरे गौतम, अरे दुर्गा पूजेच्या सुट्टीत 4 दिवस पुरीला जाऊ म्हणते, तू येशील ना?
2: आई मला नाही जमणार, पण मी आणि माझा मित्र या सुट्टीत मास्तरांच्या घरी अभ्यासाला जाणार आहोत.
1: हे सर्व ठरवलंस आणि मला विचारलं सुमानेस?
2: आता त्यात काय विचारायचंय?
1: ऐकलं का हे पा, आता त्याला इथंच राहू दे, मोठा झाल्यावर जाईल केव्हा तरी, पण मी तर जाणारच, आणि मी म्हणजे आपण दोघं, तुम्ही आणि मी.
0: म्हणजे म्हणजे तो इथं राहील आणि त्याच्या पोटापाण्याची काय सोय?
1: अहो आपल्या स्वयंपाकी फटी काय के, जमेल तसं करतील आणि राहतील दोघं. मी तर म्हणत होते की आपण चौघांनी जायचं, पण योग असायला हवा ना.

0: वाह क्या बात है. बघतोय इथं आल्यापासून तुझ्या फारच बदल झालाय की अगदी लहान मुलाची अवस्था झाली बघ तुझी.
1: इश वाळूत चालून चालून माझी पावलं खरंच किती वेगळी दिसतात नाही हो.
0: बाजारात जायचंय ना हा काश्याची भांडी तुला खरेदी करायची आहेत होय ना.
1: अव ते होईल ही पिशवी पाहिलीत का
0: बघू बघू
1: अगदी थोडीशी शिंपली आतापर्यंत गोळा केलीत.
0: तू तरी अगदी मुलखा वेगळीच दिसतेस बघ एखाद्या वेड्यासारखी शिंपली गोळा करत सुटली असती. अगं इतकी कशी आली आहे काय करणारेस तू याच.
1: समुद्राची ही संपत्ती त्याला परत देईन निघायच्या वेळी.
0: अरे वा वा अगं मग एवढी सारी कशाला जमा करायची
1: कशाला. आणि त्याकरता पुरीला येण्याची काय गरज असंच ना तुम्हाला म्हणायचं होतं.
0: बर बर राहिलं चला अंधार पडायला लागलाय आता नीट दिसेन असं पण होऊ लागलंय चालायचं ना.
2: आपल्या दोघांच्या मध्ये बोलतोय माफ करा पण काय हो या बिचाऱ्या समुद्र किनाऱ्यानं आपलं काय घोड मारलंय की आपण त्याचं दिवाळं काढायला निघालात.
0: नमस्कार नमस्कार
2: नमस्कार. अरे हो या शिंपल्यावर काही सरकारी कर नाही याची आपण खात्री करून घेतली आहेत ना.
0: नाही त्याचं काय साहेब की जाण्यापूर्वी सर्व शिंपली समुद्रात परत टाकायची असं ठरवलंय मग कसला कर कसलं काय
2: असं. पण मग हा सगळा खटाटोप कशासाठी.
1: त्यात गैर काय त्यावर कर नाही आणि मनाला समाधान आहे आनंद आहे.
2: हे तुमची कल्पना इतकी वेगळी आहे की आध्यात्मिक दृष्टिकोनातून तिची एखादी व्याख्याच करायला पाहिजे बघा.
0: एवढंच ना मग चला की आमच्या बिराडी थोडा वेळ बसा आणि होऊन जाऊ द्यात व्याख्या विख्या काय ती.
2: ठीक आहे पण अहो कुठे आहे तुमचं घर.
0: हे काय इथं जवळच आहे.
2: म्हणजे या वाळवंटात दूर असलेली वस्तू जवळ भासते तसं.
0: कसं बरं बोललात. अहो वाळवंटातील रस्ते फार मोठे फसवे असतात मैल अर्धा मैलावरून वाटतं की हा काय इथंच संपतोय. पण असे घाबरू नका आमचं घर तीर्थकुटी पाहिलेत ना तुम्ही.
2: हो पाहिलं
0: अगदी तिथंच. मग काय येत आहे ना आमच्या गरीबाच्या झोपडीत आपली पायधूळ झाडा आणि मग आपल्या महालात परता. नाही त्याचं काय साहेब की आम्ही कलकत्त्याचे लोक जरा दोन दिवस कुठे बाहेर गेलो ना की खरंच दमायला होतं.
2: समुद्र किनारी येऊन तुम्ही दमलो म्हणता. नवलच आहे.
1: हे पाय यांचं काही मनावर घेऊ नका. पण दमलो असलो तरी गप्पा मारत काय जात.
2: पण हे तुमच्या आमच्यावर अवलंबून आहे आणि आनंदाची फेड उपकारानं करणं हे माझ्या स्वभावात बसत नाही.
0: क्या बात आहे.
2: पहा तुमचं घर आता मी पाहिलंय असं तर नाही वाटणार की घर बसल्या ही बॅग कशाला पाठीशी लावून घेतली. बरं नमस्कार येतो आता.
1: अहो अहो पण तुम्ही आपली ओळख.
2: माझी ओळख बस एवढीच की एका खासगी कॉलेजातला अविवाहित प्राध्यापक. मोठ्या सुट्ट्यात फिरण्याचा छंदी माशय पुरीला येण्याची ही माझी चौथी वेळ.
1: पण पुरीलाच असे तुम्ही वारंवार का येता. देशातील इतर प्रांतांनी असा काय अपराध केलाय की आपण त्यांच्यावर रागवून तिकडे फिरकत पण नाही.
2: अहो वर्षातून दोन मुलूक जरी पाहायचं ठरवलं तरी काय आयुष्यात सर्वच्या सर्व देश पाहून होईल.
1: पण निदान पाहण्यासारखी ठिकाणं तर पाहून होतील.
2: पण मग देशातली कित्येक चांगली स्थळं पाहण्याचं राहून गेलं ही हुरहुर मनाला लागून राहिलच.
1: बरोबर आहे तुमचं म्हणणं. बरे उद्या जरूर या. हा
2: छे छे आता तुम्हा दोघात माझ्यासारख्या तिराईताची.
0: असा काही विचार सुद्धा मनात आणू नका. खरंच मनाने मोठी उदार आहे
2: असं म्हणता. मग तर तुम्ही भलतेच नशीबवान दिसताय. बरं नमस्कार.
0: बरं बरं येतो आता. नमस्कार.
2: अच्छा
0: अच्छा
1: काय हो. तुम्हाला काय वाटलं तुम्ही फार शहाणपणानं वागलत म्हणून.
0: म्हणजे
1: म्हणे मी मनानं मोठी उदार आहे स्वभावानं फार चांगली आहे. ते ग्रस्त कसे हसले ते पाहिलं ना.
0: वा वा अगं यात हसण्यासारखं काय आहे. अगं जो मनानं उदार आहे स्वभावानं चांगला आहे.
1: अहो पण ते त्याला सांगायची काही जरूर होती का. तुमच्या बोलण्यात काही तारतम्य असतं तर फार बरं झालं असतं. मी म्हणते एखाद्या नवख्या माणसाला आपल्या बिराडी आणण्याची कशासाठी घाई केली.
0: अगं पण
1: इथं आपण चांगली दोघं राहत होतो मजेत होतो आता तो रोज इथे यायचा म्हणजे.
0: अगं भल्या ग्रहस्थानं आपणहून ओळख करून घेतली, आपल्याकडून एवढा सुद्धा शिष्टाचार योग्य नव्हता.
1: असं म्हणजे समुद्राची मोकळी हवा खाऊन तुम्हाला आता एकदम शिष्टाचार सुचायला लागली वाटत?
0: हे बघ, प्रत्येक गोष्टीची ना तुला चेष्टाच वाटते. पण बाईसाहेब, त्यावेळी तर तुम्ही काही नाराजी दाखवली नाहीत, आणि आता जसं काय तुम्हाला झालं एकदम बिघडायला?
1: तुमच्या ह्या असल्या बोलणे वागण्याने असं वाटतं की जाऊ कुठेतरी निघून.
0: अरे वा,
1: तुम्ही ज्याला आदरानं बोलत आहात त्यात जर मी सहभागी झाले नाही तर त्या बिचाराचा काय ग्रह होईल आपल्याविषयी?

0: मला वाटते माझ्यात आज नव्या निवेदितेने जन्म घेतलाय. म्हणतात की माणूस वारंवार जन्माला येतो आणि मरतो. जन्म मृत्यूचे हे चक्र सृष्टी नियमानुसार अखंड चालू आहे. पण प्रत्यक्ष जन्म मरण अनुभवल्याशिवाय माणूस याच जन्मी कधी कधी जन्ममरण नाही का भोगत. तसा तर माणूस क्षणाक्षणाला नाश पावत असतो आणि क्षणाक्षणाला नवरूप धारणी करत असतो. जन्म मृत्यूच्या या फेरीतून जाणाऱ्या माणसाला मग एकटा तरी कसा म्हणावं. त्याच्या प्रत्येक रूपातून त्याचं खरं शाश्वत रूप कसं ओळखायचं.
1: निवेदिता, अगं ये निवेदिता. अगं तू इतक्या सोसायटीच्या वाऱ्यावर केव्हा येऊन बसलीस?
0: ही आत्ताच आली थोड्या वेळापूर्वी. म्हणजे माझ्या मागोमाग तुम्ही पण आलात वाटतं. मी काही तुम्हाला सोडून पळून चालले नव्हते.
1: एकदा तशी शंका आली खरी.
0: ओ कवर करता काय बोलताय.
1: म्हणून तर घाबऱ्या घाबऱ्या तुझ्या शोधात इथे येऊन पोहोचलो.
2: बरं तर चल आता
1: पुरे झालं वाऱ्यावर बसणं. येतेस ना?
0: हे पा तुम्ही पुढे व्हा, मी आले. पण तुम्हीच का नाही माझ्या शेजारी बसत? थोडा वेळ तरी बसा की प्लीज.
1: भलतच. अगं तिकडे घरात काय गोंधळ झालाय माहितीये का तुला? खुंटीवरचे कपडे जमिनीवर अक्षरशः लोळतायत. टेबल क्लॉथचा कोपरा वाऱ्यानं उडून पंख्यावर वारंवार आदळतोय. मी तर किती वेळचा जागाय बघ. हवा खात किती वेळ बसलीयस याचं तुला भान राहिलेलं दिसत नाही बघ.
0: असू देव,

0: मी तुमचा सदरा आणि टेबल क्लॉथ ठीक करून येते.
1: ओके. अरे चा, अगं हे काय कमालच झाली, हा सदरा इथंच आहे माझ्या खांद्यावर. हो हे बघ, कुठे धस लागून फाटला बिटला तर नाही ना, बघ बरं जरा.
0: बरं होईल फाटला तर, एक बॅग तरी टळ.
1: हे बघ, इथं आल्यापासून तुझ्या चांगलाच बदल झालेला दिसतोय. हा
0: तसा तर व्हायलाच पाहिजे नाही का, नाही ते इतके पैसे खर्च करायचे आणि इतके लांब यायचे काय फायदा आहे मग.

0: अहो अहो आपले पाहुणे अजून कसे आले नाहीत?
1: नाही तसा काही फार उशीर झाला नाही, अजून येतीलच एवढ्यात, वेळ रात्रीची आहे आणि त्यात रस्त्यावर शुकशुकाट
0: नाही का? पुरे हो, ते इथे चांगले चारदा येऊन गेलेत,
1: जाऊ द्या झालं हो, पण पाहुण्यांकरता काय बेत केलाय आज?
0: बेत ना चांगली पंचपक्वान केलीत, चार दिवस विश्रांती करता म्हणून आलो आणि न जाणे कुठलेही लचंड पाठीशी लावून घेतले. पण हे तुमचं नेहमीच आहे म्हणा.
2: काय कुणी आहे का घरात?
1: वा वा, या या या प्रोफेसर साहेब, नमस्कार नमस्कार. अहो इतक्या वेळ तुमच्या संबंधी नाही नाही ते बोलत होती.
2: असं
1: हो, या ना या, असे इकडे या, टेबलापाशी बसूया जरा.
2: हो हो हो. अहो या स्वयंपाक पाण्याचं एवढं सर्व कसं जमवलं तुम्ही इथं?
0: त्यात काही विशेष? आणि या सामानात तुम्हाला विशेष असं काय दिसलंय?
2: आता चूल मांडली म्हणजे काय लागत नाही सांगा बरं. हा वाटलं होतं सुट्टी मजेत जाईल, पण कसं काय, मुलांना घेऊन भाऊ आणि भाऊजय हजर. आता अश्विनात कलकत्त्यात दुपारी चांगली ऊन तापतात, पण रात्री मात्र थंडी पडते हे तुम्हाला माहितीच आहे. रात्री दोन्ही मुलांना निजवल्यावर भाऊ वहिनीला म्हणाला, मुलांना पांघरून घाल, त्यांना थंडी वाजेल. तर वहिनीनं उत्तर दिलं की पांघरायच्या चादरी नाही आणल्या. त्यावर भाऊ कडाडला, स्वतःच्या डझनवारी साड्या आणल्या असतील. आता यावर वहिनीचा पारा चढला हे काय सांगायला हवं?
0: अहो तिचं बरोबरच आहे, साड्यांच्या बाबतीत असं खोचून बोललेलं कोणची बाई सहन करेल?
2: अहो पण याला वहिनीनं काय उत्तर दिलं असेल असं वाटतं तुम्हाला? म्हणाली, सिमल्या बिमल्याला नाही आलो आपण, कलकत्त्याला रजाया ब्लँकेट घेऊन जायला हवीत हे मला काय ठाऊ, नशीब समजा मुलांचे स्वेटर्स बरोबर आणलेत.
0: अहो चला काय काय सांगता तुम्ही.
2: बरं राहिलं, अहो मला खोटं सांगून काय करायचंय. मग सकाळी सकाळी शेजारच्या खुरीतला स्तोच्या आणि समुद्राच्या आवाजाच्या वर तार स्वरातला पती पत्नींचा प्रेमाला पायकायला मिळाला. वहिनी म्हणत होती, पोळपाट लाटणं आणायला विसरले, आता पुऱ्या कशा लाटू. आणि तुम्हाला सांगतो माझ्या भावाला भूक लागली की नाही म्हणजे कसलंच भान राहत नाही. वहिनीवर खेकसला, तर मग गेला आठवडा काय झोपा काढल्यास? हे आणायचं ते आणायचं असं सांगून सारा खिसा रिकामा केलास? परगावी जाताना पोळपाट लाटणं बरोबर न्यावं एवढं सुद्धा तुझ्या ध्यानात राहिलं नाही? तुम्हाला सांगतो परिणाम असा झाला, अडी अडचणीला मुलांसाठी घेतलेले बिस्किटाचे दोन डबे सर्वांनी मिळून फस्त केले. वहिनीनं आठवणीनं दोन सुऱ्या मात्र आणल्या त्या बरं का, आणि त्याकरता मात्र भावाने तिची तारीफ केली.
0: अहो दोन दोन सुऱ्या कशा करता, काय एकच वस्तू दोघे जण एकदमच कापणार होते?
2: तसं नाही हो, एक फक्त फळं कापण्याकरता आणली होती. भावानं ताजा गरम मसाला मागितला, वहिनी म्हणाली विसरले, भाऊ म्हणाला ऐकतोयस ना रे. आता त्यावर मला हसूच आलं, अहो दुपारच्या त्या रणरणत्या उन्हात गरम मसाल्यासाठी मला किती धावपळ करावी लागली म्हणून सांगू, बाप रे.
0: काय म्हणता तुम्ही धावपळ केली कमाल.
2: मग अहो दुसरं कोण होतं बरं, गाव तरी असं किचकट की चटकन काही मिळेल तर शपथ. त्या दिवसापासून तिथला तो माळी मला गरम मसालेवाले बाबू म्हणूनच ओळखतो.
1: आता तुम्हाला म्हणून सांगतो प्रोफेसर साहेब, आमच्या इथं तुम्ही मध्यरात्री वाघिणीचं दूध का मागेनात?
0: काय बोलतोय, काय
1: तयार, अगदी तयार
0: काहीतरी बोलत असतात
1: काय ग, म्हणजे मी काय खोटं सांगतोय?
0: जरा उमजून समजून बोला
1: प्रोफेसर साहेब, मला अर्ध शिशीचा त्रास आहे
2: बरं.
1: हो गाडीतून उतरलो आणि माझं डोकं दुखायला लागलं, आता त्यावर माझी आई नेहमी रक्तचंदन उगाळून लेप लावायची, आजही त्यामुळे मला आराम पडतो बरं का. हो आणि हिनं

0: म्हणूनच तर मी रक्तचंदन उगाळून बरोबर ठेवते.
1: सत्यशरण बाबू, मी एक एक जे जे ऐकतोय ना त्यावरून मला तुमचा हेवाच वाटायला लागलाय.
2: चालायचं चालायचं.

0: काय काय चाललंय?
1: या या या प्रोफेसर साहेब, काही चाललेलं नाहीये. तुमचं बरं आहे
0: का?
1: तुम्ही आग लावून पसार झालात आणि इथं असा भडका उडालाय की प्राणावर बेतलंय.
0: आपण काय झालंय काय असं?
1: काय व्हायचं राहिलंय तेच ते आपलं कोणार्कच. कालपासून हिच्या डोक्यात तिथं जायचं वेड शिरलंय. अपरात्री जाग आली आणि पाहतो तो ही आपली खिडकीपाशी बसून राहिली
2: आहे. अ काय तेच काय बोलता हो?
1: मग बरं राहिलं, मग तूच सांग, उगाचच्या उगाच झोप न लागायला काय झालं तुला? ते
2: त्यात काय नसेल आली एखाद्या वेळेला. तुमच्यासारखी मी कुंभकर्ण थोडीच आहे. उशीवर डोकं टेकल्या रे टेकलं की लागली घोरायला.
0: पण कोणार्कला जाण्यात कसली अडचण आली आहे?
1: म्हणजे आता तुम्ही चर्चेकडे वळणार आहात, त्याआधी चहा होऊन जाऊ द्या बो एकदा. म्हणजे काय, ती चर्चा तासन तास चालत राहणार आणि तुला तर चर्चेची संधीच हवी असते.
2: हो हो, मी आता गप्पच बसते कशी.
0: हे काय बोलतच, अहो उद्या समुद्र म्हणाला की मी आपला शांत राहतो तर त्याच्यावर कोणी विश्वास ठेवेल?
2: म्हणजे माझ्या बोलण्याची तुलना समुद्राच्या गर्जनेशी चालली तर का बरं?
0: हे कोण सांगणार? ज्याला सागराच्या गर्जनेतील भाव कळतो तोच की नाही?
1: हे बघा, या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेन इतका मी कुठं विद्वान आहे
0: का
1: महाशय? तुम्ही पडलात प्रोफेसर, व्याख्यान देणं तुमच्या अंगवळणी पडलंय, आणि ही तर काय, कथा कादंबऱ्या नाटकं वाचून मिळालेल्या ज्ञानावर कोणालाही हरवते.
2: हो,
1: मला विचारायला तुमच्या चर्चेतलं काय समजतंय?
2: ऐकतात ना प्रोफेसर साहेब, यांच्या पदरी पडल्यामुळे माझं जीवन कसं बाहेर चाललंय.
1: तर तू तर काय अगदी आधुनिक तरुणीच आहेस.
2: मी जुन्या वळणाची की आधुनिक याचा इथं काय संबंध आहे? काय प्रोफेसर साहेब, आपल्याला काय वाटतं?
1: ऐकलं ना प्रोफेसर साहेब, पण हे सर्व तू कुठं शिकलीस? की समुद्राची मोकळी हवा खाऊन तुझा मेंदू असा तरतरीत झालेला आहे? मला तर वाटतंय की 10-15 वर्षांनी तू तरुण झाली आहेस.
2: अहो पुरेपुरे. हा ते काय म्हणत होती मी प्रोफेसर साहेब, की आता आपण मुद्द्याकडे वळूया. मग कोणार्कला जायचं काय ठरते? तिथे बसची सोय आहे का? भाडं किती? आणि हे पा, हे येणार नसतील ना तर आपण दोघच जाऊया. वाघानं खाल्लं तर आपल्या दोघांनाच खाईल.
1: चला तर सगळेच जाऊया.
2: आता तुम्ही कशाला येताय? कोण आग्रह करताय तुम्हाला? वाघानं आम्हाला खाल्लं तर तुमचं म्हणणं खरं झालं असं होईल.
1: हे बघ, पुन्हा पुन्हा असं वेड वाकड कशाला बोलतेस? हा तर काय प्रोफेसर साहेब, एकदा या गोष्टीचा आता सोक्ष्मोक्ष लावाच.
0: म्हणजे?
1: हो, हिच्या डोक्यानं काही घेतलं आणि तसं झालं नाही असं अजून तरी कधी झालेलं नाही.
0: असं होय?
1: हो. तुम्ही दोघं काय ते ठरवा, तोपर्यंत मी जरा कोपऱ्यापर्यंत जाऊन येतो.
2: अहो आता या वेळेला कुठे निघाला?
1: अग असं काय करतेस, या इथं म्हणजे या दुकानापर्यंत जाऊन येतो.
0: दुकानापर्यंत? अहो आता इतक्या रात्री कोणी दुकानं उघडी ठेवली आहेत तुमच्यासाठी? चला मी पण येतो तुमच्या बरोबर.
1: छे हो, अशी कोणती रात्र झाली आहे, हा असा धावत जातो आणि पळत येतो बघा.
0: पण इतकं काय महत्वाचं?
1: नाही काय त्याचं, त्या तिथे एका उडिया पानवाल्याचा ठेला आहे.
0: असं होय?
1: काय पान बनवतो, 2-4 विडे घेऊन येतो म्हणजे बैठक रंगायला बरं.
0: नाही ते ठीक आहे, पण वहिनींपेक्षा तो काय पान चांगलं लावतो?
1: आता खरं बोलायला गेलो ना तर बाईसाहेब भडकतील
0: का.
1: हो हे बघा, त्याच्या पानाची चव ना काही न्यारीच आहे. काय घालतो बेटा पानात ईश्वर जाणे. बरं मी येतो जाऊन जरा.
2: हे असं अचानक वहिनी का म्हणालात?
0: का वहिनी म्हणून हाक मारली तर तुमची काही हरकत आहे?
2: हरकत कसली? छे छे काही नाही.
0: पण तुमच्या बोलण्यावरून तर तसं वाटतं. चला आजपासून तशी हाक मारणं बंद. मग तुम्हाला कोणत्या नावानं हाक मारू? हा पण मला तर तुमचं नाव सुद्धा ठाऊक नाही.
2: नाव सुद्धा ठाऊक नाही? तुम्ही तर गमतच करता आहात.
0: मनात नेहमी विचार येतो तुम्हाला कोणतं नाव शोभून दिसेल बरं, पण तुमचं नाव विचारण्याचं धाडस मात्र आजपर्यंत झालं नाही.
2: यात कसलं आले धाडस? माझं नाव निवेदित आहे, आता कळलं ना?
1: काय प्रोफेसर साहेब, कुठपर्यंत आला बेत?
2: माझ्या म्हणण्याप्रमाणेच होईल एवढं नक्की झालं.
1: अगं ते तर मला आधीच ठाऊक होतं म्हणा.
2: अहो हे तुम्हाला पत्र द्यायचं राहिलं.
1: पत्र? बघू बघू.
0: बरं मी निघतो आता.

0: हे काय चोरांना एवढं रान कशाला मोकळं ठेवलंय?
1: कोण प्रोफेसर साहेब तुम्ही?
0: सर्व दरवाजे सताड उघडे पडलेत, सर्व काही चोरांच्या स्वाधीन करायचं विचारे वाटत हा?
1: नाही हो, हे जरा बाहेर गेले तोवर म्हटलं.
0: आणि हे काय, हे सर्व सामान असं अस्ताव्यस्त का पडलंय? बिराड दुसरीकडे तर हलवत नाही तुम्ही?
1: छे अहो, आज आम्ही कलकत्त्याला परत निघालो.
0: परत?
1: हो.
0: केव्हा?
1: आजच रात्री.
0: पण असं अचानक?
1: प्रोफेसर साहेब, आयुष्यात सर्व काही अचानकच घडतं नाही का?
0: नाही, पण परत का जातात?
1: आमच्या मुलाचं पत्र आले, नोकर आजारी पडलाय आणि स्वयंपाक करताना त्याचा हात पण भाजलाय.
0: अरे अरे, फार भाजलाय का हो?
1: पत्रावरून तसं काही स्पष्ट होत नाही. आज उद्या जायचंच आहे तर जास्त त्याचा विचार कशाला करायचा?
0: हा, पण कोणार्कला जाऊन येता आलं असतं तर या प्रवासात तुमचा सहवास मिळेल म्हणून कालपासून मी किती खुशीत होतो. परवा जाऊन नाही का चालायचं? आता एका दिवसानं असा काय फरक पडणार?
1: अशक्य आहे.
0: अगदी अशक्य?
1: अगदी अशक्य. तुमचे हे भाऊ दुसरे भोळे शंकर सर्व काही चालवून घेतील, पण मातृप्रेमात अंतर त्यांना अगदी खपायचं नाही. हा,
0: मग आता पुन्हा केव्हा भेट?
1: मला तर काही आशा दिसत नाही.
0: इथं झालं गेलेलं विसरून जाल ना?
1: त्यात काय कठीण आहे? माणूस काय विसरू शकत नाही? म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आम्ही बायका काय विसरू शकत नाही. जाऊ दे झालं, तुम्ही केव्हा परतणार?
0: कोणास ठाऊक, कदाचित आजच.
1: म्हणजे?
0: मी तुमच्या बरोबर आलं तर?
2: अरे, म्हणजे तुम्ही इथंच आहात तर? मी तुमच्या हॉटेलवर जाऊन आलो तुम्ही तिथं भेटाल म्हणून.
0: पण एवढं काय महत्वाचं निघालं?
2: अहो, तुम्हाला एक ताजी बातमी सांगणार होतो, दुसरं काय?
1: अहो राहू द्या हो, राहू द्या हो, तुमची ती ताजी बातमी जरा बाजूला. यतीश्वर बाबू असे अचानक का आले ठाऊक आहे? त्यांनी कोणार्कला जाण्याचा बेत रद्द केला हे सांगण्यासाठी. आणि आजच रात्री ते कलकत्त्याला परतणार आहेत.
2: अगं काय सांगतेस काय?
1: मग मी सुद्धा ऐकून चकितच झाले.
2: पण प्रोफेसर साहेब, तुमच्या बाबतीत असं काय घडलं?
0: उद्या कॉलेजच्या बोर्डाची मीटिंग आहे.
2: असं
0: आताच कळलं.
1: घ्या, प्रोफेसर कसे देवदूतासारखे आलेत मदतीला. यतीश्वर बाबू, तुम्ही असं करा, तुमचं सामान घेऊन इथंच या ना.
0: इथं?
1: म्हणजे इथून सर्वजण एकदम निघू.
2: हा, हे अगदी बिलकुल ठीक आहे. बघा, सामान सुमान घेऊन इथून तुम्ही स्टेशनवर पोहोचा. तोपर्यंत मी घराची किल्ली मालकाकडे पोहोचती करून परस्पर स्टेशनवर येतो. तुम्ही तिकीट काढा, तोपर्यंत निवेदिता सामानावर लक्ष ठेवील. काय निवेदिता?
0: नाही, पण तसं कशाला, मी घराची किल्ली देऊन येतो.
2: छे छे ओ, ते बरं नाही दिसणार, मलाच जायला पाहिजे. त्यांनी आमची इतकी सोय पाहिली आहे, निदान त्यांचे आभार तरी मानून येतो.
0: बर, तर मग सामान घेऊन इथंच येतो. मी जातो आता.
1: तुम्हाला काही कसं कळत नाही हो? सर्व काही त्या यतीश बाबूंवर सोपवून तुम्ही आपले मोकळे.
2: अगं प्रोफेसर साहेब भले ग्रस्त आहेत, त्यांच्या मनात तसं काही यायचं नाही.
1: अहो ते झालं, पण मी म्हणते मी त्यांच्याबरोबर एकटी कशी जाऊ?
2: मग
1: बरं दिसेल का ते?
2: बस एवढंच ना. अगं त्यावरून तू इतकी बेचैन झालीस, कोणाला तसं काही म्हणू तर दे, म्हणजे दाखवतो त्याला काय ते.
1: हा, असं तोंडावर कोणी म्हणतं वाटतं. आणि समजा मी त्यांच्यावर पळून गेले तर?
2: अगं वाटलं तर जा ना. हो, मात्र जाताना पत्ता देऊन जा म्हणजे झाला.

0: निवेदिता निवेदिता, अच्छा सारखा कठीण प्रसंग माझ्या आयुष्यात कधी आला नव्हता.
1: कठीण कठीण कसं काय?
0: हा आता तूच विचार कर.
1: कठीण नाही, दयनीय म्हणा.
0: मी कशाला येऊ तुमच्या बरोबर? स्वतःच्या इच्छा बाजूला सरून ठेवणं म्हणजे तुमच्या पुढे शरणागतीच पत्करणं नाही. मग मला असं कोंडीत पकडून आपल्या मनासारखं करून घेण्यात तू काय मिळवलंस?
1: असं काय बोलता? पहा बरं कशी सोय झाली ती. दोन चार दिवसाने तुम्ही परतणारच, मग बरोबरच गेलं तर असं म्हणत आलं. नाहीतर मागे तुम्ही एक वेळ.
0: निवेदिता, तू जाणार म्हटल्यावर मला इथं राहणं कसं शक्य होत? हे सगळं खरंच का तुझ्या लक्षात आलं? मी माझ्या मनीच्या आकाशी तुझं हृदय क्षणोक्षणी पाहिलं, क्षणोक्षणी न जाणे कितीदा कितीदा.
1: काय हवेडेपणा. मला वाटत सारं वाय गेलं.
0: निवेदिता निवेदिता, असं का बोलतेस?
1: मग काय बोलू हो, काय करू? अरे अरे, हे काय? सोडा सोडा, माझा हात सोडा. गृहिणी निवेदिताला बाजूला सारून तिच्या मनात रुजलेली खरी निवेदिता पुढे सरसावली तर दुसरं काही होणं अशक्यच आहे.
0: निवेदिता,
1: आजपर्यंत मिळवलं ते सर्व मातीमोल झालं. मान सन्मान विश्वास सारं काही हे सर्व आज घडल्यावर खरी निवेदिता मनाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात जिवंत राहिली? ती तर नामशीच झाली, संपली आहे. तिच्या संसारात उरले आहे त्या केवळ प्रपंचाच्या खुणा.
0: निवेदिता निवेदिता
1: हो, निवेदिताच्या शांत मनात एक जबरदस्त वादळ उठलं. त्यानं तिचं अंतर्मन घुसळून काढलंय आणि त्या जलाशयातून लपलेलं प्रेम आणि दडपलेली स्वप्न उफाळून वर आली.
0: निवेदिता,
1: पण येतेश्वर बाबू, जीवनातल्या कठोर वास्तवतेनं ते हिरवळ ते पाणी पार शोषून टाकलं. उरलंय ते जीवनातील फक्त वाळू.
0: नाही,

श्रोतेहो, आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 11:11 झालेली आहेत. आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून आज रात्री 10 प्राप्त झालेल्या हवामान वृत्तानुसार आज मुंबई शहर आणि उपनगरात आकाश स्वच्छ होतं. कमाल तापमान कुलाबा इथे 37 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज इथे 38 अंश सेल्सिअस इतकं नोंदविण्यात आलं. किमान तापमानाची नोंद कुलाबा इथे 27 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज इथे 25 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे 68% आणि सांताक्रूज इथे 66%. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश स्वच्छ राहील. दिवसभर उष्णता राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही सूचना नाही. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकला. आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 11:13 झालेली आहेत. आता ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात पी सावळाराम यांची रचना. संगीतबद्ध केली आहे वसंत प्रभू यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकलात वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली पी सावळाराम यांची रचना, लता मंगेशकर यांच्या स्वरात. आता ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची रचना, संगीत शांक नील यांचं आहे.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. गीतकार गदी माडगुळकर, संगीतकार अरुण पौडवाल. भावधारा कार्यक्रमात आता शेवटी ऐकवीत आहोत अरुंधती यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत यशवंत देव यांचं आहे.

अरुंधती यांनी गायलेल्या या गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात बाबूलाल गंधर्व यांचं बेलाबहार वादन प्रसारित करीत आहोत. राग आहे बिहाग. विलंबित गत 1 तालात आणि द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी यांची आहे. ऐकूया बाबूलाल गंधर्व यांचं बेलाबहार वादन, राग बिहाग.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात बाबूलाल गंधर्व यांचं बेला बहार वादन आपण ऐकलं. राग होता बिहाग, त्यांना तबला साथ प्रसून चटर्जी यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून ऐकत होतात.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत कथांवर आधारित मालिका कथांतर भाग 8. लेखक आहे प्रणव सुखदेव, सादरकर्त्या गौरी लागू.
1: गोष्ट सांगणं आणि गोष्ट ऐकणं या निसर्गदत्त गुणांमुळेच माणूस माणूस आहे. कथांतर

0: श्रोते हो नमस्कार. प्रणव सखदेव यांची कथा आपण ऐकणार आहोत. कथा सांगण्याची गोष्ट. फॅन्टसी पलीकडचं एक भयकारक वास्तव दाखवणाऱ्या प्रणव सखदेव यांच्या कथा. शीर्षक संगीत आशुतोष कुलकर्णी यांचं आहे. सादरकर्त्या गौरी लागू. ऐकूया कथा सांगण्याची गोष्ट.
1: गोष्ट सांगणं खरं खूप अवघड काम. छान डिस्टर्ब झालंय. कशी सांगायची ही गोष्ट? माझी बायको 2 दिवसापूर्वी एकदम व्हायलंट झाली. अचानकच

मी बाहेर हॉलमध्ये बसलो होतो, ती किचन मध्ये काम करत होती, तेवढ्यात ती ओरडली, काय झालंय ते पाहायला आत गेलो तर बायकोच्या अंगा

0: त्याच्या मोकळ्या केसांवर, चेहऱ्यावर आणि छातीवर ताज्या रक्ताचे डाग दिसत होते. काय करावं ते मला 2 मिनिटं सुचलंच नाही. तिच्या हातात सुरा होता आणि पुढचा नंबर आपलाही असू शकतो. मी अंदाज घेत विचारलं, मन्या काय झालं, तू नीट आहेस ना? मी तिला प्रेमाने मन्या म्हणायचो. मन्याने अपेक्षित परिणाम झाला असावा, कारण तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तो करून रडवेला झाला आणि काही क्षणातच डोळ्यातून घळघळ पाणी व्हायला लागलं. मी तिच्या जवळ गेलो. पहिल्यांदा तिच्या हाताची कड सैल करत तिच्या नकळत हातातला सुरा काढून घेतला. पण सुरा हातात घेतल्यावर माझ्याच मनातून काहीतरी उफाळून येत असावं असं मला वाटलं. हा सुरा सपासप वार करण्याची खुमखुमी माझ्यात इंजेक्ट करतोय का, किंवा ती माझ्यात आहेच फक्त तो उद्दीपित करतोय का, काय असं मला वाटलं. आता नंबर कोणाचा असा मनात विचार येत होता. पण बायकोनी माझ्या छातीवर डोकं ठेवलं आणि ती रडायला लागली.
1: मला मारायचंच होतं त्याला, मला मारायचंच होतं त्याला, मारलं त्याला.

0: ती मला सारखं सारखं हेच सांगत होती. तेव्हाच मी ठरवलं की हिला सध्या तरी घरी ठेवणं ठीक नाही. आज कबुतरावरच भागलंय, पण यानंतर काही विपरीत झालं तर मात्र निस्तरणं कठीण जाईल. माझी बायको घरी एकटीच असायची, घरातून फ्रीलान्स भाषांतराची कामं करायची, पण तेच काम करून कंटाळ आल्याने गेल्या काही दिवसांपासून तिने कामं बंद केली होती. पण अशी व्हायलंट ती कधीच झाली नव्हती. नक्कीच काहीतरी बिनसलं होतं. मी तिचा चेहरा धुवून तिचे कपडे बदलले, तिला बेडरूममध्ये झोपवलं. तिला सवयच होती काहीतरी नको असलेलं किंवा भयंकर घडलं ना की तिला झोप यायला लागायची. तिचा मेंदू सेल्फ डिफेन्ससाठी स्वतःला मिटून घ्यायचा. ती झोपल्यावर मी ताबडतोब एका केअर सेंटरला फोन केला, घडला प्रकार सांगितला, तिला घरी ठेवणं कसं धोक्याचं आहे हेही सांगितलं. तेव्हा तिथल्या मानसशास्त्रज्ञ बाई म्हणाल्या की 2-3 दिवस ऑब्झर्वेशन खाली ठेवू, मग पाहूया. बायको एकटीच असताना तिने काही भलतसलतच केलं म्हणजे? काल रात्री मला केअर सेंटरमधल्या मानसशास्त्रज्ञ बाईंचा फोन आला होता. त्यांनी मला भेटायला बोलवलं होतं. मी रोज संध्याकाळी बायकोला भेटायला जातच होतो. ती अधिकच करुण आणि निस्तेज दिसत होती. त्याबद्दल मी बाईंना विचारलं देखील होतं. त्यावर त्या म्हणाल्या होत्या,
1: नाही आम्ही त्याचाच अभ्यास करतोय, लवकरच सांगते सगळं सविस्तर तुम्हाला.
0: ठरलेल्या वेळी मी गेल्यावर बाईंनी मला एका खोलीत नेलं. त्यांनी लॅपटॉपवर काही व्हिडिओ फाईल्स सुरू केल्या. स्पीकरचा आवाज थोडा मोठा केला. काही सेकंदात व्हिडिओ सुरू झाला. त्यात माझी बायको होती. पॉज करत बाई म्हणाल्या,
1: आम्ही तुमच्या मिसेसला वेळोवेळी त्यांच्या कलाकलांनी प्रश्न विचारले, त्याची त्यांनी दिलेली उत्तरं एकत्र करून हा व्हिडिओ तयार केला आहे. पाहूया आपण आणि मग बोलू त्यावर.
0: प्लेवर क्लिक केल्यावर व्हिडिओ सुरू झाला. बायको घाबरलेली आणि रडवेली दिसत होती. आपलं म्हणणं नेमकं कसं मांडावं यासाठी ती शब्द शोधत असावी असं वाटलं. एकीकडे तिची काळजी आणि दुसरीकडे उत्सुकता. अशा विचित्र मनस्थितीत माझं मन सापडलं.
2: किती किती कटकट करायचं ते. मी काही काम करत असले की अंगाशी यायचं, सारखं जवळजवळ घोटाळायचं, काही कामही करू द्यायचं नाही. मला कंटाळा आला होता त्याचा,
0: माझी बायको सांगत होती.
2: खरं तर सुरुवातीला मी आणि माझा नवरा आम्ही मूल हवं की नको या पेचात पडलो होतो. त्याला अनेक कारणं होती. मूल जन्माला घातल्यावर त्याची येणारी जबाबदारी, म्हणजे त्याला सांभाळणं वगैरे, एवढंच नाही तर त्यासाठी आर्थिक तरतूद, शाळा कॉलेजाच्या फिया भरणं, असल्या गोष्टी त्यात असणारच होत्या. आम्ही ठरवलं की मूल घातलंच जन्माला तर त्याचा नीट सांभाळ करायचा. पाण्यात पडलं की पोहता येतच असा आमचा दृष्टिकोन अजिबात नव्हता. मूल हवं की नको असं करण्यातच काही वर्ष गेली. इतकी वर्ष होऊनही मूल होत नसलेल्या जोडप्या

0: प्रेशर सहन करावं लागतं. सगळेजण माझे आई बाबा, त्याचे आई बाबा, आत्या काका म्हणत, काय मग गुड न्यूज कधी? आम्ही म्हणायचो की पाहू, विचार चालू आहे.
1: आता झाली की इतकी वर्ष लग्नाला, बा झालं प्लॅनिंग बिनिंग? आमच्या वेळी असलं काही नव्हतं बाबा. एकदा झालं मूल की करतात सगळे आपोआपच, त्यात काय एवढं विचार करण्यासारखं.
0: असं एकदा त्याची आई म्हणाली होती, आम्हाला मूल नको होतं असं नव्हतं, पण त्याबाबतचे सामाजिक, मानसिक, आर्थिक प्रश्न पाहून सध्या तरी नको असा निर्णय आम्ही घेतला होता. नवरा म्हणायचा,
2: एक मूल जगात आलं की मग त्यासाठी सगळ्या व्यवस्था आल्या, म्हणजे पेट्रोल, खाणंपिणं, शिक्षण, हे सगळं आलंच ना. जगाची लोकसंख्या वाढणार, परत त्याच्या मानसिक गरजा वेगळ्याच.
0: पण मूल ही आमची भावनिक गरज असल्याचं आम्हाला कळत होतं. या हो नकोच्या दोलायमान स्थितीत खूप रडारड करायचे मी, खूप खूप रडारड करायचे. नवरा टूरवर असला की एकटेच पडायचे, कारण कारण सोबतीला कोणीच नसायचं, मग कोणीतरी हवं असं मला सतत वाटायचं, सतत. दरम्यान माझं वय वाढत होतं, तसतशी प्रेग्नन्सीमध्ये येणारी कॉम्प्लिकेशन्स देखील वाढण्याची शक्यता होती. कदाचित मूल व्हायला काही प्रॉब्लेम आले असते. दिस कुड बी द लास्ट चान्स असा आम्ही विचार केला. मूल हवं, जे होईल ते होईल असं मी ठरवलं.

0: काय छान दिवस होता तो, जेव्हा ना जेव्हा मला कळलं माझ्या पोटात एक जीव पडतोय, एक शुक्राणू माझ्यात गेलाय, त्यापासून एक पेशी, एवढीशी पेशी तयार झाली आहे सतत वाढणारी. त्यातून हात पाय मेंदू असले अवयव विकसित होण्याची क्षमता असलेली. छान छान फिलिंग होतं ते. ही गोष्ट सांगितल्यावर नवराही खूप खुश झाला, म्हणाला
1: आज आपण कुठेतरी डिनरला जाऊयात.
0: खूप आनंद झाला होता आम्हाला. आमच्या दोघांचा मिळून तयार झालेला एक जीव माझ्या पोटात वाढत होता.

पाऊस पडल्यावर मातीतून कसे ते दोन हिरवे हात बाहेर येतात, तसेच तसेच माझ्याही पोटात होत आहे असं मला वाटायचं, चंबळून यायचं. आम्हा दोघांचे आई बाबा तर काय वाटच पाहत होते, डिंकाचे लाडू काय, आळीवाचे लाडू काय, बदामाचा शिरा काय. काही ना काही माझ्यासाठी घरी येऊन यायचे. या गोष्टीने घरातलं वातावरण अगदी बदललं होतं, पण मला छान वाटायचं कारण वेगळंच होतं. ते म्हणजे एकाएकी एकाएकी सगळ्यांनी मला महत्त्व द्यायला सुरुवात केली होती. नवरा माझे इतके लाड करायचा, तो बिचारा माझे डोहाळे पुरवायला रात्री अपरात्री उठून बाहेर जायचा, रोज घरी आल्यावर तो माझी चौकशी करायचा, माझ्या पोटावर हात ठेवून आतल्या बाळाशी बोलायचा. मी त्याला म्हणायचे, अरे त्याला काय कळणार आहे, तर तो म्हणायचा की मी पाहिलंय डिस्कवरीवर, पोटात असताना बाळांना आवाज ऐकू येतो. त्याने असा रिसर्च केला होता, टेस्ट चेकअपसाठी तो सोबत यायचा. सगळं सगळं सगळं कसं नीट चाललं होतं, कुणीतरी कुणीतरी आपल्यासाठी इतकं करते म्हणून मला खूप छान वाटायचं. अखेर मला पेन्स सुरू झाले. आई आई घरी होती, ते दुखणं बापरे, आठवलं तरी अंगावर काटा येतो. तेव्हा असं वाटलं कुठून आई होण्याचा निर्णय घेतला, कोणीतरी आतून जोरात ढोशा मारतंय असं वाटत होतं. तसं मी आईला म्हणाले, तर आई म्हणाली, अगं बाई आहेस ना, मग एवढं सहन करायला नको, तुझा जन्मच झाला यासाठी, काही नाही होत. डिलिव्हरी नॉर्मल झाली, मला मुलगा झाला, तो मासाचा गोळा बाहेर आला आणि मी सुटले. शाळा सुटली, पाटी फुटली, शाळा सुटली, पाटी फुटली. काही सेकंदातच त्याचं ते पहिलं

कोहळं रडणं सुरू झालं. जणू मी माझे पेन्स त्याला दिलेत. जणू तो म्हणत असावा, कशाला आणलंस आम्हाला जगात, आता जगावं लागेल. मला असं काहीतरी अधूनमधून वाटायचंच. त्यानंतर मला ग्लानी आली. जागी झाले तेव्हा मला कोणीतरी बाळ आणून दाखवलं. म्हणाले, मुलगा झालाय, अगदी नीट सुदृढ. माझ्या छातीशी दिलं त्याला, तेव्हा काहीतरी विजेसारखं सर सर केलं अंगातून. सुखद काहीतरी आपलं, म्हणजे आपल्यातूनच निर्माण झालेलं, आपल्या समोर, आपल्या खुशी. काय छान फिलिंग होत ते. आईपणाच होत का आणखीन कसलं? नाही मला सांगता येणार नाही, पण छान वाटत होत. इतके महिने जे सगळं चाललं होतं त्याचं सार्थक, शांत, समाधानी.

0: आमचा दोघांचा एक छोटासा जीव कलाकलाने मोठा होत जाणारा आणि पुन्हा कदाचित एका नव्या जीवाला जन्म घालणारा. त्यासाठी नवऱ्यानं बरीच खेळणी देखील आणली होती. आम्ही त्याला गोष्टी सांगायचो, चित्रांची पुस्तकं दाखवायचो. त्याला 6व्या 7व्या महिन्यातच चांगली चित्र ओळखता येऊ लागली होती. हो, सगळं कसं छान चाललं होतं. आणि एके दिवशी नवऱ्याला प्रमोशन मिळालं. बातमी आनंदाची असली तरी त्याला त्यासाठी सिंगापूरला जावं लागणार होतं. किमान 1 वर्ष तरी त्याला तिथे काढावं लागणार होतं. त्यानंतर भारतात बदली करू असं कंपनीने आश्वासन दिलं होतं. मला सिंगापूरला त्याही आपल्या मुलाला घेऊन अजिबात जायचं नव्हतं. त्याला बरीच कारणं होती. म्हणजे एकतर केवळ 1 वर्षासाठी तिथं शिफ्ट व्हायचं हा पर्याय मला फारसा अजिबात आवडला नाही. त्यात पूर्णतः नव्या वातावरणात मला इतक्या लहान मुलाला वाढवायचं नव्हतंच. नवऱ्याला मात्र आम्ही हवे होतो. तो म्हणाला,
1: अगं मन्या, तुम्हाला दोघांना टाकून मी कसा जाऊ? आता तर मी माझ्या बाळाच्या सोबत हवंच ना.
0: यावर बरीच चर्चा, वादविवाद झाले, रडारडही झाली. पण शेवटी शांतपणे निर्णय घ्यावा लागला की ही संधी त्याच्या करिअरच्या दृष्टीने चांगली आहे. त्याला चांगली पोस्ट मिळणार आहे, शिवाय पगारही होता त्यापेक्षा कितीतरी जास्त मिळणार होता. पुढचा विचार करता सिंगापूरला तो एकटाच जाईल असा निर्णय आम्ही घेतला. पण तो तिथं गेल्यावर आम्ही रोज फोनवर बोलायचो, व्हिडिओ कॉल्स करायचो. तो गेल्यावर ना मला मात्र कंटाळा आला होता. मला सगळं एकट्यानंच करावं लागत होतं. आधी तो बऱ्याच गोष्टीत मला मदत करायचा, स्वयंपाक करायचा, मुलाची शिशू काढायचा, कपडे बदलायचा, त्याला आवडायचं ते. पण हे सगळं माझ्या एकटीवर झालं. माझी फार घुसमट व्हायची, दिवसभर बोलायला कुणीच नाही. नंतर तर तो माझ्या मागे मागेच राहायला लागला. झोपायचा तेही मी जाईन तिथे, ज्या खोलीत असेन तिथेच माझ्याजवळ. मी तिथून हळूच निघाले की काही मिनिटातच जागवायचा आणि भोकाड पसरायचा. तो जणू माझ्या पाठीवरचं एक बांडगुळच झाल्यासारखं वाटायला लागलं मला. आजी आणि आजोबा यांच्याबरोबर बाहेर फिरायलाही जायचं नाही. मला सुरुवातीला छान वाटायचं, खरंच खूप छान वाटायचं. आपलं बाळ, त्याला किती लळा आहे आपला. पण नंतर मात्र बंधन होऊ लागलं. कंटाळाला कंटाळा, मी जिथे जाईन तिथे हा माझ्या मागे मागे, माझा पदर किंवा माझी ओढणी धरून हजर.

थोडं थोडं बोलायला येऊ लागल्यावर तो आई बाबा याशिवाय काही निरर्थक शब्द बडबडू लागला. एक दोनदा मला इतका कंटाळा आला, इतका कंटाळा आला की मी त्याला ओरडून म्हणाले, आय डोंट लाईक युअर कंपनी. बिचारा नुसतं टकमक डोळ्यांनी पाहत राहिला माझ्याकडे. कदाचित कदाचित माझ्या मोठ्या आवाजाने मोठ्या आवाजाने असेल मग रडायला लागला. मला असं वाटलं तेव्हा की

0: फोन थोबाडीत मारून गप्प बसावं त्याला. म्हणावं, चुप बाईस, गप गप बस. पण नंतर मात्र मला छान वाटलं, छान वाटलं माझ्यावरचं बाणगुळ. या विचारानं मी सुखावले. माझ्याशिवाय याचं अस्तित्व शून्य होतं. खरं तर मी आहे म्हणूनच त्याला अस्तित्व होतं. मी त्याला झिडकारलं तो एक असह्य मूर्ख आणि निरागस बालक होता. पुअर लिटिल गाय. एक वर्ष होत आलं होतं पण तरी नवऱ्याचं तिकडचं काम संपलं नव्हतं. अजून काही महिने त्याला तिथं थांबावं लागणार होतं. त्याने सांगितलं तो आम्हाला रडू देखील नीट फुटलं नाही. इतकं वाईट वाटलं, सुन्नच झालो मी. मला वाटलं जणू तो आता पुन्हा येणारच नाही आणि या बाळाची सगळी जबाबदारी आपल्यावरच पडणार. आपलं आयुष्य आता असंच येतच जाणार. हा मुलगा म्हणजे आपल्या गळ्यातलं लोढणं होणार. आपण याच्या घाण्याला बांधलेला एक बैल आहोत. इतका तिरस्कार, नकारात्मक भाव माझ्या मनातून दाटून आला ना त्यावेळी की मुलाचं तोंडही पाहू नये असं वाटलं. सारखं दिसेल ते तोंडात घालणारा, तोंडात लाळ लालेला आणि मोठ्या मोठ्यांदा निर्विकार डोळ्यांचा तो मठ. मी एक दोनदा आईला थोडंसं अडून अडून असं सांगितलं देखील. मला कंटाळा आलाय. तुम्ही घेऊन जा त्याला एक दोन दिवस. ती एकदम उखडलीच. अगं काय आई आहेस का काय तू? तुझं पोटचं पोर आहे ना, मग तुझीच जबाबदारी आहे ती. मला वाटलं की हे आई पण आपल्यावर लादून घेतलंय. आपण मूल जन्माला आलं तेव्हापासून ते आपल्याला चिकटलं आणि आता कदाचित आयुष्यभर. माझ्यात आई होण्याच्या सगळ्या शक्यता असल्याने हे आई पण श्वापदासारखं दबा धरून होतच. संधी मिळाली आणि आणि आणि त्याने माझ्या मानगुटीवर उडी घेतली. आता त्यातून सुटका केवळ अशक्य अशक्य अशक्य. पूर्णतः अशक्य नाही खरं तर, काहीतरी मार्ग असेलच. मी त्याला पाळणा घरात ठेवण्याचा पर्याय निवडला. पण मी तिथून निघून आले की तो जे रडायचा त्याने मला सगळा धीरच खचून जायचा, त्याचा आकांत कानात घुमायचा. मग मी त्याला परत घेऊन यायचे. तो असा आहे बिचारा जीव. त्याच्याकडे पाहून मला केव यायची आणि हसूय. कधी कधी कधी कधी एक आई म्हणून किंवा माणूस म्हणून त्याचं रडणं ऐकून मी रडायचे. मला माझ्याच राग यायचं वाटायचं. असाह्य बिचारं भांडगुळ माझ्यावर अंकुश ठेवतंय. मला त्याच्यानुसार कठपुतल्याप्रमाणे खेळवतंय. एके दिवशी नवऱ्यानं सांगितलं की सिंगापूरमधला त्याचा प्रकल्प जवळपास संपला. ते ऐकून मी इतके आनंदित झाले ना की मुलाची मी मोठी पापीच घेतली. जणू त्याला सांगत होते की आता तुझ्या ताडूतनं माझी अंशता तरी सुटका होईल. पण नवऱ्याने पुढे सांगितलं त्याने मात्र मी अधिकच निराश झाले. तो म्हणाला,
1: अगं पण मला अजून काही महिने US जावं लागणार आहे ग. ते झालं की मग भारतात. हा
0: मी भयंकर निराश झाले. मला वाटलं की सिंगापूरमध्ये त्याला कंपनीतलीच कोणी भेटली तर नसेल ना, म्हणून आता तिला घेऊन हा US कामानिमित्ताने मजा मारायला चाललंय. असं असेल तर काय पातळीवरचे संबंध असतील त्याचे. मी मोठ्या सुरीने ब्रेडचा लोफ कापत कापत विचार करत होते. म्हणजे आपण त्याच्यावर अवलंबून आहोत तशीच तीही त्याच्यावर अवलंबून असली तर ठीक आहे. मग आम्ही दोघी समान पातळीच्या हो, पण त्यापेक्षा जास्त असेल तर, ती आपल्यापेक्षा वरचढ असेल तर. काय विचार करतोय आपण, आपला नवरा अजिबात असा नाहीये. आणि असलंच असं काही तर लपून ठेवणाऱ्यातला तर तो नक्कीच नाहीये. देवा काय झालंय माझं मन. डेंजर, खाड्या कुट्ट खोल्यांचा तुरुंग.

एक एक विचारांचा कैदी असा बाहेर येतो आणि विष कालवू लागतो. पण हे असे विचार का आले माझ्या मनात? किती प्रामाणिक चांगला नवरा आपला, आपल्यावर प्रेम करणारा, आपली काळजी घेणारा. ही संशयाची पाल चुकचुकलीच. ही संशयाची पाल दबा धरून असतेच, फक्त संधी मिळायचा अवकाश. आपल्या मनाला विचार शिवलाच तरी कसा? आपण बोलून नाही दाखवला, पण मनात आला म्हणजे तो निर्माण झालाच ना. उच्चारला गेला नाही म्हणजे त्याचं अस्तित्व नाही आहे असं थोडीच. आहेच त्याचं अस्तित्व. आणि आता आता त्याचा जन्म झालाय म्हणजे तो थोडाफार राहीलच मनात. ह्याला कारण आहे या मुलाचा जन्म. हा जन्माला आला म्हणून पैशासाठी नवऱ्याला सिंगापूरला जावं लागलं. ह्याच्यामुळेच आपल्याला वैताग आलाय. त्याचं हे असं माझ्यावर अवलंबून असणं, याची की येणं, त्याचं सगळं अस्तित्व भार आपल्यावरच ओच. त्यामुळे आपलं मन असं सैरभेर आणि कलुषित होत आहे. हे सगळं याच्या जन्मामुळे होत आहे. हाच सगळ्याला कारणीभूत आहे. या सगळ्या मागे हाच आहे. हो, हाच आहे. मी असा विचार करत असतानाच मुलगा माझ्या पायापाशी आला. त्याला पाहून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. मी हातातला तो मोठा सुरा त्याच्यावर वेडा वाकडा सपा सपा सपा सपा सप चालवला. रडू लागला, भेकू लागला, मोठ्या मोठ्याने ओरडू लागला. त्याचा तो आवाज मला आणखीनच डोक्यात गेला. मी आणखीन चिडले. हो, आणि चित्कारून सुरात दुप्पट वेगानं चालवलं, दुप्पट वेगानं चालवलं, दुप्पट वेगानं चालवलं. त्याचा आवाज शांत झाला. आवाज शांत झाला, पण मी थांबले नाही. सुरात चालवत राहिले.

मी भानावर आले. माझे हात रक्ताने माखले होते. माझ्या अंगावर रक्ताच्या चिळकांडा उडल्या होत्या आणि माझ्या पायाशी रक्ताचं थारोळं साचलं होतं. माझी शुद्ध चरपली. त्यानंतर मला काहीच आठवत नाही. नंतर मी इथे होते. मीच माझ्या मुलाला मारले. हो, मीच माझ्या मुलाला मारले. बस.

0: क्लिप संपली. हे सगळं ऐकून मी भंजाळलो, सैरभैर झालो. मॅडम जरा 2 मिनटं मी बाहेर जाऊन येऊ, आय नीड सम टाईम.
1: ऑफकोर्स.
0: मी आत गेलो. जाण्यापूर्वी टॉयलेटमध्ये जाऊन तोंडावर पाणी मारलं, आणखीन जरा रिलॅक्स वाटलं. पण मी जे ऐकलं होतं त्यातला एक एक भाग, एक एक मुद्दा सुटा सुटा केला. खोलीत गेल्यावर मानसशास्त्रबाईंनी कसनुसा हसत माझं स्वागत केलं. ते हसण्यात थोडा अवघडलेपणा आणि थोडी सहानुभूती होती.
1: मी थेट मुद्द्यासच बोलते. आपण ऐकलेला व्हिडिओ नक्कीच शॉकिंग आहे, पण जेव्हा तुम्ही तुमच्या मिसेसना इथे आणलं तेव्हा आम्हाला काहीतरी वेगळंच सांगितलं होतं.
0: कारण तिने जे सांगितलं आहे त्यातलं काहीच घडलेलं नाही हो.
1: म्हणजे
0: असं की मी सिंगापूरला गेलो होतो हे खरं आहे, पण तिने आमच्या मुलाचा खून नक्कीच केला नाही आहे, ते शक्य

0: नाही हो,
1: पण त्यांनी तसा स्पष्ट शब्दात कबुलीचा बाप दिला आहे.
0: दिला असेल पण जे नाहीच त्याचा खून कसा होईल?
1: म्हणजे
0: आम्हाला मूलच नाहीये तर त्याचा खून कसा काय होणार आहे हो? आम्हाला मूल नाहीये हे 100% सत्य आहे.

0: तिन्ही जे जे काय सांगितलं आहे त्याचा विचार करता हां मला काही गोष्टी थोड्या थोड्या लक्षात येत आहेत.
1: सॉरी, पण आम्हाला तुमचंही बोलणं रेकॉर्ड करावं लागेल. कॅमेरा मागवून घेते मी. सांगा.
0: काही वर्षांपूर्वीच्या गोष्टी आहेत. लग्न झाल्यानंतर मूल हवं का नको यावर आम्ही बराच काथ्याकूट केला. हवं यासाठी कारणं होती आणि नको यासाठी तर बरीच होती. बायकोनी ते सांगितलं एक क्लिपमध्ये. एकूणच हा निर्णय घेणं खूप कठीण होतं, पण बराच खल करून आम्ही शेवटी चान्स घ्यायचा असं ठरवलं. आम्ही खूप प्रयत्न केले पण यश येत नव्हतं. आम्ही नको म्हणत होतो तेव्हा आम्ही आमच्या भावनांकडे, मनातल्या हळव्या कोपऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. सप्रेसच केलं म्हणूयात ना. तेव्हा आम्ही प्रॅक्टिकली खमके होतो. पण आता मात्र आम्ही सगळे प्रॅक्टिकल मुद्दे सोडून मूल हवं असं ठरवून आम्हाला ते होत नव्हतं. खूप कठीण होता तो काळ. बायकोनी तर ते फारच मनाला लावून घेतलं होतं. तिला वाटायचं की आपणच आधी नाही नाही केलं आणि आता तो जीव एकार्थी जणू आपल्याला इंग दाखवतोय. मी तिची समजूत काढायचा खूप प्रयत्न करायचो. कधी कधी तर ती एकटीच बोलायची. त्यानंतर मला ऑफिसात प्रमोशन मिळून सिंगापूरला जायची संधी मिळाली, पण ते काम फक्त काही महिन्यांचंच होतं आणि त्याचवेळी ती प्रेग्नंट असल्याचं आम्हाला कळलं. आम्ही खूप आनंदात होतो. वयामुळे प्रेग्नन्सीत कॉम्प्लिकेशन्स असणार होत्या, पण डॉक्टरांच्या मते त्यावर अनेक उपाय होते. काळजी करण्याचं तसं काहीच कारण नव्हतं. सिंगापूरला तीही खरं तर माझ्यासोबत येणार होती ते मी गृहितही धरलं होतं, पण तिने यायला साफ नकार दिला. तिला अशा स्थितीत परदेशात, नव्या जागेत, नव्या देशात अजिबात जायचं नव्हतं. माझं कामही 2-3 महिन्याचंच असल्याने मी फार आग्रह केला नाही, आणि इथे काही लागलं तर पाहायला तिचे आई वडील आणि माझेही आई वडील होतेच ना. शिवाय फोन, व्हिडिओ चॅट होतंच. सिंगापूरला जाण्यामागे आर्थिक कारणंही होती. आमच्या आयुष्यात एक नवा जीव येणार होता, त्यासाठी पैसे लागणार होतेच. प्रमोशननी माझ्या पगाराच्या पॅकेजमध्ये देखील बरीच वाढ होणार होती. शिवाय भारतातनं कायमस्वरूपी कुठेच जायचं नव्हतं. आमच्या आयुष्यात 2 चांगल्या गोष्टी घडत होत्या, त्यामुळे आम्ही खूप खुश होतो. तिच्या आत काहीतरी कलाकलानी वाढतंय याचा तिला कोण आनंद झाला होता. ती मला तिच्या पोटावर डोकं टेकवायला सांगायची आणि म्हणायची,
1: येते काही ऐकू.
0: मग मी नाटक करायचो, हो येतंय की, आपलं बाळ हसतंय आणि म्हणतंय थँक्यू हां, मला तुम्ही या जगात आणणार आहात ना. ती मला म्हणायची,
1: आपण आणतोय त्याला या जगात, तो स्वतःहून नाही तर आपल्यामुळे येणार या जगात.
0: मी सिंगापूरला गेल्यावर सगळं नीट चाललं होतं. तिची आई दररोज चक्कर टाकायची, माझे आई बाबाही यायचे. सिंगापूरला असताना मला काही आठवडे US जावं लागणार होतं, पण तो दिवस मला अजूनही आठवला की अंगावर काटा येतो. आत्तापर्यंतचा सर्वात वाईट दिवस होता तो आमच्यासाठी. मी नेहमीप्रमाणे घरी फोन केला तर माझ्या आईनी फोन उचलला. तेव्हा आईनी मला आढेवेढेवेत सांगितलं की मिस कॅरेज.

मी होतो US ला, 7 समुद्रापार. मी परत येऊ शकत नव्हतो, ते शक्यच नव्हतं. मी आईला म्हणालो की मी येऊ का? आई म्हणाली, अरे नको, काही आवश्यकता नाही आहे, आम्ही आहोत ना सगळे, तू काळजी करू नकोस. ती पण नीट आहे तशी, पण थोडा वेळ लागेल ना धक्क्यातून सावरायला. मी इतका अस्वस्थ झालो होतो की काही सुचत नव्हतं. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीपासून लांब असता, तुमचं आणि तिचं, तुम्हाला अत्यंत हवं असलेलं काहीतरी संपतं.

ते तुम्हाला माहीत नसतं, तोवर ठीक असतं, पण माहीत झाल्यावर मात्र सैरभैर होतं नसतं. पिंजऱ्यातल्या जनावरासारखं हतबल हतबल झालो तुम्ही.

0: मला त्या रात्री झोप लागणं शक्यच नव्हतं. माझ्यासोबत कोणी नव्हतं, एकटेपणा फक्त. ती रात्र मी बायको कशी असेल, तिला काय वाटत असेल. आपण सिंगापूरला आलो खरं, पण ज्यासाठी आलो ते आता संपलंय. आता पुढे काय करायचं या विचारातच घालवली. मग मी स्वतःलाच धीर दिला. आयुष्य खूप मोठं आहे असं मी स्वतःलाच समजावलं. दुसऱ्या दिवशी मी बायकोशी बोललो. ती खूप रडली. मला तिचा तो रडण्याचा आवाज अजूनही जसाच्या तसा आठवतोय.
1: एखाद्या व्यक्तीसोबत आपण जेव्हा राहतो तेव्हा तिच्यासोबत काही तास काही क्षण घालवतो तेव्हा ते आपल्या आठवणीत जमा होतात. मग ती व्यक्ती जाते आणि मागचं आठवण आपल्याला वाईट वाटतं आणि छानही वाटतं. इथे तर ती व्यक्तीच आपण पाहिलेली नाही, ती केवळ आहे इतकंच आपल्याला माहिती आहे. असण्याच्या एका धाग्याच्या तंतूने आपल्या आयुष्यात काहीतरी विणपावलं होतं आणि एके दिवशी आपल्याला कळलं की आता ते काहीच नाहीये, खरंच नाहीये, नाही.
0: त्यानंतर काही दिवसात ती अगदी नेहमीसारखी झाली. आता तो विषय काढायचा नाही असं आम्ही ठरवलं. पण हे सगळं स्वीकारणं आणि पचवणं सोपं नव्हतं. तिने खूप स्वप्न पाहिली होती, तिची ओढ तीव्र होती. मग मी ठरवलं की तिला वेळ द्यायला हवा. आणि ती देखील स्वतःहून म्हणत होती.
2: तुमच्या आजूबाजूला काही लहान मुलं होती का जी तुमच्याकडे यायची खेळायची, किंवा असं कोणाविषयी तुमची मिसेस तक्रार करायची का?
0: नाही हो, आमच्या आजूबाजूला बरेचसे फ्लॅट बंदच होते. त्यांचे मालक हे बाहेरगावीच असायचे. कधीतरी कोणीतरी यायचं, पण हो एक तक्रार मात्र ती नेहमी करायची. घरी येणाऱ्या कबुतरांबद्दल. ती स्वयंपाकघर आणि हॉलच्या खिडकीतून येणाऱ्या कबुतरांविषयी सारखी तक्रार करायची. जवळपास रोजच मला म्हणायची,
1: या कबुतरांचं काहीतरी कर रे, जरा खिडकी उघडी दिसली की आली आत घुमत बसतात नुसती, घाण करतात. एवढी छान खिडकी असूनही ती बंद ठेवायची म्हणजे निव्वळ मूर्खपणाच नाही का?
0: मध्ये एकदा तर आमच्या बाथरूममध्ये घुसून घरटं केलं होतं त्यांनी. त्यांना हकलवता हकलवता वैताग आला. ती कबुतरं गेल्यावरही त्यांच्या वास्तव्याचा एक कुबट घाणेरडा उग्र वास तिथे भरून राहिला होता. तो वास होता त्यांनी केलेल्या घाणीचा, टाकलेल्या अंड्यांचा. त्या प्रसंगापासून तिच्या मनात कबूतर या जमातीविषयी राग अधिकच वाढला. एकदा काय झालं, चुकून तिच्या हातनं किचनची खिडकी उघडी राहिली. ही संधी साधून कबूतर आत आली. ती मला रागाने म्हणाली,
1: काय सारखी घुंगू करत बसतात, ऐकलं तरी माझ्या डोक्यात तिडीक जाते. त्यांचा तो डार्क करडा रंग, त्याच्यावरचा लालसर मोरपिशी रंग आणि डोळे डोक्यात जातात. वाटतं एकेकाचा गळाच घोटावा. त्यांना काय वाटतं काय, ती काय आपली मुलं आहेत की आपण त्यांना सांभाळू?
0: तिच्या या वाक्याने मी चकित झालो.
1: त्यांचे ते मंद मठ्ठ भाव असलेले डोळे पाहिले की वाटतं सुरीनं गळा चिरावा चिरावा चिरावा त्यांचा.
0: मी मानसशास्त्रज्ञ बाईंचं नीट निरीक्षण केलं तेव्हा मला जाणवलं की दिसायला बरी आहे ही बाई, फक्त नीट पाहिलं तरच तिची वैशिष्ट्य कळली असती. म्हणजे सो कॉल्ड आकर्षक कॅटेगरीत बसली नसती. तिने ग्रे रंगाची कॉटनची साडी घातली होती. मेकअप नसला तरी साडीला सूट होतील असं कानातलं होतं. गळ्यात काळी मोठ्या खड्यांची माळ घातली होती. रंग गोरा होता त्यामुळे

0: त्या साडीत ती उठून दिसत होती. त्या साडीतून अर्धवट दिसणारं तिचं पोट सुप्त आकर्षण निर्माण करत होतं. डोळे तपकिरी रंगाचे बोलके होते, छोटे कापलेले केस काळे आणि मोकळे होते. चहा झाल्यावर मी परत बोलायला लागलो. तर माझी बायको इथे येण्याआधी झालं असं की मी हॉलमध्ये होतो. नेहमीप्रमाणे ती किचनमध्ये काहीतरी करत होती, छान गाणं बिणं म्हणत होती. तेव्हा मला कबुतरांचं गुटरगू ऐकू आलं, मग पंखांची फडफड ऐकू आली, आणि मग
1: मारून टाकीन मी तुला, तुला मारून टाकीन. आय विल किल यू, आय विल किल यू, आय विल किल यू, मारून टाकीन तुला मी,
0: असा ओरडण्याचा आवाज. मी टीव्ही बंद करून आत गेलो. ब्रेडचा लोफ रक्ताने माखला होता. गॅसच्या शेगडीवर रक्ताचे मोठमोठे शिंतोडे उडाले होते. बायकोच्या अंगावर चेहऱ्यावर रक्ताच्या छिळकांड्या उडाल्या होत्या. तिच्या हातात ब्रेड कापायची मोठी धारधार सुरी होती. ती तिने घट्ट धरली होती आणि तिच्या समोर किचनच्या ओट्यावर एक कबूतर रक्ताच्या थारोळ्यात पडलं होतं. जिवंत असतानाचेच निर्विकार असलेले डोळे, मरणाआधी शेवटची धडपड करण्यासाठी अर्धवट उघडलेले पंख. बायको दात ओठ खात त्याच्याकडे रागाने पाहत होती, पण मी तिथं गेल्यावर तिने केलेल्या कृत्याची तिला जाणीव झाली असावी. तिने मला घट्ट मिठी मारली आणि ती रडायला लागली.
1: मला सारखा सारखा त्रास द्यायचा, तो सारखा सारखा यायचा, भुणभुण करायचा, वैताग आला होता मला त्याचा, मला वैताग आला होता त्याचा, मला वैताग आला त्याचा, म्हणून मी ऐका.
0: तिचं भान हरपत होत, तिला झोपवलं आणि मी तुम्हाला फोन केला. बाई माझ्याकडे पाहत होत्या तर मी त्यांच्याकडे. त्या नक्कीच गोंधळल्या असणार. मी मगाशी त्यांच्याकडे थोडं अडून पाहत होतो, पण आता मात्र मला त्यांच्याकडे उघड उघड पाहता येत होतं. खरंच त्यांचं पोट सुप्त आकर्षक होतं, कदाचित अर्धवटच दिसत होतं. म्हणून मी म्हणालो, माझ्या बायकोनी कोण्या लहान मुलाचा खून केलेला नाहीये, तर एका कबूतराला ठार मारलंय. पण तिला असं वाटतंय की आपणच आपल्या मुलाला मारलंय आणि त्यामुळे तिची एक कथा तिने रचून सांगितली आहे, पण ती संपूर्ण खरी नाहीये.

बाईंच्या चेहऱ्यावर थोडे गोंधळलेले आणि किंचित भीतीचे भाव होते. त्यावर काय बोलावं हे तेव्हा तरी त्यांना सुचत नव्हतं. आता त्यांच्याकडच्या कॅमेऱ्यावर दोन गोष्टी होत्या, एक बायकोची आणि एक माझी. दोन वास्तव, दोन बाजू.

नवऱ्याचं लक्ष आपोआपच बाईच्या साडीतून दिसणाऱ्या गोऱ्या रंगाकडे जात होतं. अधिक काही घडण्याआधी तो तिथून निघून गेला. बाईंनी कसनुसं हसत एक दोन दिवसात तुम्हाला कळवते असं म्हणत त्याचा निरोप घेतला. पण ह्या सगळ्या प्रकारामध्ये मला म्हणजे ही गोष्ट रचणाऱ्याला मात्र चित्रविचित्र स्वप्न पडायला लागली. त्याचे सगळे तपशील आठवत नाहीत मला, पण कधीच आठवले नाहीत. आठवणारे काहीसे असे, म्हणजे बायकोनी मारलेल्या कबुतराऐवजी तिथे मानसशास्त्रज्ञ बाईचं मुंडकं आहे, मला मूल झालं आहे आणि ते अर्ध कबूतर अर्ध माणूस होतं, ते गुटरगु करत रडत होतं, मी त्या आकर्षक गोऱ्या पोटावर ओठ फिरवतोय आणि त्यानंतर सुरी फिरवतोय, त्या बाईंच्या पोटातून मुलाऐवजी कबूतर बाहेर आलं होतं, हे मूल माझंच आहे.

नाही, मी जाम डिस्टर्ब झालो आहे, आणि आता मला या सगळ्या स्वप्नांची कथा तयार करून त्यातून बाहेर पडायचं आहे. पण मला कळतच नाही आहे की या सगळ्याची कथा सांगायची तरी कशी.

0: कथा सांगण्याची गोष्ट. प्रणव सखदेव यांची कथा श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. वाचन केलं होतं गौरी लागू, प्रसाद कुलकर्णी, यशोधन बाळ आणि अस्मिता चिंचाळकर. शीर्षक संगीत आशुतोष कुलकर्णी यांचं होतं. सादरकर्त्या होत्या गौरी लागू. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणीच्या संग्रहातून या अंतर्गत कथांतर ही मालिका आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आपण ऐकत होतात. रात्रीचे 12:43 झालेली आहेत. आता ऐकूया गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: गोंधळात गोंधळ या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. सुरेश वाडकर आणि उत्तरा गिळकर यांच्या स्वरातील हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं आणि याला संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. चित्रपट संगीत आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो, पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर.
1: हॅशटॅग नवदुर्गा, उत्सव प्रेरणेचा.

माझा गुलाब खुला ये माझा गुलाब खुला माझा गुलाब खुला।

0: मामला पोरीचा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. अनुराधा पौडवाल, विनय मांडके, अनुपमा देशपांडे आणि बेला साळुंके यांच्या स्वरातील हे गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं आणि संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: श्रोतो, आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. रात्रीचा 1 आहे. आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमामध्ये ऐकूया मिलिंद चित्तल यांचं गायन. राग आहे चंद्रमुखी. विलंबित बंदिश 1 तालात निबद्ध आहे. द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत जल जल के बलमा आणि द्रुत बंदिशीचे बोल आहेत काहे करत मोसे. त्यांना तबला साथ मिलिंद जोशी यांची आणि हार्मोनियमची साथ केली आहे प्रकाश वाघळ यांनी. ऐकूया मिलिंद चित्त.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मिलिंद चित्तल यांचं गायन आपण ऐकलं. राग होता चंद्रमुखी. त्यांना तबला साथ केली होती मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमची साथ होती प्रकाश वाघळ यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आपण ऐकत होतात.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: श्रोते हो, AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचा 1:30 आहे. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका विशेष. आजच्या कार्यक्रमात लावण्य रंग या मालिकेचा भाग 100 सादर करते अभिराम सराफ. निर्मिती आहे आकाशवाणी सोलापूर केंद्राची.
2: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
3: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोते हो, फळाची लावणी कशी असते याबद्दल सध्या आपण माहिती घेत आहोत. तमासगिरांनी झगड्याची लावणी लिहिली, सादर केली लोकरंजनासाठी. पण शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी झगड्याच्या लावणीचा उपयोग प्रबोधनासाठी देखील केला आणि लोकजागृतीसाठी देखील केला. अण्णाभाऊंनी आपल्या बहुतेक सगळ्याच लोकनाट्यामध्ये झगडा या लावणी प्रकाराचा अत्यंत कुशलतेनं वापर केलेला आढळतो. तमाशातील झगडा हा पतीपत्नी, प्रियकर प्रेयसी, राधाकृष्ण यांच्यामध्ये होत असतो. अण्णाभाऊंनी झगड्याची लावणी शोषक आणि शोषित यांच्या तोंडी लावली, त्यामुळे या लावणीचा एक वेगळाच परिणाम झाला. कामगार वर्गाला, शोषित वर्गाला त्यांनी झगड्याच्या लावणीतून हक्काची जाणीव करून दिली. अण्णाभाऊंनी एक झगडा लिहिला होता, त्यामध्ये शोषक आणि शोषित यांच्यातला संवाद दाखवला आहे. शोषित म्हणतो, तुम्ही शेतकरी, कामगारी, जनतेचे कैवारी संपाला विरोध का करता? तेव्हा शोषक म्हणतो, पाण्यात राहूनी माशाशी दुश्मनी पदरी बांधून का घेता? तुम्ही अहिंसावादी, सत्याचे दर्दी, गरिबांची टाळकी का फोडता? तेव्हा शोषक उत्तर देतो, तुम्ही कायद्याला मोडून, शांतता तोडून संपाचा हैदोस का घालता? संपकाळामध्ये कामगारावर लाठी हल्ला झालेला असतो, डोक्याला बँडेज बांधलेला कामगार हा प्रश्न विचारतो आणि सांगतो की गरीब आणि श्रीमंत हा भेद नाहीसा झाला पाहिजे. मालकाला वाचवाया, नफ्याला पचवाया, कायदा का पुढं करता? तेव्हा नेता उत्तर देतो, धन्याला कण्या, चोराला मलिदा, चोरून साराया करता. असं झगड्याच्या माध्यमातून समाजातील वास्तव लोकशाहीर अण्णाभाऊंनी प्रभावीपणे लोकांसमोर मांडलं. यानंतरचा झगडा ऐकण्यापूर्वी एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया. आशा भोसले यांनी गायलेली ही लावणी खिचडी चित्रपटातली आहे.

मुंबई शहर महाराष्ट्राला न जोडता स्वतंत्र ठेवावं असे म्हणणारे एक शेठजी एका झगड्यामध्ये दाखवलेले आहेत, आणि मुंबई महाराष्ट्रालाच मिळाली पाहिजे असं म्हणणारा मराठी माणूस या झगड्यामध्ये दाखवलेला आहे. आणि या दोघांमधला झगडा त्या काळामध्ये अण्णाभाऊंनी लिहिलेला आहे. मुनीमजी म्हणतो, आता कायद्यानं बोला सांगा आम्हाला धनी कोण या मुंबईला. तेव्हा विष्णू म्हणतो, आमची मुंबई कुणाची नाही सवाल उलटा कशाला. मुनीमजी म्हणतात, नाना भाषेची अनंत जातीची तूच मागशी कशी हिला, जशी गरुडाला पंख आणि वाघाला नख तशी ही मराठी मुलखाला. मुनीमजी म्हणतात, आम्ही येऊनही मुंबईला व्यापार वाढवला पैसा पेरीला आता बोला. तेव्हा विष्णू म्हणतो, नदीला बगळा जमून सगळा टपून बसतो कशाला. मुनीमजी म्हणतो, आम्ही हौशी रंगिले उद्योगवाले आम्हाविण शोभा नाही मुंबईला. तेव्हा मराठी माणूस म्हणतो, जसा पिंगळ्याला पिंजरा गाढवाला अंबारी बाशिंग शोभत घुबडाला. अशी ही मुनीमजीला निरुत्तर करणारी झगड्याची लावणी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अत्यंत गाजली होती. गरुडाला पंख वाघाला नख तशी ही मराठी मुलखाला हे कडवं राजकीय घोषणाच होऊन बसलं होतं. लावणीतील विचार आणि लावणी मराठी माणसाच्या मनात रुतून बसत होती हे लोकशाहीर अण्णाभाऊंच्या झगड्याच्या लावणीचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. आता सवाल जवाबाची एक लावणी असते ती कोणती असते ते जाणून घेण्यापूर्वी एक ढंगदार लावणी आपण ऐकूया. पांडोबा पोरगी फसली चित्रपटातली ही लावणी आहे.

पेशवे काळामध्ये आणि ब्रिटिश काळामध्ये तमाशा फडावर भेदिक लावणी म्हटली जात होती. शाहिरांमध्ये कलगीवाले आणि तुरेवाले असे दोन पक्ष होते. त्यांच्यामध्ये स्त्री श्रेष्ठ की पुरुष श्रेष्ठ, सृष्टीची निर्मिती कोणी केली स्त्रीनं की पुरुषानं, यावरून एकमेकांना काव्यातून प्रश्न विचारून नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जायचा. पण आधुनिक काळामध्ये भेदिक लावणी लिहिणारेच नाही आहेत, त्यामुळं अलीकडच्या काळातील तमाशाफडात कलगीतुऱ्याचे सामने होत नाहीत. मात्र भेदिक सवाल जवाबामुळं तमाशाफडात सवाल जवाबाची लावणी या नावाखाली एक वेगळीच लावणी अस्तित्वात आलेली आहे. या प्रकारची लावणी तमाशाफडावर आजही सादर केली जाते. या लावणीचं स्वरूप असं असतं, दोघांमधली ही लावणी आहे, तो आणि ती. अगं करतो सवाल रागाल याल प्रेम मनामध्ये घडेल का, ती म्हणते धरते हाताला नेते वाड्याला बहिणीशी प्रेम जडेल का, तो म्हणतो नको करू वायदा लग्नाचा सौदा लग्नात ताशा वाजेल का, ती म्हणते एकदाच येणं एकदाच जाणं तळहाती चंद्र दडेल का, येतील लाटा समुद्र मोठा नदी समुद्राला सोडील का, नको करू ताठा नदीचा साठा ओढ्याला नदी अडेल का, अगं मास्तर कवी उरुळी गावी मुराळी पाहून अडेल का, नाथाची भक्ती कलगीची शक्ती अशी दोस्ती जडेल का. अशा प्रकारची ही फडावरची लावणी. या प्रकारामध्ये विविध प्रकारच्या लावण्या सादर करून तमाशा रसिकांचं मनोरंजन केलं जात होतं. आजच्या तमाशामध्ये चित्रपटातल्या लावण्या किंवा चित्रपटातली गाणी सादर केली जातात, त्यातही हिंदी गाण्यांना अधिक प्राधान्य दिलं जातं. मराठी गाणी क्वचितच म्हटली जातात. त्यामुळं अलीकडच्या काळात तमाशा फडावरती शाहिरी लावण्या ऐकायला मिळतीलच याची खात्री देता येत नाही. चला आपण आणखीन एक ढंगदार अशी लावणी ऐकूया.

0: वर्षाच्या जत्रेला एवढ्या लांबून आला
1: करू
0: तुमच्यासाठी लावला कौल खंडेरायाला
1: अस
0: आता कस होईल काय होईल
1: काय झालं
0: जीव थोडा थोडा झाला
1: अरे अरे अरे
0: घडलं मला

शोध्य रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी शाहिरांनी लावण्या लिहिल्या, मात्र काही शाहिरांनी उपदेशपर लावण्या देखील लिहिलेल्या आहेत बरं का। हे शाहीर शृंगार रसाकडून भक्तिरसाकडे वळले, तरी पण मूळ प्रवृत्ती त्यांची तशी नव्हती, पण कोणत्या तरी कारणामुळे किंवा गुरूंच्या उपदेशामुळं ते भक्तिमार्गाकडे वळाले असावेत। शाहीर अनंत फंदी हे पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या सांगण्यावरून कीर्तनाकडे वळाले। वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी तमाशाचा फड उभा केला होता। ते शीघ्र कवी होते। तमाशासाठी त्यांनी अनेक फटके लिहिले, कटाव लिहिले, लावण्या लिहिलेल्या होत्याच, मात्र अहिल्याबाईंच्या सांगण्यामुळं त्यांची कृती पालटली। हातातला शाहिरीचा डफ बुक्की मारून त्यांनी तात्काळ फोडून टाकला आणि ते कीर्तन करू लागले। पुढं ग्रामस्थांच्या आग्रहावरून ते पुन्हा तमाशाकडे वळाले। त्याचवेळी अहिल्याबाई संगमनेरहून जात असताना त्यांना ही बातमी समजली, तेव्हा फंदींचं डोकं उडवावं अशी त्यांनी सूचना केली। हे फंदींना कळताच त्यांनी तात्काळ नाच्याला खाली बसवलं आणि फक्त टाळकरी ठेवून कीर्तन सुरू केलं, आणि त्यानंतर मात्र त्यांनी तमाशाचा नाद कायमचा सोडला। या कीर्तनासाठीच कदाचित अनंत फंदीने उपदेशपर लावण्या लिहिल्या असाव्यात। त्या उपदेशपर लावण्या कोणत्या होत्या ते बघूया एका ढंगदार लावणीनंतर। उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली जुलूम या चित्रपटातली एक लावणी आता आपण ऐकणार आहोत। बाळ पळसुळे यांनी ही लावणी संगीतबद्ध केली आहे।

अनंत फंदींनी ज्या उपदेशपर लावण्या लिहिल्या होत्या त्यातली एक लावणी आहे, दे सोडून तरी फंद वाऊगे विषयाची तरी काय मजा, हरिनामाची लाव ध्वजा, असार हा संसार त्यजा, तमोगुणाते द्यावी रजा, रजसत्वाची करी पूजा, क्षमा शांतीमनी धरीत जा। अनंत फंदी हे तमाशा कलेमध्ये जसे तरबेज होते तसेच कीर्तन कलेतही ते प्रवीण होते। संतांप्रमाणेच ते प्रपंच करता करता त्यांनी परमार्थही करावा असं ते सांगत असत, आणि त्यासाठीच ते म्हणतात, नरदेहामध्ये येऊन नर हो साधन ऐसे करा, जेणे भवसागर तरुणी सुखे व्हावे पैल तिरा, संसारारणवी भिजा गड्यांनो संसारारणवी भिजा, परंतु परमार्थ साधनेने साधा यातच मजा। अनंत फंदी यांनी लिहिलेला उपदेशाचा फटका तर अधिक लोकप्रिय आहेच आहे, त्याची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही आहे। या फटक्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर माणसानं वर्तन केलं तर तो निश्चितच सद्गुणी आणि सद्वर्तनी होईल। या फटक्यामध्ये ते म्हणतात, बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये ऐस आपला उगाच भटकत फिरू नको, चल सालस पण धरुनी निखालस बोल खोट्या बोलू नको, परधन परनार पाहून चित्त भ्रम हे देऊ नको, अंगी नम्रता सदा असावी राग कोणावर धरू नको, भली भलाई कर काही पण अधर्मी मार्गी शिरू नको। अशा पद्धतीचा हा खूप मोठा फटका आहे आणि तो आजही तेवढ्याच आत्मीयतेनं ऐकला जातो। कार्यक्रमात यानंतर आणखीन एक ढंगदार आपण लावणी ऐकूया।

0: बरेदर श्रोते हो, गणानं घुंगरू हरवलं चित्रपटातल्या या ढंगदार लावणीबरोबरच आजचा लावण्यरंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग सादर करते अभिराम सराफ. लावण्यरंग
2: मालिका विशेष अंतर्गत लावण्य रंग या मालिकेचा भाग 100वा आताच आपण ऐकलात. निर्मिती होती आकाशवाणी सोलापूर केंद्राची आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, यावेळी रात्रीचे 2 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कामगार बांधवांसाठी कार्यक्रम कामगार सभा. निर्मिती आहे आकाशवाणी पुणे केंद्राची.

नमस्कार श्रोते हो, आजच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. दरवेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, आर्थिक, मानसिक, शारीरिक क्षमता अशा विविध क्षेत्रांमध्ये कामगारांना काय काय प्रश्न येतात त्यावर काय उत्तरं शोधली जातात, कामगारांसाठीच्या विविध

योजना अशा अनेक गोष्टींवरती आपण उहापोह करत असतो, मुलाखतींच्या माध्यमातून माहिती पोचवत असतो. यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा औद्योगिक विश्वावर होणारा परिणाम याविषयी अपर्णा अफळे यांच्याशी विक्रांत मंडपे यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.

0: श्रोत्यो नमस्कार. आज आपण बोलणार आहोत तो विषय नेहमीपेक्षा वेगळा आहे. आजचा विषय कृत्रिम बुद्धिमत्तेचा कामगार विश्वावर होणारा परिणाम, त्या दृष्टीनं आपण बोलणार आहोत. आणि आपल्याशी या विषयावर चर्चा करण्यासाठी 25 वर्षांपेक्षा अधिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जाहिरात क्षेत्र किंवा फार्मा कंपन्यांमध्ये अनुभव असलेल्या, कथकमध्ये नृत्य विशारद असणाऱ्या, MBA आणि MA इंटॉलॉजी वेगवेगळ्या आणि एकमेकांपासून दूर असणाऱ्या विषयांचा मास्टरपर्यंत अभ्यास करणाऱ्या अशा अपर्णा आफळे आपल्याकडे आलेल्या आहेत. अपर्णाताई नमस्ते.
1: नमस्कार.
0: कामगार विश्वाशी आपण निगडीत आहात. गेले अनेक वर्ष आपण उच्च शिक्षित जे कामगार आहेत, ज्याला आपण हाय एंडचे म्हणू किंवा अधिक पेमेंट मिळणारे आहोत, त्यांच्यापर्यंतच तुमचा कामाचा अनुभव, त्यांच्याशी संपर्क होता. पण एकूण कामगार विश्वामध्ये AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा जो इम्पॅक्ट होतोय, त्या दृष्टीनं आपण थोडासा विचार करूया. नेमकं कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय?
1: कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एखादं यंत्र किंवा सॉफ्टवेअर याच्यामध्ये मानव जसा विचार करतो किंवा प्रश्न सोडवतो, तशी क्षमता त्या यंत्रामध्ये किंवा सॉफ्टवेअरमध्ये आणणे आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे प्रश्न सोडवणे, विचार करणे मानवासारखा आणि त्याची उत्तरं सोल्युशन्स काढणे, हे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कृत्रिम बुद्धिमत्ता होय. त्याला आपण हल्लीच्या भाषेमध्ये AI हा शब्द खूप प्रचलित सगळे वापरतायत, तर AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता.
0: एका बाजूला आपण रोजच्या जीवनामध्ये आपल्या सेलफोनवरती, मोबाईलवरती अनेक अशा प्रकारच्या उत्पादनांचा वापर करतो जी कमर्शियली अवेलेबल आहेत, काही फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत, पण त्याचा कामगार विश्वावर होणारा परिणाम जो आहे, त्याच्यापैकी दैनंदिन जीवनात याचा वापर आपण कुठं कुठं करतो?
1: आपलं तंत्रज्ञान इतकं विकसित झालेलं आहे की काही त्याचे फायदेही आहेत आणि तोटेही आहेत. चांगला उपयोग जो हल्ली मला दिसतो आहे, पूर्वी पत्ते शोधण्याला कुठेही आपण लांब गेलो तर ते शोधायला खूप वेळ लागायचा, पण आता आपल्या मोबाईलमध्येच नकाशे जर आपण लावले तर पटापट आपण कुठे जायचंय हे आपल्याला समजतं. हे एक पहिलं उदाहरण झालं. दुसरं म्हणजे एक आपण जर सांगितलं की मला इथे हे असं असं करायचं आहे तर मला पूर्ण एक माझा प्लॅन तयार करून द्या, त्याप्रमाणे त्या मोबाईल फोनमध्ये जे सॉफ्टवेअर आहे ते तुम्हाला पटापट तुमचा तो सगळा आराखडा मांडून देतो की तुम्हाला इकडनं इकडेचं जायचं असलं, तुमचं बजेट अमुक अमुक लाख किंवा हजार आहे आणि ही स्थळं तुम्हाला जर बघायची असली तर. व्हॉइस असिस्टंट म्हणजेच हाही एक कृत्रिम बुद्धिमत्तेचाच भाग आहे आणि हे अनेक लोक हल्ली वापरायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे गोष्टी सोप्याही झालेल्या आहेत, त्याने जीवन थोड्याफार प्रमाणात का होईना सुखकर झालेलं आहे हे आपल्याला दिसतं आहे.
0: गेल्या एक 25 वर्षाचा जर आपण संगणक क्षेत्राच्या निर्मिती क्षेत्राच्याकडे जर फार बारकाईनं पाहिलं, तर सुरुवातीला एखाद्या संस्थेमध्ये एखादा संगणक असला तरी ते खूप महाग असायचे, इतक्या त्याच्या किमती होत्या. त्याच्यानंतर IC इंटिग्रेटेड सर्किट तयार करण्यामध्ये जी प्रगती झाली आणि स्मृती मंजुषा किंवा मेमरीज जितक्या स्वस्त होत चालल्या, कुठल्याही प्रकारचे असेल, हार्ड डिस्क असेल किंवा पेन ड्राईव्ह असतील, त्यांची क्षमता वाढली. तर पोस्ट कोविड म्हणजे साधारण 19 नंतर जर आपण पाहिलं तर खूपशी माहिती आपल्या जवळ असणाऱ्या इक्विपमेंटमध्ये आपण साठवून ठेवायला लागलो, खूपशी माहिती आपल्या इंटरनेटवरती साठवली जायला लागली. म्हणजे एका अर्थानं हरित क्रांती असते, श्वेत क्रांती असते दुधाची, त्या प्रकारे ही स्मृतींची क्रांती झाली आणि माहिती खूप मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध झाली. आता सर्वांनी मिळून पाठवलेल्या या माहितीवरती आधारित हे जे तंत्रज्ञान AIचं तयार झालेलं आहे, त्या दृष्टीनं उद्योग क्षेत्र जो आहे त्याच्यावरती या कृत्रिम बुद्धिमत्तेचा काय परिणाम झालेला आहे?
1: खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न हा आहे. आजच्या काळामध्ये याच्याकडे खूप गांभीर्याने बघणं गरजेचं आहे. नीती आयोग जे आहे भारत सरकारचं, त्यांनी ह्या वर्षीच एक अहवाल सादर केलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की कदाचित IT सेक्टरमध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या

0: क्षेत्रामध्ये कदाचित 2031 पर्यंत जे हेडकाउंट आहे, म्हणजे कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे, ती 75 लाखापासून 2031 पर्यंत ती 60 लाखापर्यंत येण्याची शक्यता आहे. म्हणजे आपण जवळजवळ 20% घट म्हणतोय इकडे.
1: म्हणजे कामगार कपातच म्हणायचं आपल्याला,
0: कामगार कपात ही संभव आहे असं नीती आयोगाचं म्हणणं आहे. दुसरीकडे एक वेगळाच अहवाल आपल्या भारताचे जे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की इतके वर्ष आपण जे MBA ला किंवा सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाला, अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन करा की लगेच नोकऱ्या उपलब्ध होतील, त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांचं जूनचंच हे वक्तव्य आहे की आता ह्यालाही हे संपुष्टात यायला सुरुवात झालेली आहे. तरुण पिढीने आता स्किल्ड लेबर म्हणजे कुशल व्यवसायांकडे वळणं हे खूप गरजेचं आहे. कुशल व्यवसाय म्हणजे कुठले, तर सुतारकाम आहे किंवा प्लंबर आहे, आपलं नळाचं काम सारखं जे कधी कधी उमटत असतं तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वेल्डिंग हे जे कौशल्य आहे हे आत्मसात करणं गरजेची आता म्हणजे ती वेळ आलेली आहे, कारण हे कामं करणारी लोक आता कमी होत चाललेली आहेत आणि ह्याचा डिमांड जो आहे ह्याची गरज दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे, कारण हे रिप्लेस करायला अजून AI आलेलं नाहीये.
1: जे फिजिकल लेबर किंवा शारीरिक कष्ट जे आपण श्रम म्हणतो त्याला अजून यानं काम केलेलं नाही, मात्र बौद्धिक कष्ट जे आहेत ते AIनं इतक्या मोठ्या प्रमाणावरती कमी केलेले आहेत. माहिती तंत्रज्ञान याच्यामध्ये सॉफ्टवेअर निर्मिती असेल, कोडिंग शब्द त्याला वापरला जातो. अप्रोच हॅज मूव्ड फ्रॉम मास हायरिंग हेवी हेड काउंट प्रोडक्टिव्ह ड्रिव्हन व्हॅल्यू बेस्ड इन फ्रेमवर्क, या विषयानं अधिक काय सांगू इच्छिता आपण?
0: काही वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर प्रोजेक्ट कसे काम करायचे, की आम्ही एक प्रोजेक्ट घेतलेला आहे एका सॉफ्टवेअर कंपनीने, तर आम्हाला एवढे एवढे लोक 200 लोक तुमच्या प्रोजेक्टवर काम करतील, ज्या कंपनीकडनं ही मागणी आली होती. मग 200 कर्मचारी काम करणार आहेत, त्यांचा जो काही खर्च येईल प्रत्येक तासावर ते बिलिंग होतं, तर अमुक कर्मचारी गुणिले अमुक तास काम केलं आणि त्याचा आउटपुट इतका रेव्हेन्यू म्हणजे आवक त्या कंपनीला, सॉफ्टवेअर कंपनीला मिळायची. हे गणित आता कुठे बदललेलं आहे, तर आता तेच काम AI आल्यामुळे काही प्रमाणात AIच ते काम करू लागलेलं आहे. त्याच्यामुळे मॅन आवर्स म्हणजे कर्मचाऱ्यांनी काम करण्याचे तासही कमी झालेले आहेत, कारण AIच ते सगळं काम करतं आहे. त्याच्यामुळे एंट्री लेवल जॉब्स जे आपण म्हणतो की सुरुवातीला कोडर आहे किंवा डेव्हलपर आहे किंवा हे जे रोल्स आहेत, हे AIने हळूहळू स्वतःकडे घेण्याकडे पूर्ण सुरुवात केलेली आहे. आणि त्याचा परिणाम असा वाटतोय की काही कंपन्या म्हणून जाहीर करतात की आम्ही 10,000 लोकांना नोकरीवरनं काढलं, पण दुसरी बाजू हे लोक बघत नाहीयेत की त्याच सॉफ्टवेअर कंपन्या आज ज्यांच्याकडे AI कौशल्य आहे तशा लोकांना, तशा कर्मचाऱ्यांनाही तुमच्याकडे बेसिक ज्ञान जे आवश्यक आहे नोकरीसाठी त्याच्यामध्ये जर तुम्ही AIने अपस्किलिंग केलं की तुम्ही तुमचं कौशल्य वाढवलं तर जॉब जाण्याचे चान्सेस कमी आहेत, एवढंच फक्त मी म्हणू शकते. कारण हा शेवटी प्रत्येक कंपनीचा किंवा त्यांच्या मॅनेजमेंटचा वैयक्तिक किंवा तो त्यांच्या कंपनी पुरता मर्यादित विषय आहे की आपण लोकांना काढायचं ठेवायचं की आणखीन काही करायचं किंवा त्यांना नंतर परत बोलवायचं, हा पूर्ण सर्वेसर्व त्यांचाच विचार आहे त्या कंपनीच्या मॅनेजमेंटचा.
1: आता एखादी IT कंपनी काम करते त्यावेळेला तिच्या त्या मनुष्यबळाच्या आधारावरती एखादी सर्व्हिस ती निर्माण करत असते, सेवा निर्माण करते, तर ती सेवा देण्यासाठी जर AI पुढे येत असेल तर त्याचा अर्थ या कंपनीला कमी कष्टात, कमी खर्चामध्ये, कमी वेळामध्ये अधिक चांगली सेवा जर मशीनकडनं उपलब्ध असेल तर मनुष्यबळ अर्थातच कमी लागेल. या दृष्टीनं जर आपण विचार केला तर AIमुळं IT उद्योग संपुष्टात येईल का? कारण आत्ताचे जे काही कोडिंग करणारी नवीन सॉफ्टवेअर निघाली ती छोट्या मोबाईलवरती एखाद्या प्रतिथ यश IT इंजिनियरपेक्षा चांगलं सॉफ्टवेअर कमी वेळात करून देतात, प्लस ते इलॅस्टिक असतं, प्लस त्याच्यात वारंवार बदल करणं हाही भाग त्या माणसाकडे येतो, आणि सगळ्यात महत्वाचं कॉपीराईट जो आहे त्या बौद्धिक संपदेचा तोही त्या व्यक्तीकडेच राहतो की ज्याच्यासाठी आपल्याला लिनिंग, लिझिंग हे जे इतर मार्ग उपलब्ध आहेत त्या

0: ऐवजी. तर त्या दृष्टीनं एआयमुळे आयटी उद्योग संपुष्टात येईल का, तुम्हाला काय वाटतं?
1: याचं उत्तर हो नाही हे देणं कठीण आहे. उदाहरण मी का सांगते, कारण समजा एखाद्या बँकेमध्ये हल्ली सगळ्याच बँकेमध्ये सॉफ्टवेअर वापरलं जातं. एआय आल्यामुळे त्यांच्याकडे अनेक वर्षांपासून जे सॉफ्टवेअर ते लोक वापरत आहेत काढून तर नाही टाकू शकत ना, कारण त्याच्यामध्ये अमुक अमुक डेटा आहे. तुम्ही ओव्हरनाईट किंवा एक महिन्याने किंवा एक वर्षाने ते पूर्णपणे संपुष्टात नाहीच आणू शकत. त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन एआय वापरून तंत्रज्ञान प्रगत करू शकता. त्याच्यामुळे आयटी संपुष्टात येईल असं मला तरी वाटत नाहीये, पण चांगल्या पद्धतीने जर आपण त्याचा उपयोग केला तर निश्चितच प्रगती आहे, याच्यामध्ये दुमत नाहीये. एक छोटं उदाहरण देऊ इच्छिते मी इकडे. एक परदेशी कंपनी आहे जी घरातलं आपण लाकडी सामान जे वापरतो, उदाहरणार्थ टेबल आहेत, खुर्च्या आहेत, कपाटं आहेत, सोफे आहेत, आणखीन काही बऱ्याच वस्तू ते लोक निर्मिती करतात. त्यांनी एआय आलंच होतं आणि आपण एआयचा वापर कसा करायचा ह्याचा पूर्ण अभ्यास त्यांच्या मॅनेजमेंटने बसून केला की लोकांना आपण काढायचं नाहीये, ह्याच्यावर त्यांचा पूर्ण भर होता की माझ्या कंपनीमधला एकही कर्मचारी त्याची नोकरी जाता कामा नाहीये, हे त्या बाबतीत ते खूप क्लिअर होते. त्यांनी बसून पूर्ण अभ्यास केला की आपले प्रोसेसेस म्हणजे काम करण्याची पद्धत काय आहे, कुठे कुठे आपल्याला सर्वात जास्त कंप्लेंट्स येत आहेत किंवा प्रश्न विचारले जात आहेत. त्यांना असं त्यावेळेला दिसून आलं की कॉल सेंटरमध्ये जे काही क्वेरीज येतात सारख्या, ह्या आपण एआय वापरून आपण ह्या त्यांचं यांत्रिकीकरण म्हणजे ऑटोमेशन करू शकतो. तिकडे त्यांनी एआयचा वापर केला आणि आता कॉल सेंटरमध्ये जे लोक आहेत मग त्यांचं काय करायचं, त्यांच्याकडे ऑलरेडी सगळ्या त्यांच्या प्रोडक्टचं ज्ञान होतं कारण ते कॉल सेंटरमध्ये बसून त्यांचीच उत्तरं देत होते. त्यांनी त्यांना इंटिरियर डिझाईन कन्सल्टंट म्हणून त्यांना ट्रेन केलं.
0: अच्छा.
1: आणि आता ती कंपनी ते सगळे जे कॉल सेंटरचे लोक आहेत ते लोक रिमोट इंटिरियर कन्सल्टंट्स म्हणून काम करत आहेत. आणि त्यांना असं दिसून आलं की त्या मॅनेजमेंटला की ठराविक वर्षांमध्ये त्यांचा जो त्या लाईनचा नफा आहे 125 अब्ज डॉलरमध्ये ते गेलेलं होतं.
0: अरे वा.
1: म्हणजे माझ्याच कामगारांना नोकरीवरनं न काढता जर मी कृत्रिम बुद्धिमत्तेचा व्यवस्थित उपयोग केला तरीही माझ्या लोकांच्या नोकऱ्या जात नाहीयेत आणि माझ्या कंपनीला नफाही दिसतो आहे. हे ह्याचं एक खूप चांगलं उदाहरण माझ्या ऐकिवात आलेलं आहे. याचीच एक दुसरी बाजू सांगू शकते की काही काही बाबतीमध्ये असं वाटतं की एआयने खूप आपलं जीवनच आता व्याप्त करून घेतलेलं आहे. काही दिवसांपूर्वी एक परदेशातली खूप मोठी चिप मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, त्यांच्या सीईओने हे जाहीरपणे सांगितलंय की मी माझ्या घरचा पत्ताच विसरलेलो आहे, कारण सगळंच इतकं ऑटोमेशन यांत्रिकीकरण झालेलं आहे की बटणं दाबल्यानंतर सगळं ऑटोमॅटिकली येत आहे, त्याच्यामुळे माझ्या घरचा पत्ता काय लिहायचा हेच आता माझ्या लक्षात राहिलेलं नाहीये. हे खूप मोठं वक्तव्य आहे त्या कंपनीच्या मालकांकडून, कारण आपलं आयुष्य इथपर्यंत जाऊ शकतं ही त्याची एक चुणूक आहे, म्हणजे ती कुठेतरी सुरुवात झालेली आहे ऑलरेडी. तर म्हणून ह्या दोन एक गोष्टी मी दोन्ही बाजू इकडे मांडलेल्या आहेत.
0: आता एआय ही निर्मिती जी आहे प्रत्यक्ष हाताने केली जाणारी, म्हणजे मोटर कार तयार करणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची भांडी तयार करण्यापासून इक्विपमेंट तयार करण्यापर्यंत आहे, तिथंपर्यंत सुद्धा पोहोचेल असं वाटतं का?
1: जिकडे गाड्या बनवल्या जातात, पूर्वी तुम्हाला माहिती असेल की प्रोडक्शन लाईनवर लोक कामगार लोक स्वतः गाड्या बनवायचे. काही कालांतरानंतर असेंब्ली लाईन आले
0: हो,
1: तर जे एक गाडी बनवण्यासाठी जर 15 लोक काम करत होती तर आता तिकडे 5च लोक काम करतायत. पण इतर जी जहा आहेत, एखाद वेळेस काही जर त्यांची सेवानिवृत्तीची वेळ आली असेल तर ते लोक सेवानिवृत्ती घेत होते, बाकीच्या लोकांना इतर नोकऱ्यांमध्ये किंवा इतर रोल्समध्ये ते लोक गुंतवून ठेवत होते. त्याच्यामुळे नोकऱ्या तर तिकडच्या गेलेल्या नाहीयेत, गाड्याही तयार होत आहेत. आज दिवसाला 100-100 गाड्या एका असेंब्ली लाईनवरनं निघतायत. तशाच पद्धतीने एआयचंही आहे की आहे काम, कसं वापरता ह्याच्यावर सगळं ते

0: अवलंबून आहे. त्याचा कुठपर्यंत लोक उपयोग करून घेतील हे प्रत्येक माणसाने आपापलं ठरवायचं आहे शेवटी, की मला ह्याची खरोखर गरज आहे का, त्याच्यामध्ये माझी बुद्धी मी कुठेतरी त्याच्यावर गंज चढून देत नाहीये ना, हे सर्वात महत्वाचं आहे. कारण बुद्धीला चलना ही मिळायलाच हवी, नाहीतर जसं त्या मालकांनी सांगितलं की मला माझा पत्ताच आठवत नाहीये आता, अशी वेळ माणसावर येऊ नये.
1: यासोबतच AI म्हणजे केवळ एक सॉफ्टवेअर चालू आहे, कुठंतरी चालू आहे, कोणत्या तरी संगणकावर, महासंगणकावर चालू आहे, इथपर्यंतच आपल्याला माहिती असते. परंतु तो महासंगणक चालवण्यामध्ये वापरली जाणारी ऊर्जा असेल आणि इतर तत्व जी असतील पंचमहाभूतातली, त्या दृष्टीनं पर्यावरणावरती AIचा काय महत्वाचा इम्पॅक्ट तुम्हाला जाणवतो?
0: दुसरा महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे आणि ह्याकडे खूप गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे आणि काही कंपन्या बघतही आहेत. पण जे म्हणतात की रॅट रेस, सगळ्याच त्या प्रवाहामध्ये उतरलेल्या आहेत आणि सगळ्यांनाच धावायचं आहे. AI साठी ज्या प्रोसेसिंगसाठी ज्या चिप्स लागतात त्या चिप्स इतकी ऊर्जा खेचतात आणि ते डेटा सेंटर्स इतके मोठे आहेत की प्रोसेसिंग स्पीड तुमचा किती फास्ट सतत चालू आहे तो, म्हणजे तुम्ही रात्री जरी बसला असलात काम करत तरी तो डेटा सर्व्हर कंटिन्युअसली चालू आहे मागे आणि इतकं त्याचं आउटपुट आहे, इतकं वीज खेचतोय, त्याच्यामुळे त्याला थंड करणं ही तितकंच आवश्यक आहे. त्याच्यामुळे तेवढेच कूलिंग सिस्टम्स, थंड करण्याची यंत्रणा त्याच्या आजूबाजूला असणं हे आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वीच दुष्काळ जाहीर झालेला आहे, जर पाणीच नसलं तर कूलिंग सिस्टम्स कसे येणार, वीज निर्मिती कशी होणार, मग तुमच्या डेटा सेंटर्सचं काय होणार आणि मग AIचं काय होणार. त्याच्यामुळे हा विचारपूर्वक घेतला जाणारा निर्णय आहे की याच्याकडे खरंच आपण विचारपूर्वकच बघितलं पाहिजे की खरोखर मला AIची रोज दैनंदिन जीवनामध्ये मी किती वापर करतोय किंवा करण्याची आवश्यकता खरोखर आहे का, त्याचं कार्बन फुटप्रिंट किती पडणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी विचार करणं आणि विचारपूर्वकच पुढे जाणं हे आवश्यक आहे.
1: आता हा माझा शेवटचा प्रश्न असा आहे मॅडम, की आमचे जे कामगार आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतात, काही जण हॉटेलमध्ये काम करतात, तिथपासून ते इथं असणाऱ्या सर्वात उच्च शिक्षित हिंजेवाडीला असणाऱ्या सर्वात चांगल्या कंपन्यांमध्ये अधिक वरच्या स्तरावर पॉलिसी डिसिजन घेण्यापर्यंत काम करतात. अर्थात जो दुसऱ्याकडे नोकरी करतो आणि जो सरकारी क्षेत्रात नाही त्या सगळ्यांचं एकत्रित नाव आपण कामगार म्हणूनच घेतो. तर या विश्वाला त्यांच्या भावी पिढीच्या दृष्टीनं आपण जर एखादा सल्ला द्यायचा इतक्या वर्षांच्या अनुभवानं, तर त्या दृष्टीनं AIचा त्यांच्या शिक्षणात त्यांनी वापर कसा करून घेतला पाहिजे, म्हणजे AIचं शिक्षण घेऊन भविष्यात जॉब मिळतील या अर्थानं, किंवा आपले नेहमीचे तुम्ही जे मगाशी म्हटलात की श्रम प्रतिष्ठा असणारे काही वेगळी कौशल्य जाणीवपूर्वक अंगी बाणवून प्लस AIची माहिती घेणं.
0: ह्याचं उत्तर मी एक उदाहरणाने देते. एक महाविद्यालयामध्ये शिकणारा मुलगा आहे, अनेक मुलं आहेत, त्यांना एक प्रोजेक्ट करायचा होता. काही वर्षांपूर्वी ज्यावेळा संगणक ही नव्हते, इंटरनेटच नव्हता, त्यावेळेला मुलं काय करायची, 5-6 पुस्तकं एकत्रित घेऊन अभ्यास करून त्याचे नोट्स काढायचे, त्याप्रमाणे प्रोजेक्ट सबमिशन व्हायचं, कारण माहिती गोळा करण्यासाठी दुसरं काहीच नव्हतं. आजचं असं युग आहे की 4 लॅपटॉप्सवर 4 वेगवेगळे AI टूल्स जर लावले, फक्त कमांड दिला की मला हे प्रोजेक्ट करून हवा आहे, 4 वेगवेगळ्या पद्धतीची किंवा समान उत्तरं मिळतात, ती काढून घ्यायची, त्याचं एक कोशिंबीर करायची आणि त्याचं उत्तर म्हणून लिहून टाकायचं. ह्याच्यामध्ये शिकणं किंवा ज्ञान ग्रहण करणं आलं कुठे? तुम्ही फक्त माहिती गोळा केलेली आहे आणि ती पुढे पाठवलेली आहे सबमिशनसाठी, त्याच्यामध्ये ज्ञान ग्रहण करण्याचा विषयच नाहीये. तर पुढे तुम्हाला ते कौशल्य खरोखर आत्मसात होईल का हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे अभ्यास करणं हे तर अनिवार्य आहे, नीट अभ्यास करणं हे त्यातूनही अनिवार्य आहे. आणि कुठे AIचा वापर करायचा आणि कुठे नाही हे पालकांनीही मुलांबरोबर बसून त्यांना ते समजावून सांगितलं पाहिजे की इथे करू शकतो, तरीही हा अभ्यास हा चालू ठेवलाच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला ज्ञान ग्रहण होणं शक्य नाही आणि मग तुम्ही वापरणार कसं पुढे ते, कारण कुठेतरी ते ग्रहण केलं तर ज्ञान वापरण्याचीही

0: आवश्यकता आहे, नाहीतर मग नोकरीमध्ये गेल्यानंतर सांगणार काय, तिथे सारखे AI कमांड्स देऊन तर चालणार नाहीये. तर हे विचारपूर्वक किंवा एक गांभीर्याने जर बघून त्याच्याकडे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जर बघितलं तर ती समस्या सोपी होऊ शकते.
1: आता महत्वाचं आपण सांगितलं की ज्ञानप्राप्ती ही ज्ञानाचं आकलन इथपर्यंत मर्यादित न ठेवता त्याचं उपयोजन जे आहे ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज तिथंपर्यंत जायला हवं. आणि दुसराही फार महत्वाचा भाग सांगितला की AIच्या या क्रांतीला तोंड द्यायचं असेल तर प्रत्येकानं विचार करण्याची स्वतःची शक्ती शाबूत ठेवली पाहिजे. मिळालेल्या ज्ञानाचं ऍप्लिकेशन किंवा उपयोजन करण्याची ताकद आपल्यात अंगी बाणवली पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये AIनं आत्ता सुरुवातीला तो सॉफ्टवेअर क्षेत्रापुरता जरी इम्पॅक्ट दिसत असेल तरी तो देखील सर्व क्षेत्रात, अगदी तुम्ही फर्निचर विक्रीच्या क्षेत्रापर्यंत त्याचा बारकाईनं विचार केलेला आहे, त्या दृष्टीनं नक्की इम्पॅक्ट येतो आहे. त्याला तोंड देण्याची क्षमता आपल्या कामगार विश्वामध्ये लवकरच निर्माण होईल असं खात्री आहे. आज आपण आमच्याशी या विषयावर बोलायला आलात, अर्थात या ज्ञानाची व्यापकता लक्षात घेता एवढ्या कमी वेळात सगळंच बोलणं शक्य नाही, परंतु आजपासून जे विचार करतायत त्या सर्वांना आणि हे जे कार्यक्रम ऐकतात त्या सर्वांच्या मनामध्ये AIच्या विषयी कुतूहल जे आहे त्याऐवजी अधिक माहिती घेणं आणि त्याचा आपल्या कामामध्ये अधिक चांगल्या रीतीनं आपले स्किल्स डेव्हलप करून कसा वापर करता येईल हे नक्की लक्षात येईल. अपर्णाताई, आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. नमस्कार.
2: आत्ताच आपण कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AIचा औद्योगिक विश्वावर होणारा परिणाम याविषयी अपर्णा अफळे यांच्याशी विक्रांत मंडपे यांनी केलेली बातचीत ऐकली.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा आपल्या या औद्योगिक विश्वावर काय परिणाम होणार आहे हे अधिकाधिक समजावून घेतलं पाहिजे, त्याचीच ही सुरुवात म्हणून आजची मुलाखत. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल पत्त्यावर किंवा फोन करून, पत्र पाठवून अथवा मेसेज करून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. पण तुमचे अभिप्राय मात्र आम्हाला जरूर कळवा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विक्रांत मंडपे यांना निरोप द्या. नमस्कार.

कामगार सभा हा कार्यक्रम आपण ऐकलात निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे 2:26 झाली आहेत. आता ऐकूया गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

सतरंगी रे या चित्रपटातील गीत आपण ऐकलं, स्वप्नील बांदोडकर आणि स्वप्नजा लेले यांनी गायलेलं हे गीत होतं. श्रोते हो, याबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतो आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. आता रात्रीचे 3 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमात आठवणीच्या गंधकोशी या मालेत ज्येष्ठ सिने अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्याशी कांचन घाणेकर यांनी साधलेला संवाद भाग 3.

0: आईला सगळी मुलं सारखीच असतात हे जरी खरं असलं तरी त्यातलं एखादं तरी लाडकं असतंच. ती तुझी अशी सर्वात लाडकी म्हणजे आवडती भूमिका कोणती?
1: तसं कुठलं सांगायचं हा मोठा प्रश्नच आहे. सगळ्याच भूमिका आम्हाला चांगल्या मिळाल्या जे माझ्यावर कथानक होती, म्हणूनच मी म्हणते ह्या सगळ्या भूमिकांनी मला मोठं केलं. सांगायचंच म्हणजे माझं घर माझी माणसंमधली भूमिका मला फार आवडायची, कारण मी करत असलेले ग्रामीण किंवा ऐतिहासिक चित्रपटापेक्षा ही वेगळी होती. ही डॉक्टर होत असते, डॉक्टर मुलाच्यावरच प्रेम करते आणि सगळा ड्रेस पासून सगळं वेगळं.
0: तू दोन लांब वेण्या पण घातल्या
1: हो, साडी गोल घड्याळ अशा तऱ्हेनं सगळंच वातावरण सगळं वेगळं होतं. आणि यातले एक गोष्ट म्हणजे सेट काढायचा होता आणि माझं एक त्याच्यावर गाणं होतं, पण त्यावेळेला लताबाई कुठेतर परदेशात गेल्या होत्या म्हणून ते गाणं बाबूजींनी म्हटलं आणि ते शूटिंगला आमच्याकडे पाठवलं. आणि म्हणजे बाबूजीचा आवाज आणि मी त्याच्यावर अभिनय करत होते. दिवसभर इतके सगळे स्टुडिओत हसत होते, पण ते गाणं इतकं छान झालं, श्रावण येतो आहे. लताबाई नंतर आल्या, पण त्यांनी आल्या आल्या गाणं डब केलं नाही, कारण त्यांना काही आव्हान नव्हतं असं. दिवसात किती तर गाणी करत होत्या, पण त्यांनी आल्यानंतर ते माझं गाण्याचं शूटिंग पाहिलं आधी आणि त्याच्यानंतर त्यांनी रेकॉर्डिंग केलं. म्हणजे पूर्वीचे लोक एखादी गोष्ट करायची म्हणजे त्याच्याबद्दल किती मेहनत घेत होते, जे त्या इतकं करत असलेल्या ज्यांनी हिंदी मराठी सगळीकडेच त्यांचं नाव इतकं मोठं होतं, तरी पण त्या हे गाणं माझं शूटिंग बघितलं आणि त्याच्यानंतर रेकॉर्डिंग.
0: तू काय एक्सप्रेशन दिली आहेत किंवा काय पद्धतीने अभिनय केलाय बघून.
1: याच्यातली सगळीच गाणी चांगली आहे. आणखीन एक म्हणजे गाणं होतं सुगंधित, काय बरं,
0: आज सुगंधित झाले जीवन,
1: आज सुगंधित झाले जीवन. ह्याची एक गंमतच आहे. अण्णा माडगुळकर कुठून तर बाहेरून आले आणि त्यांचं एक तिथे रूम होती, तिथे गेली. गेले तर तिकडे सगळा कचरा पडलेला, पूर्वी तिथे शेणानी सारवलेली जमीन असायची, ते नाक धरूनच बाहेर आले. आणि त्यांच्याबरोबर काम करणारं तर राम डवरी म्हणून होते, त्यांना ओरडले, काय रे इथं बसून मी गाणी लिहायची का, त्याच्यापेक्षा मी घरी जातो. मग तो म्हणायला नाही थांबा पुढे. मग तो म्हणाला एक 10-15 मिनटं तुम्ही बसा, जरा गप्पा मार सगळ्यांची, मी तुम्हाला आत्ता सगळं करून देतो. मग त्यांनी ती रूम स्वच्छ केली, सबंद रूम भरून उदबत्त्या लावल्या, फुलांचे गुच्छ आणून तिथे फ्लॉवर पॉटमध्ये ठेवले आणि दार बंद करून आला. म्हणाले अण्णा जा आता तुम्ही गाणी लिहा. मग अण्णा आत गेले तर सगळा सुवास सुवास तिकडे. त्याच्यानंतर ते आज सुगंधित झाले जीवन हे गाणं त्यांनी लिहिलं. तर त्या गाण्यात प्रत्येक ओळीत सुगंध आहे, पाण्यात सुगंध आहे, शब्दात तर आहेत, झाडात सुगंध आहे, फुलांच्यात सुगंध आहे. म्हणजे एकही ओळ त्याच्यात अशी नाही की ज्याच्यात सुगंध हे शब्द आले नाही, असं ते गाणं होतं. आणि ह्याच्यात आणखीन एक गाणं फार छान होतं,

0: ही लताबाईंची 3 गाणी होती जे मी म्हटली. त्याच्यानंतर एक ललिता फडकेंचं गाणं होतं, भजन होतं, म्हणजे तो माझा ज्याच्याशी लग्न ठरतो तो वारतो ॲक्सिडेंटमध्ये वगैरे, आणि मी अशी मोडून पडलेले आहे. मग मला सगळे आग्रह करून पुन्हा परीक्षेला बसायला सांगतात, आणि मी काहीतरी ते पुस्तकं चाळत अभ्यास करत बसते. त्यावेळेला ती मावशी ते भजन म्हणते, काय बरं शब्द त्याचे,
1: डोहात
0: हा डोहात बुडाला श्याम अचानक राधे, अचानक राधे. हे गाणं इतकं सुंदर त्यांनी म्हटलं की मी ते गाणं नुसतं ऐकत होते, पुस्तक बघत होते, आणि माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी होत होतं. म्हणजे इतकं ते त्यांनी आर्ततेने गाणं म्हटलं होतं की मला वेगळं काय एक्सप्रेशन करायचं काही ठरवावं लागलंच नाही, इतकं सुंदर ते गाणं होतं.

0: नक्की हे झालं आता आवडत्या भूमिकांचं, पण काही वेळेला नावडत्या भूमिकाही करायला येत लागतात, नाईलाजानं त्या कराव्या लागतात, किंवा कलावंत म्हणून काही नवीन करून पाहावंसं वाटतं. असे कुठले चित्रपट आणि भूमिका तुझ्या?
1: तशा माझ्या एक दोन तीन भूमिका मी केल्या. एक तर रामायणमध्ये कैकेयीचं मी काम केलं. मी खरं करणार नव्हते, पण त्या ललिताबाई पवार त्या माझ्या इतक्या म्हणा मागे लागल्या की नाही तू कर. मी म्हणायचे मला चोबणार नाही, लोकांना आवडणार नाही. बाबूभाई मेस्त्री त्याचे डायरेक्टर होते, दोघेही मला इतकं समजावून सांगत होते आणि त्यांच्या शब्दासाठी मी ते काम केलं. नंतर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे संपूर्ण रामायण खूप चाललं, माझं कामही त्यातल्या लोकांना

आवडलं. पण सर्वसाधारण एक विलन किंवा तमाशाचा डान्स मी करते हे कोणाला आवडायचं नाही. तसंच एक भाऊबीज चित्रपट होता, त्या चित्रपटातही माझी खूप गाणी होती आणि ती गाणी आजही लोक इतक्या आवडीनी ऐकतात. त्याच्यात चंद्रकांत मांढरे हिरो होते, सूर्यकांत होते, त्याच्यानंतर बरीच मंडळी त्याच्यातही कलाकार होती. आणि भाऊबीज चित्रपट झाला पूर्ण, तो लागला. काही ठिकाणी मी गेले की शूटिंगला वगैरे जायची, तिथे खेळवळ माणसं यायची, म्हणाले ताई आमचं एक ऐकता का काय, म्हणाले तुम्ही काही कुठलेही काम करा पण हे तमाशाचं स्टेजवर तुम्ही नाचता हे आम्हाला काय बघायला बरं वाटत नाही. म्हणाले आमच्या घरातली एखादी मुलगी असं तमाशात नाचायला लागली कसं बरं वाटेल, तसंच आम्हाला वाटतं. तर ह्या सगळ्याच्या सगळ्या लोकांचं हे मी ऐकल्यानं मला वाटायला लागलं की जे करणार आपण चांगलं झालं असलं तरी सुद्धा लोक बघणार नसतील तर ते करण्यात काही अर्थ नाही. मग त्याच्यानंतर मात्र मी असलं कुठलंही काम आलं तर मी केलं.

0: अतियाच्या चित्रपटात एक गाणं जे आहे, अत्तराचा फाया तुम्ही मला आणणार आहात, याच्यात सुरुवातीला मेंडोलिन किंवा मधेपसुद्धा त्याचे पीस वाजवलेले आहेत. हे लक्ष्मीकांत पॅरेलालमधल्या लक्ष्मीकांत यांनी वाजवले, हे खरं आहे का?
1: हो हो हो त्यांनी ते वाजवले हे अगदी खरं आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे जे म्युझिक डायरेक्टर होते त्यांचं नाव मला
0: वसंत कुमार
1: मला नाव आत्ता ते सांगितलं कांचननी, ते इतकी गाजली ही गाणी, पण त्याच्यानंतर त्यांना एकही चित्रपट मिळाला नाही किंवा त्यांनी नंतर म्युझिक केलं नाही आहे. म्हणजे काय दुर्दैव बघा, इतकं गाजून सुद्धा आजही लोक गाणी इतके प्रेमाने ती ऐकतायत आणि त्यांना नंतर मात्र पिक्चर मिळाला.
0: म्हणजे दूरदर्शनवरच्या कार्यक्रमात लहान लहान मुली सुद्धा त्या गाण्यांच्यावर नृत्य करताना दिसतात. म्हणजे इतकी ती गाणी आजही लोकप्रिय आहेत. पण त्या संगीतकारांनी पुन्हा दुसऱ्यांदा कधी त्या म्युझिक दिलेलं आठवत नाही.
1: त्यातलं गाणं आहे का

0: प्रपंच ज्या वर्षी बक्षीस मिळालं त्याच्या पुढच्या वर्षी आणखीन एका तुझ्या चित्रपटाला पहिला पुरस्कार जाहीर झाला. चित्रपट म्हणजे त्यावेळेला चिनी आक्रमणाचं सुद्धा एक सावट होतं सबंध,
1: छोटा जवान, ज्याच्यात महेश कोठारे खरंच छोटा होता, अगदी 8-10 वर्षाचा असेल, पहिल्यांदा काम करत होता. त्याच्यानंतर गजानन जहागीरदार होते, रामभाऊ गवाल्यांचं दिग्दर्शन होतं. त्याच्यानंतर
0: जयराजनी
1: याच्यात हिरोचं काम केलं होतं, माझ्या नवऱ्याचंच काम होतं. याच्यात ती गाणी फार छान होती. हा चित्रपटही खूप चालला. 15 ऑगस्टला सुद्धा तो लागला होता. आणि मुख्य म्हणजे महेश सारखा एक कलाकार, दिग्दर्शक असा मराठी व्यवसायाला मिळाला त्याचा हा चित्रपट, म्हणून मलाही खूप आनंद होतो. आणि पहिल्यांदा त्यांनी माझ्याबरोबर काम केलं तेव्हा यातलं एक गाणं ऐका.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: नमस्ते छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.
2: गप्पा, अरे पण आपण कोण आहोत हे तर आधी सांगायला हवं ना.
3: अरे हो, विसरलोस बरं का. आम्ही आहोत संस्कृती स्कूल उंड्रीचे विद्यार्थी.

0: जरूर ऐका गंमत जम्मत कार्यक्रम रविवारी अर्थात 11 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते सुमित श्रीबाद. नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
1: अहो, पण आपल्या आजूबाजूला हे आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवं आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा
0: या नवरात्रीत भेटू.

0: द्या अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर.
0: हॅशटॅग नवदुर्गा, उत्सव प्रेरणेचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. पहाटेचे 3:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.

श्रीधर फडके यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत यशवंत देव यांचं होतं. आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात भक्तिगीत. संगीत दिलं आहे चंद्रशेखर वराड पांडे यांनी.

लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या स्वरात शांता शेळके यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया रामदास कामत यांच्या स्वरात होनाजी बाळा यांचं नाट्यपद.

सलील कुलकर्णी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं संदीप खरे यांचं हे गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, पहाटेचे 4 वाजलेले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अतुल शर्मा यांचं बासरीवादन प्रसारित करीत आहोत, राग तोडी. विलंबित गत 1 तालात आहे, द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांची. ऐकूया अतुल शर्मा यांच्या बासरीवादनात राग तोडी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अतुल शर्मा यांचं बासरी वादन आपण ऐकलं. तर राग होता तोडी, त्यांना तबला साथ केली होती संतोष मिश्रा यांनी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकत होतात.

2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. पहाटेचे 4:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मनीषा कुलकर्णी यांचं गायन प्रसारित करीत आहोत. राग अलैया बिलावल. विलंबित आणि द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत अलीरी कितवे गाये, तर द्रुतबंदिशीचे बोल आहेत कोण बतरिया गैलो मेरी. त्यांना तबला साथ प्रसून चटर्जी यांची आणि हार्मोनियमची साथ केली आहे सुधांशु घारपुरे यांनी. ऐकूया मनीषा कुलकर्णी यांचं गायन राग अलैया बिलावल.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मनीषा कुलकर्णी यांचं अलैया बिलावल रागातील गायन आपण ऐकलं. त्यांना तबला साथ प्रसून चटर्जी यांची होती आणि हार्मोनियमची साथ केली होती सुधांशु घारपुरे यांनी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकत होतात.
1: नमस्ते छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.
2: गप्पा, अरे पण आपण कोण आहोत हे तर आधी सांगायला हवं ना.
3: अरे हो, विसरलोस बरं का. आम्ही आहोत संस्कृती स्कूल उंड्रीचे विद्यार्थी.

0: जरूर ऐका गंमत जम्मत कार्यक्रम रविवारी अर्थात 11 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते सुमित श्रीवाद.
1: श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 5 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीत बहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अमर भूपाळी या चित्रपटातील गीत. पंडितराव नगरकर आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत आहे होनाजी बाळा यांचं, आणि याला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

दिल राजे फंद फितुरीला इष्टाच्या प्याल्यामध्ये महाराष्ट्र बुडविला घुंग झाली स्वारी रंग महाली घुबडानी संधी साधली फितुरीची जाळी पसरली करणीला फळ त्यांच्या आली मरकट सेना भवताली भगवा झेंडा उढायला खाली.

तुरीच्या मुळाला तसरुंग ठासेल, सह्याद्री पुनरपी खत धून हासेल, तरी कपार जागतील नेत्री घालून येतेल, अंगणी मिकाजाचा हिस्सा बघवून गेलं यावे

प्रियतमा या चित्रपटासाठी आनंद शिंदे यांनी गायलेलं प्रकाश होळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं चैतन्य आडकर यांनी. गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अतुल गोगावले यांच्या स्वरात महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील गीत. गीतरचना आहे शाहीर साबळे यांची आणि संगीतबद्ध केलं आहे अजय अतुल यांनी.

0: त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा।
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द।
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
0: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा।

0: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
1: अहो पण आपल्या आजूबाजूला ही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नव आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी

0: चिमनराव गुंड्याभाऊ या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्वेता किरण, शुभदा जोगळेकर, वैशाली जोशी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील हे गीत होतं शंकर वैद्य यांचं आणि याला संगीत दिलं होतं दत्ता डावजेकर यांनी.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात मोलकरीण या चित्रपटातील गीत. गीतरचना आहे P. सावळाराम यांची आणि याला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

आशा भोसले यांनी गायलेलं घरकुल चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. कविवर्य सुरेश भट यांची ही रचना होती, संगीतकार सी रामचंद्र. या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला. AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचे कार्यक्रम आपण